0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीला सुरुवात करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 19 भाद्रपद, शके 1948, अर्थात 10 सप्टेंबर 2026, सकाळचे 5:56 होत आहेत। अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता सुरू होत आहे। सुप्रभात श्रोते हो, पहिल्या सभेत सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, पिठोरी अमावस्या, मातृदिन आणि बैलपोळा या सणांच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा। पहिल्या सभेची सुरुवात करूया मंगल ध्वनीने। मंगलध्वनीमध्ये ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरवी।

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 झाली आहेत. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत.
1: श्री गणेशाय नमः. श्री पाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेयाय नमः.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात आत्ताच आपण भजन ऐकलं. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया व्ही जी भाटकर यांनी गायलेलं संत एकनाथ महाराजांचं भजन.

सुधा जोशी यांनी गायलेलं जी आर पालकर यांचं भजन आपण ऐकलं होतं. श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं शांताराम नांदगावकरांचं देशभक्तीपर गीत. संगीत कान्हू घोष यांचं आहे.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत शांताराम नांदगावकर यांचं देशभक्तीगीत. आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं संगीत कानू घोष यांचं होतं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.

0: रघुया आनंदी।
1: श्रोते हो, जगुया आनंदी या सदरात नियतीचा नमस्कार। आज आहे पिठोरी अमावस्या। श्रावण महिना आता निरोप घ्यायच्या तयारीत आहे आणि जाता जाता तो आपल्याबरोबर घेऊन येतो पिठोरी अमावस्येच्या व्रताचा खास दिवस। पिठोरी म्हणजे पिठापासून देवी पार्वती आणि 64 योगिनींची मूर्ती बनवून घरातल्या बायका अपत्यप्राप्तीसाठी, मुलांच्या सुखासाठी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी पिठोरी मातेची पूजा करतात। आज आई आपल्या मुलांना पक्वानांचं वाण देते। मातृत्वाच्या गौरवासाठी ही पूजा केली जात असल्याने याला मातृदिन असंही म्हणतात। महाराष्ट्रात याच दिवशी बळीराजा बैलांची पूजा करून बैलपोळा हा सणही साजरा करतात। पिठोरी अमावस्येला कुशाग्रहणी अमावस्या असंही म्हणतात। या दिवशी नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं। तसंच भरघोस ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करतात। श्रोते हो, परंपरा फक्त पुस्तकात वाचण्यापेक्षा आपल्या सण सणावलीत थोड्याशा जपल्या की पुढच्या पिढीपर्यंत सहज पोहोचतात। परंपरा आपण केल्या, अनुभवल्या आणि पुढच्यांना सांगितल्या की त्या जिवंत राहतात। तुम्हा सगळ्या श्रोत्यांना पिठोरी अमावस्या, मातृदिन आणि बैलपोळा या सणांच्या मनापासून शुभेच्छा।

जगुया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता जाणून घेऊया आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आणि 2:02 कृषीवाणीमध्ये पालकाची लागवड हा कार्यक्रम. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये लिव्हर सिरोसिस या कार्यक्रमाचा भाग दुसरा तज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. 6:50 आणि 2:10 परिसरमध्ये महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता या कार्यक्रमाचा भाग दुसरा तज्ञ आहेत अनंत हिंगवे. 7:55 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यांची माहिती देणारा प्रकाश खांडगे यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. श्रोतेहो 8:40 जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे लेखक योगीराज बच्चे. 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज या कार्यक्रमाचा भाग 121. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन राग खटतोळी. 11:05 स्वरसंवाद या डायलिन कार्यक्रमात आजचा विषय आहे प्रेमस्वरूपाई. संवादिका आहेत सुचेता गरुडे. 12:00 वनिता मंडळमध्ये तिची उद्योग भरारी. इव्हेंट मॅनेजर मनीषा बावनकर यांची मुलाखत आणि त्यानंतर प्रीती वाडी भस्मे यांचा ललितलेख. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. 1:40 जालना जिल्हा वार्तापत्र छत्रपती संभाजीनगरवरून सहक्षेपित केलं जाईल. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा शुक्ल यांचं गायन राग मुलतानी. 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आदित्य आपटे यांचं सरोद वादन राग पटदीप. 5:30 युववाणीमध्ये प्रथम पोळा मारवत उत्सव या विषयावर प्रासंगिक, त्यानंतर आईच्या हातची चव हा कार्यक्रम सांजवेळमध्ये प्रसारित होईल आणि तरुणाईमध्ये तरुण नाटक दिग्दर्शक शेल चौधरी यांची मुलाखत. 6:30 कामगार सभेमध्ये कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन केंद्रे साहेब यांची मुलाखत. 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय

0: द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी डॉक्टर विलास जाधव यांची मुलाखत. रात्री 8 वाजता महिला 2020 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या उपांत्य सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन. रात्री 8:15 वाजता लोकसंगीताचा कार्यक्रम. रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता कंट्री वाईड आणि 9:45 वाजता इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. रात्री 10:00 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनिल नाईक यांचं गायन राग जय जयवंती. 10:30 वाजता नभनाट्य आपण ऐकाल प्रेम मैत्री आणि विश्वास, लेखिका चिन्मयी खरे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं असेल. कमाल तापमान कुलाबा इथे 33 तर सांताक्रूझ इथे 32, किमान तापमान कुलाबा इथे 27 आणि सांताक्रूझ इथे 26 अंश सेल्सिअस होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 83%. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं असून काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील असं वेधशाळेकडून कळवण्यात आलं आहे. आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 होत आहेत.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. आजच्या कृषीवाणीचा विषय आहे पालकाची लागवड. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पालेभाज्यांचे बरेच प्रकार आहेत. त्यापैकी काही भाज्या ठराविक हंगामात चांगल्या येतात. आहारात आणि आरोग्याच्या दृष्टीनं पालेभाज्यांचा दर्जा इतर भाज्यांपेक्षा सर्वोत्कृष्ट असतो. खनिज, क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठा करणारा स्वस्त आणि सहज सुलभ असा नैसर्गिक स्रोत पालेभाज्यांमध्ये आहे. सारक गुणधर्म आणि सहज सुलभ पाचकता ही वैशिष्ट्य आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. पालेभाज्यांमध्ये अ आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, लोह आणि इतर क्षार भरपूर प्रमाणात असतात. रोजच्या आहारात समावेश केला तर त्यातील अन्नद्रव्यांमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती येते. पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व, क्षार आणि खनिज या दृष्टीनं विविधता आढळते. त्यामुळे संतुलित आहारासाठी हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. पालक ही भाजी आहाराच्या दृष्टीनं पौष्टिक असून त्यामध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत. याशिवाय प्रथिनं, चुना, लोह आणि इतर खनिजांचं प्रमाणही भरपूर आहे. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात. पालकाची कोवळी, हिरवी लुसलुशीत पानं भाजीसाठी वापरतात. पालकाच्या ऑल ग्रीन, पुसा ज्योती आणि पुसा हरित या सुधारित जाती आहेत. रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये पालकाची लागवड केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं बी पेरावं. योग्य प्रकारच्या 3x2 मीटर सपाट वाफ्यातून बियाणं पेरावं. बियांना 3 ग्रॅम थायरम औषध चोळावं. बी ओळीतून पेरल्यास 2 ओळीत 22 सेंटीमीटर अंतर ठेवावं. हेक्टरी 25 ते 30 किलो बी पुरेसं होतं. जमिनीमध्ये शेणखताचा वापर तसंच 50 ते 190 किलो नत्र, 88 किलो स्फुरद आणि 88 किलो पालाश या प्रमाणात खतांच्या मात्रांची शिफारस करण्यात आली आहे. वाढीच्या सुरुवातीच्या काळात तण काढून पीक स्वच्छ ठेवावं. हलक्या जमिनीत बी पेरल्याबरोबर पाणी द्यावं, परंतु भारी जमिनीत वापसा आल्यावर ओल असताना पेरणी करावी. ठराविक दिवसांच्या अंतरानं पिकाला पाणी द्यावं,

0: पेरणीनंतर सुमारे 30 ते 35 दिवसांनी पालक कापणीला तयार होतो. हिरवी पूर्ण वाढलेली पण कोवळी पानच देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेंटीमीटर भाग ठेवून खुडून घ्यावी. त्यानंतर कापणी 15 ते 18 दिवसाच्या अंतरानं करावी. पालकाचं हेक्टरी सरासरी उत्पादन 80 ते 100 क्विंटल मिळतं. काढणीनंतर ही भाजी लगेच बाजारपेठेमध्ये पाठवावी.
1: पालकाची लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत सुवर्णा कुलकर्णी यांच्याबरोबर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
1: कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:45 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार तसंच यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार
0: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस नेमकं काय असतं हे गेल्या भागात आपण आमच्या श्रोत्यांना सांगितलं, आजच्या भागात सांगाल की यामागे कारणं काय असतात, का होतो लिव्हर सिरोसिस?
4: लिव्हर सिरोसिसची कारणं आपण बघायला गेलं तर गेल्या 20-25 वर्षात त्या कारणामध्ये आपल्याला फरक दिसतो. 25 वर्षापूर्वी व्हायरल हेपेटायटिस, स्पेशली व्हायरस बी आणि सी हे प्रमुख कारणं होते. अर्थात त्यावेळेससुद्धा जे आता नंबर एक आणि नंबर दोन कारणं झालेली मी वळतो त्याच्याकडे, तर आज नंबर एक कारण जर पाहिलं तर मद्यप्राशन. प्रमाणाच्या बाहेर जेव्हा मद्यप्राशन केलं जातं त्याच्यामुळे होणारा सिरोसिस हा अल्कोहोलिक सिरोसिस असं म्हणतात. नंतर आता तुला माहिती असेल की हिंदुस्थानाला एक डायबिटीजचं कॅपिटल म्हटलं जातं आणि आपल्या देशामध्ये स्थूलता म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढतं आहे. तर डायबिटीज आणि ओबेसिटीमुळे होणारा एक लिव्हरचा रोग आहे त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज असं म्हणतात, किंवा मॅसल्ड असं नाव सुद्धा आहे, मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड लिव्हर डिसऑर्डर्स. अर्थात व्हायरस बी आणि सी हे काही अजूनही आम्हाला आमच्या प्रॅक्टिसमध्ये दिसतात, हे सुद्धा कारण महत्त्वाचे आहेतच. तर थर्ड कारण व्हायरस हे असतं. नंतर एक ऑटो इम्युन लिव्हर डिसीज म्हणून प्रकार असतो, ज्याच्यात बॉडी स्वतःच्या लिव्हरला परकं समजून त्याच्यावर हल्ला करते. जेव्हा प्रतिकारशक्ती बाहेरून होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात असते प्रोटेक्शन देण्यासाठी, पण हेच प्रतिकारशक्ती जेव्हा स्वतःच्या लिव्हरला डॅमेज करायला त्याला ऑटो इम्युन लिव्हर डिसीज म्हणतात. तर ऑटो इम्युन लिव्हर डिसीजमुळे सुद्धा सिरोसिस ऑफ लिव्हर होतो. नंतर काही मेटाबॉलिक किंवा अनुवंशिक कारण असतात. शरीरामध्ये कॉपर म्हणजे तांब्याचं प्रमाण प्रमाणाच्या बाहेर वाढायला लागलं तर त्याला विल्सन डिझीज असं म्हणतात. नंतर अल्फा 1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी आणि अनेक प्रकारचे कारण लिव्हर सिरोसिसचे आहेत.
0: ही तर सगळी कारणं झालीत, पण मग आता एखाद्याला लिव्हर सिरोसिस झाला आहे हे त्याने कसं ओळखायचं, काही लक्षणं असतात का त्याची?
4: तर लिव्हर सिरोसिसचे लक्षण हे पेशंटला लक्षात येणार नाही सहजासहजी. कावीळ हा सुद्धा ॲडव्हान्स सिरोसिसमध्ये दिसतो. पुष्कळदा पेशंटला लिव्हर सिरोसिसचे सिमटम्स लक्षात नाही आणि त्याचे सिमटम्ससुद्धा असे फार सौम्य आणि किंवा असे इन्सिडियस त्याला म्हणतात की नकळत अशी तोर पावलाने त्याची सुरुवात होते. जे शरीरात काही थकवा येणे किंवा भूक न लागणे किंवा एनर्जी कमी वाढणे, असे अनेक प्रकारचे, किंवा थोडा हलका फिवर सारखं वाटणे. पेशंटला लिव्हर सिरोसिस सोबत तर पूर्ण आयुष्य पण काढतो. मी पोर्टल हायपरटेन्शन हा शब्द प्रयोग मागच्या भागात केला होता, आणि त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याची लक्षणं दिसायला लागतात. उदाहरणार्थ जेव्हा पोटात पाणी होतं त्याचे एक मागे पोर्टल हायपरटेन्शन हे कारण आहे. कारण पूर्ण पचन संस्थेचं रक्त जेव्हा लिव्हरकडे जातं त्या रक्तदाबामुळे ते त्याची पिछेहाट होते आणि हाय प्रेशरमुळे पाणी पोटात जमा होतं. तसंच लिव्हरचं एक फंक्शन आहे की मी तुला मेटाबॉलिझमबद्दल बोललो होतो, तर अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन लिव्हरमध्ये तयार होतं आणि लिव्हर सिरोसिस जेव्हा व्हायला लागतो अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे सुद्धा पोटाची सूज वाढते आणि तशी सूज पायावरही दिसते. तसंच मी सांगितलं की स्प्लीनचा साईज वाढतो. स्प्लीन आपल्याकडे सगळ्या रक्तपेशी जमा करतो, तर त्याच्यातनं अॅनिमिया, थकवा होणे किंवा शरीराची प्रतिकार शक्ती कमी होणे, वारंवार इन्फेक्शन होणं असं दिसू शकतं. आणि अतिशय भयावह दिसणारं कारण म्हणजे रक्ताची उलटी, हे लिव्हर सिरोसिसचं एक मुख्य लक्षण मानलं जातं. किंबहुना पोर्टल हायपरटेन्शनचं ते मुख्य लक्षण आहे. तर जेव्हा लिव्हर हे शुद्धीकरण व्यवस्थित करू शकत नाही लिव्हर सिरोसिस झाल्यावर, तर हे सगळे टॉक्झिन्स हे ब्रेनमध्ये जातात. ब्रेन तसं नॉर्मल असून सुद्धा ते ब्रेनला काम करू देत नाही, म्हणजे एक प्रकारची सुस्ती येणे किंवा रात्री जागरण दिवसा झोप येणे असे रिव्हर्सल ऑफ स्लीप पॅटर्न त्याला म्हणतात. जजमेंट चुकणे, ड्राईव्ह करताना असं गोंधळल्यासारखं होणे किंवा ड्रायव्हिंगमध्ये चुका करणे, असे सुरुवातीचे ते लक्षणं दिसू शकतात. टॉक्झिन्स जेव्हा ब्रेनवर परिणाम करतात त्याला हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी असं म्हणतात. हिपॅटिक म्हणजे लिव्हरमुळे झालेली, एन्सेफेलोपॅथी म्हणजे मेंदूवर होणारा परिणाम. आणि हळूहळू मग पेशंट थोडासा बेशुद्ध सारखा होऊ शकतो किंवा कधी कधी अचानक त्याचं व्हायलंट बिहेवियर होऊ शकतं, अतिशय विचित्र सारखा बडबड करणे आणि भान न राहणे, स्वतःचं भान, शरीराचं भान नाही, कपड्यांचं भान नाही, अगदी संडास कपड्यात होणे असं वाढून, आणि शेवटी एक त्याचं भयंकर रूप म्हणजे हिपॅटिक कोमा. हा पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो आणि मग कोमामधनं जर तो बाहेर आला नाही औषधोपचाराने तर त्याच्यात त्याचा मृत्यू पण होऊ शकतो.
5: हां, तर एकंदरीत ही सगळी लक्षणंही दिसून येतात असं आपल्याला म्हणावं लागेल. डॉक्टर प्रशांत भांडारकर आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
4: धन्यवाद.
5: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकूया. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ परिसंस्थेची कार्ये आणि आर्थिक महत्त्व.
1: आता आपण गवताळ परिसंस्था यांचे महत्त्वाची कार्य आपण पाहून घेऊ. गवताळ परिसंस्था सौर ऊर्जेचे वनस्पतींद्वारे अन्नात रूपांतर करते आणि त्यानंतर अन्न साखळीतील विविध पातळ्यांवर ऊर्जेचे वहन करते. परिसंस्थेचा टप्प्याटप्प्याने होणारा नैसर्गिक विकास साधण्यास मदत करते. खनिजांचे आणि पोषक घटकांचे चक्रीय वहन करते. इकोसिस्टीमचे म्हणजे परिसंस्थेचे स्वनियंत्रण आणि संतुलन राखण्यास मदत करते. मातीची सुपीकता वाढवते. कमी पावसामुळे मातीतील खनिजे वाहून जाण्याचे प्रमाण कमी करते. आता आपण गवताळ प्रदेशांचे आर्थिक महत्त्व जाणून घेऊया. यातील मुख्य म्हणजे ग्रामीण उपजीविका. गवताळ प्रदेश हे अनेक ग्रामीण समुदायांचे मुख्य चराई क्षेत्र आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या गवताळ प्रदेशांवर पूर्णपणे अवलंबून असतात. उन्हाळ्यात जेव्हा चरण्यासाठी गवत उरत नाही तेव्हा जनावरांसाठी वाळलेले गवत गोळा करून साठवून ठेवले जाते. गवतांचा वापर घरांची आणि शेतातील गोठ्यांची छपरे झाकण्यासाठी केला जातो. दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे जळाऊ लाकूडची अवेलेबिलिटी. गवताळ प्रदेशात आढळणारी काटेरी झुडपे आणि झाडांच्या फांद्या यांचा वापर जळाऊ लाकूड म्हणून उपयोग केला जातो. कीटक आपल्याला परागीभवनाकरता उपयोगात येतात. या कीटकांची शिकार करणारे अनेक भक्षक प्राणी म्हणजे श्रू किंवा सस्तन प्राणी, पाल, सरड्या, इतर शिकारी पक्षी इथे राहतात. हे सर्व मांसभक्षी प्राणी लगतच्या शेत जमिनीतील उपद्रवी कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. आता आपण गवताळ मारणाचा गवताळ प्रदेशाचा भौगोलिक विस्तार जाणून घेऊ. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही दख्खनच्या पठारावरील अत्यंत महत्त्वाची आणि गतिमान नैसर्गिक परिसंस्था आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राचा मोठा भूभाग या गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे. दाट आणि उष्णकटिबंधीय जंगलांपेक्षा वेगळी असणारी ही परिसंस्था प्रामुख्याने गवत, काटेरी झुडपे आणि दुष्काळ सहन करणाऱ्या विरळ वृक्षांनी नटलेली आहे. पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायाच्या प्रदेशात या गवताळ प्रदेशांचा प्रामुख्याने विस्तार झाला आहे.

0: केलेली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने गवताळ प्रदेश आढळतात. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही ऋतूनुसार बदलणाऱ्या रूपात दिसून येते. कोरड्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर ते मे महिन्यात हे माळरान सोनेरी आणि तपकिरी दिसते, वृक्ष दिसते. या काळात अनेक वन्यजीव आणि वनस्पती पाण्याचा तुटवडा सहन करण्यासाठी अनुकूलन करतात. जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाचे आगमन होताच ही संपूर्ण जमीन हिरव्यागार आणि अत्यंत उत्पादक कुरणात रूपांतरित होते.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात, ज्यात आपण गवताळ परिसंस्थेची कार्य आणि आर्थिक महत्व याविषयीची माहिती ऐकलीत.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:55 होत आहेत. ऐकूया आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित संस्कृत समाचार.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः अध्यक्षतायां केन्द्रीयमन्त्रिमण्डलेन नवराज्येषु 28,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000, अनुमोदिताः। एतासु परियोजनासु प्रायः 97.11 किलोमीटर मिताः रेलमार्गाः सम्मिलिताः भविष्यति। एताभिः रेलसम्पर्कव्यवस्थायां परिष्कारः, विद्यमानमार्गेषु यातायात सम्मर्दस्य न्यूनीकरणं तथा यात्रिणां मालवाहनस्य च द्रुततरगमनं सुकरं भविष्यति। एतासां परियोजनानां 29.2 30.2 पूर्णत्वस्य लक्ष्यं निर्धारितमस्ति। केन्द्रीय सूचना प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ह्यः नवदिल्ल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् केन्द्रीय मंत्रिमण्डलेन गृहीतानां निर्णयानां विवरणं प्रदत्तवान्। सः उक्तवान् यत् मंत्रिमण्डलेन तमिलनाडु, आन्ध्रप्रदेश, कर्णाटक, तेलंगाना राज्येषु 17 जनपदेषु विस्तृताः 5 रेल बहुमार्गीकरण परियोजनाः अनुमोदिताः। एताभिः परियोजनाभिः विद्यमान भारतीय रेलजाले प्रायः 40.5 किलोमीटर मितः रेलमार्गः वर्धिष्यते। एतासां 5 परियोजनानाम् अनुमानितव्ययः आहत्य 21.10 कोटि रूप्यकाणि अस्ति। श्रीवैष्णवः उक्तवान् यत् प्रशासनेन 17.10 कोटि रूप्यकेभ्यः अधिकमूल्याः 3 अन्याः रेल बहुमार्गीकरण परियोजनाः अपि अनुमोदिताः। एताः परियोजनाः पश्चिमबंगाल, झारखण्ड, उड़ीसा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़ राज्यानां 14 जनपदेषु विस्तरिष्यन्ते। एकस्य प्रश्नस्य प्रत्युत्तरे श्रीवैष्णवः संसूचितवान् यत् मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवा आगामी वर्षे प्रारप्स्यते। भारतम् 48 विश्व कौशल प्रतियोगितायां प्रथमवारं 11 नूतन कौशल श्रेणीषु सहभागं करिष्यति। इयं प्रतियोगिता अस्य मासस्य 22-तः 27 दिनांक पर्यन्तं चीन देशस्य शांघाई नगरे आयोजयिष्यते। कौशल विकास उद्यमिता मंत्रालयेन संसूचितं यत् टीम स्किल इंडिया इत्येतत् 64 कौशलेभ्यः 63 कौशलेषु प्रायः 70 प्रतियोगिताभिः युक्तेन दलेन सहभागं करिष्यति। मंत्रालयेन उक्तं यत् अद्यावधि विश्व कौशल प्रतियोगितायां इयं भारतस्य बृहत्तमा विविधतापूर्णा च सहभागिता भविष्यति। केन्द्रीय वाणिज्योद्योग

0: उद्योगमन्त्री पीयूषगोयलः ब्रिक्सदेशेभ्यः महिलाभ्यः अवसरविस्ताराय तथा अन्ताराष्ट्रियव्यापारे महिला उद्यमिनीनां महिलानेतृत्वाधीनानां च उद्यमानां प्रोत्साहनाय मिलित्वा कार्यं कर्तुम् आह्वानं कृतवान्। श्रीगोयलः बलं दत्तवान् यत् महिलानेतृत्वाधीनेभ्यः उद्यमेभ्यः अन्ताराष्ट्रियव्यापारे अवसराणां लाभं स्वीकर्तुं स्वकीयां सहभागितां च वर्धयितुम् आवश्यकं सहकार्यं मञ्चश्च प्रदातव्यौ। ग्रामीणविकासमन्त्रालयस्य अन्तर्गतं भूमिसंसाधनविभागः अद्य डिजिटल इण्डिया लैण्ड रिकॉर्ड्स मॉडर्नाइजेशन प्रोग्राम 3.0 इत्यस्य कार्यान्वयनसम्बद्धान् दिङ्निर्देशान् प्रकाशयिष्यति। मन्त्रालयेन सूचितं यत् आगामी DILRMP 3.0 इत्येतत् 50.565 कोटि रूप्यकाणां अनुमानित वित्त व्ययेन केन्द्रीय क्षेत्रीय योजना रूपेण कार्यान्वितं भविष्यति। भारतर्तु विज्ञान विभागेन ओडिसायाः पृथक् पृथक् स्थलेषु अद्य प्रबलाति प्रबल वृष्टेः सम्भावनां दृष्ट्वा रक्तवर्ण परा संचेतना प्रसारिता अस्ति इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे ठीक 7 वाजले आहेत।
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
4: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही।
5: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक।
4: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
5: आणि वेबसाईट www.vpbedekar.com।
1: आता ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिके।
6: श्रोते हो नमस्कार, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख। वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा।
7: श्रोते हो, गणपती आला की त्याचं वंदन संकीर्तन सुरू होतं। हे संकीर्तन गायन स्वरूपात किंवा गायन आणि प्रत्यक्ष गणेशाचं सोंग या स्वरूपात सुरू असतं। कलगीतुऱ्याच्या आध्यात्मिक शाहीरमध्ये गणेशाचं संकीर्तन होतं, ते सवाल जबाब याच्या स्वरूपात। कलगीवाला शाहीर तुरेवाल्या शाहीराला गणपतीच्या उत्पत्तीबद्दल प्रश्न टाकतो, तुरेवाला शाहीर त्याची गाण्यातून फोड करतो। ओम शब्दाचा अर्थ एकमेकांना विचारला जातो। ओम शब्दामागचं तत्वज्ञान काय, ओम शब्द आणि विश्वाची उत्पत्ती यांची मीमांसा कलगीवाले आणि तुरेवाले करतात। आजही अहिल्यानगर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कलगीतुऱ्याचे शाहीर आहेत। हे शाहीर विविध गण सादर करतात। ओम नमोजी निर्विकारा परमपुरुषा परमेश्वरा आरूपा अमूपा परातपरा जगनिवास जगदीशा आचळ अमळ विश्वेशा द्वैतातील परमेशा स्वयं प्रकाश वेगळा तू स्वयंभू सर्वाघटी भरला ओम नमो ओम सिद्ध ठरला प्रारंभी दड चरण स्मरला संभू राजू ज्ञानमती भरला। कलगीतुरा हा तमाशाचा पूर्वरंग होय, कारण कलगीचे शाहीर तुरेवाले शाहीर हेच तमाशाचे जनक आहेत। 19व्या शतकात खऱ्या अर्थी तमाशाची परंपरा सुरू झाली ती सांगली येथील उमाबाबू सावळजकर या कलावंताकडून। मोहना बटाव हा पहिला वग उमाबाबू सावळजकर यांनी रचला। त्यापूर्वी उत्तर पेशवाई शाहीर परशुराम, शाहीर अनंतफंदी, शाहीर होनाजी बाळा, शाहीर राम जोशी, शाहीर प्रभाकर असे शाहीर होऊन गेले। त्यांनी देखील गणेशाला गणामधून वंदन केलं। पुढे 19व्या शतकात आणि 20व्या शतकात पठ्ठे बापूराव, फक्कड अर्जुना वागोलीकर, हरी वडगावकर, सातू हिरू शिवा संभा असे तमाशा कलावंत उदयाला आले। ते प्रामुख्याने कलगी संप्रदाय आणि तुरा संप्रदाय या दोन्ही संप्रदायांचा

0: चे ते एकमेकांमध्ये लढती जंगी सामने करत. एकदा पठ्ठे बापूराव यांनी जंगी सामन्यात भाऊ फक्कड यांना प्रश्न विचारला, गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर भाऊ कोणा? प्रति भाऊ फक्कड यांनी पठ्ठे बापूराव यांच्या या गणाला अगदी सडेतोड उत्तर दिलं. ते असं, गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू या क्षणी प्रति गणपती यक्षकुलातील देवता होती. याचा अभ्यास भाऊ फक्कड यांनी केला होता. ब्रह्मांडाची फोड करण्याचं तत्वज्ञान अर्जुना वाघोलीकर आणि पठ्ठे बापूराव यांना देखील ज्ञात होतं. गुरु दगडूबाबा साली हे देखील प्रख्यात कलगीवाले होते. श्री गणपती मंगलमूर्ती, नऊ खंडांमध्ये ती गर्जती, साही शास्त्र अठरा पुराणे, वंदन तुझला ती करती, चौदा विद्या चौसट कला, अर्धा अंगी सरस्वती हा अर्धांगी, संभू राजू म्हणे गणेशा, तुझला माझी आज विनंती. असे कितीतरी गण कलगी तुऱ्यात सादर होतात. कलगी तुऱ्याचा आद्य रंग म्हणजे भगवान गणेशाचं संकीर्तन. गणेशोत्सवापूर्वी साधारणतः श्रावणातील नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रभर कलगी तुऱ्याचे सामने होत असतात. तिथे गण सादर होतात. हरितालिकेला देवी पार्वतीची पूजा स्त्रिया मानतात आणि भगवान शंकरासारखा भोळा पती आणि गणेशासारखा पराक्रमी विघ्नहर्ता बालक याची मागणी करतात. गणेश चतुर्थीच्या आधी शंकर आणि पार्वतीची ही आराधना केवळ महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचा विशेष नाही तर संपूर्ण भारताच्या लोकसंस्कृतीचा विशेष आहे.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
5: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
4: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
5: आणि वेबसाइट www.vpbedekar.com.
6: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
7: 2-10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
6: अंकुर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
7: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
6: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
7: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्क साठी फोन 98-21-40-38-38.
8: फोन पुन्हा एकदा 98-21-40-38-38.
9: यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10.
10: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना? यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
8: श्रोते हो जरूर ऐका, हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद.
11: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
8: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता.
12: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
13: आकाशवाणी
12: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
13: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
9: श्रोतेहो प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
14: आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन. आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून 1 महिनाभराचं सेवा संकल्प अभियान सुरू होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी 2001 गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ सुरू केला होता. गेल्या 25 वर्षात जनसेवेकडून राष्ट्रसेवेकडे या मंत्राचा आधार घेत पंतप्रधान मोदींनी आपली सेवा यात्रा अविरतपणे सुरू ठेवली आहे. मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं 20,700 कोटी रुपये खर्चाच्या 8 रेल्वे प्रकल्पांना काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. अधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला काल मंजुरी देण्यात आली असून यात दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कोलकाता आणि कोलकाता दिल्ली सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्गाचा समावेश आहे. एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होते. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञानातील क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतरित करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. डेल्टा ऍक्टबाबतही त्यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेत कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप आणि स्टेटमन्सशिप अवॉर्ड या 2 विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांकरता त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना ही शपथ दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. 9व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा प्रारंभ केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं काल उत्तर प्रदेशातील वाराणसी इथून केला. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यंदाच्या पोषण मासाचा संकल्प आमची अंगणवाडी आमची जबाबदारी असल्याचं मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी सांगितलं.
15: इस वर्ष पोषण माह का हमारा संकल्प है हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी, जिसमें हमारा विशेष ध्यान विविधतापूर्ण और प्रोटीन युक्त आहार, आंगनवाड़ी केंद्रों पर ताजा गर्म पौष्टिक भोजन, ECCE और गर्भवती व धात्री माताओं की समग्र देखभाल पर केंद्रित रहेगा।
14: राज्यातही ठिकठिकाणी पोषण महिन्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवले जात आहेत। अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांच्या पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। पालघरमध्ये सुदृढ बालकांना पोषण अभियानाचे सदिच्छा दूध बनवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। राष्ट्रीय पोषण मास 2025 अंतर्गत प्रभावी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे। राज्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामाच्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं। अमरावती अग्निकांड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू विशेष काळजी कक्षात 24 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला होता। या घटनेची चौकशी पूर्ण होऊन उच्चस्तरीय चौकशी अहवाल आला आहे। अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक, अमरावतीच्या स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वीजतंत्री यांच्या निलंबनाचे आदेश शासनानं दिले आहेत। AOV इंटरनॅशनल आणि शिलार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका अत्यंत लवचिक असून आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल 80% मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांबाबतचा ताठरपणा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। राज्यातली संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि सणासुदीच्या काळात मुंबईत आंदोलन करू नये असंही महाजन म्हणाले। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल बैठक झाली। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दूरदृश्य संवाद पद्धतीनं यात सहभागी झाले होते। आजपासून मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात जात प्रमाणपत्राच्या वाटपात 0 प्रलंबित्व ठेवण्यासाठी प्रशासनानं 8 जिल्ह्यात शिबिरं आयोजित केली आहेत। एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। सिंधुदुर्गमधल्या दोडामार्गच्या तिलारी जंगलात दुर्मिळ वनमानव अर्थात स्लेंडर लॉरिसचं दर्शन झालं आहे। यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यातली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
16: समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या तिलारी खोऱ्यामध्ये निसर्ग अभ्यासक नाईट ट्रेलसाठी गेले असताना त्यांना वनमानवाच्या जोडीचं दर्शन झालं। या अनपेक्षित दर्शनानं निसर्गप्रेमींना अत्यंत सुखद धक्का बसला। स्लेंडर लॉरिस अर्थात वनमानव हा मुख्यत्वे दक्षिण भारत आणि श्रीलंकेतल्या घनदाट जंगलात आढळणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे। मराठीत किंवा स्थानिक भाषेत त्याला वनमानव किंवा लाजवंती म्हणून सुद्धा ओळखलं जातं। दोडामार्ग तालुक्यात केरपासून मांगेली ते गोव्याच्या सीमेवरच्या विर्डीपर्यंत यांची नोंद आढळते। पण 7 अधिसूचनेत नेमका हाच भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट केलेला नाही। याच भागात आढळणाऱ्या पट्टेरी वाघ, किंग कोब्रा, ब्लॅक पॅन्थर, हत्ती, वनमानव अशा दुर्मिळ प्राण्यांची नोंद शेड्यूल 1 मध्ये आहे। या प्राण्यांचा प्रजनन अधिवास या भागात आढळतो, त्यामुळे हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट करावा अशी मागणी निसर्ग अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे। तिलारीला महाराष्ट्राचं अमेझॉन समजलं जातं, त्यामुळे इथं आढळणाऱ्या अशा शेड्यूल 1 मधल्या प्राण्यांचं संरक्षण करायचं असेल तर या भागाचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश करण्याची गरज वनमानवाच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी।
14: आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले। 62 महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राजकपूर जीवन गौरव पुरस्कार आणि डॉ राणी मुखर्जी यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला. डीजे संस्कृती संपूया, पारंपरिक संस्कृती जपूया या उपक्रमाअंतर्गत सांगलीतील मारुती चौक इथे काल पारंपरिक वाद्यांचं पूजन आमदार सदाभाऊ खोत

0: यांच्या हस्ते करण्यात आलं. ढोल, ताशा, हलगी, संबळ, बँजो, पारंपरिक वाद्य, लेझिम अशा विविध वाद्यांचा पूजन तसंच सादरीकरण करण्यात आलं. राज्याच्या विविध भागात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत आहे. बळीराजाला शेतीकामात मदत करणाऱ्या सरजा राजाची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना गोडाचा घास भरवला जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं काल ही माहिती देण्यात आली. गट क सेवेमध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज दाखल झाले आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन. आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो. त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना? यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. श्रोते हो, जरूर ऐका. हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद.
2: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
1: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोते हो, आज 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO आणि IASA द्वारे हा उपक्रम राबवला जातो. प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार रणजित देसाई यांची आज पुण्यतिथी. स्वामी आणि श्रीमान योगी या अजरामर कलाकृतींद्वारे त्यांनी मराठी साहित्यामध्ये मोठं योगदान दिलं. तसंच सुप्रसिद्ध मराठी चित्रपट नाट्य आणि दूरदर्शन अभिनेत्री भक्ती बर्वे इनामदार यांची आज

0: जयंती. ती फुलराणी या नाटकातील त्यांची भूमिका आणि संवाद प्रचंड गाजले. भक्ती बर्वे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. ही आहे आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये मी शिवानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी जगभरात जागतिक अवयव दान दिन साजरा केला जातो. याच दिवसाच्या निमित्तानं अवयव दानाचं महत्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं सुरू केलेल्या अंगदान जीवन संजीवनी अभियानाचं महत्व आपण गेल्या भागात जाणून घेतलं आणि ते सांगण्यासाठी आपल्याकडे आले होते राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला. डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून या भागातही आपण अवयवदानाचं महत्व जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: काही गैरसमजांबद्दल तुम्ही सांगितलं, पण लोकांमध्ये भीतीचं पण वातावरण असतं की असं झालं तर काय होईल, किंवा आम्हाला आमचे सगळे धार्मिक विधी करायला मिळतील का, किंवा आमचं जवळचं माणूस आहे त्याला आम्ही असं पाहू शकत नाही, असं पण असतं. तर त्याविषयी तुम्ही तो गैरसमज कसा दूर कराल?
1: ते बरोबर आहे, कारण की लोकांमध्ये ज्यांना कधी ऐकलं नाही आहे, कधी बघितलं नाही आहे, डायरेक्ट आपण अवयवदान बद्दल बोललो तर मनात भीती असणार की अरे हे केल्यानंतर मग कसं होईल, ऑर्गन्स काढले तर शरीर कसं दिसणार. सो इनफॅक्ट इवन जेव्हा आपण ऑर्गन्स डोनेट करतात, अवयवदान डोनेट करतात, इवन हात सुद्धा आपण डोनेट करू शकतो. सो जर हात डोनेट केलं तरी ते परत कृत्रिम हात जोडून लावून एकदम परफेक्ट ओरिजिनल सारखं ते दिसतात.
0: आणि शरीराचे कुठे कालावधी काय लागतो, म्हणजे किती तासात मिळू शकते परत?
1: सो ह्याच्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. आपण ऑर्गन्स एकदा रिट्युअल झालं त्याच्यानंतर ते ऑपरेशन मध्ये कसं आपल्याला अर्धा एक तास दोन तास लागतो तेवढाच वेळ लागतो एकदा हे ऑर्गन घेतले नंतर, कारण की हे सगळं आता एक्सपर्ट डॉक्टर असतात जे करतात.

0: सो ते त्याच्यामध्ये जास्त काही वेळ जात नाही, तर खूप फास्ट होतो. एकदा आपण परवानगी दिली की हो आम्हाला अवयवदान करायचं आहे, सो त्याच्यानंतर युजली पुढचे 24 तास मध्ये पूर्ण प्रक्रिया कम्प्लीट होऊन आपण बॉडी जी आहे ते पेशंटच्या नातेवाईकांना परत देतो.
1: बरोबर आहे. तसं आता तुम्ही सांगितलं की रोटो सोटो आणि नोटो अशा दोन समित्या आहेत, तर यांचा समन्वय कसा काय असतो मग हे काम करताना?
0: सो कसं असतो की आपल्याला महाराष्ट्र राज्यात आपण 4 भाग केलेले आहेत.
1: अच्छा.
0: मुंबई, पुणे आणि
1: नागपूर.
0: हे प्रत्येक झोनची एक एक ZTCC आहे.
1: अच्छा.
0: सो प्रत्येक रिजन मध्ये ते ZTCC त्या भागात ऑर्गन डोनेशनचं आणि ऑर्गन अलोकेशनचं काम बघते. पण समजा की एका ZTCC मध्ये डोनेशन आहे पण तिकडे रिसीव्ह करायला कोणी फिट पेशंट नाहीये.
1: अच्छा.
0: आणि मग आपल्याला तिकडनं दुसरे ZTCC ला द्यायचं आहे. सो ती जबाबदारी जी आहे ते सोटोची आहे, म्हणजे राज्य समितीची. पण राज्यात जर कोणी रेसिपियंट नसेल तर ते रिजन मध्ये म्हणजे पश्चिमी भारत मध्ये कुठेही कुठे कोणाला द्यायचं ती जबाबदारी रोटोची आहे. आणि समजा कोण पश्चिम भारतात त्या कोणी नसेल तर ते कोण इंडियामध्ये भारतात देशात कुठे द्यायचं ती जबाबदारी नोटोची आहे. सो असं हे यांची ऑर्गनायझेशन आहे.
1: बरं. आता ह्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे जनजागृती, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं. तर हे काम समितीतर्फे कसं काय केलं जातं, काय काय उपक्रम राबवले जातात?
0: सो त्याच्यामध्ये अनेक लेवलवर काम करावं लागतो. एक जनजागृतीमध्ये आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते मेनली कॉलेजमध्ये जाऊन NSS कडे जाऊन, मग आम्ही पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन ठेवतात, मग आम्ही ठेवतो, मग क्विज
1: कॉम्पिटिशन ठेवतात
0: नगरपालिकामध्ये. प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही आता पोस्टर लावलेले आहे. मुंबईमध्ये जेवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ज्यांनी परवानगी दिली तिकडे अवयवदानासाठी आम्ही पोस्टर लावलेले आहे. मग आम्ही पेपर बरोबर एक कॅम्पेन सुद्धा केली आहे ज्याच्यामध्ये गेले 6 महिन्यापासून आम्ही ऑर्गन डोनेशनसाठी प्लेज घेण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यासाठी ते कोड टाकतोय आणि त्याच्यावर स्टोरीज करतोय.
1: फॉर्म भरून घेणं.
0: हा, फॉर्म भरून घेणं. ते आता ऑनलाईन प्लेज आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: सो फक्त तुम्हाला एक ते QR कोड आहे ते स्कॅन करायचं, त्याच्या आपलं आधार लिंक OTP येणार, त्याच्यामध्ये 1-2 सिम्पल माहिती भरायचं आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट पण मिळेल की तुम्ही प्लेज घेतलेली आहे.
1: अरे
0: वा. आणि मग ते त्याच्या प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये ठेवू शकतो आणि शोभा वाढवू शकतो.
1: नाही पण सर, ही झाली. काही सामाजिक संस्था पण आहेत की त्या खूप चांगलं काम करतात अवयवदानाचं, तर त्यांची पण तुम्हाला कशी मदत होते?
0: सो इनफॅक्ट आमची ऑलमोस्ट 20-21 प्रकारची NGOs आहेत ज्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. आणि पूर्ण राज्यात गेले 5 वर्षांमध्ये आम्ही 1200 वर ऍक्टिव्हिटीज केली आहे अवयवदान साठी जनजागृती आणायला. सो आम्हाला खूप चांगला सहकार्य मिळतोय NGOsच्या, आणि हे गव्हर्नमेंट आणि NGO हे दोघांची युतीमुळे हे आपल्या महाराष्ट्रात राज्यात हे अवयवदानचं खूप पसरलेलं आहे.
1: बरं, ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात काय फरक जाणवतो?
0: सो दान करायची इच्छा सगळ्यांची सेम आहे, असं नाही की ह्याच्यामध्ये जास्त आहे ह्यांच्यामध्ये कमी आहे. सगळ्यांचा भाव समानच आहे. पण काय आहे की ग्रामीण भागात हे सोय नाही आहे की ज्यांची इच्छा आहे ते कसं डोनेट करणार, कारण की हॉस्पिटल्स कमी आहे,
1: त्यांच्यापर्यंत डॉक्टरांची पोहोचलं पाहिजे.
0: हा, कमिटीज जे डोनेशन साठी ब्रेन स्टेम डेथ कमिटी जे मी सांगितलं 4 डॉक्टरांची कमिटी असते तेही सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. NTORC म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर, म्हणजे जे हॉस्पिटल जे ट्रान्सप्लांट करत नाही पण डोनेट करण्यासाठी नोंदणीकृत आहे तेही फार कमी आहे. म्हणून ग्रामीण लोकांना चान्स तेवढा मिळत नाही दान करायचा जेवढा अर्बन एरियाज मध्ये मिळतो.
1: बरोबर. पण सर, तुम्ही म्हणाला तसं जनजागृती करणं हे खूप मोठं काम आहे खरं समितीचं. तर सर, तुम्ही आता ब्रेन डेड झालेले म्हणजे मेंदू मृत झालेल्याविषयी सांगितलं, पण जे मृतावस्थेतच आहेत आता, तर त्यांनी कसं करायचं असतं अवयवदान?
0: सो ज्यांची पूर्ण मृत्यू झाली, समजा घरी झाली, सो घरी कोणाची मृत्यू झाली, अचानक झाली, सो ते अवयवदान नाही करू शकतो पण टिश्यू डोनेशन करू शकतात.
1: अच्छा.
0: म्हणजे डोळ्यांचा करू शकतो, त्वचाचा करू शकतो, इवन ट्रॅकिया आणि बाकी टिश्यूज डोनेट करू शकतो. इवन हार्ट ते पूर्ण डोनेट करू शकत नाही, पण जर त्यांची इच्छा असेल तर हार्टचे वॉल्स आपण डोनेट करू शकतो. सो असं बरेच प्रकारचे आपण डोनेशन करू शकतो.
1: त्यांनी आधी जिवंतपणे फॉर्म भरून ठेवलेला असतो,

0: आणि मृत झाल्यानंतर मग आपण त्यांचे हे घेऊ शकतो.
1: हे इम्पॉर्टंट आहे की जर आपण फॉर्म भरून ठेवलेला आहे, प्लेज घेऊन ठेवलेली आहे, सर त्याच्यावर हे नाही की आपण डायरेक्ट सगळं करू शकतो.
0: अच्छा.
1: कारण की जेव्हा हे होणार, कोणाची मृत्यू झाली किंवा मेंदू मृत्यू झाली, सर त्यावेळी जे नातेवाईक आहे त्यांची संमती गरजेची आहे. तर त्यांची संमती शिवाय ते आपण पुढच्या स्टेप घेऊ शकत नाही.
0: म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवलं पाहिजे की माझा जर मृत्यू झाला तर तुम्ही हे दान करा.
1: सो ते फॉर्म तुम्ही सगळ्यांना दाखव फॅमिलीमध्ये, जशी आपण चायवर चर्चा करतो त्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना सांगून ठेवा की तुमची याची इच्छा आहे आणि तुम्ही ते कुठेतरी लावून ठेवा सगळ्यांना बघण्यासाठी. कारण की ते रेग्युलर रिमाइंडर असतात,
0: माहिती पडेल ते.
1: कारण की त्यावेळी हे निर्णय की अवयवदान करायचं की नाही हे तुमच्या नसणार, ते नातेवाईकांच्या
0: असतात. आणि काय होतं, घरात एखाद्याचा मृत्यू झाला की आधीच दुःखी वातावरण असतं आणि मग त्यात असं हे करण्याकडे लोकांना तेवढं लक्ष नसतं किंवा सुचत नाही त्यांना ते.
1: एक्झॅक्टली. कारण की एवढं स्ट्रेस आहे, दुःख आहे, अचानक मृत्यू झाली आहे, मेजर लॉस आहे, सो एवढा इमोशनल स्ट्रेस असतो की हे सगळं गोष्ट सुचणार नाही त्यांना. सो त्यावेळी जर रेग्युलर डिस्कशन झालं, आधी भरपूर चर्चा झाली त्याच्यावर, मग आपल्याला माहित असतो. आणि मग त्यावेळी कोणी येऊन विचारतात की तुमची अशी इच्छा आहे का, आपण अवयवदान करू शकतो, आपण टिश्यू डोनेशन करू शकतो, तुम्हाला असं काही करायची इच्छा आहे का. मग त्यावेळी लगेच तुम्हाला आठवण येणार की हो, आमची अशी चर्चा झाली होती 10 वर्षापूर्वी आणि ह्यांनी सांगितलं होतं की माझी इच्छा आहे. ते चर्चा झाली तर ते लगेच आपल्याला इच्छा होणार की हा ह्यांची इच्छा होती तर आपण ते इच्छा पूर्ण करू.
0: पण मग आता ही अशी इच्छा झाली म्हणजे नातेवाईकांनाही वाटलं की आपण करूया, तर मग त्यांनी काय करायचं, कारण घरी असेल ते मृत शरीर.
1: सो त्याच्यासाठी आपलं हेल्पलाईन नंबर आहे.
0: अच्छा.
1: नोटोची एक फ्री हेल्पलाईन नंबर आहे, टोल फ्री, ते आहे 1800-11-4770. परत एकदा बोलतो, 1800-11-4770. रोटोचे आणि सोटोचे, ZTCCचे आणि बरेच एनजीओचे पण आहे. सो ते आपण नंबरवर कॉल केलं तर ते घरी येऊन टिश्यू डोनेशन करू शकतो, डॉक्टर घरी येऊन डोळ्यांच्या स्किनच्या सगळं करू शकतो, आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज नाही.
0: ती पण चांगली सोय.
1: आणि अवयवदान जे असतात, जे मेंदू मृत झाल्यानंतर, ते तर हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये तिथेच असतो. सो तिकडे तर ते काय डॉक्टर्सची टीम असते, ते आपल्याला काम
0: करू शकते. सर मग ह्याचं प्रमाण काय आपल्या राज्यामध्ये, किती साधारण लोक अवयवदानाचे फॉर्म भरतात किंवा किती आपल्याला अवयव मिळतात वर्षभरात?
1: सो आपल्याला गेले 1 वर्षापासून आम्ही हे अभियान चालू केलं आहे प्लेज फिलिंगच्या, आणि ऑलरेडी 70,000 लोकांनी प्लेज घेतलेली आहे
0: एका वर्षात.
1: सो चांगली गोष्ट आहे. इनफॅक्ट 1 आठवड्यापूर्वीपर्यंत आपण देशात 1 नंबरवर होतो.
0: अरे वा.
1: पण जर आपण बघायला गेलं की किती डोनेशन्स होतात, सो गेल्या वर्षी आपलं ऑलमोस्ट 170-180 रेंजमध्ये लोकांनी अवयवदान केलेलं आहे.
0: अच्छा.
1: पण आपल्याकडे गरज आहे 9,000 पेशंट आहे ज्यांना वेटिंग आहे. आणि तो 180 डोनेट केला, 400-500 अवयव टोटल मिळाले आपल्याला, पण गरज आहे 9,000. सो गॅप भरपूर आहे, म्हणून अजून भरपूर गरज आहे की आपल्याला जनजागृती व्हायला पाहिजे, लोकांना पुढे यायला पाहिजे आणि ऑर्गन डोनेट करायला पाहिजे.
0: बरं. डोळ्यांचं खूप आपण ऐकतो की खूप जणांना डोळे मिळाल्यामुळे त्यांना दृष्टी मिळालेली आहे, तर डोळ्यांचं काही वेगळं असतं काही हा इतर सगळ्या अवयवांपेक्षा, किंवा डोळे जास्त मिळतात का आपल्याला?
1: सर डोळे जास्त मिळतो, कारण जसं मी सांगितलं की मेंदू मृत्यू फक्त हॉस्पिटलमध्ये आणि आयसीयूमध्ये आणि त्या प्रकारे होऊ शकतो अवयवदान. पण जे डोळे आहे, त्वचा आहे, हे आपण घरी पण कोणाची मृत्यू झाली तरी पण करू शकतो. सो म्हणून डोळे जास्त मिळतात. आणि डोळ्यांसाठी ऑलमोस्ट गेले 20 वर्षापासून जनजागृतीची मोहीम चालू आहे, म्हणून लोकांना माहिती आहे. पण अवयवदानासाठी आता हल्ली थोडा इंटरेस्ट वाढलाय आणि आता हल्ली वाढतोय. सो डोळ्यांचं डेफिनेटली जास्त प्रमाण आहे, पण तिकडेही आपल्याला अजून जास्त नंबरची गरज आहे.
0: तर श्रोते हो, दिलखुलास या आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अवयवदानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेत आहोत. या विषयाची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे आणि अवयवदानाची जागरूकता आणखी कशी निर्माण केली पाहिजे याविषयीची माहिती आपल्याला अजून जाणून घ्यायची आहे, म्हणून हाच संवाद आपण पुढच्याही भागात असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात. सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतेय की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ID प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून आभार. असाच हा कार्यक्रम ऐकत रहा आणि पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला आणखीन नवीन नवीन माहिती आयुर्वेदाबद्दलची या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतच राहतील. आजही डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
7: नमस्कार मॅडम.
6: डॉक्टर, या कार्यक्रमात आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार तसंच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि डोळ्यांचे विकार उद्भवूच नाहीत म्हणूनही आयुर्वेदामध्ये काय काय उपचार आहेत याविषयीची माहिती या कार्यक्रमातून घेत असतो. आजच्या कार्यक्रमात आपण डोळ्यांच्या नसांचे विकार हा विषय घेणार आहोत. तर सर्वात प्रथम मला सांगा, डोळ्यांच्या नसा म्हणजे नेमकं काय?
7: डोळा म्हटलं की डोळ्याचे वेगळे भाग आहेत. काळा बोबळा आहे, पांढरा बोबळा आहे, आतली लेन्स आहे, त्याच्या आतली एक जेली आहे, त्याच्या मागं पडदा आहे, त्याच्या मागं लेन्स आहे, लॅक्रिमल ग्लँड म्हणजे अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथी, असा एकत्रित सगळ्या पार्टचा मिळून डोळा बनतो. प्रत्येक भाग डोळ्यांचा, प्रत्येक पार्ट डोळ्याचा दिसण्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे असं नाही होत, म्हणजे जनरली बऱ्याचदा बघा टॉन्सिल आहेत सुस्त आहेत काढून टाका त्याचा उपयोग नाही, अपेंडिक्स आहे सुजले पू झालाय काढून टाका त्याचा उपयोग नाही, असं होतं. देवानं कोणताही अवयव बिनकामी बनवलेला नाही. जरी आधुनिक शास्त्रानं ते काढून टाका म्हणून सांगत असतील तर आयुर्वेदात तशी ती कन्सेप्ट किंवा तसा विचार नाही. आयुर्वेदात डोळ्याचा जो एक एक भाग आहे तो फार महत्वाचा आहे, तसाच तो नसांचा आहे. अगदी काळ्या बोबळ्यापासून ते पडद्या पर्यंत इमेज तयार करायचं काम होतं. इमेज पडद्यावरती ह्या सगळ्या माध्यमातून तयार होते आणि ती इमेज, ती वस्तूची इमेज, प्राण्यांची इमेज जे दिसणं आहे ते मेंदूपर्यंत घेऊन जाण्याचं सेन्सेशन पोहोचवायचं काम ही नसा करतात, त्याला ऑप्टिक नर्व म्हणतात. बऱ्याचदा ह्या ऑप्टिक नर्व मध्ये जर बिघाड व्हायला लागला तो वेगवेगळ्या कारणानं होतो. मग अख्खा डोळा चांगला असून सुद्धा आपलं दिसणं बंद व्हायला लागतं. असं ह्या इतकं महत्वाचं काम ह्या आपल्या ऑप्टिक नर्वच्या बाबतीत आपल्याला,
6: आणि ते अतिशय
7: असतील म्हणजे पडदाच अगदी मसुरीच्या डाळी इतका तो पडदा आहे, मग त्याची मागची नस किती नाजूक असेल विचार करा. आणि त्याच्यावरती परिणाम करणारी बऱ्याच म्हणजे शारीरिक व्याधी पण आहेत आणि डोळ्यांची आजार पण आहेत ज्याचा परिणाम स्वरूप नसांचे विकार येतात आणि नसांचे विकार आले की कायमस्वरूपी अंधत्व यायचा धोका जास्त वाढत असतो.
6: बापरे. तर डॉक्टर, नसांचे विकार का होतात याची कारणही आहेत आणि ते नेमकं का होतात हे पण जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी

0: संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999। तर डॉक्टर, मग आता हे विकार का होतात याबद्दलची माहिती सांगाल का?
1: कसं होतं बऱ्याचदा बघा, म्हणजे आपल्या अंगाला सूज आली की काही ते कारण आहे, शोथ, त्याला सूज येणं आयुर्वेदानुसार त्याला शोथ म्हटलंय। सर्व शरीरव्यापी शोथ असेल म्हणजे सगळ्या अंगाला जर सूज येणार असेल तर तो प्रामुख्यानं तो हृदयाशी संबंधित, ती यकृत म्हणजे लिव्हरशी संबंधित, उरुक्क म्हणजे किडनीशी संबंधित असते। मोठ्या सगळ्या शरीराला येणारी सूज जनरली एखाद्या अवयवाशी संबंधित किंवा एखाद्या भागाशी संबंधित असेल ती स्थानिक सूज झाली। पण मोठे ज्यावेळेस व्हाइटल डॅमेज व्हायला लागतात त्यावेळेस सूजीच्या स्वरूपात बऱ्याचदा सुरुवातीला सिम्प्टम दाखवत असतात आणि त्याची त्याच वेळेला इनिशियल स्टेजला सुरुवातीला जर ट्रीटमेंट केली गेली नाही तर मात्र गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात। फॉर एक्झाम्पल, चेहऱ्याला सूज येते, डोळ्यांना सूज येते, हातापायाला सूज यायला लागली, ज्यावेळेला लघवीच्या जागेला सूज यायला लागली, अशी सुरुवातीच्या किडनीच्या पेशंटमध्ये सिम्प्टम असतील आणि त्याचं त्याच वेळेस निदान झालं तर ती सूज तर कमीच येते पण किडनीचे जे अवयव किडनी किंवा वृक्क म्हणून जो खराब झालेला असतो तो दुरुस्त करता येतो आणि एका स्टेज नंतर मात्र त्याचं आपल्याला रिकव्हरी करणं कठीण होऊन बसते। तसंच डोळ्याच्या पडद्यांच्या सूजेबाबतीत किंवा नसांच्या सूजेबाबतीत आपल्याला म्हणता येईल, कुठंही सूज यायला लागली की याचा अर्थ तिथलं चयापचय हॅम्पर व्हायला लागले किंवा तिथला ब्लड सर्क्युलेशन वरती किंवा रक्तावरती मेजर परिणाम झालाय।
0: बरोबर।
1: मग अशी कोणतीही कारण जी डोळ्याचा रक्त प्रवाह नॉर्मल ठेवत नाहीत किंवा रक्ताची क्वालिटी खराब झाली आणि त्याचा परिणाम स्वरूप आपल्या पडद्यावरती नसांवरती परिणाम आलाय किंवा काही आजार पण आहेत। आणि नेमकी खरं तर डोळ्यांच्या नसांचे विकार कोणते, तर प्रामुख्यानं जे दोन दिसतात ते त्याला म्हणायचं ऑप्टिक न्यूरॉयटिस म्हणजे वेगवेगळ्या कारणाने येणारी सूज आणि ऑप्टिक ॲट्रोपी म्हणजे नसा सुकणे। ह्याच्यात गंमत अशी होते काही आजारांमध्ये नसा डायरेक्ट सुकायला लागतात तर सूज वगैरे ही सिम्प्टम दिसत नाहीत आणि काही आजारांमध्ये आधी नसांना सूज येते, दिसण्यावरती परिणाम होतो आणि ग्रॅज्युअली नसा सुकायला लागतात। ह्या प्रामुख्याने दोन जरी विकार दिसत असली तरी त्याची कारणं मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात। काही कारणं सार्वधिक म्हणजे शारीरिक आजारांचा उपद्रव स्वरूप असणारी आहेत, काही खाण्यापिण्यातल्या सवयी आहेत आणि काही डोळ्यांची साक्षात डोळ्यांचे आजार आहेत ज्याचा परिणाम स्वरूप ह्या नसा सुकणं किंवा सुजणं हे होऊ शकतं।
0: तर ही कारणं आपल्याला आता जाणून घ्यायची आहेत पण त्याआधी एक ब्रेक घेऊया। श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999। तर डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की नसा सुकतात तरी किंवा सुजतात तरी, तर त्याची कारणं काय आहेत नेमकी? आणि तुम्ही जे म्हणालात ना की अख्ख्या शरीराला सूज येते ती आपल्याला दिसते पण ही डोळ्यांची सूज आपल्याला तशी नसांची दिसू शकत नाही सामान्य माणसाला, तर ते कसं ओळखायचं?
1: अगदी बरोबर, खरं तर प्रश्न फार चांगला आहे। बऱ्याचदा कसं होतं नसांना सूज आली हे कळतच नाही।
0: बरोबर।
1: जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलात की वर दृश्य भाग, चेहऱ्याला सुजाय दिसते, डोळ्याला वरून सुजाय दिसते, हातापायची सूज दिसते, अशी सूज ज्या वेळेला पडद्याला किंवा नसांना यायला लागते त्यावेळेला मात्र जसं काही लोकांना पाया सूज लक्षात येत नाही तसं हे डोळ्याच्या बाबतीत होताना दिसत नाही। इनिशियली दृष्टिमान देव म्हणजे दिसणं कमी होतं एवढं लक्षानं मर्यादित असतं आणि मग काही वेळेला अपडाऊन होते, म्हणजे जशी काही वेळेला चेहऱ्यावरती सकाळची सूज असते, काही वेळेला सूज नसते, तसं पडद्याला सूज येते, नसांना सूज येते, काही वेळेला ती स्वतःहून कमी होते, त्यावेळेला दिसणं कमी होतं आणि नसांची सूज गेली की दिसणं परत पूर्ववत होतं। आणि असं होत असताना पेशंटला असं वाटत असतं की अरे हे मला नेहमीच आहे, म्हणजे अधूनमधून असं दिसणं कमी होतं, पण ह्या अधूनमधून दिसणं कमी होतं ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण ही सूज अपडाऊन होत राहते आणि काही दिवसानंतर ती कायमस्वरूपी सूज येते आणि नसा सुकायला लागतात। खरं तर ज्यावेळेला ह्या सूजांच्या स्वरूपात मुळात आपण ओळखायचं कसं असं जो प्रश्न आहे तो असा होतो. बऱ्याचदा आता डायबिटीकचे पेशंट असेल आणि नसाना सूज आली तर अशा पेशंटमध्ये बऱ्याचदा दिसणं अचानक कमी होतं, डोळ्यात तिरडा व्हायला लागतो, डबल दिसायला लागतं, ही लक्षणं

बऱ्याचदा नसांच्या सुजीच्या बाबतीत आपल्याला दिसायला मिळत असतात. मग ती शुगरमुळं असू दे, ते हायपरटेन्शनमुळं असू देत, थायरॉईडचे आजारमुळं असू देत, किंवा इतर सार्वधिक किंवा रक्ताशी संबंधित कोणत्याही मोठ्या विकाराशी संबंधित असू देत, कोणत्याही गोष्टीनं ज्यावेळेला नसांवरती परिणाम यायला लागतो त्यावेळेला दिसणं कमी व्हायला लागणं, डोळे तिरडे व्हायला लागणं, डोळ्याचे अलाइनमेंट बदलणं, डबल दिसायला लागणं, डोळ्यात दुखायला लागणं, डोळ्यांचे मुवमेंट करताना डोळा दुखायला लागणं, डोळ्यांचे मुवमेंट करताना डोकं दुखायला लागणं, अशी कॉमन लक्षणं आपल्याला दिसत असतात. आणि

0: पर्यवसन मात्र नासा सुकण्यांमध्ये होतं आणि मग असा विकार बरा करणं फार कठीण होऊन बसतं. त्यामुळे दिसतानाच छोटे जरी आजार वाटत असले तर योग्य वेळी ट्रीटमेंट करणं तितकीच गरजेची आहे, कारण वेळ गेला तर मात्र डोळा द्यायची तितकीच शक्यता असते. त्यामुळे वेळीच ट्रीटमेंट करायला हवी,
1: गरजेची आहे आणि त्याला आयुर्वेदामध्ये उपचार आहेत.
0: हो नक्की आहेत.
1: तर डॉक्टर, या भागामध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांचे हे विकार जे आहेत ते नेमके का होतात आणि त्याची कारणं काय आहेत याविषयीची माहिती दिलीत, पण याच विषयावर आपल्याला अजूनही काही माहिती घ्यायची आहे ती आपण पुढच्या भागात घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 7:55 झाली आहेत.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
6: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
6: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
7: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
8: 2-10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
7: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
8: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-star हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
7: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
8: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38.
9: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: संगी होता है कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी। तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका। तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं। दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे।
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं। आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात।
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण सहभागी।

0: होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघामुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: श्रोते हो, 7:59 झाली आहेत. ठीक 8 वाजता आपण ऐकाल समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. प्रथम हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात.

0: Decision will ensure faster passenger movement, stronger connectivity and additional freight capacity. India calls upon BRICS countries to work together to expand opportunities for women entrepreneurs and women-led enterprises in international trade. India ramps up Nepal flood relief with 8th aid flight, specialized tunnel team and forensic experts. IAEA refers Iran to UN Security Council over nuclear non-compliance. IMD issues red alert for heavy rainfall in Odisha today. And in tennis, Ben Shelton and Francis Tiafoe set up an All-American men's single semifinal at the US Open in New York. And with that, we are in the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदतकार्यात वाढ. 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तसंच 11,000 किलोमीटर लांबीच्या 7 उच्च रहदारीच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे. यात दिल्ली हावडा, मुंबई हावडा, दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई आदी मार्गांचा समावेश आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. या प्रकल्पांचा उद्देश रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणं, कामकाजाची कार्यक्षमता सुधारणं आणि महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीची कोंडी कमी करणं हा आहे. यामुळे जवळपास 2100 गावांना आणि 52 लाख लोकांना फायदा होईल, असंही वैष्णव यांनी सांगितलं. 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांपैकी 10,783 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 3 प्रकल्प पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 14 जिल्ह्यांमध्ये तर 10,021 कोटी रुपये खर्चाचे इतर 5 प्रकल्प तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत. हे प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे, असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवा पुढील वर्षी सुरू होईल. याचं काम वेगानं सुरू असून सूरत ते वापी या सुरुवातीच्या 100 किलोमीटरच्या टप्प्याचं काम पूर्ण करून तो मार्ग खुला केला जाईल, असंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक जलद होईल, संपर्क व्यवस्था आणि माल वाहतुकीची क्षमता वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिरानं होईल. तसंच 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलशयात्रा काढली जाईल, असंही नवीन यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजक आणि महिला नेतृत्वाखालील उद्योगांसाठी संधी वाढवण्यासाठी ब्रिक्स देशांना एकत्र काम करण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं ब्रिक्स WBA महिला नेतृत्व विकास परिषदेत बोलत होते. महिलांच्या मालकीच्या उद्योगांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं, परिषदा, चर्चासत्र आणि व्यावसायिक मंचांवर अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी कर्ज पुरवठा, बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश तसंच निश्चित व्यावसायिक नियमांची गरज असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. कृषी आणि वनीकरण क्षेत्रातली 9वी आसियान भारत मंत्रीस्तरीय बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि फिलिपीन्सचे कृषी सचिव फ्रान्सिस्को पी टी यू लॉरेल सहभागी झाले होते. यावेळी हवामान अनुकूल शेती, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती, मृदा आरोग्य, जल उत्पादकता, अन्न सुरक्षा, कृषी वनीकरण आदी क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली. नेपाळमधील भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं नेपाळच्या मदतकार्यात वाढ केली असून 130 टनांहून अधिक मदत साहित्य पोहोचवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कामात मदतीसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 35 टन मदत आणि बचाव साहित्य घेऊन जाणारं 8वं विमान काल काठमांडूमध्ये उतरलं. नेपाळमधील भारतीय दूतावासानं काल ही माहिती दिली. दरम्यान भारताच्या विशेष बोगदा बचाव पथकानं नेपाळी लष्करासोबत चिलीमे आणि लांगटान या जोखमीच्या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी आज देशभरात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. इराणची कच्च्या तेलाची 5 जहाजं अमेरिकेनं नष्ट केल्यानंतर इराणशी समन्वय न साधता नवीन प्रतिबंधित समुद्री क्षेत्रासह होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर निर्बंध लादण्याचा इशारा इराणनं दिला आहे. दरम्यान घोषित न केलेल्या ठिकाणांवर आढळलेल्या युरेनियमबाबतच्या चौकशीतल्या इराणच्या असहकारामुळे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEA गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे सोपवलं आहे. आर्थिक गुन्ह्यांसाठी डिजिटल गेमिंग आणि जुगाराच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्याचं आर्थिक कारवाई कृती दल FATF म्हटलं आहे. याबाबत त्यांनी विविध देशातली सरकारं, नियामक संस्था आणि व्यावसायिकांना जागतिक पातळीवर सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके आणि पंतप्रधान डॉ हरणी अमरा सूर्या यांची भेट घेतली. विकासाच्या क्षेत्रातलं सहकार्याबाबत दोन्ही पक्षांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान श्रीलंकेच्या हवाई दलासाठी L-70 तोफांचं आधुनिकीकरण आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयांमधल्या सहकार्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेला भूसंसाधन विभाग आज तिसऱ्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामसाठीची मार्गदर्शक तत्व जारी करणार आहे. या योजनेसाठी 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 5 वर्षांचा कृती आराखडा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंमलात आणला जाईल. या योजनेअंतर्गत नकाशे, जमिनीच्या मालकीचे तपशील, मालमत्ता नोंदणी आणि न्यायालयीन प्रकरणं परस्पर सुसंगत पद्धतीनं एकत्रित केली जाणार आहेत. इस्माइली मुस्लिम समुदायाचे 50वे परंपरागत इमाम आणि आगाखान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष 5वे प्रिन्स रहीम आगाखान पहिल्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रिन्स रहीम आगाखान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यातील 6 पदरी पोरवरीम इलिव्हेटेड कॉरिडॉरचं उद्घाटन केलं. सुमारे 641 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 5 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या मार्गावरून दररोज 75,000 ते 80,000 वाहनांची ये जा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण 60% कमी होईल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सुधारित पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्थेमुळे गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही गडकरी यांनी नमूद केलं. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेचे बेन शेल्टन आणि 11वा मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात पुरुष एकेरीची उपांत्य फेरी आज होईल. उद्या होणाऱ्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेती आर्यना सबलेंका हिचा सामना 3रा मानांकित जेसिका पेगुलाशी होईल. तर 4थं मानांकन असलेली कोको गॉफ ही कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनासोबत सामना खेळेल. जागतिक तिरंदाजी पॅरा मालिकेच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप काल अहमदाबाद इथं झाला. काल शेवटच्या दिवशी पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन हरविंदर सिंग आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या शीतल देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकं जिंकली. या स्पर्धेत

4 सुवर्ण 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह भारतानं 15 पदकं मिळवली आहेत. दुबई इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदतकार्यात वाढ, 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे.
1: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित रूपक उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे. लेखन सुखदेव साळुंके. निवेदन सुप्रभा जोशी. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. आणि सादरकर्ते योगिराज बच्चे.

0: आयुष्याचा रस्ता नेहमीच सरळ असतो असं नाही. कधी वळणावर इतकं दाट धुकं पसरतं की पुढचा रस्ताच दिसेनासा होतो. मन एकाकी पडतं, विचारांचं चक्र थांबत नाही आणि एका क्षणी वाटू लागतं की बस आता मी थकलोय.
1: अजून एक प्रयत्न आणि पुन्हा अपयश. 4 वर्ष झाली पुण्यात अभ्यास करतोय, घरचे शेतात घाम गाळून पैसे पाठवतात, शेजारपाजारचे विचारतात, काय रे कधी होतोय अधिकारी. मी काय उत्तर देऊ त्यांना? सगळ्या मित्रांची निवड झाली, नोकऱ्या लागल्या, मीच मागे राहिलो. दरवेळी कट ऑफवरून 1-2 मार्क कमी पडतात. माझं आयुष्य निरर्थक आहे. या अपयशापेक्षा आणि घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यापेक्षा सगळं संपवलेलं काय वाईट. बस झालं आता हे किती दिवस.
2: तीन वर्ष झाली निसर्ग पार पाठ फिरून बसलाय. पेरलेलं उपवत नाही आणि उगवलेलं हाती येत नाही. कालच बँकेची लाल नोटीस दारावर चिटकून गेल्यात. सावकाराची माणसं जिथं भेटल तिथं अपमान करत्यात, वाटल ते बोलत्यात. जसं माझं शेत वाढलंय तसं माझं मन पण वाढलंय, पार वाढून गेलंय. पोरीचं लग्न डोक्यावर आहे, पोराच्या कॉलेजची फी भरायची आहे. काय करू आणि कसं करू, सगळी रात्रीची झोप उडाल्या. मला कुठलाच मार्ग दिसत नाही. आता फक्त दिसत्या ती मला विहिरीची वाट आणि ह्या विहिरीच्या वाटेवर सगळा त्रास एका क्षणात संपवून टाकायचा आहे. पास झालं नाही जगायचं.
0: समीर आणि महात्मा ही केवळ 2 नावं नाहीत, हे आपल्या समाजातल्या त्या अस्वस्थ मनाचे प्रातिनिधिक आवाज आहेत जे संकटाच्या दडपणाखाली श्वास गुदमरल्यासारखं अनुभवत आहेत. 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस, हा दिवस आपल्याला आठवण करून

0: देतो की कोणत्याही समस्येपेक्षा आयुष्य नेहमीच मोठं असतं. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करते तेव्हा तिला तिचं आयुष्य संपवायचं असतं का की तिला तिच्या वेदनांना संपवायचं असतं? आपण आज या विषयावर उघडपणे बोललं पाहिजे. आज आपल्या सोबतीला आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मानसी. डॉक्टर मानसी, स्वागत आहे आपलं.
1: धन्यवाद. अगदी बरोबर म्हणालीस. आत्महत्या ही अचानक घेतलेली पायरी मुळीच नसते, ती एका दीर्घ मानसिक प्रवासाची आणि त्रासाची परिणिती असते. नैराश्य, अतिचिंता, अचानक आलेले आर्थिक संकट किंवा नात्यांमधली कटुता यामुळं मेंदूतील रसायनांचं संतुलन बिघडतं. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. जसा शरीराला आजार होतो तसा मनालाही आजार होतो. पण दुर्दैवानं आपल्या समाजात मानसिक आजारांवर बोलणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. हा दृष्टिकोन बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
0: मग डॉक्टर, जेव्हा एखादी व्यक्ती अशा नैराश्यात असते तेव्हा तिचं वर्तन कसं ओळखावं? आपण तिच्याशी संवाद कसा साधावा?
1: अगदी सोपंय. अशी व्यक्ती अचानक शांत होते, स्वतःला इतरांपासून वेगळं करते. माझं असणं किंवा ना असणं सारखंच आहे अशा गोष्टी बोलते. खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी बदलतात. हे सगळं आत्महत्येचे धोक्याचे इशारे असतात. अशा वेळी त्या व्यक्तीला तू असं का करतोयस किंवा तू कमजोर आहेस असं टोचून बोलण्याऐवजी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं हा सर्वात मोठा उपाय असतो. तिला हा विश्वास देणं गरजेचं असतं की काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे.
0: म्हणजे डॉक्टर, उपदेश करण्यापेक्षा फक्त शांतपणे ऐकून घेणं जास्त महत्त्वाचं आहे?
1: हो, जेव्हा आपण ऐकून घेतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातला ताण अर्धा होतो.
0: समीर, ज्याने एका रात्री जगणं संपवण्याचा विचार केला होता, तो आज आपल्यासमोर उभा आहे. समीर, तुझा हा निराशेकडून आशेकडे जाणारा प्रवास कसा बदलला? त्या रात्री नक्की काय घडलं होतं?
2: त्या रात्री निकाल लागला होता आणि माझं नाव यादीत नव्हतं. मी खोलीचा दरवाजा आतून बंद केला. पंख्याकडे बघत विचार करत होतो की बस आता सगळं संपवायचं. अचानक माझ्या मोबाईलची स्क्रीन चमकली. मित्राचा राहुलचा फोन होता. मी फोन उचलला नाही, तरी तो परत परत फोन करीत राहिला. शेवटी मी फोन उचलला आणि कोरड्या आवाजात म्हटलं, बोल राहुल.
0: मग राहुल काय म्हणाला?
2: तो म्हणाला, समीर, मी तुझ्या खोलीच्या खाली उभा आहे, दरवाजा उघड, आपण चहा प्यायला जाऊ. मी म्हटलं, मला नाही यायचं. पण तो जबरदस्तीने वर आला. त्याने माझा चेहरा पाहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, समीर, तू फार शांत दिसतोयस, काही अडचण आहे का? मला वाटलं मी टाळावं, पण त्याने पुन्हा विचारलं, समीर, तुझ्या डोळ्यातली भीती मी ओळखू शकतोय, काय झालंय सांग मला.
0: मग त्या एका प्रश्नानं तुझ्यावर काय परिणाम झाला?
2: मी स्वतःला रोखू शकलो नाही. ताई, मी त्याच्या मिठीत ढसाढसा रडलो. 4 वर्षाचा साचलेला सगळा राग, भीती, अपयश आणि घरच्यांच्या अपेक्षांचा ताण मी त्याच्या समोर मोकळा केला. त्याने मला जराही जज केलं नाही, तो शांतपणे ऐकत राहिला. मग तो म्हणाला, अरे समीर, अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, ही एक परीक्षा होती, आपण एकत्र पर्याय शोधू. दुसऱ्या दिवशी तो मला डॉक्टर मानसीकडे घेऊन गेला. चर्चेनंतर डॉक्टर मानसी मला म्हणाल्या,
1: समीर, अरे प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात. काही वेळा तुमच्या आयुष्यात अशी एखादी अत्यंत तणावपूर्ण आणि अडचणीची परिस्थिती निर्माण होते की जिथून आपल्याला फक्त पळून जावंसं वाटतं. कधीकधी चिंताग्रस्त किंवा निराश असणं हे सामान्य असलं तरी हे लक्षात ठेवा की एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी आपलं जीवन संपवणं हा काही त्यावरचा उपाय नाही. कधीकधी लोक कठीण भावनिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दारू किंवा अंमली पदार्थाचा वापर करतात, परंतु यामुळे समस्या सुटण्याऐवजी गुंतागुंतच वाढते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न हे असतातच, परंतु ते एका मर्यादेपलीकडे जात असतील आणि त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज असते. आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताही कमीपणा नसतो. त्यामुळं समीर, तू खूप नशीबवान आहेस, कारण तुला राहुल सारखा एक जीवाभावाचा मित्र आहे. आणि राहुल, तुझं सुद्धा खूप कौतुक आणि अभिनंदन. केवळ तुझ्या त्या दोन आश्वासक शब्दांनी तू आज तुझ्या मित्राला जीवनाची एक अनमोल भेट दिलीस. असंच मैत्र जपा.
2: मानसोपचाराने आणि मित्राच्या साथीने मला समजलं की स्पर्धा परीक्षा हे माझं आयुष्य नव्हतं, ते फक्त आयुष्याचा एक भाग होतं. आज मी दुसऱ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतोय आणि मी खूप खुश आहे.
0: मनसी मॅडम, विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज कितपत आहे असं तुम्हाला वाटतं?
1: विद्यार्थ्यांचं समुपदेशन हे त्यांच्या मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत आजच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं जीवन अनेक प्रकारे गुंतागुंतीचं झालं आहे. या स्पर्धेच्या युगात त्यांना वेळोवेळी ताणतणावाला सामोरं जावं लागतं. यामध्ये केवळ शैक्षणिक यशच नाही तर सामाजिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील समाविष्ट असतात. त्यामुळं या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना व्यावसायिक मदतीची गरज भासते, जी समुपदेशनाद्वारे मिळते. समुपदेशक विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा देतात. तसंच ते विद्यार्थ्यांच्या समस्यांचं मूळ कारण शोधण्यात त्यांना मदत करतात. त्यामुळं विद्यार्थी स्वतःच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. समुपदेशनामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्यातील चांगल्या गुणांची जाणीव होते, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढून ते अधिक सकारात्मक होतात. याशिवाय समुपदेशक विद्यार्थ्यांना ताणतणाव आणि चिंता हाताळण्यासाठी प्रभावी तंत्र शिकवतात, जसं की श्वास घेण्याचे व्यायाम, मेडिटेशन आणि वेळेचं नियोजन. यामुळं विद्यार्थ्यांच्या वर्तनात आमूलाग्र बदल होतो.
0: माधवा, तुमच्या बाबतीत संवादाची ही किमया कशी घडली? तुम्ही त्या अंधारातून बाहेर कसे आलात?
3: ताई, शेतात म्या बाबळीच्या झाडाखाली एकटाच बसलो होतो. हातात कीटकनाशकाची बाटली होती. डोक्यात फक्त एकच विचार चालला होता की हे प्यायचं आणि मोकळं व्हायचं. इतक्यात गावातला माझा मित्र त्याच्या रानातनं चालला होता. त्यानं बघितलं आणि तो माझ्याकडं धावत आला. त्यानं ती माझ्या हातातली बाटली हिसकून घेतली आणि मला घट्ट मिठी मारली आणि जोरात ओरडला, माधबा काय करतोयस, हेडबीड लागलंय काय तुला?
0: मग तुम्ही काय उत्तर दिलं माधबा?
3: मी त्याला काय सांगणार ताई, त्याला म्हटलं, बळीरामा सोडून दे मला, अरे माझ्या डोसक्यावर एवढं कर्ज आहे आणि सगळं पीक गेलं आहे. सावकार घरात येऊन रोज अपमान करतोय. मी राहिलो तर पोरीचं लग्न कसं होणार? पोराला कोण शिकवणार? मी गेलो तर माझ्या इम्याचं पैक मिळतील माझ्या घराला? तर बळीरामानं माझ्या दोन्ही कालावर हात ठेवलं आणि मला विचारलं, माधबा तू केलास तर तुझ्या विम्याच्या पैशाचं काय करायचं? तू नसशील तुझी पोर पोरकी होतील की? तुझी बायको जन्मभर रडल. कर्जापेक्षा तुझी साथ लय महत्वाची आहे भावा. तू जगलास तर त्यांना त्या पैक्याचा उपयोग होईल.
0: मग बळीरामाच्या त्या शब्दांनी तुमच्या मनात काय बदल घडवला?
3: ताई माझं डोळं लक्क

एक राहुल आणि एक बळीराम जर आपल्या आसपास असेल किंवा आपण स्वतः गुणासाठी राहुल किंवा बळीराम बनलो तर किती आयुष्य वाचू शकतात? फक्त एका संवादाने दोन जीवन बदलले, मनाचे दरवाजे उघडले की आशेचा प्रकाश आत येतोच.

0: मानसी मॅडम, आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणं किंवा त्यांच्याकडे जाणं या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल?
1: हो, आपण जाणताच की चेंजिंग द नरेटिव्ह ऑन सुसाईड ही या वर्षीच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाची संकल्पना आहे. आता याचा शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर आत्महत्येचे वर्णन बदला, म्हणजेच आत्महत्या किंवा मानसिक आजाराबद्दलच्या नकारात्मक विचारांना बदलून संवादाचा आणि मदतीचा नवा दृष्टिकोन निर्माण करा. तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचा आणि किती तीव्रतेचा मानसिक आजार आहे हे फक्त मानसोपचार तज्ज्ञांनाच कळू शकतं, आणि मानसोपचार तज्ज्ञांकडं जी मंडळी उपचारासाठी जातात ती वेडी असतात असा सार्वत्रिक समज आपल्याकडे दिसून येतो. परंतु फक्त वेळ लागणे एवढंच नाही तर इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक समस्या आणि आजार माणसाला असू शकतात, आणि वेळीच समुपदेशकांकडे किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे आपण गेलो तर हे आजार पूर्णपणे बरे होतात. बरेचदा चित्रपटातून दाखवल्या गेलेल्या अतिरंजित उपचारांमुळं, जसं की शॉक ट्रीटमेंट असेल, त्यामुळं एक प्रकारची वाईट प्रतिमा जनसामान्यांमध्ये तयार होते. त्यामुळं मग मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे फक्त शॉक ट्रीटमेंट घेणं असा गैरसमज बळावलेला दिसतो. किंवा तुझं दुखणं मानसिक आहे असं एखाद्यानं लेबल लावलं की आपल्याला धक्का बसतो. परंतु जेव्हा उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आणि इतर लहान सहान शारीरिक व्याधींसाठी आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपल्याला त्यात काहीच वावगं वाटत नाही. मग जसं शरीराला आजार होऊ शकतात तर मनाला होणार नाहीत का? तर नक्कीच होतात. आणि मग त्यामुळंच आपल्याला समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन आजाराचं निदान करून घेणं आणि गरज पडली तरच औषधोपचार घेणं ही इतकी साधी प्रोसिजर आहे. त्यामुळं मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेळ लागणं हा 100% गैरसमज असून असा विचार करणारी मंडळीच वेडी आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटी आपण सर्वांनीच एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की धिस टू शाल पास, परिस्थिती ही कायम बदलत असते.
0: शब्दांमध्ये जगण्याची ताकद असते. जर तुमच्या मनात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या मनात असा विचार येत असेल तर निसंकोचपणे कोणाशी तरी बोला, तुमच्या भावना व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. कठीण काळात स्वतःला सावरून बघ. रात्र संपल्यानंतर उजाडणारा तो सूर्य बघ. समस्या तात्पुरत्या असतात दोस्ता, तू फक्त विश्वासाने पाऊल पुढे टाकून बघ. शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांनी मानसिक स्वास्थ्यासाठी मोफत हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. टेलिमानस सारख्या 24 तास उपलब्ध असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईन 1-4-4-1-6 किंवा 1-800-89-1-4-4-1-6 वापर करा. तज्ञांचं मार्गदर्शन घ्या. चला, आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक संकल्प करूया. आपण एकमेकांशी मनापासून संवाद साधू. कुणी मनातलं सांगत असेल तर ते सहानुभूतीने ऐकून घेऊ आणि आपल्या प्रियजनांना अंधारात कधीही एकटं सोडणार नाही, कारण प्रत्येक जीवन मौल्यवान आहे आणि प्रत्येक काळ्या रात्रीनंतर एक नवी सुंदर पहाट ठरलेली असते.
1: आताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. उमेद अंध

0: चेहऱ्याकडून प्रकाशाकडे. लेखन सुखदेव साळुंके. निवेदन सुप्रभा जोशी. सहभाग समीर ओंकार धवन. महात्मा योगीराज बच्चे आणि डॉक्टर मानसी अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:01 झाले आहेत. ऐकूया अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आजचा भाग 121.

0: श्रोत्यांनो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: धोबीघाटावर कपडे वाळत घालण्यासाठी कमी पडत असलेल्या जागेच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. महालक्ष्मीच्या धोबीघाटाच्या पश्चिमेला म्हणजे आत्ता ज्या जागेतून रेल्वे जाते त्या जागेवर कलेक्टरांची जमीन होती. ही जमीन मोकळीच होती. या जमिनीच्या पलीकडे रेल्वेचे रूळ आणि स्टेशन होतं. सरकारच्या आदेशानुसार ही जागा धोब्यांना कपडे वाळवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. धोबी घाटाच्या उत्तरेलाही कपडे वाळवण्यासाठी जागा देण्यात आली. आता कपडे वाळवण्याची तर सोय झाली, पण त्यामुळं आणखी एक अडचण उद्भवली. नेमक्या याच ठिकाणी शहरातला कचरा आणून टाकण्याचं डम्पिंग ग्राउंडही होतं. इथल्या जागेची भरणी व्हावी या हेतूनं मुख्य शहरातला सगळा कचरा या ठिकाणी आणून टाकला जायचा. कपडे सुकवण्यासाठी दिलेली जागा नेमकी या डम्पिंग ग्राउंडच्या शेजारीच होती. त्यामुळं या ठिकाणी कपडे वाळवायला घातले की वाऱ्याबरोबर उडत आलेल्या कचऱ्याचे बारीक कण त्या ओल्या कपड्यात अडकून पडायचे. त्याची दुर्गंधी कपड्यांना लागते अशा तक्रारी काही लोकांनी केल्या. लोकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न असल्यामुळं म्युन्सिपाल्टीनं या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेतली, चौकशी केली. चौकशी अंती त्या तक्रारींमध्ये काही तथ्य नसल्याचं आढळलं. परंतु त्यामुळं एक चांगला बदल झाला. धोबी घाटाची दैनंदिन व्यवस्था म्युन्सिपाल्टीनं आपल्या हातात घेतली आणि इथला कारभार आरोग्य खात्याकडे सोपवण्यात आला. यापूर्वी ही व्यवस्था पाहण्याचं काम धोब्यांमधली ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्ती पाहत असे, पण त्या व्यवस्थेत आपपरभाव, भ्रष्टाचार आणि क्वचित प्रसंगी दादागिरीही होत असे. शिवाय धोबी घाटाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नसे.
0: ज्या वर्षी धोबीघाट महालक्ष्मीला आला त्याच वर्षी बोरी बंदरची जागा रेल्वेचं स्टेशन आणि कार्यालयासाठी GIP रेल्वे कंपनीच्या ताब्यात देण्यात आली. 1878 साली स्टेशनचं बांधकाम सुरू झालं. पुढच्या 4-5 वर्षात स्टेशनची इमारत आकार घ्यायला लागली. स्टेशनचं बांधकाम पूर्ण होईल

0: तेव्हा इथला परिसर या स्टेशनच्या सौंदर्याला साजेसा व्हावा यासाठी पूर्वी त्या परिसरातला धोबीघाट हलवण्याची शिफारस EFFC कमिटीनं केली होती. तिथं अजून चालू असलेले लहान धोबीघाट बंद करून तेही महालक्ष्मीला हलवण्याची सूचना या कमिटीनं केली. ही सूचना म्युन्सिपाल्टीनं मान्य केली आणि महालक्ष्मीला वाढीव धोबीघाट बांधण्यासाठी टेंडर्स मागवली. जानेवारी 1887 मध्ये महालक्ष्मीला वाढीव धोबीघाटाचं काम सुरू झालं. मध्ये ते थंडावलं. एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं. सर्व काही सुरळीत चालू असतानाच 1896-97 मध्ये मुंबईत प्लेगची भयानक साथ उद्भवली. या साथीचा उगम धोबी घाटापासून अगदी जवळ असलेल्या भायखळ्यात होता. पुढची 3-4 वर्ष या रोगाचा मुंबईत धुमाकूळ सुरू होता. साथीत दगावणाऱ्यांची संख्या कल्पनातीत वाढली होती. लोक मुंबई सोडून इतरत्र जायला लागले होते. कामगारांअभावी गिरण्या बंद पडायची वेळ आली होती. धोबी घाटावरही काही मृत्यू घडून आले.
1: तशी धोबी घाटावर रोगाच्या वाढीला पोषक अशीच परिस्थिती होती. खाजण जमीन होती. सांडपाण्याचा निचरा होण्याची काहीच व्यवस्था तोवर करण्यात आलेली नव्हती. उघडी गटार, त्यातच धोब्यांच्या राहण्याच्या जागा, अशी सगळी परिस्थिती होती. कॉलरा, मलेरिया हे आजार या ठिकाणी नित्याचे असत. सतत पाणी तुंबून राहत असल्यामुळं हे डासांचं मोठं पैदास केंद्र होतं. मुख्य मुंबईत मलेरियाचा प्रसार होण्यामाग आणि नव्यानं आलेल्या प्लेगच्या प्रसारात धोबी घाटाचा मोठा वाटा आहे. म्हणून हा धोबीघाट इथून हलवून मुंबईच्या बाहेर घेऊन जाणं आवश्यक असल्याचा अहवाल म्युन्सिपाल्टी एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसरनं दिला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यानं दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी लगेच होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन म्युन्सिपाल्टीनं धोबीघाटावर जमा होणारं सांडपाणी भूमिगत नळांद्वारे वरळीच्या गटारात नेऊन सोडण्याची व्यवस्था पुढच्या काळात करून दिली. रोगप्रसाराच्या कारणांचं निराकरण करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू होते. या काळात धोबीघाट तिथेच राहिला.
0: प्लेगची साथ आटोक्यात येऊ लागली तशी हळूहळू परिस्थितीही पूर्ववत होऊ लागली होती. मुंबईनं पुन्हा वाढीचा वेग पकडला. वाढत्या कारखानदारीमुळं मुंबईची लोकसंख्या झपाट्यानं वाढत होती. त्या लोकसंख्येच्या गरजांचा पुरवठा करणाऱ्या आनुषंगिक व्यवसायांची वाढ होऊ लागली होती. धोब्यांची मागणीही वाढत होती. महालक्ष्मीच्या धोबीघाटावर ताण यायला लागला होता. मुंबई शहरासाठी आणखी एका धोबीघाटाची आवश्यकता भासायला लागली होती. म्युन्सिपाल्टीनं दुसऱ्या धोबीघाटासाठी जागा पाहायला सुरुवात केली होती. तसे इथं मुख्य फोर्ट विभाग वगळता रेल्वेचा GT हॉस्पिटल, आर्थर रोड हॉस्पिटल म्हणजे आत्ताचं कस्तुरबा हॉस्पिटल, बाळकेश्वरचं गव्हर्नमेंट हाऊस म्हणजे आत्ताचं लोकभवन, अशा आणखीही संस्थांचे त्यांचे असे लहान मोठे धोबीघाट होते. परंतु ते त्या त्या संस्थेपुरते मर्यादित होते. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवायची तर आणखी एका सार्वजनिक धोबीघाटाची गरज होती. वाळकेश्वर इथं नवीन धोबीघाटासाठी आवश्यक अशी जागा उपलब्ध असल्याचा अहवालही म्युन्सिपाल्टीनं दिला होता. पण नंतर हा बेत बारगळला आणि आहे त्याच ठिकाणी वाढीव धोबीघाट बांधायचं ठरलं. पुढच्या वर्षभरात महालक्ष्मीलाच वाढीव धोबीघाट नव्यानं निर्माण करण्यात आला.
1: मुंबईतला हा काळ प्लेगच्या साथीनंतरचा होता. मुंबई शहराची पुनर्रचना करण्यासाठी सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणजे BIT ची स्थापना केली होती. नवीन रस्ते, भूमिगत गटार इत्यादींची आखणी होत होती. पोलीस, कामगार यांच्यासाठी अधिक चांगल्या प्रकारची घरं असलेल्या चाळी बांधायचं काम हाती घ्यायची योजना आखली गेली. दादर पूर्वेला पारशी कॉलनी, हिंदू कॉलनी आकाराला येत होती. मुंबईची पूर्व आणि पश्चिम उपनगर शिस्तबद्ध पद्धतीनं आकाराला आणण्यासाठी विविध टाउन प्लॅनिंग आणि उपनगरीय योजना आखण्यात आल्या. त्या योजना अंमलात आणण्यासाठी 18 नोव्हेंबर 1920 रोजी बॉम्बे डेव्हलपमेंट डिरेक्टोरेट म्हणजे BDD स्थापना करण्यात आली होती. BDD महत्वाकांक्षी निवासी योजना आखल्या. त्यातल्या काही अंमलात आणायच्या तर पुन्हा धोबीघाट अडचणीत यायची चिन्ह होती. त्यातून काय मार्ग निघाला त्या इतिहासाबद्दल ऐकूया पुढच्या भागात.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा पाचवा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:11 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम गीतबहार.

0: त्यांची मंजुळा या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रम असाच पुढे चालू राहील या जाहिरातींनंतर.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
4: थांब बुद्धू.
3: काय? अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
4: तुला कळलं ना? रिलॅक्स.
3: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. चित्रपट पुढचं पाऊल. श्रोते हो, कार्यक्रमात आता पुढे ऐकूया प्रपंच या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

लता मंगेशकर यांनी गायलेलं कीचकवध या चित्रपटातून ग दि माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत मास्टर कृष्णराव यांचं होतं. श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं भावगीत. श्रोते हो, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात विषय आहे प्रेमस्वरूपाई. संवादिका आहेत सुचेता गरुडे. तेव्हा जरूर या कार्यक्रमात सहभागी व्हा सकाळी 11:05. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत, संगीत भूमानंद बोगम यांचं आहे.

0: शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत, गोविंद पोवळे यांनी गायलेली. श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
4: थांब बुद्धू.
3: काय? अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
4: तुला कळलं ना? रिलॅक्स.
3: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही कुठेही आणि केव्हाही.
6: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 99877 98747
6: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.

0: अजित कडकडे यांनी गायलेलं राम मोरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत कान्हू घोष यांचं होतं.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
3: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
2: April 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
4: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय
5: गाथा. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमाचा विषय आहे प्रेमस्वरूपाई. संवादिका आहेत सुचेता गरुडे. तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 11:05 स्वरसंवाद हा डायल इन कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. भावधारा हा कार्यक्रम श्रोतेहो आता आम्ही प्रसारित करत आहोत. क्षमा करा, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे.

0: मृण्मयी, प्रगती, रसिका आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अमित राज यांचं होतं. चित्रपट पोस्टर गर्ल. श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. झपाटलेला दोन या चित्रपटातून संगीत अवधूत गुप्ते यांचं होतं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फटाकडी या चित्रपटातून जगदीश खेबूडकरांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे बाळ पळसुले यांनी.

अजय आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सावरखेड एक गाव या चित्रपटातून दासू यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं हे गीत अजय अतुल यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आज सकाळी 11:05 आपण ऐकाल स्वरसंवाद हा डायल इन कार्यक्रम. स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये आजचा विषय आहे प्रेमस्वरूपाई. संवादिका आहेत सुचेता गरुडे. तेव्हा अवश्य ऐका सकाळी 11:05 स्वरसंवाद हा डायल इन कार्यक्रम. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया ऋतुज घोटजे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं उमंग या चित्रपटातून बाबासाहेब सौदागर यांचं गीत. संगीत आनंद मोडक यांचं आहे.

श्रोते हो आत्ताच आपण उमंग या चित्रपटातलं गीत ऐकलत. गीतरचना होती बाबासाहेब सौदागर आणि संगीतबद्ध केलं होतं हे गीत आनंद मोडक यांनी. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 10:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आता ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन. त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी, तर तानपुरा साथ आहे कल्पना यांची. घराणा आहे ग्वालियर आणि राग खटतोडी. विलंबित बंदिश 3 तालात तर द्रुतबंदिश 1 तालात निबद्ध आहे. ऐकूया पंडित कैलाश पात्रा यांचं खटतोडी या रागातील व्हायोलिन वादन.

श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित कैलाश पात्रा यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग खटतोडी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि तानपुऱ्याची साथ होती कल्पना यांची. श्रोतेहो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

स्वरसंवाद ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना सुचेता गरुडेचा नमस्कार. श्रोते हो, श्रावण महिन्याची सांगता ज्या अमावस्येने होते तिला पिठोरी अमावस्या असं म्हणतात आणि ती पिठोरी अमावस्या आज आहे. तसंच याच अमावस्येच्या दिवशी भारतीय परंपरेनुसार मातृदिन साजरा केला जातो. तसंच आज बैलपोळाही आहे. तर श्रोते हो, वात्सल्य प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजे परमेश्वर स्वरूप आई असते. तर याच मातृदिनाच्या निमित्ताने आज आपण बोलूया आईच्या महतीविषयी आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमामध्ये. आजचा आपला स्वरसंवादचा विषय आहे प्रेमस्वरूप आई. तर श्रोते हो, संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. श्रोते हो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज बैलपोळासुद्धा आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने आपले शेतकरी बांधव साजरा करत असतात. वर्षभर शेतकऱ्यांच्या बरोबरीने बैल अन्नधान्य पिकवण्यासाठी राबत असतात. त्यांच्या याच कष्टाबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी छान बैलांना आंघोळ घालून छान नटवतात आणि पूर्णपणे या दिवशी त्यांना सर्व कामांपासून विश्रांती देतात. त्यांना ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा खायला घालतात आणि गावभर त्यांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढतात. तर श्रोते हो, हे चित्र तसं बघायला गेलं तर आपल्याला खेडेगावात जास्त बघायला मिळतं. तेव्हा आपणही या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छानसं गाणं ऐकूया.

0: श्रोते हो, कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया आता आपण. हॅलो.
1: हॅलो.
0: हां बोला.
1: हॅलो.
0: हॅलो.
1: हां नमस्कार.
0: नमस्ते.
1: नमस्कार.
0: नमस्ते.
1: जोशी बोलतोय.
0: बोला जोशी सर.
1: तर माझी आई तुमची आई सगळ्यांची आई ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत.
0: हो हो.
1: याच्यामध्ये काही वादच नाही. आणि आज मातृदिन आहे.
0: हो.
1: आज आईची पूजा करायला पाहिजे.
0: हो, हो.
1: तर संपूर्ण जगामध्ये आपला एकच देश असा आहे ज्याला भारत माता म्हणतात.
0: हो,
1: आणि ही सुद्धा आपली आईच आहे.
0: हो, हो.
1: संपूर्ण जगामध्ये एकच नदी आहे ज्याला आपण गंगा माता बोलतो.
0: हो.
1: तर या सगळ्या आपल्या माताच आहेत.
0: हो.
1: आणि अगदी इतिहास काळापासून बघितलं तर कौसल्या, द्रौपदी, पार्वती, सरस्वती, माता लक्ष्मी या सगळ्या आपल्या माताच आहेत. आणि या सगळ्यांचं पूजन आपल्या आई बरोबर करायला पाहिजे. आणि आधुनिक काळामध्ये बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी राजमाता जिजाबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई जे आपल्या भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या मुलाला पाठीशी बांधून मुलाचंही संरक्षण करण्यासाठी आपलं सर्वस्वी दान दिलं. तर या सगळ्या आपल्या माताच आहेत. आणि याच्याशिवाय अगदी आधुनिक काळामध्ये

0: मध्ये सिंधुताई सकपाळ यांचं नाव अवश्य घ्यायला लागेल, ज्यांनी म्हणजे हजारो मुलांची माता, हजारो मुलींची माता अशा त्या सिंधुताई सपकाळ. आणि बंगालमध्ये म्हटलं तर मदर टेरेसा, ज्यांनी पुष्कळशा अपंग आणि गरीब आणि गरीबातल्या गरीब मुला बोलण्यासाठी आपलं सर्व आयुष्य अर्पण केलेलं आहे. तर अशा ह्या पुष्कळशा गोष्टी आहेत. तर एक संस्कृत सुभाषित मला आठवत आहे, मी सांगतो. राजमत्नी राजपत्नी गुरुपत्नी भ्रातृपत्नी तथैवच राजमाता पत्नी माता सुमाता पंचायता मातरा स्मृता. तर या सगळ्या आपल्या माताच आहेत. तर या आजच्या दिवशी म्हणजे आज बैलाचा पोळा पण आहे, मातृ दिन पण आहे आणि जागतिक आत्महत्या विरोधी दिन पण आहे. तर या सगळ्या
1: प्रतिबंध दिन आहे,
0: या सर्वांचं स्मरण करावं. आणि
1: नक्कीच नक्कीच जोशी सर,
0: आणखी असं पुष्कळ काही आहे
1: पण आज आपण मातृदिनाबद्दलच बोलतोय जोशी सर. तुम्ही खूप छान आपले विचार मांडले.
0: श्रोत्यांना बोलण्यासाठी संधी द्यायची.
1: येस धन्यवाद.
0: मी आपलं बोलणं थोडक्यात.
1: धन्यवाद जोशी सर.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद
0: तंत्रज्ञाना.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: हॅलो हॅलो हॅलो हॅलो कोण बोल. हा बोला.
2: हा हॅलो. हा मी बोरेलियन प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: हा बोला ताई.
2: आज आपण हा तर आज आपला तर सांगायला नको आहे मातृदिन
1: हो ना
2: सोळा हे सगळं चालू
1: आहे.
2: मी विचार करत जाते म्हणजे मुलांना जन्म देणारी ही आई
1: हा
2: किती महान काम आहे तिचं.
1: हो ना.
2: आणि अशा मुलांना आकार देणं
1: हो
2: आयुष्य
1: हो
2: आरोग्य हे सगळं ती एका ह्यानी सांभाळत असते मोठी होईपर्यंत.
1: बरोबर.
2: त्यांना व्यवस्थित हे करते. आम्ही असा थोर तुझे उपकार ते कधीच कमी पडणार म्हणजे कमी हे नाही होणार इतकं तिच्या आईचं महान काम आहे.
1: हो ना.
2: तर माझी एक हे सांगते माझी आई. माझी आई मी लहान असताना म्हणजे फुकट वेळ ना झालो होता. पार्ट टाइम जॉब केला होता. पार्ट टाइम जॉब. हॅलो
1: हॅलो बोला प्रतिभाताई. तुमचा आवाज येतो. हो येतो. तुमचा आवाज येतोय मला. बोला ना तुम्ही. हॅलो बोला तुम्ही.
2: हॅलो.
1: हा प्रतिभाताई तुमचा आवाज येतोय.
2: आवाज येतोय मध्ये. बोलू का.
1: हो बोला बोला प्रतिभाताई बोला.
2: पार्ट टाइम जॉब केला. त्या पार्ट टाइम जॉब मध्ये तर एवढा इन्नूचा पगार होता पण त्या पगारातून सुद्धा तिने मला बचत करायला शिकवली. तर काय माझं आवाज एवढं
1: प्रतिभाताई तुमचा आवाज येतोय. बोला तुम्ही. मी ऐकतेय तुमचं. बोला बोला ऐकतेय मी.
2: तिने ती बचत करायला शिकवली ती मला आजपर्यंत उपयोगी झाली आहे. तसंच माझ्या आईचं पण आरोग्य अर्थात भावानी पण तिची हे घेतली एकदा चांगली सोळत पण त्यांना वर्षाची होळी पर्यंत पण तिचं आरोग्य व्यवस्थित होत. तसंच ती धन्यवाद.
1: हा धन्यवाद प्रतिभाताई. धन्यवाद आपण फोन केल्याबद्दल. ओके धन्यवाद.
2: ठीक आहे. आवाज काढतो बोलतो तरी पण बोला म्हणून.

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो

0: हेलो
1: हेलो
0: हाँ बोला
1: मी नीता पाटील बोलते आहे.
0: बोला पाटील ताई बोला बोला.
1: आजचा विषय खरंच हृदयाला भिडणारा आहे.
0: हो ना.
1: आपल्या मनात सगळ्या आईच्या आठवणी येतात आणि चंबळून येतं.
0: हो हो.
1: आज आपली आई आमच्यामध्ये नाही आहे. आम्ही झालो आहे 75 इयर्स. तरी पण तिची आठवण काय विसरत.
0: हो ना. आठवणीच्या स्वरूपात तर आई आपली आपल्या कायम जवळ असते.
1: कायम असते.
0: हो ना.
1: काय सांगू. खरं म्हणजे आपण हे सगळे देव आपण मूर्ती रूपात बघतो येतो आणि आपल्याला जन्म देणारे आई बाप हेच खरे देव आहे.
0: हो ना.
1: कारण ते आपल्याला ऍक्च्युली दिसतात. ते आपल्या जवळ असतात. म्हणून खरं म्हणतात ना मातृदेव भव पितृदेव भव आणि शेवटी आपले गुरु.
0: हो हो.
1: गुरु
0: हे
1: आपले खरे दैवत आहे.
0: हो.
1: म्हणून आपण त्यांच्यात नेहमी प्रेमाचं अगदी ओतंबून वाहत असतो.
0: हो ना. हो ना.
1: आणि आई तर तिचं निर्व्याज प्रेम अगदी.
0: म्हणजे आता नीताताई तुम्ही जे सांगितलं की गुरु आपले पितृदेव भव मातृदेव भव तर आईमध्येच ह्या सगळ्या गोष्टींना एकट्या आईमध्ये सामावलेल्या असतात. तीच आपली गुरु असते. तीच आपली मैत्रीण असते. तीच आपली आई असते. म्हणजे सगळं सामावलेलं असं हे म्हणजे आई आहे.
1: हो. आपल्याला जरा जरी काय दुखलं की आपल्या तोंडून आई ग म्हणतो.
0: हो ना. हो ना.
1: आणि आपलं दुःख थोडं कमी होतं.
0: हो हो.
1: आपल्या तोंडून आपण.
0: हो.
1: आणि आई आपल्याला अगदी लिहायला शिकवण्यापासून जगात कसं वावरावं शेवटपर्यंत आपल्याला धडे शिकवत असते.
0: हो ना. हो ना.
1: मला माहित आहे माझी आई इतकी प्रेमळ होती आणि इतकी ती कशी स्ट्रिक्ट म्हणजे काय अभ्यासाच्या बाबतीत स्ट्रिक्ट होती. ती म्हणायची शिक्षण हे चांगलं घ्यायचं. तुम्ही काय स्वतःखोली लुटबुडायला येऊ नका. मी आहे सगळं बघायला. अभ्यास करा चांगले मोठे व्हा आणि तेच मला मिळालेलं बक्षीस असेल.
0: हो ना. म्हणजे आई ही अशी नीताताई असायची की स्वतः कष्ट करून ती आपली मुलं कशी मोठी होतील कसं सुख सगळं त्यांना मिळेल कशी शिक्षणाने मोठी होतील हे सगळे तिची दूरदृष्टी आपल्याला देणारी बघणारी म्हणजे ती फक्त आणि फक्त निस्वार्थ प्रेम करणारी ती आईच असते. नाही का.
1: आणि मला अजूनही आठवतं मी पण उपमा वगैरे करते आईच आपण शिकली. पण जेव्हा माझी मुलगी आणि माझे मिस्टर बोलतात पण तुझ्या आईच्या हाताची चव नाही मला अभिमान
0: वाटत. बरोबर आहे. आईचं कौतुक झालं की कुणालाही छानच वाटत ना.
1: हो. आता माझा नातू म्हणतो माझ्या मुलीला की आजीची चव छान
0: आहे. आई ते आई असते.
1: आई
0: सारखं दुसरं दैवत कुठलंच नाहीये खरं तर.
1: हो.
0: हे अगदी खरं.
1: आमचा जो काय हे झालाय उद्दार म्हणजे
0: उत्कर्ष झालेला आहे. नक्कीच नक्कीच. नाही तर
1: आमच्याकडे आपल्याला बोलली तुम्ही तुमचं पुढे जा पुढे जा. मला कसली अपेक्षा नाही तुमची.
0: हो हो.
1: तशीच ती वाटली आणि मला आनंद होतो.

0: ती सेवा माझ्याचकडे होती. आणखी माझी सासू मला माहिती आहे, ती पण माझ्याजवळ होती आणि ती फार चांगली होती. आणि ती मला म्हणायची, तुम्ही बाहेर जाणार नोकरीला एवढा प्रवास करून तुम्ही कसले उपास तपास करू नका, मी करते सगळ्यांची. सासू ती होती आणि ती मला एकदा 5-6 वर्ष माझी लग्नाला झाली आणि मला बोलली, अगं आमच्याकडे काय असे आमचे वाढदिवस कोणी केलेच नाही. मी म्हटलं हो वाढदिवस माहीत पाहिजे ना, मी करीन. म्हणाली मला ना माझ्या लहानपणी सगळी जण पिठोरी पिठोरी असे हात मारायचे. म्हटलं म्हणजे पिठोरी का तुमचा वाढदिवस असणार? ती बोलली हो मला सगळे चिडवायचे लहानपणी पिठोरी. म्हटलं चला आता पिठोरी नाही तरी मातृदिन आहे, आपण त्या दिवशी तुमचा वाढदिवस
1: करा.
0: ती कितकी खुश झाली, तिचं 75वी पण मी केली सगळं केलं. आणि मी सांगू अगदी वयाच्या शेवटपर्यंत 96 वर्षापर्यंत ती माझ्याचकडे राहिली.
1: आणि
0: मला सोडून काही गेली नाही, ती बोलली नाही मी तुझ्याच कडे राहणार.
1: पाटील ताई आपण फोन केलात, आपले एवढे छान आठवणी आमच्या बरोबर शेअर केले.
0: येस,
1: खूप खूप धन्यवाद.
0: कमी आता धन्यांना बोलू दे. थँक्यू, धन्यवाद.
1: हॅलो
2: हॅलो,
1: हा बोला.
2: नमस्कार, सुचिताताई अरुणा जोशी बोलते खार.
1: नमस्कार अरुणाताई, बोला बोला.
2: आईची महती गावी तेवढी थोडीच आहे.
1: हो, हो,
2: आता इतर काही बोलण्यापेक्षा मी माझी आईची कविता वाचून दाखवते तुम्हाला.
1: नक्की
2: सादर करते.
1: हो हो,
2: या निमित्ताने. आई म्हणजे श्रावण, आई म्हणजे श्रावण करी सुखाचे शिंपण. आई म्हणजे श्रावण करी सुखाचे शिंपण. आई म्हणजे आकाश दावी यशाचा प्रकाश. दावी यशाचा प्रकाश. आई म्हणजे आशा शिकवी जीवनाची भाषा. आई म्हणजे आशा शिकवी जीवनाची भाषा. आई म्हणजे दर्पण मुलांसाठी करी जीवन अर्पण. आई म्हणजे दर्पण मुलांसाठी करी जीवन अर्पण. आई म्हणजे सागर अथांग प्रेमाचे भांडार. आई म्हणजे सागर अथांग प्रेमाचे भांडार. आई म्हणजे आभाळ चुका घेऊन कवेत करीस मुलांचा सांभाळ. आई म्हणजे आभाळ चुका घेऊन कवेत करी मुलांचा सांभाळ. आई म्हणजे चंदन स्वतः झिजून झिजून सुगंधी करी मुलांचे जीवन. सुगंधी करी मुलांचे जीवन.
1: खूप छान अरुणाताई,
2: चंदनासारखी झिजत राहते मुलांसाठी.
1: हो, हो,
2: माझी आई पण अशीच होती. आज पण ती नाहीये जगात, पण तिचे आशीर्वाद आठवणी कायम माझ्या सोबत आहे आणि म्हणून मी उभी आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
1: अगदीच अगदीच, तिचे ऋण आपण कधीच आईचे फेडू नाही शकत अरुणाताई, बरोबर ना?
2: खरं आहे, आईचं ऋण कधीही फिटणार नाही, किती ताता जन्मात फिटणार नाही.
1: हो अगदीच
2: खरं आहे.
1: धन्यवाद अरुणाताई, आपण छान कविता आम्हाला ऐकवली.
2: सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.
1: येस येस, धन्यवाद.
2: आणि त्याचबरोबर बैल पोळ्याच्याही शुभेच्छा.
1: येस येस,
2: कारण बैलांची पण आज पूजा. म्हणजे हिंदू धर्मामध्ये हा खूप छान म्हणजे संस्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण प्राण्यांची सुद्धा खूप काळजी घेतो, त्यांची पूजा करतो, त्यांना महत्व देतो, कारण त्यांच्याशिवाय काही शक्य नाहीये. शेतकरी राबतोय त्याच्याबरोबर हा बैल राबतात म्हणून आपल्याला अन्न पाणी मिळतं.
1: अगदीच अगदीच अरुणाताई, धन्यवाद आपण फोन केला अरुणाताई.
2: धन्यवाद
1: धन्यवाद
2: धन्यवाद.
1: हॅलो,
3: हा मी गणेश पाटील बोलतोय.
1: बोला गणेश सर.
3: असं आहे की आपली आई ह्याला खरोखरच तोड नाही, म्हणजे कधीही आपण कोणाशी तुलना करू शकत नाही. आई ती आईच असते. हा संबंध इतर देशांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या नावाने हाका मारतात, मदर मॉम हे, पण आई आपण म्हटलं तिथे एक प्रकारचा आपल्याला आपलेपणा असतो.
1: त्या शब्दात खूप शक्ती आहे गणेश सर. आई ह्या शब्दात ना किती मॉडर्न शब्द जरी आले ना तरी आई ह्या शब्दामध्ये एवढी शक्ती आहे ना की ती दुसऱ्या कुठल्याच शब्दात नाही मिळणार आपल्याला.
3: माझी आई जवळजवळ 96 वर्ष जगली आणि त्यामुळे तिचे सगळे पैलू मी पाहिलेले आहेत. तिला हॉस्पिटलची कधीही भीती नसायची. जरा तिला असं खट्ट कुठे वाटलं दुखतंय वगैरे का मला सांगायची.

0: मला घेऊन चल हॉस्पिटलला.
1: अच्छा.
0: इतर वेळेला म्हणजे कोणीही म्हणजे स्वतः आपण सुद्धा घाबरतो कशाला हॉस्पिटल पाहिजे वगैरे, पण ती सतत म्हणायची की नाही नाही माझी प्रकृती हॉस्पिटलमध्ये गेली चांगली झाली का तुम्हाला त्रास होणार नाही.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे हे
1: म्हणजे आई विचार करते किती मुलं मोठी झाली तरी आई ही एक अशी व्यक्ती आहे की ती मुलांचा सर्वांगीण कुठलाही आपला त्रास व्हायला नको, पण ती मात्र आपल्यासाठी खूप त्रास घेत असते. तीच आई आहे खरं तर.
0: मी लहानपणी मला आठवते मला जेव्हा शाळेमधून वय कमी पडतं म्हणून परत पाठवलं, तिने सगळा अभ्यास माझा किचनमध्ये करून घेतला आणि त्या काळामध्ये ना पावकी निमकी आउटकी असे सगळे जे प्रकार होते पर्वचनचे ते सगळे माझ्याकडून पाठ करून घेतले.
1: अच्छा.
0: म्हणजे सगळं इतरांना यायचं नाही ते मला सगळं शाळेमध्ये जाण्यापूर्वी यायला लागलं होतं.
1: अच्छा अच्छा.
0: आता ही जी पावकी निमकी वगैरे जी आहे ते अजूनही मला उपयोगी पडते. दुकानात गेलो तर दुकानदाराला हल्ली ते कॅल्क्युलेटर लागतात, पटकन तोंडाने करू शकतो.
1: हो बरोबर आहे.
0: ही जी देणगी आहे ना
1: आईमुळे, आईशिवाय कोणीच नाही आपल्याला हे सगळं जे भांडार आहे ते देऊ शकत. गणेश सर आपण फोन केला धन्यवाद. मी दुसरा फोन घेते.
0: ओके धन्यवाद.
1: हॅलो हॅलो हॅलो हॅलो.
2: नमस्कार.
1: नमस्कार बोला. कोण बोलताय?
2: योगीराज मस्के तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम गाव बिटोडा भोईर येथून.
1: बोला सर. नमस्ते बोला.
2: तर आई म्हणजे आई समजून घेण्यासाठी तिच्या जन्मी जावं लागेल.
1: हो हो.
2: कारण आई ममत्व ही एक संकल्पना प्राकृतिक आहे. हिच्याविषयी म्हणजे खूप मोठ्या साहित्यिकांनी जर लिहिलं जसं लिहिलं तर कुठल्या शब्दात असं बांधता येणार नाही आईला.
1: बरोबर.
2: आणि आई ही जसं आपण एक उगम पावलेल्या नदीचं स्वरूप जसा विस्तार होतो पहाडातून उगम पावलेल्या एखाद्या नदीचा जसा विस्तार समोर जात होताना जाताना जसा विस्तार होतो तसं तिचं ममत्व दिवसागणिक त्या ममत्वातून आपण उभे राहतो. प्रत्येक व्यक्ती व्यक्ती असू देत किंवा प्रत्येक जीव कुठलाही.
1: बरोबर.
2: तर आज तुमच्याशी पहिल्यांदाच बोलणं होतं.
1: अच्छा.
2: आणि विषय छान निवडला.
1: येस. धन्यवाद आपण फोन केल्याबद्दल आणि आपले विचार मांडल्याबद्दल.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद. हॅलो.

0: हेलो, हेलो, हाँ बोला, हेलो, हेलो।
1: आपण ज्या व्यक्तीसोबत बोलत,
0: हॅलो
2: हॅलो, नमस्कार।
0: नमस्ते, कोण बोलताय?
2: मी रंजना चौबे बोलते, ताई संभाजीनगर इथून।
0: हा बोला ना रंजना ताई।
2: ताई आज थोडी आमोष पण आहे आणि दिन पण आहे।
0: हो ना, हो
2: असं छान दिवस आहे। आणि आ म्हणजे आपण तोडण्याचं आव घडलं की आ म्हणजे सगळं आपलं विश्व सामावलं जात।
0: हो ना, हो ना।
2: म्हणजे आपलं सगळं आपला आत्मा सामावलं जात, सगळं अपराध जी सहन करते ती आई असते।
0: हो हो हो, अगदी अगदी।
2: आणि आई म्हणजे आपली धर्मी माता सुद्धा आपली आई असते।
0: हो हो हो।
2: आणि आईबद्दल सांगायचं मी खूपच सांगायला आहे।
0: आता
2: म्हणजे आईचं काम कसं की जे सगळ्यांचे अपराध पोटात घालते ती आई असते।
0: हो ना।
2: आणि आई
0: तडजोडी करणारी ती आई असते, सॅक्रिफाईस करणारी ती आई असते, स्वतःच्या इच्छा मारणारी आणि मुलांचं भलं करणारी किंवा मुलांना सगळं पुरवणारी ती आई असते, नाही का?
2: हो ते। आणि आईचं करते म्हणजे फक्त आपल्या मुलांनाच आपण सांभाळायला पाहिजे किंवा लस द्यायला पाहिजे असं नाही, तर आईने प्रत्येक आईने प्रत्येकाचं दुःख जाणून घ्यायला पाहिजे।
0: हो हो, नक्कीच नक्कीच।
2: लहान मुलांचं
0: नक्कीच नक्कीच नक्कीच।
2: म्हणजे आईने सगळ्यांना जर सांभाळून घेतलं आल्या गेल्याचं करणं,
0: हो हो,
2: खरं आई असते।
0: हो ना। पण आई हे सगळं मला वाटतंय रंजना ताई, आई सगळं करतच असते ना आपल्या मुलांना। खूप कमी कामं सांगते ती, काय म्हणत असते तुम्ही अभ्यास करा, तुम्ही तुमचं करिअर घडवा, मी सगळं घरातलं बघते, पण तुम्ही मोठे ठेवा खूप। हे फक्त आईच बोलू शकते, बाकी कोणीच नाही बोलू शकत ना। ती आई असते।
2: म्हणजे इथे आमच्याकडे जे सगळे झाड गायी वगैरे येतात पाणी प्यायला, तर छान वाटतं। सगळे गो माताची सुद्धा आपली आई असते।
0: हो ना, हो ना।
2: आपण मुख्य जणांवर प्रेम करायला पाहिजे।
0: बरोबर आहे रंजना ताई।
2: हो, आमच्याकडे गायी खूप येतात पाणी प्यायला, समाधान वाटतं ते।
0: छान छान।
2: आपले वृक्ष ही सुद्धा, आपली वृक्षवल्ली, आम्हा सोयरी, झाड सुद्धा आई सारखी।
0: बरोबर आहे, बरोबर आहे।
2: म्हणजे आई
0: आणि ते पण आई सारखी आपल्याला सावली देतात, झाड सुद्धा ऑक्सिजन देतात आपल्याला, जो आपल्याला जगायला हवा असतो तो झाड देतात। त्यामुळे झाड लावणं आणि झाड जगवणं हे सुद्धा आपल्या आईला सांभाळण्यासारखंच आहे, नाही का?
2: तुमचे कार्यक्रम खूप छान असतात, खूप प्रोत्साहन मिळतं तुमच्या कार्यक्रम।
0: धन्यवाद।
2: छान,
0: तुम्ही असंच कायम आमचा रेडिओ ऐकत जा, आमचे कार्यक्रम अस्मिता वाहिनीचे ताई ऐकत जा तुम्ही। धन्यवाद ताई, धन्यवाद तुम्ही फोन केला, मी दुसरा फोन घेते आता। धन्यवाद ताई, धन्यवाद। हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
3: हॅलो,
0: हां बोला।
3: नमस्कार।
0: नमस्ते।
3: अनिल नाईक बोरली मुंबई बोलतोय।
0: बोला अनिलजी।
3: माझी आई 2024 साली 14 डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी गेली।
0: अच्छा।
3: पण माझ्या आईचं मी ऋण कधीच आयुष्यात फेडू शकत नाही। तुम्ही मला आपल्या सध्याच्या पायावर उभा केला, संगीत क्लासला घातला, मी कारगिलच्या अंधशाळेत 10वीपर्यंत शिकलो, संगीत विशारद झालो।
0: अच्छा।
3: 1988 पासून मी आकाशवाणीचा कलाकार झालो। आईचं ऋण कधीच फेडू शकत नाही आणि कोणीच फेडू शकत नाही। मी काय,
0: हो ना, कोणीच नाही फेडू शकत आहे।
3: संतांनी म्हटलेलंच आहे ना, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी।
0: हो हो हो हो।
3: आई आहे तर सगळं आहे,
0: सगळं आहे, बरोबर आहे।
3: पण आईचं छत्र हरवलं की कोण आपल्याला विचारणार नाही।
0: हो, तरी आई आठवणीच्या स्वरूपात आपल्या सोबत असतेच ना अनिलजी।
3: आणि म्हणून तुम्ही विषय चांगला घेतलाय।
0: धन्यवाद। धन्यवाद।
3: प्रेमस्वरूप आहे, गाणं पण लावा।
0: हो हो, नक्की लावणार आहे, नक्की लावणार आहे।
3: आईचे महत्त्व सांगणारं गाणं।
0: हो हो, नक्की नक्की लावणार आहे मी ते गाणं। ठीक आहे,
3: माझ्या आईची खूप मला आठवण येते, काय करू?
0: काय आपण करू शकतो ना, फक्त आठवणी छान छान काढायच्या। आणि
3: वर्षभर माझ्या आई स्वप्नात पण येते, मला सांगते मी तुला टाकून कुठे गेले नाही, मी इथेच आहे।
0: हो, मग आई ही आपल्या सोबत, जरी

0: आता शरीर रूपी जरी आपल्या सोबत नसली तरी ती कायम आपल्या आठवणीत प्रत्येक गोष्टीत आपल्या आई आहे. त्यामुळे वाईट न वाटून घेता आईचे छान छान आठवणी काढायच्या आणि आपण आपलं आयुष्य जगायचं, हीच आईला खरी श्रद्धांजली आहे, नाही का? आईनी चांगले जे विचार दिले असतील त्या विचारांनी आपण राहायचं, सगळ्यांबरोबर तसं वागायचं, हीच आईला खरी श्रद्धांजली आहे आपल्या. बरोबर ना?
1: वर्लीच्या शाळेमध्ये होतो.
0: ओके.
1: लहान होतो, मला मास्टरने मारलं आणि मी टॉपला आणि घरी बसलो. माझ्या आईला चिंता लागली, आता माझ्या मुलाचं कसं होणार. पण कर्मधर्म दळकाने मला एक होम टीचर घरी येऊन शिकवायला लागली.
0: अच्छा.
1: ती पण ब्लाइंड होती, एमएससी होऊन दृष्टी केली त्याची. तिचं नाव कुसुम नाईक.
0: ओके ओके ओके.
1: आणि अशा त्याने मला कायद्याची शाळा घातला. मग
0: ओके अनिलजी, फोन केल्याबद्दल धन्यवाद. मी पुढचा फोन घेते आता कार्यक्रमातला. धन्यवाद धन्यवाद. हॅलो.
2: नमस्कार.
0: नमस्ते, कोण बोलतय?
2: मी नीता शेरे बोलते. ताई सर.
0: बोला नीता ताई.
2: विषय छान आहे.
0: धन्यवाद.
2: आईचे ऋण हे कधीच संपणारे नसतात.
0: हो ना.
2: माझी आई जाऊन 5 वर्ष झाली. पण घरातला प्रत्येक सेकंद तिच्याशिवाय जात नाही.
0: हो हो हो.
2: मी संसारावरती प्रचंड प्रेम करणारी होती. गरिबीतून सुद्धा कसं हसत मुखाने
0: जायचं
2: हे तिने शिकवलं. कशाला कधीही घाबरायचं नाही. श्रीमंतीतून आली, गरिबीत संसार केला, परत चांगल्या आमच्या मुलांना नोकरी लागले, दिवस आले. पण अतिशय आम्हाला तिने चांगल्या सवय दिल्या. खूप ऋणी आहोत आणि तिथे.
0: येस येस.
2: या विषयाने तिच्याबद्दल बोलायची संधी मिळाली. खूप छान वाटलं. आपल्या सगळ्यांच्या आई तशाच असतात.
0: हो, सगळ्या आई तशाच आहे. आई हा शब्दच आहे की तो अगदी चराचरात सगळ्यांच्या सामावलेला आहे. आणि आई म्हणजे सर्व काही आई आहे आपलं.
2: सगळ्या अगदी कुणाच्याही घरची आई,
0: कुठलीही ती आई असू दे, ती अगदी निस्वार्थी आई, सगळ्यांवर मुलांवर प्रेम करणारी, सगळ्यांच्या वेळा पाळणारी, सगळ्यांसाठी खूप कष्ट करणारी, प्रसंगी स्वतःचं मन मारणारी आई. पण ती पोरांना कधी काही कमी पडू देत नाही, ही अशी आई आहे. बरोबर ना? येस नीता ताई. येस, फोन केल्याबद्दल धन्यवाद नीता ताई. श्रोते हो, जाता जाता एक वाचनात माझ्या कविता आली. ती सुंदर कविता कार्यक्रमाच्या शेवटी आपल्यासमोर सादर करते आणि छान आपण आईच्या महतीचं कार्यक्रमाच्या शेवटी गाणं लावणार आहोत. आई म्हणजे प्रेमाचा सागर, तिच्या डोळ्यात ममता भरभर, थकलेल्या मनाला दिलासा देणारी आईची छाया सुखाची सावली, तिच्या हातात जादूची ताकद, दुःख हरवते तिच्या स्पर्शात, आईचं बोलणं गोड गाणं, जीवनात तिचं स्थान अमूल्य ठाणं. आई म्हणजे देवाची देणगी, आई म्हणजे देवाची देणगी, तिच्याशिवाय अपूर्ण प्रत्येक रंगी, आईचे ऋण कधी फेडता येत नाहीत, तिच्या प्रेमाला तोड नाही.

श्रोते हो, सकाळचे 11:41 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वसंत बापट यांची रचना, अरुण इंगळे यांच्या स्वरात.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. ठीक 12 वाजता आपण ऐकणार आहात कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रावण महिन्यात निसर्ग अगदी हिरवागार होऊन जातो. पावसाचं वेगवेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. पावसाच्या पाण्यात जमिनीत बी रुजतं, पिकं शेतात डोलू लागतात आणि मग अशा प्रसन्न वातावरणात येतो तो म्हणजे पोळ्याचा सण. बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र. वर्षभर शेतात राहणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आज बघा ना, बैलांचा पूर्ण विश्रांतीचा दिवस. त्यांना सजवून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो, त्यांना आराम दिला जातो. मैत्रिणींनो, थोडक्यात काय तर पोळा हा केवळ एक सण नसून माणूस, प्राणी आणि निसर्ग यांच्यातील अतूट आणि सुंदर नात्याचा सोहळा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी घट्ट नातं सांगणारा हा पारंपरिक सण आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अशीच कायम राहावी यासाठी या सणाचं महत्त्व मुलांना सांगणं, त्यांना समजावून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हा सणसुद्धा आनंदानं

सण साजरा करायला पाहिजे. चला तर तुम्हा सर्वांना पोळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि आता ऐकूया मला घेऊन चला या चित्रपटातले हे गीत.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं मला घेऊन चला या चित्रपटातलं गीत आत्ताचं पण ऐकलं आणि मैत्रिणींनो या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. प्रत्येकच क्षेत्रात झेप घेणारी स्त्री ही उद्योगात तरी कशी मागे राहील, हो ना. तिनं बऱ्याच व्यवसायांमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत आणि यशस्वी उद्योजिका तिनं बनवून दाखवलंय. तर मैत्रिणींनो आपण तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये अशाच आपल्या मैत्रिणींना आमंत्रित करीत असतो. आज आपल्यासोबत आहेत इव्हेंट ऑर्गनायझर मनीषा बावनकर. जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाच्या एकंदर प्रवासाविषयी आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत मंजुषा वंजारी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये आज आपण एका अशा मैत्रिणीबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या एक इव्हेंट ऑर्गनायझर आहेत. इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं ही एक कला आहे, आर्ट आहे. अनेक वेगवेगळे कार्यक्रम, त्यात परंपरा, संस्कृती, नाती, इतरांच्या विचारांचा विचार करून अगदी नियोजनपूर्ण पद्धतीची मांडणी जी प्रत्येकाला आवडली पाहिजे या हेतूने केलेली असते. हल्ली प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला इव्हेंट ऑर्गनायझर हवे असतात. कारण हेच की कुठलाही कार्यक्रम उत्तम रीतीनं आणि सर्वार्थानं पार पडावा. तर मैत्रिणींनो, आज अशाच इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या मनीषा बावनकर, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी इंटरप्रिनियर्स विंग च्या माजी अध्यक्षा या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत. तर मनीषा बावनकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मनीषाताई, तुम्ही इव्हेंट ऑर्गनायझर आहात. तर इव्हेंट ऑर्गनाईज करणं म्हणजे ही खरंच एक स्वतःमध्येच एक खूप मोठी कला आहे असं मला वाटतं, हो की नाही? कारण त्या दृष्टीने आपलं डोकं चाललं पाहिजे, आपले विचार चालले पाहिजे, प्रत्येकाच्या मनाचा, त्यांच्या भावनेचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये येतो, तसंच लहान मोठं सगळ्यांचा विचार येतो एकूणच. तर हे कसं काय सुचलं तुम्हाला?
1: ऍक्च्युली माझी एक मैत्रीण होती आणि मैत्रिणींना तर आपले गुण माहीतच असतात, सद्गुण म्हणा की दुर्गुण म्हणा, दोन्ही गोष्टी माहीतच असतात. तर तिने असं लक्षात ठेवलं होतं की बा, मनीषा खूप छान इव्हेंट करू शकते. तिला अगदी म्हणजे हमखास अशी गॅरंटी होती की मी छानच करेल. तर तिने मला म्हटलं की बा, माझ्या मुलीचा तिळव्याचा कार्यक्रम आहे आणि मनीषा तुला करायचा आहे, आणि मला असं वाटतं की एक 8 दिवसांचा फक्त मला तिने वेळ दिलेला होता. जानेवारी महिना होता तो. तर मी तिला नाही नाही म्हणायची मला सवयच नव्हती.
0: अच्छा.
1: एक विशेष म्हटलं हो ठीक आहे मी करील. आणि त्यावेळेला माझी परिस्थिती फार वेगळी होती, हेल्थ इश्यूज होते, पण मी त्याला बस विचार केला की मला करायचंय म्हणजे करायचंय. आणि मी तो इव्हेंट अगदी इतका सुंदर पद्धतीने केला की कदाचितच संक्रांतीचा इव्हेंट अशा पद्धतीने त्या काळात होत असेल असं कोणी विचार करू शकत नाही. तर एक माउथ ऍडव्हर्टाइजमेंट त्यावेळेला खूप छान झाली.
0: अच्छा.
1: आणि ती माउथ ऍडव्हर्टाइजमेंट नंतर मग मी, मला असं वाटतं की एक 4-5 दिवसानंतर मास्क ही फर्म रजिस्टर्ड केली.
0: अच्छा.
1: हा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचं नंतर केलं मी. पब्लिसिटी खूप चांगली झाली आणि मला एक आत्मविश्वास निर्माण झाला माझ्यामध्ये की मी खूप छान करू शकते.
0: अच्छा. कशा कशा प्रकारचे इव्हेंट्स तुम्ही करता?
1: इव्हेंट्स मध्ये तसं बघितलं ना तर सोशल इव्हेंट्स असतात ज्याच्यामध्ये आपण सगळे ट्रेडिशनल, मग बेबी शॉवर पासनं सगळे इव्हेंट्स त्याच्यामध्ये जातील. वाढदिवस आहे, लग्न आहे, बाकीचे जे काही सोहळे आहे आपले ट्रेडिशनल ते त्याच्यामध्ये जातात. आणि जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते फंड रेझिंग इव्हेंट्स असतात, जसं फ्लड विक्टिम्स असतात किंवा मग पॅन्डेमिक आलं होतं. असे जेव्हा पण काहीतरी म्हणजे वाईट परिस्थिती निर्माण होते आणि लोकांना पैशांची गरज असते तर त्यावेळेला काही इव्हेंट घेऊन त्याच्यामध्ये फंड रेज करायचा आणि तो मग डोनेट करायचा. तर असेही जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते पण मी घेतले. मग कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात, तर कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये मी बऱ्याचशा शाळेतल्या मुलांना मुलींना एकत्र करून, महिलांना एकत्र करून वन डे सेमिनार्स घेतले आहे. तर त्याच्यामध्ये जसं इनर अँड आउटर ब्युटी, एक कसं असतं ना, प्रत्येकामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो, तर तो दूर करण्याच्या दृष्टीने, म्हणजे माझी जशी हाइट भरपूर आहे, माझी जवळपास 5-11 हाईट आहे, तर त्यावेळेला मला लहानपणी फार इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता की बा अरे माझी उंचीच जास्त आहे. असं प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी असूच शकतं, असतच. तर ते कसं दूर करता येईल, तर त्यावर विचार करून मी प्लान करून असा प्रॉपर एक सेमिनार ऑर्गनाईज केला आणि त्या त्या पद्धतीचे तसे गेस्ट स्पीकर बोलवले की महिलांमधला, सगळ्यांमधला न्यूनगंड निघून जायला हवा. तसाच एक संवाद म्हणून एक सेमिनार ऑर्गनाईज केला, त्यात तर इतका छान प्रतिसाद मिळाला मला कॉलेजेसकडनं वगैरे, कारण की माझा उद्देश असा होता की त्या संवादातून आपण पैसा कसा जनरेट करू. बघा, संवादाने आपलं सगळ्याच गोष्टी छान होऊ शकतात, तुमचं घर चांगलं राहू शकतात. घरात चांगला संवाद राहिला तर तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होतो आणि राहतो तो. तसंच तुम्ही समजा जर कुठे पण प्रोफेशनली, कुठे प्रोफेशन तुमचं जे पण असेल त्याच्यामध्ये तुमचा संवाद चांगला राहू द्या, तुम्हाला तुमची प्रगती होतच राहणार आहे.
0: बिलकुल.
1: तर आरजे जसे असतात किंवा अँकर असतात तुमच्यासारखे, तर असं टीव्ही अँकर्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला, ज्याच्यामुळे आपल्याला पैसा जनरेट होतो. आपण पैसा कमावू शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांपर्यंत गेल्या पाहिजे, त्यांना कळल्या पाहिजे की याच्यातूनही आपण पैसा कमावू शकतो.
0: बरोबर.
1: ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचं मला असं पहिलेपासून आहे की बा नाही, याच्याकडे आपला कल राहायला पाहिजे. रोजगार स्वतःहून मुलं जनरेट करतील, मिळवतील, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आत्मनिर्भर व्हायला पाहिजे स्वतःच्याच कलागुणांनी, तर छान त्याला रिस्पॉन्स मिळाला. अशा पद्धतीचे वेगवेगळे इव्हेंट्स मी घेत राहिली. मग त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन फॅशन शो, त्यात कमालीचा आनंद सिनियर्सला.
0: मला जाणून घ्यायला आवडेल हे सिनियर सिटीजन्स जे आता तुम्ही सांगितलं.
1: तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की एक आताच एक इव्हेंट झाला सिनियर सिटीजन फॅशन शो. तर त्याच्यामध्ये 65 ते 85 वर्षापर्यंतचे वयोवृद्ध होते.
0: अच्छा.
1: तर मी तर त्यांना अगदी बच्चे अशा यानेच बोलवायची, कारण की जोपर्यंत आपण त्या पद्धतीने त्यांना हँडल करत नाही तोपर्यंत ते आपल्यामध्ये मर्ज पण होणार नाही, ऐकणार पण नाही. आणि खूप सुंदर असं त्यांनी प्रतिसाद दिला. माझ्याकडून रॅम्प वॉक शिकले आणि जे जे काही शिकवलं व्यवस्थित शिकले. त्यांना त्यांचे दिवस म्हणजे 20 एज जे आहे ते त्यांना आठवत होतं, यंगस्टर्स झाले होते अगदी. आणि त्या मेमोरीज घेऊन ते जगणारी आहे आता समोर.
0: हो.
1: आणि त्यांना जो आनंद मिळाला त्याच्यामुळे मला आनंद मिळाला. इव्हेंटचा अर्थच हा आहे की आपण लोकांना खूप आनंद देतो. तो इव्हेंट म्हणजे ऑर्गनाइज करून लोकांना तुम्ही आनंद देता, आणि याच्यासारखं कोणतं मोठं सुख आहे?
0: खरंच
1: सगळ्यात मोठं सुख हे आहे.
0: हो. आणि आता यातनं तुम्ही सोशल वर्क पण करताय, म्हणजे आता जसं ज्येष्ठांसाठीचा जो हा कार्यक्रम म्हटलं तुम्ही, हे जे ऑर्गनाईज केलं होतं, तर खरंच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि एक नवीन आहे काहीतरी, आहे ना? खरंच. आणि यापुढे पण असं काही करण्याचे आयडियाज आहेत का डोक्यात? मग
1: हो, अगदी कसं आहे ना की कोणी जर सांगितलं आपल्याला की मला असं काही करायचं आहे, तर करायला सुरुवात करते मी आणि ते इतकं छान होत जातं.
0: अच्छा.
1: ऑटोमॅटिक काहीतरी नवीन नवीन त्याच्यामध्ये मला आयडिया सुचत जातात आणि मी त्याला अजून क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करते.
0: तर साधारण किती वर्ष झाले तुमच्या या कामाला?
1: माझं मास्क जे फर्म आहे ते एक साधारण मला वाटतं 2017 मी सुरू केलं ते. आणि ती परिस्थिती फारच बिकट होती, सांगावं असं वाटेल ही गोष्ट. की काय झालं होतं की मला सगळं काही येत होतं, फक्त मला स्विमिंग येत नव्हतं. म्हणून मी स्विमिंग शिकायला म्हणून गेले. एक 15-20 दिवसांमध्ये मला लक्षात आलं की माझं मधलं बोट कामच करत नाहीये हाताचं. आणि ते काय झालं कळेना. जेव्हा मी डॉक्टरकडे गेलोय तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला रिमेटेड आर्थरायटिस आहे. आणि हळूहळू असं झालं की माझ्या सकाळी उठल्यावर तर हात पायांच्या हालचाली होत नव्हत्या आणि ग्लास सुद्धा धरणं अतिशय कठीण होतं मला, हाताने पाणी पिणं स्वतः. मग बरेच असं मेडिकेशन सुरू झाले अशा पद्धतीचे की डॉक्टरांनी मला म्हटलं की नाही आता तुम्ही बाहेर जायचं नाही, सोशलाइज करू नका, घरी राहा, आरामात जीवन जगा. मी अशी व्यक्तीच नाही हो, मला ना खूप सोशल राहायला आवडतं. तर मी डिसाइड केलं की नाही बा मी असं नाही करू शकणार, मी औषध पण घेणार, ट्रीटमेंट चालू ठेवणार आणि सोबत काहीतरी माझी जी क्रिएटिव्हिटी माझ्या डोक्यामध्ये असं सुरू असतं माइंडमध्ये ते मी नक्कीच करणार. आणि जसा हा मला तो चान्स मिळाला पहिला संक्रांतीच्या इव्हेंटचा, तसं मी त्याला ग्रॅप केलं आणि बिलकुल पटापट लक्षात आणलं की कोण कोण मला त्याच्यामध्ये साथ देऊ शकतील. ऍक्च्युली गिग जॉब्स ऑफर करतो मी, जनरली गिग जॉब्स ऑफर करते. तर त्याच्यामुळे काय होतं, दुसऱ्यांनाही फायदा होतो, त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते, असं मिळून मग ते खूप छान होऊन जातं.
0: खरंच आहे, खूप छान, मस्त. आणि त्या कामाचा आनंद पण वेगळा असतो हो की नाही?
1: खूपच,
0: म्हणजे
1: खूप आनंद मिळतो.
0: खरंच
1: काय आहे आता एवढ्यात असं धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येक जण वर्किंग आहे आणि प्रत्येकाला वाटतं की बा नाही काहीतरी तर असं आपल्या घरात इव्हेंट गेट टुगेदर झालं पाहिजे की आपण सगळेजण निवांत भेटू, निवांत भेटू आणि खूप छान अॅटमॉस्फिअर मध्ये भेटू. ते काम आमचं आहे
0: खरंच.
1: आता हे ओळखून घेणं म्हणजे महिलांनी ओळखून घ्यायलाच पाहिजे की बा हे तर ऍक्च्युली मॅनेजरियल स्किल सगळ्या महिलांमध्ये असतात, तर हे सहज करू शकतील महिला असं मला वाटतं.
0: खरंच आहे. मनीषा, ते आणखी मला असं विचारायचं आहे की हे जे तुम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज करता, तर असं पण कधीतरी होतं ना की एखादा इव्हेंट आहे आणि आता अगदी अचानक एखादी अडचण आली आहे, तर असं होतं का कधी? एखादा प्रसंग आठवतो का?
1: आताच मी तुम्हाला जे सांगितलं की पहिला जो इव्हेंट आहे तो इतका म्हणजे मी कोणत्याही ड्रग्ज घेऊन राहिलेली आहे, मेडिकेशन काय सुरू आहे माझं, म्हणजे मी कॅपेबल नाही आहे, तरी सुद्धा मी तो इव्हेंट केला. असं प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी चॅलेंजेस आलेच आहे मला. मोस्ट प्रोबेबली मी तुम्हाला असं म्हणजे एक उदाहरण

0: देऊ शकते मी परत एक
1: हा
0: की चॅलेंजेसच्या बाबतीमध्ये मोठं उदाहरण द्यायचं म्हणजे पॅन्डेमिक. तर त्यावेळेला इव्हेंट्सवाल्यांचं तर खूपच कठीण काम होतं.
1: खरंच
0: शक्यच नव्हतं इव्हेंट्स वगैरे करणं. पण परमेश्वराकडे सगळ्या काही दारं उघडे असतात. तो काही ना काहीतरी नियोजन करतो, काही ना काहीतरी योजना अशी त्याची असते की मनीषा तू करू शकते ना, तूच करणार आहे, तू समोर.
1: अच्छा
0: अशा पद्धतीचं मला म्हणजे सांगावं असं वाटतं की 2020 साली मला ऍज अ चेअरपर्सन VIALEW हे मला 2020 सालीच मिळालं जुलैमध्ये. आणि मी फार अशी भांबावून गेली होती की बा आता मी कसं काय हे पद स्वीकारू, कारण की कोरोना पिरियड आलेला आहे आणि मी काय करू. माझ्या ज्या आयडियाज आहे, माझ्या जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यामुळे मी ते खूप चांगलं सक्सेसफुल करू शकली आणि माझ्या टीममुळे पण. कारण टीम शिवाय काहीच नाही होऊ शकत. बरं,
1: टीम वर्क खूप जास्त
0: गरजेचं असतं. LEW टीम सतत माझ्या सोबत राहिली, त्याच्यामुळे मी आमचं ऑर्गनायझेशन हे एकमेव ऑर्गनायझेशन असेल की त्यावेळेला इतके छान प्रोग्राम्स आम्ही घेतले. इव्हन खादी फॅशन शो घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला ते रूल सांभाळून आम्ही खादी फॅशन शो सुद्धा ऑर्गनाइज केला. आणि त्यावेळेला आम्ही उद्योजकाचे प्रदर्शनी असते आम्ही नियमित घेत असतो. ऑक्टोबर महिन्यात असतं ते. आता 29वं वर्ष आहे ते. 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर यावर्षी सुद्धा आहे. तर ते घेऊ शकणार नाही म्हणून काय करायचं, मग ऑनलाईन आपण काहीतरी सोय करावी यांच्यासाठी म्हणून मग त्यावेळेला आम्ही वेबसाईट लॉन्च केली.
1: अच्छा.
0: आणि इतकी म्हणजे काय सांगू की असं व्हायब्रंट होतं आमचं ऑर्गनायझेशन त्यावेळेला. इतकं छान काम करत होतं. विठ्ठल कामत सर, निशिगंधा वाड मॅम, असे सगळे मोठे मोठे ओरेटर आम्हाला त्यावेळेला मिळाले. विष्णू मनोहर सर. तर त्यामुळे ते वर्ष कसं गेलं आणि इतकं छान पॉझिटिव्ह थॉट सगळ्यांचे, तर कुठे जाणवलं नाही हो मला, कुठे निगेटिव्हिटी जाणवली नाही आणि सतत कामात.
1: अच्छा.
0: तर मला असं वाटतं की कामात राहिलं ना, अडचणींमध्ये पण आपण कामात राहायचं.
1: खरंच
0: अंधार झाला की दिवस उजाडतोच आहे
1: आणि प्रकाश हा येतोच.
0: हा प्रकाश हा येतोच आहे. त्याच्यामुळे बस आपलं काम करत राहा. काम केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्कीच मिळतील.
1: खरंच. आणि तेच काम तुम्ही अविरतपणे आताही सुरूच ठेवलंय ना. मनीषा, ते सर्वात आठवणीतला एखादा इव्हेंट सांगता येईल का? म्हणजे आता तुम्ही एवढे इव्हेंट्स केलेले आहेत, पण सर्वात जास्ती आवडणारा आणि आठवणीत राहणारा असा एखादा इव्हेंट असेल ना?
0: मला जास्त सिनियर सिटीजन फॅशन शो आवडायचे. म्हणजे खूप छान छान केले मी. बेबी शॉवरचा पण इव्हेंट एक खूप अप्रतिम झालेला. तर त्यावेळेला इतकं प्रशंसा की बा मुंबईवर ना तुम्ही बोलवले का इव्हेंट ऑर्गनायझर, सगळे मुंबईचे आहेत का? कारण कल्पना तशी असं खूप वेगळी क्रिएटिव्ह.
1: हा.
0: तर प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करते मी. आपण कसं ना की ऑनलाईन खूप सारं मिळतं तुम्हाला, तुम्ही ऑनलाईनच्या मागे लागता, मग त्याच्यातून काहीतरी काढता, मग काहीतरी करून दाखवता, असं नको. तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे. काहीतरी वेगळं होतं.
1: बरोबर.
0: आणि काहीतरी वेगळं झालं तर मजा येते, ते करण्यामध्ये मजा येते, समोरच्याला आनंद मिळतो.
1: खरंच.
0: अजून काय पाहिजे?
1: नक्कीच. मनीषा, ताई एखाद्या इव्हेंटचं बजेट आणि मॅनेजमेंट तुम्ही कसं करता?
0: मी जसं तुम्हाला सांगितलं की मी गिग जॉब्स ऑफर करते.
1: हा.
0: मला अजून इथे एक ऍड करावं असं वाटेल की जसं पॅन्डेमिक आलं ना ज्यावेळेला, तर त्यावेळेला मी गिग जॉब्स ऑफर करत होती म्हणून मी बचावली. बचावली म्हणजे बघा, प्रत्येकाचं आपापलं काम असतं. आपण माझ्याकडे जर खूप साऱ्या वस्तू असत्या आणि मला सगळ्या गोष्टी मी सांभाळत असती तर त्यावेळेला माझा खूप लॉस झाला असता. पण मी चार लोकांना वाटून देते, कामं वाटून देते, त्याचे त्याला त्याचं त्याला करू देते. त्याच्यामुळे माझं नुकसान झालं नाही.
1: हा.
0: तुम्हाला मोठं करायचं असेल खूप, तर नक्कीच तुम्हाला स्वतःच खूप म्हणजे डेव्हलपही करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: प्रश्नच नाही आहेत. पण त्यावेळी मी मला एकदम आठवलं म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितली. तर प्लॅनिंग तर असंच करावं लागतं की पहिल्यांदा तर त्या कस्टमरशी आपल्याला बोलावं लागतं आणि त्यांना काय हवं ते जाणून घेणं. ते जाणून घेतल्यानंतर त्यांची स्वप्न कुठपर्यंत आहे, म्हणजे खूप जास्त मोठी आहेत का, काय लागतं, मग त्याच्यावर थोडा अभ्यास करणं, पूर्ण कॅल्क्युलेशन करणं आणि खूप जास्त त्याच्यावर प्रॉफिट न आकारता कसा तो इव्हेंट चांगला होईल त्याच्याकडे लक्ष देणं.
1: बरोबर.
0: कारण तुम्ही हे जेव्हा द्यायला लागाल ना, तुम्ही हे प्रयत्न जेव्हा कराल, चांगले कामं कराल, ऑटोमॅटिक यश तुमच्या पाठीशी राहील आणि पैसाही येईल.
1: खरंच.
0: मॅनेजरियल स्किल प्रत्येकच महिलेमध्ये असते, तर ती माझ्यामध्ये पण आहे. आणि सोबत मी बऱ्याच ऑर्गनायझेशनशी जुळल्यामुळे मोस्ट प्रॉब्लेमली

0: आपण मला असं म्हणता येईल की बा व्ही आय LAW शी जे मी जुळलेली आहे त्याच्यामुळे मला जो मोठा एक्सपिरियन्स मिळाला तिथे, तर लिडरशिप क्वालिटी काय असते, लिडर म्हणजे टीम लिडर म्हणजे काय असतो, काय करायला पाहिजे आपण, तर याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि कसं पेशंटली आपण आपल्या वर्कर्सला सांभाळून घेऊन कसे कामं करून घ्यायचे त्यांच्याकडून, तर त्या सगळ्या स्किल्स माझ्याकडे होत्या आणि
1: अच्छा
0: आहेत, म्हणजे अवगत आहेत,
1: बरोबर.
0: तर मी व्यवस्थित त्या पद्धतीने सगळे कामं करून घेते.
1: छान. तर मनीषाताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं छानसं गीत ऐकूया आपल्या या कार्यक्रमामध्ये. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: आपकी आँखों.

0: तर मैत्रिणींनो, तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर मनीषाताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे.
1: नक्की.
0: मनीषाताई, आता हे इव्हेंट ऑर्गनाईज तुम्ही करता, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लग्नाचे असतात, कधी बारशाचे असतात, तर कधी आणखी वेगळ्या प्रकारचे असतात. आता जसं तुम्ही मला म्हणाले की मी ज्येष्ठ नागरिकांसाठी पण करते, तर हे सगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करताना वेळेला खूप महत्व असतं.
1: हो,
0: तर वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता?
1: आता जसं सिनियर सिटीजन फॅशन शो होता, मला 15 दिवस त्यांना द्यावेच लागले कारण प्रॅक्टिस घेणं.
0: अच्छा.
1: आणि काय होतं, सिनियर सिटीजन्समध्ये विसरून जाण्याचं थोडंसं सवय असते, म्हणजे ऑब्व्हियसली ते होणारच. हां, तर त्यांना रोज ती प्रॅक्टिस करून घेणं, काहीतरी वेगवेगळ्या आयडियाज देऊन, लहान मुलांना कसं आपण हे करतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मी हॅलो म्हटलं की ते हाय म्हणायचे, हाय म्हटलं की मग हॅलो, म्हणजे असं काहीतरी त्यांना असं हे करून त्यांना प्रॉपर आपल्या याच्यामध्ये घेऊन त्यांच्याकडून ते प्रॅक्टिस करून घ्यायचे 1-2.5 तास वगैरे. कधी कधी तर ते 4 तास पण होत होतं. गंमत अशी होती की त्यांना शिकवता शिकवता मी बसून होती शकत, कारण की मला त्यांची नजर जी आहे ती अशी समोर पाहिजे होती की त्यांना ती सवय लागली पाहिजे की प्रेक्षकांकडे सरळ बघा तुम्ही, ते खाली नाही बघ. मग म्हणजे माझा कम्फर्ट झोन मला बाजूला टाकून द्यावा लागत होता आणि अगदी मी उभं राहून तेवढे 3-3, 4-4 तास त्यांचा रियाज घेत होती. तर पहिले 2 दिवस औषधं खाल्ले की बाबा माझे पाय दुखत आहे, आणि विचार केला की हे लोक, त्यांना बसायला चेअर जरूर होत्या पण हे लोक एवढं कशी डेडिकेटेड आहे, मग माझं वय काय आहे त्यांच्यापेक्षा, चल मनीषा कामाला. तर मग नंतर तर मला कळलंच नाही की मी कसं काय स्वतःला सावरलं आणि एवढे तास त्यांचा रियाज घेत आली. तर अशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करून, म्हणजे घरी वेळ देऊन मी हे इव्हेंट्स ऑर्गनाइज करते.
0: हो, पण याच्यात घरच्या लोकांची पण खूप साथ असेल तुम्हाला ना?
1: मिस्टरांची तर नेहमीच खूप सोबत राहिली आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की मी एक जो सेमिनार घेतला इनर अँड आउटर ब्युटी, तर त्याच्यामध्ये जो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता तो माझ्यामध्येही होता आणि त्या व्यक्तीने तो काढला. अरे मनीषा, तुझी उंची किती छान आहे, तू तर प्राऊड फील करायला पाहिजे. तर तिथून सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी असं नाही म्हटलं की बा नाही काही नाही, तुला तुझं काम करायचं आहे, तू काम करू शकते, तू सक्षम आहे, तू स्वावलंबी तुला व्हायचं आहे. आणि त्यांचा ट्रान्सफरेबल जॉब होता, त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते मी नेहमी ऐकत गेली, त्याच्यामुळे कदाचित मी जरा स्वतःला चांगलं स्टँड करू शकली. आणि माझ्या मुली तर मला रिकामी बसलेली बघूच नाही शकत, ते हा त्या मला इतक्या सपोर्टिव्ह आहे आणि त्या नेहमी मला म्हणतात की नाही आई, तू नाही बसायचं, तू काही ना काहीतरी करायचं, तू खूप क्रिएटिव्ह आहे, तू करत राहा. बिलकुल आम्हाला अशी खाली बसलेली किंवा आमच्या सेवेत असलेली किंवा बाबांच्या सेवेत असलेली आम्हाला नाही आवडत. घरातल्या लोकांची तर सोबत असतेच आणि मित्र परिवारही सोबत असतात. कारण की जर त्यांना जर माहिती नाही आपले कलागुण, त्यांचा साथ जो असतो ना तो आपल्या कामात येतो.
0: खरंच खरंच
1: त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात की बा हा ही मनीषा कशी आहे, हिच्यामध्ये काय आहे, तर हे प्लस पॉइंट्स आहे. तर मग ते लोक सुद्धा आपल्याला एक हातभार लावतात, आपल्याला समोर जायला म्हणून पुशअप करतात की तू करू शकते, तू जा, तू समोर हो असं.
0: खरंच मनीषाताई, सध्या इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये कोणते नवीन ट्रेंड सुरू आहेत?
1: नाविन्य तर हे सगळ्यांना हवंच असतं इंडस्ट्रीमध्ये, कोणत्या पण असो. तर नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज लोक आणत असतात, मग टेक्निकली टेक्नॉलॉजिकली खूप असे चांगले असे इव्हेंट्स आता व्हायला लागलेले आहे. तर छान, म्हणजे सगळी प्रगतीच सुरू आहे, कधी कोणती गोष्ट थांबणारी किंवा कमी होणारी बॅक जाणारी अशी नाहीच आहे.
0: नाहीच आहे, काहीतरी नवीन नवीन नवीन गोष्टी
1: आवश्यक आहे.
0: खरंच
1: आपल्याला पण आवश्यक असतो, कारण 8 दिवसामधनं आपण 2 दिवस चेंज आपल्याला जसा आवश्यक असतो, तसंच मला असं वाटतं की बा हे या कोणत्याही प्रोफेशन मध्ये काहीतरी चेंज झाल्याशिवाय काही आपल्याला मजा येणार नाही.
0: बरं, मग एक चांगला इव्हेंट ऑर्गनायझर होण्यासाठी माणसामध्ये कोणते गुण असले पाहिजे?
1: मी तर म्हणेल की प्रत्येक स्त्रीमध्ये एक लीडरशिपची तर क्वालिटी असतेच, मॅनेजरियल एक असतंच तिच्यामध्ये गुण, कारण की ती घर सांभाळते. घर सांभाळणं म्हणजे खूप इझी गोष्ट नाही आहे,
0: बरोबर,
1: मोठी गोष्ट आहे ती. तर मला असं वाटतं की या दोन खांद्यांच्या मध्ये हे जे सॉफ्टवेअर आहे ज्याला आपण डोकं म्हणतो, तर ते इतकं अमेझिंग आहे, तुम्ही त्याच्यामध्ये जे पेराल तेच उगवतं. तर तुम्हाला काय पेरायचं आहे, तर तुम्हाला सकारात्मकता पेरायची आहे. कितीही चॅलेंजेस येऊ, कितीही चॅलेंजेस येऊ, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मला या चॅलेंजेसमधनं ओव्हरकम व्हायचं आहे, आज रात्र आहे, उद्या दिवस होणार आहे, सूर्य दिसणार आहे, त्याच्यामुळे बस काम करत राहा, आपलं कार्य करत राहा आणि समोर जात राहा, यश तुमची वाट बघत राहणार आहे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला असं आहे की मग तुमचे स्किल्स, प्रत्येकामध्ये खूप स्किल्स असतात. मला माझ्यामध्ये पण इतके असं वाटायचं, मला हेही आवडतं, तेही आवडतं, तेही करू शकते, तेही करू शकते, मनीषा सगळंच काही करू शकते असं होतं. पण आपल्याला काहीतरी निवडायचं असतं, तर तुम्ही लोकांनी एक दोन तीन तुमचे जे स्किल्स चांगले वाटतात तर ते स्किल्स तुम्ही चकाकून काढा. चकाकून काढा म्हणजे याचा अर्थ असा की त्याचे ट्रेनिंग कोर्सेस होतात. स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला पुष्कळ सारे, किंवा वेबसाईट बघा तुम्ही, तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे पुष्कळ कोर्सेस आहेत. तर आपल्याला जे आवडतं तो कोर्स करा. तिन्ही प्रकार, समजा तीन गोष्टी आहेत ना माझ्याकडे, तर तिन्ही गोष्टींवर तुम्ही भर घाला, शिका ते, आणि नंतर तुम्हाला परत लक्षात येईल की नाही मला ह्याच्यापेक्षा हे आवडतंय, मग त्याला फोकस करा. एक आपल्याला असं ठरवावं लागेल टार्गेट, किंवा काहीतरी बा एक गोल फिक्स करावं लागेल की मला इथपर्यंत करायचंय, मला हे करायचंय, माझं व्हेंचर इथपर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा तुम्ही जाऊन त्याच्या जवळपास कुठेतरी पोहोचाल.
0: बरोबर.
1: स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला असतो फायनान्सचा विषय. मी तर म्हणते इव्हेंट्स मध्ये काहीच गरज नव्हती मला, माझी क्रिएटिव्हिटीच मला कामात आली.
0: अच्छा.
1: म्हणजे इतकं सोपं काम आहे हे. जर तुम्ही विचार कराल ना सुरुवात करायची असेल तर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी आणि मेहनत, मेहनतीला घाबरू नका तुम्ही. मेहनतीला जर तुम्ही घाबरले की मग तुम्ही नाही काय करू शकत.
0: खरंच
1: आजची पिढी अशी आहे किंवा लोक असे आहेत की बस आपल्याला नाव हवं आहे, काम करायला बघत नाही.
0: हो.
1: तर हे नको. ऍक्च्युली तुम्हाला जर एखादी पोझिशन मिळाली तर तुम्ही त्याच्यावर भरपूर काम करा, बारकावे बघा त्याचे, तुम्ही स्वतःला इतकं अपग्रेड कराल, इतकं चांगलं म्हणजे तुम्हाला फील होईल, तुम्ही स्वतःला शाबासकी द्याल की बा अरे वा मी किती छान बनलो किंवा मी किती छान बनली. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला डेव्हलप करा. आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी ऑन्टरप्रिन्युअर्स विंग जी आहे ती खास महिलांसाठी, ज्या महिला एस्पायरिंग म्हणजे ज्यांना बनायचं आहे काय ते लेडी ऑन्टरप्रिन्युअर, जर त्यांना उद्योजिका बनायचं आहे आणि उद्योजिका त्या स्वतः आत्ता आहेत, तर त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने ही आमची जी लेडी ऑन्टरप्रिन्युअर्स विंग आहे ही अतिशय कामाचा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी. तर मी तर असं म्हणेल की असे जे ऑर्गनायझेशन्स आहे अशा ऑर्गनायझेशन्सला महिलांनी जुळायला हवं, तिथे खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही फक्त स्वतःला विचारात, स्वतःला विचारा तुम्ही किंवा मी बनू शकते का, माझ्यामध्ये तो टॅलेंट आहे का, माझ्यामध्ये ते स्किल आहे का, या ज्या गोष्टी आहेत या महत्वाच्या आहेत.
0: खरंच म्हणजे आपण याकडे एक करिअर म्हणून पण पाहू शकतो ना.
1: नक्कीच पाहू शकतो.
0: तर खरंच मनीषा ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तर इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आमच्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.

मैत्रिणींनो, सध्या निसर्ग सृजनाचा सोहळा साजरा करतोय. आषाढातल्या मेघांचा गडगडाट, श्रावणातला ऊन पावसाचा खेळ आणि आता सुरू होणार तो म्हणजे भाद्रपद महिना. प्रत्येकच क्षण निसर्गाच्या सौंदर्यात अधिकच भर घालणारा आणि हीच सृजनाची किमया स्त्रीला दिली ती निसर्गानंच हो ना. मग तिच्या मनातल्या अनेक भावभावनांचा आविष्कार म्हणजे कथा, कविता आणि ललित. कधी निसर्ग, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, कधी मनातील भावना, यातून एक सुंदर अशी कलाकृती साकार होते. आणि अशीच एक कलाकृती अर्थात ललित लेख आज आपण ऐकणार आहोत प्रीती वाडी भस्मे यांच्याकडून, साहित्य विश्व या आपल्या मालिकेअंतर्गत. चला तर ऐकूया

पाऊस एक निस्वार्थ नातं. काही भेटीचा संदर्भ नियतीशिवाय कुणालाच सांगता येत नाही. त्या जणू भाळी लिहिलेल्या एखाद्या अनामिक कवितेसारख्या असतात. शब्द थोडे पडतात, अर्थ दुसर राहतो, पण स्पर्शाची भाषा मात्र मनाला अगदी स्पष्ट कळते. पाऊस आणि मातीची भेटही अशीच, दीर्घ प्रतीक्षेनंतर घडणारी, शब्दाविना व्यक्त होणारी आणि सुगंधातून अर्थ सांगणारी. निळाशार कातळात निजलेली सांज, उन्हाची काहिली शमवून आपल्या घरट्यात माया शोधण्यासाठी चाललेली पाखरे, आभाळाच्या कुशीत दाटलेले काळे कुट्ट मेघ, मातीच्या आतुर केविलवाना नजरा नभाकडे लागलेल्या, त्या नजरेतील आर्त प्रेमळ भाव म्हणजे मेघाच्या काळजावर दिलेली दस्तक. त्या क्षणी अनिवार्य झालेला मेघ आपल्या भावना कशा तरी लपवून ठेवणार, तोही भावूक होतो. मग अचानक नभातून अलगत बरसलेले पावसाचे पहिले दोन चार थेंब, त्या थेंबाचा मातीशी होणारा स्पर्श म्हणजे जणू दीर्घ विरहानंतर झालेली प्रियकर आणि प्रेयसीची भेटच. ग्रीष्माचा दाह सोसलेल्या मातीवर अल्लड पावसाचे पहिले काही थेंब पडताच प्रियकराच्या विरहाने कोमेजलेली प्रेयसी वसुंधरा प्रियकर पावसाशी तादात्म्य पावायला सुरुवात करते. हा एक निसर्गाचा सृजन सोहळा असतो. त्याच्या काळजाची ओली हाक असते, ऋतू बदलण्याचे संकेत असतात, वृक्षवेलीचे मोहरले पण असते, वाऱ्याच्या मनातील घंटानाद असतो. त्यावेळी मातीचा दरवळ अवघ्या सृष्टीत व्यापून उरलेला असतो. नवचैतन्याने सृष्टीचा कण कण शहरून गेलेला असतो. पाऊसही प्रीतीचा हळुवारपणा जपतो, अलगत समरस होत जातो मातीशी. विरहवेदना विसरून मातीही एकजीव होते पावसाशी. मातीशी हळुवार एकरूप होताना पाऊस केवळ उन्हाचा दाह शमवत नाही, उकाड्याने व्याकुळ झालेल्या जीवाला तो नवे स्वप्न देतो, नवा श्वास देतो आणि जगण्याचा नवा ध्यासही देतो. ही समरसता परमोच्च बिंदूला पोचली की धरतीच्या कुशीतून अंकुरून येतात इवलले नाजूक नाजूक कोंब. दोन्ही हातावर हिरवी मेहंदी लावलेल्या रूपगर्विता तरुणीसारखी दिसायला लागते ही धरणी. नवसृजनाचं लेणं अंगाखांद्यावर मिरवीत ती एखाद्या नववधूसारखी खुलून दिसू लागते. हिरव्यागार पानांची नवी पालवी, रंगीबेरंगी फुलांची उधळण आणि संथमंद वाऱ्याची हळुवार झुळूक तिच्या सौंदर्यात भर घालते. या सुंदर वातावरणात पक्ष्याच्या किलबिलाटाने आसमंत निनादून जातो. वातावरणात एवढा उत्साह असतो ना या दिवसात की नवचैतन्याने सृष्टीचा कण कण शहारतो.

मौन व्रत सोडून पक्षाचे कंठ किलबिलू लागतात निसर्गगान. कोवळ्या पालवीच्या स्पर्शाने झाडांच्या फांद्या जणू आनंदाने डोलू लागतात. लेकुरवाळीपणाची भावना किती गोड असते ना. कोरड्या ठन्न ओढ्याच्या पात्रात पाण्याची एखादी चंदेरी रेष उमटते. छपरावर पडणाऱ्या थेंबांचा नाद एखाद्या जुन्या तबल्याची साथ बनतो. पानांच्या सळसळीत मिसळतो पावसाचा अनाहत स्वर. प्रियकर पावसाची अनेक रूपे आपल्याला याच दिवसात अनुभवायला मिळतात. कधी तो रिमझिम बरसत मनाला हळूवार स्पर्शून जातो, अन करतो अनेक लेण्या धरतीच्या काळजात. तर कधी मुसळधार बरसत साऱ्या सृष्टीला चिंब चिंब भिजवून टाकतो. तिच्या मनातील खंत, नाराजी, रुसवे फुगवे सारे सारे नाहीसे करतो. कधी कधी रुसलेल्या प्रियकरासारखा दूर दूर राहतो. धरतीची आतुरता बघत असतो आपल्या ओल्या डोळ्यांनी. अन तिला आपल्यासाठी आतुर झालेली बघून मनोमन खूप सुखावतो. तर कधी अचानक बरसून आपल्या आगमनाची चाहूल देतो. धरतीच्या चेहऱ्यावर अनेक रंग आपल्या डोळ्यात साठवून बघतो. त्यावेळी कवी रवींद्र जवादे यांच्या लेखणीतून काही ओळी कागदावर उतरतात त्या अशा. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले. ऋतु पाऊस वेंढाळ खेळ सृजनाचा चाले. मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा. मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा. झाला गावभर सारा गंध भिजलेला वारा. मन पाऊस पाऊस स्वप्न मन भरवले. मन पाऊस पाऊस स्वप्न मन भर ओले. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले. ऋतु पाऊस वेल्हाळ खेळ सृजनाचा चाले. पाऊस आणि धरतीचं हे नातं पाहताना मन नकळत माणसांच्या नात्याकडे वळतं. निव्वळ पोकळ होत चाललेल्या माणसाच्या नात्यात उरलेला आहे फक्त दिखाऊपणा, कोरडेपणा. दडपण वाटायला लागली आताशा ही नाती. संवादापेक्षा साचत गेलेल्या मौनाचे दडपण आताशा जास्त वाटू लागले आहे. मायेचा तो सहज ओलावा कुठे विरून गेला कुणास ठाऊक. पण या वृक्ष जगात काही माणसे पावसासारखी असतात. अचानक आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या येण्याची चाहूल मनाला सुखवून जाते आणि त्यांच्या सहवासाने कोरड्या मनावरही हिरवाई फुलू लागते. अशी माणसं अगदी ऋतूसारखी असतात.

पाऊस स्वतःसाठी बरसत नाही, तर तो वाळलेल्या मातीला तृप्त करतो आणि सृष्टीला जिवंत ठेवतो. जसा पाऊस मातीला दुखवत नाही, कधीकधी तिला तिष्ठत ठेवतो, बराच काळ वाट पाहायलाही लावतो, पण तिचा हिरमोड मात्र करत नाही. उलट तिच्यात स्वतःचे अस्तित्व विलीन करून तिला सुगंधाची देणगी देतो, हिरवेपणाचा साज चढवतो. अगदी तशीच पावसासारखी काही माणसे अनपेक्षित आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या येण्याची चाहूल मनाला सुखवून जाते. त्यांच्या सहवासाचा ओलावा मनाच्या कोरड्या मातीला नवचैतन्य देतो. आरक्त झालेल्या डोळ्यामध्ये नव्या आशेचे अंजन भरतो. अशी माणसे अपेक्षांचं ओझं ठेवत नाही, मालकी हक्काची भावना नाही, कोणतीही अट न ठेवता, कोणतेही दडपण न देता, अलगत आपल्या सुखदुःखात एकरूप होऊन आपल्या जगण्याला सुगंधित करून जातात, अगदी पावसासारखे निस्वार्थपणाने. या स्वार्थी जगात आपुलकीचा ओलावा जपणारी माणसं आपल्या सोबत असणं हे खूप महत्त्वाचं असतं. माणसाचे श्रेष्ठत्वसुद्धा स्वार्थात नसून दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात आणि दुसऱ्याचे आयुष्य फुलविण्यात असते, हे तो आपल्या कृतीतून दाखवून देतो. अशी माणसं आपल्या सुखात मनापासून हसतात आणि दुःखाच्या क्षणी कोणताही गाजावाजा न करता आपल्यासोबत ठामपणे उभे राहतात. त्यावेळी त्यांचं असणं फार महत्त्वाचं असतं. माणसाच्या नात्यांनाही असाच निस्वार्थ ओलावा लाभला तर कधीतरी कोरडी मन पुन्हा हिरवीगार होतील. म्हणूनच कदाचित आपल्या आयुष्यातील काही माणसांची तुलना पावसाशी करावीशी वाटते, कारण दोघंही देतात भरभरून पण बदल्यात काहीच मागत नाही. त्यांच्या येण्यानं आयुष्य केवळ सुंदर होत नाही तर जगण्याला अर्थ, मनाला ओलावा आणि आठवणींना सुगंध मिळतो. पाऊस निघून जातो पण मातीत एक तृप्ती आणि झाडांवर हिरवागार टवटवीतपणा सोडून जातो. अगदी तशीच ही माणसं जेव्हा आपल्या आयुष्यातून क्षणभर दूर जातात तेव्हा त्यांच्या आठवणींचा एक सुखद शिडकाव आपल्या मनात कायम चालू असतो. वृक्ष वाळवंटात जशी एखादी सर यावी आणि सगळं फुलून जावं, तसंच या माणसांचं असणं असतं. म्हणूनच अशी निरपेक्ष आणि मायेची माणसं जपणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात अखंड वसंत टिकवून ठेवण्यासारखे आहे. अशा माणसांच्या सहवासाने आपल्यातील संकुचितपणा गळून पडतो आणि मन मातीसारखं उदार व्हायला शिकतं. काळ बदलत राहतील, ऋतू येत जात राहतील, पण पावसासारख्या या माणसांनी मनावर कोरलेल्या आपुलकीचा हिरवा रंग मात्र कधीच फिका पडणार नाही. इथे माझ्या ओळी अगदी पावसासारख्याच कागदावर उथंबून येतात त्या अशा. पाऊस येतो कधी कृष्ण होऊन, राधेची प्रतीक्षा अनावर झाली की. पाऊस येतो कधी कृष्ण होऊन, राधेची प्रतीक्षा अनावर झाली की. पाऊस येतो मोत्याचे थेंब लेऊन, सातकाची आतुरता शिगेला पोचल्यावर. पाऊस येतो वठलेल्या वृक्षांची साद अण मनातील आर्त हाक ऐकून. पाऊस येतो कोरड्या नदीच्या ओठावर पुन्हा प्रवाहाचे गीत गाण्यासाठी. पाऊस येतो उन्हाने करपलेल्या धरतीच्या कपाळावर मायेचा हात ठेवण्यासाठी. पाऊस येतो कधी निसर्गाची तहान भागवायला, कधी मातीला सुगंधित करायला, तर कधी माणसाच्या मनात दडलेली एखादी जुनी आठवण अलगत जागवायला. पाऊस येतो कारण त्याला फक्त धरतीच नाही तर कधी कधी एखादं कोरडं मनही चिंब चिंब भिजवायचं असतं. म्हणूनच पाऊस मला केवळ आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या सरी वाटत नाही, तो वाटतो नात्याचा ओलावा, आपुलकीचा स्पर्श आणि निस्वार्थ प्रेमाची भाषा. काही माणसं अशीच असतात पावसासारखी, येतात मनाच्या कोरड्या मातीत बरसतात, आपुलकीची पालवी उगवतात. ते निघून गेल्यावरही त्यांच्या सहवासाचा सुगंध मात्र मनाच्या कणाकणात दरवळत राहतो, अगदी कायम पावसासारखा.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण साहित्यविश्व या आपल्या मालिकेमध्ये प्रीती वाडी भस्मे यांनी सादर केलेलं ललित ऐकलं. कार्यक्रमाचा शेवट करूया या गीतानं.

0: कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे, तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आता भेटूया आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरजपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ.
2: गजानना गणराया आधीवंदू तुझ मोरया. गजानना
3: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: श्रोतेहो, ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया लता मंगेशकर आणि राधा मंगेशकर यांच्या स्वरात माझा छकुला या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत दिलंय अनिल मोहिले यांनी.

0: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरे नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया मला घेऊन चला या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं दादा कोंडके यांचं गीत. संगीत दिलंय राम लक्ष्मण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अरे संसार संसार या चित्रपटातलं विठ्ठल वाघ यांचं गीत. याला संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्र

0: सरकारची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोत्याहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया संसार या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया एकटी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गौदी माडगुळकर यांचं गीत, संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार इथेच संपतोय. ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, आणि 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांचं प्रतिपादन. कुख्यात गुंड अबू सालेम याच्या सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फिलिपिन्समध्ये फेरीबोटीला आग लागून 5 जणांचा मृत्यू तर 86 जण बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करत असून जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत CII या उद्योग संघटनेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. भारत हे केवळ हवाई वाहतूक साधनांचे सुटे भाग जुळवण्याचं ठिकाण न राहता त्या भागांची रचना प्रमाणीकरण आणि निर्मितीचं केंद्र बनू शकतं असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा रस असल्याचं ते यावेळी म्हणाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल मलेशिया तिमोर लेटे आणि म्यानमार इथल्या कृषी मंत्र्यांसह संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि मलेशिया यांच्यात शेती संबंधी ज्ञान सामायिक करणे संयुक्त कृषी संशोधन यावर या बैठकीत चर्चा झाली. म्यानमारच्या कृषीमंत्र्यांनी भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमधल्या कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रामधल्या सहकार्य यासाठीचा सामंजस्य करारावरची बोलणी पुढच्या टप्प्यात असल्याचं या बैठकीत सांगितलं. जपान वायुसेनेच्या लढाऊ विमानांची भारत भेट ही भारत जपान संरक्षण भागीदारीतला मैलाचा दगड आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. या दोन्ही देशांचा परस्परांवरचा विश्वास तसंच भारत प्रशांत प्रदेशातली शांतता आणि स्थैर्य यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं या भेटीतून प्रतीत होत असल्याचं सिंग यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि जपान या देशांचा वीर गार्डियन 2026 संयुक्त सराव काल जोधपूर इथं सुरू झाला. हा सराव 2 आठवडे चालणार आहे. पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तत्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल ही माहिती दिली. गट क मध्ये लिपिक टंकलेखक ग्राम महसूल अधिकारी करसहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकारांविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या जागी धातूचा स्लॅब कोसळून 12 जण जखमी झाले. कुडासन भागात काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना हा स्लॅब तुटून कोसळला आणि त्याखाली 15 जण दबले गेले. त्यांच्यापैकी सर्वांना बाहेर काढलं असून त्यातल्या जखमी असलेल्या 15 जणांपैकी 3 जणांना किरकोळ उपचारानंतर सोडण्यात आलं तर इतर 12 जणांवर उपचार सुरू आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नंतर अपघातस्थळाला भेट दिली. महानगरपालिका, राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल या सर्वांनी अपघातस्थळी दुर्घटनाग्रस्तांच्या सुटकेसाठी सहाय्य केल्याचं त्यांनी सांगितलं. सुटका आणि बचाव दल अपघातस्थळावरचा ढिगारा साफ करून कोणीही बांधकामाखाली दबलं गेलं नसल्याची खातरजमा करून घेत आहे. बिहारमधल्या 14 जिल्ह्यांमधले 40 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. गेले 5 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे गंगा, गंडक, कोसी, बुरही गंडक, पुनपुन, बागमती या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळमध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या मदत आणि बचाव कार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये SDRF ची 27 आणि NDRF ची 10 पथकं तैनात करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतानं मदतकार्य सुरू ठेवलं असून आत्तापर्यंत 130 टनांपेक्षा जास्त मदत साहित्य नेपाळमध्ये पाठवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कारवाईसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 8वं विमान 35 टन मदत साहित्य घेऊन काठमांडू इथं पोहोचल्याचं नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं सांगितलं. भारताचं बोगद्यांमधल्या बचाव कार्यातलं तज्ज्ञ पथक आणि नेपाळचं लष्कर यांनी चिलवे आणि लांगतांग इथं बचाव मोहीम हाती घेतली आहे. अवजड यंत्रसामग्री थेट बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्याचं काम वेगानं सुरू असून ते 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. फिलिपीन्समध्ये पालावान प्रांताजवळच्या समुद्रात एका फेरीबोटीला आग लागल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला तर 86 जण बेपत्ता आहेत. फिलिपीन्सच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहिती

0: नुसार एमव्ही जून ॲस्टर ही फेरीबोट या परिसरातल्या कोरोन या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर पोचत असताना वाटेत तिला आग लागली. या जहाजावर 143 जण होते. आगीतून 43 जणांची सुटका करण्यात आली आहे. चीनच्या आग्नेय भागातल्या जियांगशी प्रांतात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मृतांची संख्या 16 पोचली आहे. इथल्या सुईचुआन काउंटी भागात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच सौडेल चक्रीवादळानं धडक दिल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुईचुआन काउंटीमधून 18,000 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दुबई इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. महिलांच्या कनिष्ठ आशियाई कप हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांचं प्रतिपादन. कुख्यात गुंड अबू सालेम याच्या सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फिलिपीन्समध्ये फेरीबोटीला आग लागून 5 मृत्यू तर 86 बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालन्यात उभारण्यात आलेल्या रेशीम बाजारपेठेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा. उपोषणाचा आज 14 दिवस. आणि जालना फर्स्ट इंडस्ट्रीयल समिट 2026 मध्ये 8,000 गुंतवणुकीची घोषणा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या रेशीम बाजारपेठेच्या इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जालना देशातलं महत्वाचं रेशीम केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जालन्यातल्या महिलांनी रेशीमपासून साडी विणण्यास सुरुवात केली असून त्यांच्या उत्पादनांना जालनाई या स्वतंत्र ब्रँडनं ओळख देण्यात येऊन पैठणीप्रमाणे जालना सिल्कलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँड म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अंबड इथल्या नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीसह जिल्ह्यातल्या 7 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचं ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण करण्यात आलं. आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं चर्चा केली. दरम्यान समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं जरांगे यांनी स्पष्ट केलं असून त्यांच्या उपोषणाचा आज 14 दिवस आहे. येत्या 12 मराठा समाजबांधवांनी आंतरवाली इथं यावं असं आवाहनही त्यांनी केलं. ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना शहरातल्या गांधी चमन इथं सुरू असलेलं सामाजिक कार्यकर्ते दीपक रणनवरे यांचं आमरण उपोषण 6 मागे घेण्यात आलं. रणनवरे यांच्या मागण्यांबाबत शासनाच्या संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन निवासी जिल्हाधिकारी रामदास दौंड, पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी आणि तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी दिलं. जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जालना इथं 1 इंडस्ट्रीयल समिट 2026 आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला देशभरातून सुमारे 300 उद्योजक आणि उद्योग प्रतिनिधी उपस्थित राहिले. जालना जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी MIDC पायाभूत सुविधा, आवश्यक सेवा आणि उद्योगपूरक वातावरण निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचं प्रतिपादन MIDC मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केलं. या परिषदेत लॉयर्स मेटल्सनं नजीकच्या काळात 2,000 आणि दीर्घकालीन 6,000 अशी एकूण 8,000 रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा यावेळी केली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं विनोद राय इंजिनिअरिंग आणि रूट पाईप्स यांच्यासोबत गॅस पुरवठ्यासाठी सामंजस्य करार केले. जालना जिल्ह्यानं एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी शाळू

0: सुरुवातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या उपक्रमात 5,348 जणांनी एकाच वेळी गणेश मूर्ती साकारल्या. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे. युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत तथा अभिनेते आयुष्मान खुराना यांनी नुकतीच जालना इथं ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या युनिसेफच्या कुटुंब समुदाय आधारित काळजी आणि संरक्षण या उपक्रमाला भेट दिली. ऊसतोडीसाठी होणाऱ्या हंगामी स्थलांतरामुळे मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता प्रभावित होऊ नये यासाठी समाज आणि प्रशासनानं एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज खुराना यांनी व्यक्त केली. अनुसूचित जातीतील आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं लागू करण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. प्रशासनाच्या वतीनं तहसीलदारांनी मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं. जालना जिल्ह्यातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये मानवता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजवण्यासाठी हीच आमूची प्रार्थना आणि हेच आमूचे मागणे हे प्रार्थना गीत नियमितपणे सामूहिकरित्या गायले जात आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कृष्णकांत कनवारिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातल्या 2,361 शाळांमधल्या 3,46,340 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जालना शहरात जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 3 किलोमीटरच्या महावॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि महापौर वंदना मगरे यांच्या उपस्थितीत जलसंधारणाची शपथ घेण्यात आली. जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं, शासकीय निमशासकीय कार्यालयं, पक्ष संघटनांच्या वतीनं स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांबद्दल माहिती दिली.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया बाळकृष्ण मराठे यांच्या स्वरात कवी ग्रेस यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. दुपारचा 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, गणपती आला की त्याचं वंदन संकीर्तन सुरू होतं. हे संकीर्तन गायन स्वरूपात किंवा गायन आणि प्रत्यक्ष गणेशाचं सोंग या स्वरूपात सुरू असतं. कलगीतुऱ्याच्या आध्यात्मिक शाहीरमध्ये गणेशाचं संकीर्तन होतं, ते सवाल जबाब याच्या स्वरूपात. कलगीवाला शाहीर तुरेवाल्या शाहीराला गणपतीच्या उत्पत्तीबद्दल प्रश्न टाकतो, तुरेवाला शाहीर त्याची गाण्यातून फोड करतो. ओम शब्दाचा अर्थ एकमेकांना विचारला जातो. ओम शब्दामागचं तत्वज्ञान काय, ओम शब्द आणि विश्वाची उत्पत्ती यांची मीमांसा कलगीवाले आणि तुरेवाले करतात. आजही अहिल्यानगर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कलगीतुऱ्याचे शाहीर आहेत. हे शाहीर विविध गण सादर करतात. ओम नमोजी निर्विकारा परमपुरुषा परमेश्वरा आरूपा अमूपा परातपरा जगनिवास जगदीशा आचळ अमळ विश्वेशा द्वैतातील परमेशा. स्वयं प्रकाश वेगळा तू स्वयंभू सर्वाघटी भरला ओम नमो ओम सिद्ध ठरला प्रारंभी दड चरण स्मरला संभू राजू ज्ञानमती भरला. कलगीतुरा हा तमाशाचा पूर्वरंग होय, कारण कलगीचे शाहीर तुरेवाले शाहीर हेच तमाशाचे जनक आहेत. 19व्या शतकात खऱ्या अर्थी तमाशाची परंपरा सुरू झाली ती सांगली येथील उमाबाबू सावळजकर या कलावंताकडून. मोहना बटाव हा पहिला वग उमाबाबू सावळजकर यांनी रचला. त्यापूर्वी उत्तर पेशवाई, शाहीर परशुराम, शाहीर अनंतफंदी, शाहीर होनाजी बाळा, शाहीर राम जोशी, शाहीर प्रभाकर असे शाहीर होऊन गेले. त्यांनी देखील गणेशाला गणामधून वंदन केलं. पुढे 19व्या शतकात आणि 20व्या शतकात पठ्ठे बापूराव, फक्कड अर्जुना वागोलीकर, हरी वडगावकर, सातू हिरू शिवा संभा असे तमाशा कलावंत उदयाला आले. ते प्रामुख्याने कलगी संप्रदाय आणि तुरा संप्रदाय या दोन्ही संप्रदायांचे ते एकमेकांमध्ये लढती जंगी सामने करत. एकदा पठ्ठे बापूराव यांनी जंगी सामन्यात भाऊ फक्कड यांना प्रश्न विचारला, गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू कोणा? प्रति भाऊ

0: नवमीच्या दिवशी महाराष्ट्रभर कलगीतुऱ्याचे सामने होत असतात. तिथे गण सादर होतात. हरितालिकेला देवी पार्वतीची पूजा स्त्रिया मानतात आणि भगवान शंकरासारखा भोळा पती आणि गणेशासारखा पराक्रमी विघ्नहर्ता बालक याची मागणी करतात. गणेश चतुर्थीच्या आधी शंकर आणि पार्वतीची ही आराधना केवळ महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचा विशेष नाही तर संपूर्ण भारताच्या लोकसंस्कृतीचा विशेष आहे.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा कृषीवाणीचा विषय आहे पालकाची लागवड.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पालेभाज्यांचे बरेच प्रकार आहेत. त्यापैकी काही भाज्या ठराविक हंगामात चांगल्या येतात. आहारात आणि आरोग्याच्या दृष्टीनं पालेभाज्यांचा दर्जा इतर भाज्यांपेक्षा सर्वोत्कृष्ट असतो. खनिज, क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठा करणारा स्वस्त आणि सहज सुलभ असा नैसर्गिक स्रोत पालेभाज्यांमध्ये आहे. सारक गुणधर्म आणि सहज सुलभ पाचकता ही वैशिष्ट्य आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. पालेभाज्यांमध्ये अ आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, लोह आणि इतर क्षार भरपूर प्रमाणात असतात. रोजच्या आहारात समावेश केला तर त्यातील अन्नद्रव्यांमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती येते. पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व, क्षार आणि खनिज या दृष्टीनं विविधता आढळते. त्यामुळे संतुलित आहारासाठी हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. पालक ही भाजी आहाराच्या दृष्टीनं पौष्टिक असून त्यामध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत. याशिवाय प्रथिनं, चुना, लोह आणि इतर खनिजांचं प्रमाणही भरपूर आहे. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात. पालकाची कोवळी, हिरवी लुसलुशीत पानं भाजीसाठी वापरतात. पालकाच्या ऑल ग्रीन, पुसा ज्योती आणि पुसा हरित या सुधारित जाती आहेत. रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये पालकाची लागवड केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं बी पेरावं. योग्य प्रकारच्या 3x2 मीटर सपाट वाफ्यातून बियाणं पेरावं. बियांना 3 ग्रॅम थायरम औषध चोळावं. बी ओळीतून पेरल्यास 2 ओळीत 22 सेंटीमीटर अंतर ठेवावं. हेक्टरी 25 ते 30 किलो बी पुरेसं होतं. जमिनीमध्ये शेणखताचा वापर तसंच 50 ते 190 किलो नत्र, 88 किलो स्फुरद आणि 88 किलो पालाश या प्रमाणात खतांच्या मात्रांची शिफारस करण्यात आली आहे. वाढीच्या सुरुवातीच्या काळात तण काढून पीक स्वच्छ ठेवावं. हलक्या जमिनीत बी पेरल्याबरोबर पाणी द्यावं. परंतु भारी जमिनीत वापसा आल्यावर ओल असताना पेरणी करावी. ठराविक दिवसांच्या अंतरानं पिकाला पाणी द्यावं. पेरणीनंतर सुमारे 30 ते 35 दिवसांनी पालक कापणीला तयार होतो. हिरवी पूर्ण वाढलेली पण कोवळी पानच देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेंटीमीटर भाग ठेवून खुडून घ्यावी. त्यानंतर कापणी 15 ते 18 दिवसाच्या अंतरानं करावी. पालकाचं हेक्टरी सरासरी उत्पादन 80 ते 100 क्विंटल मिळतं. काढणीनंतर ही भाजी लगेच बाजारपेठेमध्ये पाठवावी.
0: श्रोते हो, आत्ताच आपण कृषीवाणीमध्ये पालकाची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: श्रोते हो, दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरॉसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार तसंच यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता लिव्हर सिरॉसिस नेमकं काय असतं हे गेल्या भागात आपण आमच्या श्रोत्यांना सांगितलं, आजच्या भागात सांगाल की यामागे कारणं काय असतात, का होतो लिव्हर सिरॉसिस?
1: लिव्हर सिरॉसिसची कारणं आपण बघायला गेलं तर गेल्या 20-25 वर्षात त्या कारणामध्ये आपल्याला फरक दिसतो. 25 वर्षापूर्वी व्हायरल हेपेटायटिस स्पेशली व्हायरस बी आणि सी हे प्रमुख कारण होते, अर्थात त्यावेळेससुद्धा जे आता नंबर एक आणि नंबर दोन कारणं झालेली जे मी वळतो त्याच्याकडे, तर आज नंबर एक कारण जर पाहिलं तर मद्यप्राशन. प्रमाणाच्या बाहेर जेव्हा मद्यप्राशन केलं जातं त्याच्यामुळे होणारा सिरॉसिस हा अल्कोहोलिक सिरॉसिस असं म्हणतात. नंतर आता तुला माहिती असेल की हिंदुस्थानाला एक डायबिटीसचं कॅपिटल म्हटलं जातं आणि आपल्या देशामध्ये स्थूलता म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढतं आहे, तर डायबिटीस आणि ओबेसिटीमुळे होणारा एक लिव्हरचा रोग आहे त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज असं म्हणतात, किंवा मॅसल्ड असं नाव सुद्धा आहे, मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड लिव्हर डिसऑर्डर्स. अर्थात व्हायरस बी आणि सी हे काही अजूनही आम्हाला आमच्या प्रॅक्टिसमध्ये दिसतात, हे सुद्धा कारण महत्त्वाचे आहेतच. तर थर्ड कारण व्हायरस हे असतं. नंतर एक ऑटो इम्युन लिव्हर डिझीज म्हणून प्रकार असतो ज्याच्यात बॉडी स्वतःच्या लिव्हरला पर्क समजून त्याच्यावर हल्ला करते. जेव्हा प्रतिकारशक्ती बाहेरून होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात असते प्रोटेक्शन देण्यासाठी, पण हेच प्रतिकारशक्ती जेव्हा स्वतःच्या लिव्हरला डॅमेज करायला त्याला ऑटो इम्युन लिव्हर डिझीज म्हणतात. तर ऑटो इम्युन लिव्हर डिझीजमुळे सुद्धा सिरॉसिस ऑफ लिव्हर होतो. नंतर काही मेटाबॉलिक किंवा अनुवंशिक कारण असतात. शरीरामध्ये कॉपर म्हणजे तांब्याचं प्रमाण प्रमाणाच्या बाहेर वाढायला लागलं तर त्याला विल्सन डिझीज असं म्हणतात. नंतर अल्फामन अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी आणि अनेक प्रकारचे कारण लिव्हर सिरॉसिसचे आहेत.
0: इतर सगळी कारणं झालीत, पण मग आता एखाद्याला लिव्हर सिरॉसिस झाला आहे हे त्याने कसं ओळखायचं, काही लक्षणं असतात का त्याची?
1: तर लिव्हर सिरॉसिसचे लक्षण हे पेशंटला लक्षात येणार नाही सहजासहजी. कावीळ हा सुद्धा ऍडव्हान्स सिरॉसिसमध्ये दिसतो. पुष्कळदा पेशंटला लिव्हर सिरॉसिसचे सिमटम्स लक्षात नाही आणि त्याचे सिमटम्ससुद्धा असे फार सौम्य आणि किंवा असे इन्सिडियस त्याला म्हणतात की नकळत अशी तोरपावलाने त्याची सुरुवात होते. जे शरीरात काही थकवा येणे किंवा भूक न लागणे किंवा एनर्जी कमी वाटणे असे अनेक प्रकारचे, किंवा थोडा हलका फिवरसारखं वाटणे. पेशंटला लिव्हर सिरॉसिससोबत तो पूर्ण आयुष्य पण काढतो. मी पोर्टल हायपरटेन्शन हा शब्द प्रयोग मागच्या भागात केला होता आणि त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याची लक्षणं दिसायला लागतात. उदाहरणार्थ जेव्हा पोटात पाणी होतं त्याचं एक मागे पोर्टल हायपरटेन्शन हे कारण आहे. कारण पूर्ण पचनसंस्थेचं रक्त जेव्हा लिव्हरकडे जातं त्या रक्तदाबामुळे ते त्याची पिछेहाट होते आणि हाय प्रेशरमुळे पाणी पोटात जमा होतं. तसंच लिव्हरचं एक फंक्शन आहे की मी तुला मेटाबॉलिझमबद्दल बोललो होतो, तर ॲल्ब्युमिन नावाचं प्रोटीन लिव्हरमध्ये तयार होतं आणि लिव्हर सिरोसिस जेव्हा व्हायला लागतो ॲल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे सुद्धा पोटाची सूज वाढते आणि तशी सूज पायावरही दिसते. तसंच मी सांगितलं की स्प्लिनचा साईज वाढतो. स्प्लिन आपल्याकडे सगळ्या रक्तपेशी जमा करतो, तर त्याच्यातनं ॲनिमिया थकवा होणे किंवा शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणे, वारंवार इन्फेक्शन होणे असं दिसू शकतं. आणि अतिशय भयावह दिसणारं कारण म्हणजे रक्ताची उलटी, हे लिव्हर सिरॉसिसचं एक मुख्य लक्षण मानल्या जातं. किंबहुना पोर्टल हायपरटेन्शनचं ते मुख्य लक्षण आहे. तर जेव्हा लिव्हर हे शुद्धीकरण व्यवस्थित करू शकत नाही लिव्हर सिरॉसिस झाल्यावर, तर हे सगळे टॉक्झिन्स हे ब्रेनमध्ये जातात. ब्रेन तसं नॉर्मल असून सुद्धा ते ब्रेनला काम करू देत नाही, म्हणजे एक प्रकारची सुस्ती येणे किंवा रात्री जागरण दिवसा झोप येणे असे रिव्हर्सल ऑफ स्लीप पॅटर्न त्याला म्हणतात. जजमेंट चुकणे, ड्राईव्ह करताना असं गोंधळल्यासारखं होणे किंवा ड्रायव्हिंगमध्ये चुका करणे असे सुरुवातीचे ते लक्षणं दिसू शकतात. टॉक्झिन्स जेव्हा ब्रेनवर परिणाम करतात त्याला हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी असं म्हणतात. हिपॅटिक म्हणजे लिव्हरमुळे झालेली, एन्सेफेलोपॅथी म्हणजे मेंदूवर होणारा परिणाम. आणि हळूहळू मग पेशंट थोडासा बेशुद्ध सारखा होऊ शकतो किंवा कधी कधी अचानक त्याचं व्हायलेंट बिहेवियर होऊ शकतं. अतिशय विचित्र सारखा बडबड करणे आणि भान न राहणे, स्वतःचं भान, शरीराचं भान नाही, कपड्यांचं भान नाही, अगदी संडास कपड्यात होणे असं वाढून, आणि शेवटी एक त्याचं भयंकर रूप म्हणजे हिपॅटिक कोमा. हा पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो आणि मग कोमामधनं जर तो बाहेर आला नाही औषधोपचाराने तर त्याच्यात त्याचा मृत्यू पण होऊ शकतो.
0: हां, तर एकंदरीत ही सगळी लक्षणंही दिसून येतात असं आपल्याला म्हणावं लागेल. डॉक्टर प्रशांत भांडारकर आपण इथे आलात आणि लिव्हर सिरॉसिस याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो 2:10 होत आहेत, पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकूया. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ परिसंस्थेची कार्ये आणि आर्थिक महत्त्व.
2: आता आपण गवताळ परिसंस्था यांचे महत्त्वाची कार्य आपण पाहून घेऊ. गवताळ परिसंस्था सौर ऊर्जेचे वनस्पतींद्वारे अन्नात रूपांतर करते आणि त्यानंतर अन्न साखळीतील विविध पातळ्यांवर ऊर्जेचे वहन करते. परिसंस्थेचा टप्प्याटप्प्याने होणारा नैसर्गिक विकास साधण्यास मदत करते. खनिजांचे आणि पोषक घटकांचे चक्रीय वहन करते. इकोसिस्टीमचे म्हणजे परिसंस्थेचे स्वनियंत्रण आणि संतुलन राखण्यास मदत करते. मातीची सुपीकता वाढवते. कमी पावसामुळे मातीतील खनिजे वाहून जाण्याचे प्रमाण कमी करते. आता आपण गवताळ प्रदेशांचे आर्थिक महत्त्व जाणून घेऊया. यातील मुख्य म्हणजे ग्रामीण उपजीविका. गवताळ प्रदेश हे अनेक ग्रामीण समुदायांचे मुख्य चराई क्षेत्र आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या गवताळ प्रदेशांवर पूर्णपणे अवलंबून असतात. उन्हाळ्यात जेव्हा चरण्यासाठी गवत उरत नाही तेव्हा जनावरांसाठी वाळलेले गवत गोळा करून साठवून ठेवले जाते. गवतांचा वापर घरांची आणि शेतातील गोठ्यांची छपरे झाकण्यासाठी केला जातो. दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे जळाऊ लाकूडची अवेलेबिलिटी. गवताळ प्रदेशात आढळणारी काटेरी झुडपे आणि झाडांच्या फांद्या यांचा वापर जळाऊ लाकूड म्हणून उपयोग केला जातो. कीटक आपल्याला परागी भवनाकरता उपयोगात येतात. या कीटकांची शिकार करणारे अनेक भक्षक प्राणी म्हणजे शृ किंवा सस्तन प्राणी, पाल, सरड्या, इतर शिकारी पक्षी इथे राहतात. हे सर्व मांसभक्षी प्राणी लगतच्या शेत जमिनीतील उपद्रवी कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. आता आपण गवताळ मारणाचा गवताळ प्रदेशाचा भौगोलिक विस्तार जाणून घेऊ. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही दख्खनच्या पठारावरील अत्यंत महत्त्वाची आणि गतिमान नैसर्गिक परिसंस्था आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राचा मोठा भूभाग या गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे. दाट आणि उष्णकटिबंधीय जंगलांपेक्षा वेगळी असणारी ही परिसंस्था प्रामुख्याने गवत, काटेरी झुडपे आणि दुष्काळ सहन करणाऱ्या विरळ वृक्षांनी नटलेली आहे. पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात या गवताळ प्रदेशांचा प्रामुख्याने विस्तार झाला आहे. नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीच्या पश्चिमेकडे मोठा पाऊस पडतात तर पूर्वेकडील पठारी भागाला अत्यंत कमी पाऊस मिळतो. हजारो वर्षांच्या या हवामानाशी जुळवून घेत येथील वनस्पती आणि प्राण्यांनी एक अनोखी आणि समृद्ध जैविक साखळी निर्माण केलेली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने गवताळ प्रदेश आढळतात. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही ऋतूनुसार बदलणाऱ्या रूपात दिसून येते. कोरड्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर ते मे महिन्यात हे माळरान सोनेरी आणि तपकेरी दिसते, वृक्ष दिसते. या काळात अनेक वन्यजीव आणि वनस्पती पाण्याचा तुटवडा सहन करण्यासाठी अनुकूलन करतात. जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाचे आगमन होताच ही संपूर्ण जमीन हिरव्यागार आणि अत्यंत उत्पादक कुरणात रूपांतरित होते.
0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात, ज्यात आपण गवताळ परिसंस्थेची कार्ये आणि आर्थिक महत्त्व याविषयीची माहिती ऐकलीत. श्रोत्याहो, ठीक 2:15 आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं दोपहर समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित.
3: नमस्कार, आकाशवाणीचे दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नई दिल्ली में समाजसेवी प्रिंस रहीम आगा खान पंचम से मुलाकात की। स्वास्थ्य सेवा, ग्रामीण विकास, युवाओं और महिला सशक्तिकरण के क्षेत्रों में साझेदारी पर चर्चा। दिल्ली पुलिस ने ब्रिक्स शिखर सम्मेलन के आयोजन के लिए सुरक्षा व्यवस्था कड़ी की। अमेरिका और ईरान के बीच संघर्ष बढ़ने के कारण कच्चे तेल की कीमत $100 प्रति बैरल के पार। ओडिशा में आज मूसलाधार बारिश का रेड अलर्ट। और दुबई में महिला एशिया कप के सेमीफाइनल में आज शाम भारत का मुकाबला बांग्लादेश से होगा। अब समाचार विस्तार से। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज नई दिल्ली में इस्माइली मुस्लिम समुदाय के 50वें इमाम और समाजसेवी प्रिंस रहीम आगा खान पंचम से मुलाकात की। सोशल मीडिया पोस्ट में श्री मोदी ने कहा कि उन्होंने दिवंगत आगा खान चतुर्थ और विकास कार्यों में उनके अमिट योगदान को याद किया। प्रधानमंत्री ने बताया कि उन्होंने स्वास्थ्य सेवा, कृषि, ग्रामीण विकास, युवा और महिला सशक्तिकरण के क्षेत्रों में आगा खान विकास नेटवर्क के साथ भारत की साझेदारी को और मजबूत करने के तरीकों पर चर्चा की। विदेश मंत्री डॉ. एस जयशंकर ने भी आज नई दिल्ली में प्रिंस रहीम आगा खान पंचम से मुलाकात की। सोशल मीडिया पोस्ट में डॉ. जयशंकर ने बताया कि उन्होंने आगा खान डेवलपमेंट नेटवर्क द्वारा सामाजिक विकास और विरासत संरक्षण में किए जा रहे प्रभावशाली कार्यों तथा भारत एवं विदेश में आगे की संभावनाओं पर चर्चा की। कृषि और किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान ने मलेशिया, तिमोर लेस्ते और म्यांमार के कृषि मंत्रियों के साथ कल उच्च स्तरीय द्विपक्षीय बैठकें की।

श्रोत्या हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा शुक्ल यांनी गायलेला राग मुलतानी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती सुप्रिया जोशी यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. MPSCची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता येत्या 3 जानेवारीला होणार. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यामुळे त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते यावेळी म्हणाले. आध्यात्मिक विचारात सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलंय. या पंचमहाभूतांचा संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलंय. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. पनवेल खारघर उल्वे नवी मुंबई परिसरातल्या शाळांमधले 10,000 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृह उपलब्ध करून देण्याचा आराखडा लवकरच जाहीर केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेली चित्रनगरी विकसित करायचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतली फिल्म सिटी, एनडी स्टुडिओ, कोल्हापूरमधल्या चित्रीकरण सुविधा याबरोबरच आता रामटेक आणि नाशिक इथं नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेनं राज्य शासन काम करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला. वैज्ञानिक संशोधन केवळ प्रयोगशाळा आणि शोध निबंधांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत रसायन तंत्रज्ञान संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करत होते. विज्ञान क्षेत्रात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पोर्तुगलनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटीनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलंय. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 पोर्तुगलहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षापेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली.

सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. गट क मध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, करसहाय्यक अशा विविध पदांसाठी 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. दुबईमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलंय. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व रुग्णालयांचं विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट 3 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेत. सार्वजनिक तसंच खासगी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटची अंमलबजावणी, देखरेख आणि अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याच्या सूचनाही आरोग्य सेवा आयुक्तांनी दिल्या आहेत. गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातल्या एका कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी 22 जणांची 1.85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं असून पुढचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यात भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर आज एका शिवशाही बसने स्कूटरला धडक देऊन झालेल्या अपघातात स्कूटर चालक गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांना माहिती पुरवल्याच्या संशयावरून हिंगोली जिल्ह्यातल्या बसमत शहरात काल रात्री एका युवकाची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशातल्या प्रमुख औषधं विक्रेत्यांकडे उत्तर गोलार्धातल्या आजारांवरच्या लसींसह इन्फ्लुएन्झा या हंगामी आजारासाठी दिल्या जाणाऱ्या लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून विशेष जोखीम गटातल्या नागरिकांनी स्वेच्छेनं ही लस घ्यावी असं आवाहन ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलंय. देशात फ्लू म्हणजेच इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसल्याचा दावा करणाऱ्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ICMR हे स्पष्ट केलंय. इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसेल तर दक्षिण गोलार्धातल्या आजारांवरची लस घेता येईल कारण H1N1च्या साथीवर या दोन्ही लसी प्रभावी असल्याचं यात म्हटलंय. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करत असून जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा यादृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री K.R.Naidu यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत CII या उद्योग संघटनेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. भारत हे केवळ हवाई वाहतूक साधनांचे सुटे भाग जुळवण्याचं ठिकाण न राहता त्या भागांची रचना, प्रमाणीकरण आणि निर्मितीचं केंद्र बनू शकतं असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा रस असल्याचंही ते यावेळी म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. MPSC गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आता येत्या 3 जानेवारीला होणार आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:11 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात हवामान स्वच्छ होतं. कमाल आणि किमान तापमान 31° सेल्सिअस आणि 25° सेल्सिअसच्या आसपास असेल. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 65 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरात 40 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढेल असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी सागरात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. तर श्रोतेहो, हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. दुपारचे 3:12 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचा इतिहास आहे. या किनारपट्टीवरील अनेक बंदरं गेली 2000 अधिक वर्ष कार्यरत आहेत. सोपारा, कल्याण, घारापुरी आणि चौल ही उत्तर कोकणातील प्रमुख बंदरं मुंबई परिसरात असून अगदी आत्ता आत्तापर्यंत अरबी सागरी व्यापारावर आपली मुद्रा उमटवत होती. अलिबागच्या दक्षिणेला असलेले चौल आजही त्याच्या गेल्या 2000 वर्षाच्या इतिहासाच्या खाणाखुणा मिरवते. मुंबई बंदराचा उदय होईपर्यंत चौल हे एक महत्वाचे बंदर होते. कुंडलिका नदीच्या मुखाशी वसलेले चौल आज चौल रेवदंडा म्हणूनही प्रसिद्ध आहे. खाडीच्या एका बाजूला रेवदंड्याचा भुईकोट तर दुसऱ्या बाजूला कोरलेचा डोंगरी किल्ला आहे. या दोन किल्ल्यांनी मध्ययुगात कुंडलिका नदीच्या मुखाशी खाडीत वसलेल्या चौलच्या प्राचीन बंदराचे संरक्षण केले. चौल परिसरातील जैववैविध्याबरोबरच येथील सांस्कृतिक वैविध्यही पर्यटकांना भावते. चौलचा हा ऐतिहासिक वारसा स्थलांतरितांच्या अनेक लाटांनी घडवलेला आहे. चौलचा प्राचीन उल्लेख चेमूल, सेमूल, तिमूल आणि स्यमूल अशा विविध नावांनी येतो. इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात येथे नागरी वसाहत होती आणि काही सुवर्णकारांची वस्तीही होती. हे कान्हेरी लेण्यातल्या काही शिलालेखांवरनं दिसून येते. या सोनारांनी म्हणजेच हिरण्यकारांनी कान्हेरीच्या भिक्षुसंघाला दान दिली होती. त्यांची वसाहत आत्ताच्या आगरकोट परिसरात होती. येथे पुण्याच्या डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाने केलेल्या पुरातत्वीय उत्खननात 2000 वर्षापूर्वींचे पुरावशेष मिळाले होते. चौल गावच्या जवळच एका लहानशा टेकडीवर काही बौद्ध लेणी आहेत. त्यांचा काळही इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकातला असावा. एक अर्धोत्कीर्ण स्तूप आणि काही लहानशी लेणी अशी या लेणी समूहाची रचना आहे. समुद्र सपाटीपासून फारशा उंचीवर नसल्याने येथपर्यंत पोचणं अगदी सहज शक्य आहे. बांधलेल्या दगडी पायऱ्यांनी हा चढ आणखीनच सुकर होतो. आज हा अख्खा परिसर हिंगळाज देवी मंदिराचा परिसर म्हणून ओळखला जातो. या लेण्यांपैकी एका लेण्यात हिंगळाज देवीचं स्थान आहे. इथे जत्रेच्या काळात अनेक भाविक भेटी देतात. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाने केलेल्या पुरातत्वीय गवेषणाने या परिसरातील आणखी एक बौद्ध लेणी समूह उजेडात आणलाय. यात एक अपूर्ण चैत्य व विहार असून येथे पोचण्याची वाट मात्र बिकट आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात एका रोमन व्यापाऱ्याने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या ग्रंथात चौल विषयी माहिती मिळते. यानंतर 5 पुन्हा पाश्चात्य प्रवास वर्णनात चौलचा उल्लेख सिबोर असा येतो. पुढे अनेक अरब व्यापारी आणि प्रवासी चौलला येऊन गेल्याचे त्यांनी आपल्या प्रवास वर्णनात लिहिलंय. या अरब साहित्यातून असं समजतं की चौलला अरब मुस्लिम आणि पारशांची मोठी वसाहत होती. पारशांची एक अग्यारी इथे बांधण्यात आली होती. अरब मुसलमानांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य होतं. त्यांचा एक काझीही इथे नियुक्त होता. इथे साधारण 10,000 मुसलमान राहत होते आणि त्यांची एक जामा मस्जिदही होती. हे सारे उल्लेख साधारण 1,000 वर्षापूर्वीचे आहेत. प्राचीन चौलमध्ये ही सारी मंडळी गुण्यागोविंदानं राहत होती. हे एक मोठं आणि महत्त्वाचं बंदर होतं. इथे मोठ्या प्रमाणावर नारळ, भात आणि आंब्याचं पीक येत असे. दुर्दैवाने या वसाहतीचे पुरावशेष आपल्याला आज तरी सापडलेले नाहीत. साधारण 700 वर्षापूर्वी हा परिसर यादव राजाच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर चौल परिसरावर अल्लाउद्दीन खिलजीने आपला जम बसवला. काही काळ हा परिसर स्थानिक राजांच्या ताब्यात होता. या राजकीय अस्थैर्यातही चौलची बंदर म्हणून प्रसिद्धी अबाधित होती. चौलच्या बंदरात उतरलेला व्यापारी माल हा तांबणी घाटातून तसेच तैलबैलाच्या परिसरातून उतरणाऱ्या काही पायवाटातून घाट माथ्यावर जात असे. या वाटा अगदी मध्ययुगातही वापरल्या जात होत्या. चौल बंदराची सुबत्ता या घाटवाटांनी जपली. मध्ययुगात अगदी मक्केला जाणाऱ्या बोटीही चौलहून सुटत असत. अरब, युरोपीय आणि रशियन प्रवासी आणि व्यापारी इसवी सनाच्या 14 आणि 15 शतकात येतच होते. 15 शतकाच्या शेवटी चौल अहमदनगरच्या निजामशहांच्या ताब्यात गेले. चौल गावातून तांबणी घाटाकडे जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर काही निजामशाही आणि मुघल वास्तूंचे अवशेष आहेत. गावापासून साधारण किलोमीटरभर अंतरावर सुपारीच्या बागांमध्ये आजही भग्न वास्तू आपला इतिहास सांगत आहेत. यापैकी एक वास्तू हवेली
तर दुसरी हमाम म्हणून प्रसिद्ध आहे. हमामखान्याचे भग्नावशेष आजही त्यांच्या गतवैभवाची साक्ष देतात. 6 लहान खोल्या आणि त्यांना जोडणारा एक हॉल ही त्याची रचना आहे. या मधल्या खोलीवर अतिशय देखणा घुमट आहे. यालाच लागून घुमटाकार छत असलेल्या 2 खोल्या पाहायला मिळतात. या वास्तूच्या जवळ एका हवेलीचे अवशेष आहेत. या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर चिनी भांड्यांचे तुकडे सापडतात. पुराविदांनी या भांड्यांचा काळ साधारण 14व्या ते 17व्या शतक असा दिला आहे. 16व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी चौल घेण्याचे अनेक प्रयत्न केले. शेवटी कुंडलिका नदीच्या मुखाजवळील काही भाग त्यांनी जिंकून घेतला. निजामशाहीशी गोडी गुलाबीने राहून 16व्या शतकात प्रथम वखार, कारखाना आणि मग भुईकोट किल्ला असे पोर्तुगीजांनी हातपाय पसरले. चौल परिसरातील रेवदंडा आणि कोरले हे 2 महत्वाचे किल्ले याच काळात बांधले गेले. आज रेवदंडा गावाच्या परिसरात या किल्ल्याच्या तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. मुख्य किल्ल्याचे काही अवशेष आजही नदीमुखाशी समुद्राजवळ शिल्लक आहेत. रेवदंडा गावात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरले आहे. याच परिसरात या किल्ल्याशी संबंधित एक पोर्तुगीज शिलालेखही मिळाला होता. प्रवेशद्वाराच्या आत अजूनही एक दार आहे. रेवदंडा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे 7 खणी मनोरा. या मनोऱ्याचे 7 पैकी 4 मजले शिल्लक आहेत. या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार म्हणत, कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिरापर्यंत टेहाळी करता येत असे. याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची वाड्यांची ज्योती हे अवशेष आहेत. काहींच्या मते हा मनोरा म्हणजे येथील चर्चचा बेल टॉवर होता. रेवदंडा खाडीच्या दुसऱ्या बाजूला कोरलईचा किल्ला आहे. हा किल्ला एका चिंचोळ्या डोंगरा

वर बांधलेला आहे. मुख्य रस्ता व हा डोंगर एका निमुळत्या भूशिराने जोडला गेलाय. या भूशिरावरून लहान वाहनं जाऊ शकतील असा गाडी मार्ग कोरलई गावातून किल्ल्यापर्यंत जातो. निमुळत्या टेकडीवर असलेला कोरलई किल्ला किलोमीटरभर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. 80 ते 90 मीटर उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊसमधून, तर तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून किल्ल्यात प्रवेश करता येतो. दक्षिण टोकाकडील कोरलई गावातील कोळीवस्ती संपली की एक पाऊल वाट दांडाच्या पूर्वेकडून वर चढते. या वाटेने 20-30 मिनिटांमध्ये आपण डोंगर माथ्यावरील तटबंदीपर्यंत पोहोचतो. पूर्वेकडील तोंड असलेल्या दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. हा भाग बाले किल्ल्याचा आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. समोरच्या चर्चची पडझड झालेली वास्तू आहे. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर एक पोर्तुगीजांचा शिलालेख दिसतो. त्याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकं आहे. कोरलईच्या किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पोर्तुगीजांनी केलेली आहे. या किल्ल्यामुळे सागर आणि कुंडलिका नदीची खाडी या परिसरावर ताबा ठेवणं सोपं होतं. कोरले परिसरात आजही एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा बोलली जाते. मुळातील पोर्तुगीज भाषेवर स्थानिक भाषेचे संस्कार होऊन ही कियोल पोर्तुगीज भाषा तयार झाली आणि पिढ्यानुपिढ्या जपली. पोर्तुगीजांनी ही मागे सोडलेली एक महत्त्वाची ठेव आहे. चौलच्या या बहुआयामी वारशाला पर्यटकांनी निश्चितच भेट द्यायला हवी. चौलचा पुराणांमध्ये आणि लोककथांमध्ये चंपावती आणि रेवती क्षेत्र असे उल्लेख येतात. मौखिक परंपरा या परिसराचा संबंध महाभारताशी जोडतात. या लोकपरंपरेचे ऐतिहासिकत्व सिद्ध करणे अशक्य आहे, परंतु या परंपरा गतवैभवाच्या स्मृती जपत आजही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आहेत.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: श्रोत्या हो, कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगू.

0: हजार यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपतोय।

श्रोते हो, दुपारचे 3:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात आता आपण ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची ही रचना. याला संगीत दिलंय दशरथ पुजारी यांनी.

0: श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथे संपतोय.
1: गजानना गणराया आधीवंदू तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:35 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: श्रोते हो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्मृती मंधानाची गगन भरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुमचं स्वागत करते. क्रिकेटमध्ये काही क्रिकेटपटू विक्रम रचतात तर काही क्रिकेटपटू विक्रम मोडतात, पण काही क्रिकेटपटू असे असतात जे मैदानावर उतरले की विक्रमांची व्याख्याच बदलून टाकतात. आज भारतीय महिला क्रिकेटमध्ये असंच एक नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय, स्मृती मंधाना. सध्या सुरू असलेल्या महिला एशिया कपमध्ये हाँगकाँग विरुद्ध तिने एकाच सामन्यामध्ये दोन विक्रम रचले. पहिला विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं तिच्या नावावर आता झाली आहेत, त्याचप्रमाणे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही तिने रचलाय. यावरच चर्चा करण्यासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटवर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी. शुभांगी कुलकर्णी, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार विशाली.
1: स्मृतीनं एकाच सामन्यात मिताली राजचा सर्वाधिक धावांचा आणि मेग लॅनिंगचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडलाय, तर तुम्ही तिच्या या कामगिरीकडे कसं बघता?
2: ही अगदी मोठी कामगिरी आहे आणि ही ऍक्च्युली फक्त स्मृतीसाठी आहे असं नाही, पण सगळ्या म्हणजे इंडियन्ससाठी आणि इनफॅक्ट विमेन्स क्रिकेटसाठी हा मोठा विक्रम आहे. ऍक्च्युली मिताली राज ही जवळजवळ 22-23 वर्षासाठी इंडियासाठी खेळत होती आणि तिचा हा रेकॉर्ड ब्रेक करणं ही मोठी गोष्ट आहे. तशीच इव्हन मेग लॅनिंगची जे 17 सेंचुरीजचा रेकॉर्ड मोडणं हा पण एक मोठा आहे. ऍक्च्युली दोन्ही जर सेपरेटली बघितले तर हे वेगवेगळे विक्रम दोन्ही सेलिब्रेट करण्यासारखे आहे. ते एकत्र ह्या मॅचमध्ये आलेत हे अगदी कोइन्सिडन्स आहे.
1: बरोबरच, आपण बघितलं तर स्मृती मंधानाची खेळी ही अतिशय उत्कृष्ट होती, तर तिच्या या खेळीमधलं एक काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की हे प्रमुख वैशिष्ट्य आहे की ती जेव्हा खेळते तेव्हा प्रेक्षकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येतो?
2: बेसिकली जर स्मृतीला बॅटिंग करताना जर बघितलं तर शी इज अ व्हेरी स्टायलिश आणि ग्रेसफुल प्लेअर. अगदी पहिल्यापासूनच जेव्हा ती खेळायची तेव्हा तिची बॅटिंग बघायला अगदी लोक स्कूटर थांबून सायकल थांबून यु नो मॅच बघायचे, कारण ती तेवढी अट्रॅक्टिव्ह असायची. पण आता जर बघितलं तर तिने खूप तिच्या बॅटिंगमध्ये स्ट्रोक्स पण वाढवलेले आहेत आणि बेसिकली आता तिचे वेगवेगळे रेकॉर्ड्स झाल्यामुळे लोकांना पण त्याच्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आलाय. पण बेसिकली तिची स्टाईल, तिचा ग्रेसफुलनेस आणि ती ओव्हरऑल सगळे स्ट्रोक्स खेळू शकते हे सगळं ऍक्च्युली अट्रॅक्टिव्ह होतं आणि प्रेक्षकांना ते अगदी छान वाटतं बघायला.
1: वयाच्या 30व्या वर्षी आपण बघितलंय की स्मृतीने हा रेकॉर्ड आहे मिताली राजचा आणि मेग लॅनिंगचा विक्रमांना मागे टाकलाय. येणाऱ्या 5-6 वर्षांमध्ये स्मृतीकडनं आपल्याला आणखी काय अपेक्षा करता येईल क्रिकेट प्रेमींना?
2: मी म्हणेन की म्हणजे अजून तिला जर तिचा फिटनेस जर व्यवस्थित असेल तर 7-8 किंवा 10 वर्ष पण ती खेळू शकते. तर ह्याच 30 इयर्सला जर तिने हे जर अचीवमेंट केले असतील तर इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी अजून पुढे ती कितपत जाऊ शकेल. आणि मला वाटतं हा पुढचा तिचा जो फेज असेल हा खूप एक्सायटिंग राहील. इनिशियली जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा थोडं स्लो असायचं. स्लो म्हणजे इन द सेन्स आता एक लास्ट 2-3 वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिचा खेळ थोडा वेगळा झालाय. तर त्याप्रमाणे आता ती जास्ती एक्सपिरियन्स असल्यामुळे ह्याच्या पुढे जे ती खेळेल ते डेफिनेटली सगळ्यांना इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग ठरणार आहे.
1: स्मृतीच्या खेळाबद्दल आपण तर बोलतच होतो, पण आपण भारतीय महिला क्रिकेट तर बघितलं तर आता महिला क्रिकेट हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोहोचलंय किंवा जास्ती पॉप्युलर झालंय आपण असं म्हणू शकतो की लोकप्रियता महिला क्रिकेटची जास्ती वाढलेली आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हा आणि आत्ताचं वुमन्स क्रिकेटमध्ये काय बदल झालाय किंवा या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता, कारण की तुम्ही खूप महिला क्रिकेटला खूप जवळचा तुमचा एक संबंध आहे, तर तुम्ही याचं वर्णन कसं कराल?
2: विमेन्स क्रिकेट आमच्या वेळेला जे होतं आणि आता जे आहे ह्याच्यात खूप खूप फरक आहे. इनिशियली जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा कोणीच म्हणजे बायका क्रिकेट खेळायच्याच नाहीत, कशा खेळतायत असं लोक येऊन बघायची. म्हणजे त्यांना क्रिकेट मध्ये बघण्याची उत्सुकतापेक्षा मुली क्रिकेट कशा खेळतायत, म्हणजे ते क्रिकेट बॉलनी क्रिकेट खेळतायत का रबर बॉलनी खेळतायत किंवा कुठल्या कपड्यांमध्ये खेळतायत किंवा अंडर आर्म बॉलिंग करतायत का ओव्हर आर्म बॉलिंग करतायत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. पण जसं जसं ते वाढत गेलं तसं तसं अर्थात क्रिकेट मुली व्यवस्थित खेळतात बघितल्यानंतर हा इंटरेस्ट विमेन्स क्रिकेटमध्ये शिकार वाढायला लागला. पण 50 वर्षापूर्वी जे आमचे फॅसिलिटीज असायचे जसं आमचं ट्रॅव्हलिंग आम्ही करायचो, आम्ही अनरिझर्व्ह कंपार्टमेंट मध्ये जायचो किंवा आम्ही डॉमिट्रीज मध्ये राहायचो, आम्हाला अलाउन्सेस मिळायचे नाही त्यामुळे बरेच वेळेला आम्ही घरून डबे न्यायचो. सो अशा परिस्थितीमध्ये जे सुरू झालं होतं ते आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. पण एक म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा आम्ही म्हणजे प्लेयर्स अगदी पॅशनेटली खेळायचे, तसेच इव्हन ऑर्गनायझर्स जे होते ते खूप पॅशनेट होते. म्हणजे कोणाला त्याच्यातनं काहीही मिळत नव्हतं, काही म्हणजे मॉनिटरी काही बेनिफिट्स मिळत नव्हते आणि सगळेजण फक्त त्यांना एक हाऊस होती आणि प्लेयर्सना हाऊस होती त्यांना सपोर्ट करावं ह्या दृष्टीने ऑर्गनायझर्स मॅचेस अरेंज करायचे. हे पहिले जवळजवळ 35 वर्ष असं चाललं होतं. नंतर मग जेव्हा बीसीसीआयनी विमेन्स क्रिकेट सुरू केलं आणि सगळ्या जे विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियासाठी ज्या क्रिकेट खेळायच्या ते सगळं जेव्हा बदललं तेव्हा खूप गोष्टी प्लेयर्ससाठी आणि विमेन्स क्रिकेटसाठी बदलल्या. ऍक्च्युली साधारण 2005-2006 मध्ये मोठा हा बदल विमेन्स क्रिकेटमध्ये झाला. इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल अगोदर असायचं आणि तसंच इंडियामध्ये विमेन्स क्रिकेट असोसिएशन होतं, विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल हे दोन्ही मर्ज झाले आणि तसंच बीसीसीआयने विमेन्स क्रिकेट चालू केलं. तो खरं टर्निंग पॉइंट विमेन्स क्रिकेटसाठी होता. आणि त्याच्यानंतर मग फॅसिलिटीज आणि सगळंच म्हणजे राहणं खाणं ग्राउंड बेसिकली अलाउन्सेस ह्याच्यामुळे मुली इन्व्हेस्ट करायला लागल्या आपल्या क्रिकेटमध्ये, त्यांच्याकडे हातात थोडे पैसे यायला लागले त्याच्यामुळे ते चांगल्या कोचिंग फॅसिलिटीज घेऊ शकले किंवा यु नो जिम मध्ये जाऊ शकायचे, त्यांचं फिटनेस वरती दे कुड स्पेंड ऑन. सो असा हा फरक झाल्यामुळे आणि बेसिकली लास्ट 7-8 वर्षामध्ये आपलं सोशल मीडियामुळे खूप फरक पडलाय. म्हणजे 2017 वर्ल्ड कप जेव्हा झालं तेव्हा इंडिया फायनल्स मध्ये पोहोचली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा लॉर्ड्सला ती मॅच झाली इंग्लंड वर्सेस इंडिया तो एक टर्निंग पॉइंट पण विमेन्स क्रिकेटसाठी ठरला आणि त्याच्यानंतर एव्हरीवेअर ऑल अराउंड द वर्ल्ड विमेन्स क्रिकेटला एक वेगळ्या तऱ्हेचं बूस्ट मिळाला. आणि आता तर इट इज अ व्हेरी गुड टाइम फॉर विमेन्स क्रिकेट आणि पर्टिक्युलरली प्लेयर्स लाईक आता स्मृती मंदाना आहे किंवा हरमनप्रीत आहे आणि त्यातल्या त्यात आपण वर्ल्ड कप जिंकल्यामुळे जो इंटरेस्ट सगळ्यांमध्ये डिव्हलप झालाय तो म्हणजे जे फॅन फॉलोईंग आहे दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट.
1: बरोबरच आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटसाठी जो भारताने 2025 विश्वकप जिंकला तो किती महत्वाचा होता, त्याच्यामुळे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी पसरले, तर तो किती महत्वाचा एक मुवमेंट होती ती आपल्यासाठी.
2: ही मोठी मुवमेंट आपल्यासाठी तर होती पण ऍक्च्युली विमेन्स क्रिकेटसाठी ऑल ओव्हर द वर्ल्ड हा एकदम मोठा मुवमेंट होता. बेसिकली इंडिया जेव्हा फायनल्स मध्ये पोहोचते तेव्हा बरेच लोक फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर वॉचिंग, त्यामुळे जे टीव्ही

0: कव्हरेज किंवा व्ह्युअरशिप मिळते हे इतकी मोठी असते की त्याचा फायदा विमेन्स क्रिकेटला ओव्हरऑल होत असतो. याचा फायदा मुलींना पण चिकार झालाय आणि हे आपण जिंकलो त्यामुळे बरेच पेरेंट्स आता आपल्या मुलींना क्रिकेट खेळायला एनकरेज करतात. बेसिकली ते विमेन्स क्रिकेटचं प्रोफाईलच वाढलंय, नॉट जस्ट विमेन्स क्रिकेट पण सगळे विमेन्स स्पोर्ट्सला. मला वाटतं की हे जेव्हा आपण मागच्या वर्षी जिंकलो ते बरेच महिला नाही पण इवन पुरुष त्याच्याबद्दल बोलत होते आणि सडनली असं सगळ्यांना फिलिंग यायला लागलं की यु नो विमेन्स क्रिकेट आणि विमेन्स स्पोर्ट्स इज समथिंग बिग आणि द विमेन कॅन अचीव्ह समथिंग. सो हे जे एक बदल झालाय तो मोठा फायदा त्या वर्ल्ड कप जिंकण्यामुळे झालाय. तर इव्हन मॉनिटरी बेनिफिट मुलींना डेफिनेटली त्याच्यामधनं झाले आणि आता आम्ही बघतोय की खूप मुली आता ग्रासरूट लेवलला क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे आणि मी म्हटलं तसं इव्हन पेरेंट्स एनकरेज करायला लागलेत आणि खूप स्पॉन्सर्स पण यायला लागलेत. इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर्स पण मुलींना आता मिळतात आणि तसंच इव्हन इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप वाढायला लागली.
1: आपण बघितलं तर तरुण महिला क्रिकेटपटूंचा आपण जसं म्हणालात की आता सहभाग हळूहळू वाढत चाललाय, तर या सगळ्या तरुण महिला क्रिकेटपटूंना एक सल्ला तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही काय तो द्याल?
0: ऍक्च्युली दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट. म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा फॅसिलिटीज नसायचे, आम्हाला खेळाच्या बरोबर आम्हाला ऑर्गनायझिंग पण करायला लागायचं, फंड रेझिंग करायला लागायचं. म्हणजे इव्हन इंटरस्टेट मॅचेस साठी जर खेळायचं असेल तर बऱ्याच वेळेला आम्ही खिशातनं पैसे खर्च करायचो. पण आताची परिस्थिती इतकी वेगळी आहे की तुम्ही जर स्टेटसाठी खेळत असाल किंवा काही डिस्ट्रिक्ट स्टेट इंडियासाठी खेळत असाल तर तुम्हाला एवढे चांगले फॅसिलिटीज मिळतात, तुमचे कोचिंग कॅम्प होतात, तुम्हाला ट्रेनर्स असतात. सो हा जो आत्ताची जी परिस्थिती आहे ह्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. आत्ताच्या काळामध्ये चॅलेंजेस पण तितकेच आहेत कारण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे किंवा सोशल मीडियामुळे एक प्रेशर पण प्लेयर्सवरती असतं. पण जसं मेंटल फिटनेस आपण म्हणतो, तुमचं खेळाचं फिटनेस, हार्डवर्क हे जर केलं तर यू विल बी एबल टू अचीव्ह अ लॉट. आणि आत्ताची ही वेळ ही विमेन्स क्रिकेटसाठी चांगली आहे आणि ही आत्ता सुरुवात झाली, म्हणजे ह्याच्यानंतर इट इज गोइंग टू गेट इव्हन बेटर. आणि पर्टिक्युलरली विथ प्लेयर्स लाईक यु नो स्मृती आहे किंवा हरमन आहे आणि आपल्याकडे बीसीसीआय जे फॅसिलिटीज देत आहेत, हे सगळं खूप मोठं पॉझिटिव्ह आहे विमेन्स क्रिकेटसाठी. तर मी त्यांना म्हणेन की ह्याचा सगळा फायदा घ्या. पण एक गोष्ट त्याच्याहून मी अजून एक सांगेन की तुम्ही स्वतः इम्प्रूव्ह करायचं बघा, दुसऱ्याला कम्पेअर करून तो काय करतोय म्हणून मी करते असं नका. स्वतःच म्हणजे तुम्ही स्वतःचे कष्ट घेऊन स्वतः जस्ट मेक yourself better than what you were the previous day. So if you work towards that, मला वाटतं की that will be good for them.
1: नक्कीच आता आपण बघितलं तर हा महिला क्रिकेटसाठी अत्यंत सुवर्ण काळ आहे असंच म्हणावं लागेल. शुभांगी कुलकर्णी, तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आताच आपण चर्चा करत होतो भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी यांच्याशी. एका बाजूला चीनची घरच्या मैदानावरची आक्रमक जोडी आणि दुसऱ्या बाजूला दुखापतींशी झुंज देत पुन्हा उभं राहिलेलं भारताचं सुपर कॉम्बिनेशन. सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की ही जोडी फक्त परतलेली नाही तर मोठ्या लढतींसाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. चायना मास्टर जिंकणारी ही पहिली भारतीय पुरुष जोडी ठरली आहे आणि या विजयाचं महत्त्व केवळ ट्रॉफीपुरतं मर्यादित नाही, कारण आता काही दिवसातच आशियाई खेळ सुरू होणार आहेत. दुखापतींनी या जोडीची गेली काही वर्ष परीक्षा घेतली पण या विजयानं एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, सात्विक आणि चिराग यांचा आत्मविश्वास परतलाय, त्यांचा टॅक्टिकल गेम परतलाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा विश्वास परतलाय. याविषयी आणि भारताच्या आशियाई खेळांच्या भारतीय बॅडमिंटन पटूंच्या तयारीविषयी चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आहेत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड. सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्ते. नमस्ते.
1: भारतीय जोडी सात्विक चिरागनं चायना मास्टर जिंकत इतिहास रचलाय, तर आगामी आशियाई खेळांच्या आधी त्यांना मिळालेलं हे सुवर्ण यश किती महत्वाचं आहे?
2: मला दोन

0: तीन गोष्टी या संदर्भात सांगाव्याशा वाटतात. कारण नुकताच जागतिक बॅडमिंटन स्पर्धा ही दिल्लीमध्ये झाली, त्या स्पर्धेतला चिराग आणि सात्विक यांचा परफॉर्मन्स मी स्वतः अगदी जवळनं पाहिला, आणि तेव्हा मला थोडस कुठेतरी असं वाटलं की विजयाच्या अगदी जवळ येऊन कुठेतरी काहीतरी चुका होतात, अनफोर्स्ड एरर्स किंवा प्रेशर माउंट्स ऑन यू, आणि मग त्या चुकांच्यामुळे आपल्याला हातातोंडाशी आलेला विजयाचा घात गमवावा लागतो.
1: बरोबर.
0: परंतु ही गोष्ट त्यांनी चीनमध्ये होऊ दिली नाही. चायना मास्टर्स ही स्पर्धा जगातल्या अत्यंत टफ स्पर्धेमधली एक असते आणि हायेस्ट रँक प्लेयर्स तिथे खेळत असतात, त्यामुळे ही स्पर्धा जिंकणं म्हणजे एशियन गेम्सच्या पार्टिसिपेशन मध्ये सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करणं किंवा सुवर्ण पदकासाठी कॉन्फिडन्स मिळवणं, या दृष्टीने ही चायना मास्टर्स मधली कामगिरी अतिशय महत्वाची ठरेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो.
1: सर, आपण बघितलं तर पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक चिरागनं सामन्याचं चित्रच पूर्णपणे बदलून टाकलं होतं, तर तुमच्या मध्ये या सामन्यातील कलाटणी देणारा नेमका क्षण कोणता होता?
0: मला असं वाटतं की साधारण पहिला गेम 21-11 या गुणसंख्येवर आपली जोडी हरली होती, परंतु नंतर दुसरा गेम त्यांनी 21-13 असा जिंकला आणि तो जिंकल्यानंतर जेव्हा सामना बरोबरीत आला तेव्हा दोन्ही जोड्यांचे चान्सेस या ठिकाणी जिंकण्याचे हे जवळजवळ सेम होते. परंतु चिराग आणि सात्विकनी सुरुवात जोमात केली आणि विशेषतः मिड गेममध्ये जेव्हा एक एक पॉइंट अत्यंत तुल्यबळ अशा खेळाडूंच्या मध्ये खेळवले जातात आणि नेक टू नेक फाईट होते, तेव्हा जी प्लेयर कमी चुका करते आणि मिळालेल्या संधीचा फायदा उठवून ओपनिंग क्रिएट करून स्मॅश मारून फटक्या फटक्यांनी गुण मिळवते, ती जोडी ही नेहमी अंतिम विजेती ठरत असते. आणि 21-17 अशी गुणसंख्या तिसऱ्या गेमची झाली त्यावरून आपल्या लक्षात येईल की ही किती तुल्यबळ खेळाडूंची लढत होती. तर मला असं वाटतं द टर्निंग पॉइंट असं जर का मला विचाराल तर तो मिड ऑफ द थर्ड गेम असा होता, त्यावेळेस 11-9 असा स्कोअर होता आणि तिथून चिराग आणि सात्विकनी पुढे मोसंडी मारली आणि 21-17 असा सामना त्यांच्या खिशात टाकला.
1: बरोबर सर. आणि गेल्या काही वर्षात या जोडीला दुखापतींचा मोठा फटका बसलाय, तर त्याच्यातून सावरून एवढी गगनभरारी घेणं हे त्यांच्यासाठी किती महत्वाचं होतं?
0: मला असं वाटतं याच्यामध्ये ना सगळे जे उच्च दर्जाचे खेळाडू असतात, आता भारताचं जर का उदाहरण घेतलं तर PV सिंधूनं गेल्याच महिन्यामध्ये चायनाचीच स्पर्धा जिंकून ती मोठं झोकदार अशा प्रकारचं पुनरागमन केलं. ती देखील गेले 2 वर्ष जवळजवळ कुठलीही मोठी स्पर्धा जिंकू शकली नव्हती आणि अनेक दुखापतींचा सामना करत होती, परंतु त्या चायनामधल्या स्पर्धेतल्या विजयानंतर तिचा आत्मविश्वास दुणावला आणि तिने बाकीच्या खेळाडूंना स्फूर्ती आणि मोटिवेशन दिलं की नाही आपण पुनरागमन करू शकतो, इंजुरीज जरी झाली असली तरी त्या इंजुरीजवर मात करून आपण पुन्हा एकदा उच्च दर्जाचं बॅडमिंटन खेळून जिंकू शकतो, हा आत्मविश्वास सिंधूच्या विजयामुळे बाकीच्या भारतीय खेळाडूंना आला. तोच प्रत्यय पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनी उत्तम कामगिरी करून दाखवून दिला, त्याचप्रमाणे महिला दुहेरीमध्ये गायत्री आणि त्रिसा या जोडीनी जाणवून दिला. आणि अर्थातच जरी क्वार्टर फायनल स्टेजला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सात्विक आणि चिराग हरले होते तरी त्यांना ही एक आतून एक आत्मविश्वासाची डूब मिळाली की ज्यामुळे त्यांनी चायनामध्ये जाऊन आपल्या इंजुरीजवर मात करून आणि आत्मविश्वासपूर्वक खेळून हा मोठा विजय साकार केला.
1: सर, आपण बघितलं तर आशियाई खेळांसाठी आपली जी आता संघ निवड झाली आहे त्याच्यामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा असा मिलाप आपल्याला दिसून येतोय, तर या संपूर्ण संघाचा जो संघ आहे आपला तो संघामध्ये आपण काय अपेक्षा ठेवू शकतो एशियन गेम्स मध्ये?
0: मला असं वाटतं की आपल्या सगळ्या अशा या 3 इव्हेंट्सवर जास्ती करून केंद्रित आहेत मेडलसाठी असं मी म्हणेन.
1: बरोबर.
0: आणि इन द ऑर्डर ऑफ मेरिट पहिली संधी आहे ती सात्विक चिराग यांना पुरुष दुहेरीचं सुवर्ण पदक जिंकण्याची, त्यानंतर PV सिंधूला महिला एकेरीमध्ये आणि नंतर गायत्री ट्रिसा यांना महिला दुहेरीमध्ये. मी लक्ष्य सेनला मुळीच कमी लेखत नाहीये, त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि तो कुठलीही सामना जिंकून अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारू शकतो इतकी त्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. परंतु इन ऑर्डर ऑफ मेरिट अँड प्रेझेंट फॉर्म मी असं म्हणेन की पहिली सुवर्ण पदक जिंकण्याची संधी चिराग सात्विकलाच आहे, त्या पाठोपाठ सिंधूला आहे आणि नंतर महिला दुहेरीच्या आपल्या संघाला आहे. आपला 20 जणांचा संघ या एशियन खेळासाठी निवडला गेलेला आहे आणि हे सर्व खेळाडू उत्तम भरात असलेली प्रॅक्टिस करतायत, त्यांचा आत्मविश्वास चांगला आहे, दे आर इंजुरी फ्री आणि त्यांच्याबरोबर प्रशिक्षकांचं पाठबळ देखील चांगलं आहे. त्यामुळे एशियन गेम्स हे नक्कीच भारतीय बॅडमिंटनपटू गाजवतील असं मला या ठिकाणी वाटतं.
1: सर, तन्वी शर्मा, उन्नती हुडा यासारख्या युवा बॅडमिंटन पटूंना एक मोठं व्यासपीठ एशियन गेम्सच्या निमित्ताने उपलब्ध झालंय, तर त्यांच्या कामगिरीकडे किंवा त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय?
0: मी असं म्हणेन की या खेळाडू या आपल्या भारताचं भवितव्य आहे आणि त्या उत्तम खेळत आहेत, परंतु वरच्या लेवलच्या स्पर्धांमध्ये मोठ्या व्यासपीठावर परफॉर्म करण्यासाठी त्यांना चांगला ड्रॉ मिळाला पाहिजे. आणि जर का चांगला ड्रॉ मिळाला आणि ती संधी त्यांनी आपल्या हातातनं घालवून नये असं आपल्याला वाटत असेल तर दे हॅव टू राइज टू द ऑकेजन. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीत असं मी मुळीच म्हणणार नाही, परंतु ऑन पेपर त्यांना अजून परिपक्वतेची निश्चितपणे जरूर आहे आणि हा एशियन गेम्सचा प्लॅटफॉर्म हा टू राइज टू द ऑकेजन या दृष्टीने त्याकडे बघायला पाहिजे. आणि हे खेळाडू देखील तितकेच इन्क्लुडिंग आयुष शेट्टी हे तितकेच यंग खेळाडू हे निश्चितपणे चांगली कामगिरी उच्च दर्जाची करतील असा मला ठामपणे विश्वास वाटतो.
1: सर, आपण मगाशी सिंधूच्या अनुभवाबद्दल बोलत होतात, तर सिंधूचा अनुभव या सगळ्या स्पर्धांमध्ये किती महत्वाचा असेल भारताच्या दृष्टीने?
0: खूपच, भारताच्या दृष्टीने देखील असेल आणि सिंधूच्या दृष्टीने देखील असेल.
1: बरोबर.
0: कारण ती आता ज्या खेळाडूंची टॉप लेवलला कॉम्पिटिशन खेळते त्यातले युरोपियन खेळाडू हे एशियन गेम्सला असणार नाहीत, कारण ह्या स्पर्धा या आशियाच्या खेळाडूंसाठी आहेत. त्यामुळे जपान, कोरिया, थायलंड आणि मलेशिया, इंडोनेशिया हे आपले मेन प्रतिस्पर्धी आहेत बॅडमिंटन मधले आणि त्यातल्या सर्व खेळाडूंशी सिंधू आजवर खेळत आलेली आहे, तिचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे, तिला त्यांनी हरवलेलं देखील आहे. त्यामुळे सिंधूचा अनुभव हा या खेळांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरेल आणि मला असं वाटतं दॅट विल बी अ मेन फॅक्टर फॉर सिंधू सक्सेस.
1: सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात संक्षिप्त स्वरूपात. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेला नीरज चोप्रा दुखापतीमुळे सहभागी होणार नाही. भारतीय ॲथलेटिक महासंघानं त्याच्या जागी भालाफेकपटू यशवीर सिंगची निवड केली आहे. भारताचे माजी फलंदाज VVS लक्ष्मण 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळतील. ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 आयोजन भारतात होणार आहे. ही स्पर्धा 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मुंबई आणि वडोदरा येथे खेळवली जाईल. सर्व सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या पात्रता स्पर्धेच्या अंतिम गट सामन्यात भारतानं बांगलादेशला 3-0 पराभूत केलं आणि भारतीय संघ 20 वर्षात प्रथमच AFC Under-20 आशियाई चषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. श्रोते हो, क्रीडा विश्वमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत ऋषाली देशपांडेचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण स्मृती मंधानाची गगन भरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद ऐकला. बरेच श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रोत्याहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया सैराट या चित्रपटातलं अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपदा यांच्या स्वरात अजय अतुल आणि नागराज मंजुळे यांचं गीत. संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया गुरु ठाकूर यांचं गीत अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरात. याला संगीत दिले निलेश मोहरीर यांनी आणि चित्रपट आहे मंगलाष्टका वन्स मोर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गोलमाल या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलंय अवधूत गुप्त.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातला स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांचं गीत, संगीत दिले अविनाश आणि विश्वजीत यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया दुनियादारी या चित्रपटातलं सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरात मंगेश कांगणे यांचं गीत. याला संगीत दिलंय पंकज प्रधान यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतो आहे. संध्याकाळचे 4:30 होत आहेत. सादर करीत आहोत मालिका विशेष. मालिका विशेष अंतर्गत आता आपण ऐकणार आहात लावण्य रंग या मालेचा भाग 72.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, या लावणीचे देखील असंख्य प्रकार आहेत बरं का. तरी देखील मुख्य 3 प्रकार जर सांगायचे तर नृत्यप्रधान लावणी, गायनप्रधान लावणी म्हणजे बैठकीची लावणी आणि अदाकारी प्रधान लावणी. प्रारंभीच्या काळामध्ये लावणी ही गेय स्वरूपामध्ये होती, त्यानंतर नृत्यप्रधान लावणी झाली आणि अलीकडच्या काळातली ही अदाकारी प्रधान लावणी आहे. जुन्नरी, हौद्याची लावणी, बालेघाटी लावणी, छक्कड, पंढरपुरी बाजाची लावणी अशी अनेक रूपं ह्या लावणीची सांगता येतील. पूर्वीच्या काळी जुन्नरी आणि हावद्याची लावणी हे प्रामुख्यानं ढोलकी फडाच्या तमाशामध्ये सादर केली जायची. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतली लावणी आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार ज्यांना मिळाला त्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. लावणीबद्दल अधिक बोलण्यापूर्वी आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. झपाटलेला या चित्रपटातली ही लावणी आहे, अर्थात झपाटलेला नंबर 2 हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला होता, तर त्यातली ही लावणी आपण ऐकणार आहोत. काळजात मुक्काम केला.

लावणीच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल सध्या आपण बोलतोय. छक्कड म्हणजे द्रुतलयीतली लावणी, उडत्या चालीची लावणी. यमुनाबाई वाईकर यांना देखील लावणीमधल्या विशेष योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे हे आपल्याला माहिती असेलच. त्यांनी बालेघाटी लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना चव्हाण यांना त्यांच्या सांगीतिक योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. कांताबाई सातारकर यांनी तमाशा सादरीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकाही रंगमंचावर सादर केलेल्या आहेत हेही विशेषच आहे. आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. ही लावणी बेला शेंडे यांनी गायली आहे. रचना संदीप खरे यांची, संगीतकार सलील कुलकर्णी.

अदाकारीयुक्त लावण्या पूर्वीच्या काळी सादर केल्या जायच्या. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचं दर्शन घडवणारी लावणी एकदा सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करत होत्या, तेव्हा त्या घाबरलेल्या बालिका वधूच्या 10 भावमुद्रांचं दर्शन घडवत होत्या असा उल्लेख आहे. म्हणजे अंगाला कंप सुटणं, ओठ कोरडे पडणं, डोळ्यातून पाणी येणं, गाल लाल होणं अशा वेगवेगळ्या मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवत असत लावणी सादर करताना. एकदा पंढरपूरच्या मंदिरामध्ये लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना 10वी अदा कोणती करावी असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले आणि हीच ती 10वी अदा असं सांगितलं, असंही एक वैशिष्ट्य या लावणीच्या संदर्भात सांगितलं जातं. खरं तर लावणी ऐकणं काय किंवा सादर करणं काय, हा नाद खुळा आहे असं म्हणायला हरकत नाही.

यमुनाबाई वाईकरांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक नर्तक बिरुजू महाराज यांच्यासोबत देखील लावणीची अदाकारी सादर केली होती असा उल्लेख आहे. तुम्ही माझे सावकार ही ती विलंबित लयीतली लावणी त्या अदाकारीसह सादर करत असत. याशिवाय पंचकल्याणी घोडा अबलख ही नृत्यप्रधान लावणी किंवा पंचबाई मुसाफिर अलबेला ही देखील एक नृत्यप्रधान अशी लावणी होती. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर यांनी देखील अनेक लावण्या लोकप्रिय केलेल्या आहेत. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती उर्मिला धनगर आणि रफिक शेख यांनी गायलेली आहे. निवडुंग हा अलीकडेच आलेला एक नवीन चित्रपट आहे, त्यातली ही लावणी प्रसाद कुलकर्णी यांनी लिहिली आहे आणि रफिक शेख यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

श्रोते हो, लावणी या कलाप्रकाराबद्दल आज मी आपल्याला बरीच अशी माहिती सांगितली. आणखीनही याविषयी आपण या नंतरच्या भागांमध्ये बोलणार आहोतच. आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत उर्मिला धनगर यांनीच गायलेल्या एका ढंगदार लावणीनं, रचना मंदार चोळकर यांची, संगीतकार प्रवीण कुंवर. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.

मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात लावण्य रंग या मालिकेचा भाग 72 आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजतायत. सायंकाळचे 5 वाजतायत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूयात काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. श्री गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती होत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत, असं ते म्हणाले. आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला, पंचमहाभूतांना दिलं आहे. या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल, असं आवाहन त्यांनी केलं. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सायंकाळचे 5:02 होत आहेत. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया आदित्य आपटे यांचं सरोद वादन. राग पटदीप. मध्यलयगत रूपक तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबलासात केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया आदित्य आपटे यांचं सरोदवादन, राग पटदीप.

आदित्य आपटे यांचं सरोदवादन आपण ऐकलं, ताल राग पटदीप त्यांना तबलासात केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. सायंकाळचे 5:30 वाजतायत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवावाणी.

नमस्कार मित्रांनो, युवावाणीमध्ये मी अश्विनी आपले सहर्ष स्वागत करते. तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या युगात वावरणाऱ्या माझ्या तमाम तरुण मित्रांनो, आजचा आमचा हा विशेष प्रासंगिक भाग आपल्या विदर्भाच्या दोन अतिशय महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या सणांवर आधारित आहे. एक म्हणजे बळीराजाचा कृतज्ञता सोहळा असलेला पोळा आणि दुसरी म्हणजे केवळ विदर्भाचीच नव्हे तर आज आपल्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेली तान्ही मारबत, मोठी मारबत आणि बडग्या उत्सव. मित्रांनो, श्रावण महिना संपता संपता विदर्भाच्या मातीला वेध लागतात ते पोळ्याचे. वर्षभर ज्याच्या खांद्यावर संपूर्ण जगाच्या पोशिंद्याची धुरा असते त्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन धुणे, त्यांच्या पाठीवर नक्षीदार झूल चढवणे, शिंगांना बेगळ लावून गळ्यात घुंगराच्या माळा बांधून सजवणे हा सगळा सोहळा पाहत असताना शेती संस्कृतीचे आणि निसर्गाचे अतूट नाते आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण विदर्भवासी

0: यांसाठी आणि विशेषतः नागपूरकरांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद प्रतिपदेला म्हणजेच तान्ह्या पोळ्याला एक वेगळाच उत्साह असतो. तो उत्साह म्हणजे मारबत आणि बडग्या. सुमारे 145 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेली ही परंपरा आज जागतिक आकर्षणाचे केंद्र बनली आहे. या ऐतिहासिक परंपरेची पाळेमुळे थेट नागपूरच्या भोसले राजघराण्याशी आणि ब्रिटिश राजवटीशी जोडलेली आहेत. 1857 स्वातंत्र्य लढ्यात नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी इंग्रजांना केलेली मदत देशभक्तांना रुचली नाही. त्यांच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यासाठी 1881 मध्य नागपुरातील ऐतिहासिक चांभारपुरा येथून काळी मारबत उत्सवाला सुरुवात झाली, जी राणी बाकाबाईचे प्रतीक मानली जाते. त्यानंतर इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध महागाई आणि प्लेग सारख्या साथीच्या रोगांविरुद्ध तीव्र लोकभावना वाढण्यासाठी 1885 पिवळी मारबत उत्सवाची स्थापना झाली. मध्य नागपूरचा ऐतिहासिक गांधीबाग परिसर, चांभारपुरा आणि त्यालगतचे इतवारी, जगन्नाथ बुधवारी हे भाग या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चळवळीचे मुख्य केंद्र राहिले आहेत. मित्रांनो, मारबती सोबतच या मिरवणुकीचे दुसरे मुख्य आकर्षण म्हणजे बडग्या. बडग्या म्हणजे माणसाच्या, समाजाच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या चुकीच्या धोरणांवर प्रहार करणारे एक जिवंत माध्यम. राणी बाकाबाईच्या राष्ट्रद्रोही कृत्याला विरोध न करणाऱ्या तिच्या पतीचे प्रतीक म्हणून सुरुवातीला बडग्याचा पुतळा बनवला गेला होता, पण काळाच्या ओघात बडग्याचे स्वरूप बदलले. आज बडग्या हा चालू घडामोडी, भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद आणि सामाजिक विसंगतींवर धारधार प्रहार करणारे राजकीय विडंबनाचे माध्यम बनला आहे. बांबू, काठ्या आणि चिंध्यांपासून तयार केलेल्या या वेगवेगळ्या बडग्यांच्या माध्यमातून तरुण पिढी समाजातील वाईट प्रवृत्तींवर बोंब ठोकून आपला निषेध नोंदवते. घेऊन जा गे मारबत, घेऊन जा आणि इडा पिडा घेऊन जा रे बडग्या, या एकाच आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. समाजातील वाईट प्रवृत्ती, महागाई, भ्रष्टाचार आणि रोगराई या मारबत आणि बडग्याच्या रूपाने नष्ट व्हावी अशी या मागची भावना असते. आजची आपली तरुणाई या परंपरेकडे केवळ एक सण म्हणून पाहत नाही, तर सामाजिक भान जागवणारे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून याकडे बघते. बदलत्या काळातही नागपूर आणि विदर्भाच्या तरुणांनी ही सांस्कृतिक ओळख जागतिक पातळीवर अभिमानाने जिवंत ठेवली आहे, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. चला तर मग या सणांचा आनंद घेऊया आणि आपल्या संस्कृतीचा वारसा असाच पुढे चालूया. तर रसिक हो, पोळा, मारबत आणि बडग्याच्या या ऐतिहासिक गप्पानंतर आपण ऐकणार आहोत आपली मालिका सांजवेळ, जिचे सुंदर संचालन केले आहे निवेदिका भार्गवी बाबरेकर यांनी.
1: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी आजच्या सांजवेळ या मालिकेत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळची वेळ, दिवसभराची धावपळ थोडी थांबलेली असते, सूर्य मावळतीला झुकलेला असतो, खिडकीतून मंद वारा येत असतो, हातात चहाचा कप असतो आणि मन मात्र नकळत कुठेतरी मागे जातं, आपल्या बालपणात, त्या छोट्याशा घरात आणि त्या घराच्या स्वयंपाकघरात, जिथून दरवळणारा एखादा ओळखीचा सुगंध आजही आपल्याला क्षणात भूतकाळात घेऊन जातो. कांद्याला दिलेली फोडणी, तुपात भाजलेल्या शिऱ्याचा सुगंध, गरम भाकरी किंवा वरण भातावर सोडलेलं तूप, आणि मन म्हणतं, हा तर आईच्या हातचा सुगंध आहे. आईच्या हातच्या जेवणाची चव ही केवळ जिभेवरची चव नसते, त्या प्रत्येक घासामध्ये तिची माया असते, काळजी असते, आपल्यासाठी दिलेला वेळ असतो. लहानपणी सकाळी आई स्वयंपाकघरात असायची, फोडणीचा आवाज, कुकरच्या शिट्ट्या आणि तिचा नेहमीचा आवाज, उठा शाळेला उशीर होईल, आपण मात्र अंथरुणात पडून म्हणायचो, आई अजून 5 मिनिटं, आणि त्या 5 मिनिटांमध्येही आई आपला डबा तयार करून ठेवायची. पोळी भाजी असो, पराठा असो, पोहे असोत किंवा उपमा, तो डबा साधा असायचा, पण त्यात आईची काळजी गुंडाळलेली असायची. आईला आपल्या आवडी कधी सांगाव्या लागत नसत. आपण घरी आलो आणि चेहरा थोडा उतरलेला जरी दिसला तरी तिला कळायचं, काय झालंय? आपण म्हणायचो, काही नाही. पण आई त्या काही नाहीवर कधी विश्वास ठेवत नसे. ती कदाचित जास्त प्रश्न विचारायची नाही, फक्त ताटात आपली आवडती भाजी वाढायची आणि म्हणायची, हे खा आधी. किती साधे शब्द, पण त्या 2 शब्दांमध्ये संपूर्ण आई सामावलेली असायची. पावसाळा आला की कांदा भजी आणि गरम गरम चहा आठवतो. बाहेर पावसाची सर, खिडकीवर ओघळणारे थेंब आणि स्वयंपाकघरातून येणारा भज्यांचा खमंग सुगंध. आज कितीही ठिकाणी भजी खाल्ली तरी त्या पावसाळी संध्याकाळची चव कुठेच मिळत नाही. उन्हाळा आला की कैरीचं पन्ह, लोणचं, पापड आणि कुरडया आठवतात. आई उन्हात पापड घालत असते आणि आपण तिच्या मागे मागे फिरत असतो, आई आई हे झालं का? अजून नाही. मग हे खाऊ का? नको हात लावूस. आणि तिचं लक्ष चुकवून आपण एखादा पापड चोरून खायचो. त्या छोट्याशा चोरीची आठवण झाली तरी मन हसतं. दिवाळी आली की चकल्या, करंजा, लाडू, चिवडा, आईची नुसती आपली लगबग. घरभर दरवळणारा सुगंध आणि आपण मात्र अधूनमधून स्वयंपाकात डोकावून चाखायला काहीतरी मिळतंय का हे पाहत असायचो. आणि सणाच्या दिवशी गरम गरम पुरणपोळी ताटात आली की त्यावर तुपाची धार. वा, तो घास म्हणजे जणू आनंदाची चव. आईच्या हातच्या पदार्थांची एक गंमत आहे. आपण तिच्याकडून रेसिपी विचारतो, आई किती मीठ? ती म्हणते अंदाजाने. मसाला किती? अंदाजाने. आपण तसंच करून पाहतो, पदार्थ चांगला होतो पण आईच्या हातची चव ती काही येत नाही. कारण रेसिपी आपण शिकू शकतो पण आईचे हात ते मात्र शिकता येत नाहीत. तर मित्रांनो, अशाच आपल्या निर्मळ आणि प्रेमळ आईवर आपण कायम प्रेम करत राहूया आणि तिच्या हातची चव ती मात्र आयुष्यभर लक्षात ठेवूया. चला तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या मालिकेत इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह पुढच्या भागात. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.
0: रसिको हो, आताच आपण ऐकली सांजवेळ ही आपली मालिका भार्गवी बाबरेकर यांनी सजवलेल्या. या सांजवेळ नंतर आता आपण वळूया आपल्या पुढील मालिकेकडे, म्हणजेच तरुणाई या मालिकेकडे. विदर्भाच्या ऊर्जेचा आणि सळसळत्या उत्साहाचा हा कार्यक्रम आहे. आजच्या या तरुणाई मालिकेत आपण ऐकणार आहोत एक खास मुलाखत. रंगभूमीवर आपल्या आगळ्या वेगळ्या दिग्दर्शनाने नाव गाजवणारे तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत. या तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, रंगमंचावरचा पडदा उघडतो, नट नटी मंचावर येतात, लाईट्स ऑन होतात आणि नटाची नाटकाची जादू सुरू होते. आपण सगळेच नटांच्या अभिनयाच्या प्रेमात पडतो, पण या सगळ्या पात्रांना एकत्र बांधणारा, एकत्र आणणारा, स्क्रिप्टला जिवंत रूप देणारा आणि प्रेक्षकांना एका काल्पनिक जगात घेऊन जाणारा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे नाटकाचा दिग्दर्शक. आजच्या आपल्या तरुणाईच्या भागात आज एक आपण तरुण रंगकर्मी डायरेक्टर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. शैल चौधरी आपल्यासोबत आलेले आहेत. शैल, तुझं खूप खूप मनापासून स्वागत.
3: थँक्यू ताई, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हियर.
2: शैल, मला सांग, नाटक किंवा थिएटर किंवा आपण म्हणू की अभिनय किंवा दिग्दर्शन या सगळ्या माध्यमात तुझी पहिली भेट कशी झाली?
3: पहिली भेट अशी झाली की आधी नाटकाशी माझा काहीही संबंध नव्हता, काहीही देणं घेणं नव्हतं. मला व्हॉइस ऍक्टिंग करायची होती आणि आताही मला तीच करायची आहे. व्हॉइस ऍक्टिंग डबिंग मध्ये मला एंट्री करायचं होतं या फील्डमध्ये. सो मी असं कुठेतरी ऐकलं होतं की जेही या फील्डमध्ये काम करतात त्यांना म्हणजे थिएटरचा त्यांचा एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे. सो मला असं वाटलं की मी थिएटरमध्ये जाईन, मी जरा काम करीन तर माझ्या वाचिक अभिनयावरती, या सगळ्या गोष्टींवरती, नवरसांवरती मला काम करायला खूप सोपं जाईल आणि खूप व्यवस्थितपणे मी काम करू शकेन. सो तसं मग मी ड्रामा स्कूल किंवा ड्रामा कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतली आणि तेव्हा मी सुरुवात केली ऍक्टिंग पासून. आणि नंतर फर्स्ट इयर मध्ये ऍक्टिंग सुरुवात केली तर थर्ड इयर मध्ये ती कुठे गायब झाली हे माझं मलाच कळलं नाही. मी ऍक्टिंगला सोडून डिरेक्शन मध्ये घुसलो, ते कसं झालं माहित नाही.
2: पण तू म्हणजे असं कधीच ठरवलं नव्हतं की मी दिग्दर्शन करेल?
3: नाही नाही, कधीच नाही.
2: अच्छा, पण जेव्हा मग तू पहिलं हातात घेतलं स्क्रिप्ट म्हण किंवा काही दिग्दर्शनाची जी सुरुवात केली ती सुरुवात कशी झाली?
3: मला एकदा आमच्या एका सिनियरनी एक नाटक डिरेक्ट करायला बोलवलं होतं. तेव्हा मी फर्स्ट इयर मध्ये होतो आणि ते तेव्हा थर्ड इयर मध्ये होते. त्यांनी मला म्हटलं की तू हे नाटक डिरेक्ट कर. ते उमरेडचे होते आणि मी गेलो प्रॅक्टिसला, स्क्रिप्ट हातात घेतली तर मला असं वाटलं की यार मला तर काहीच जमत नाहीये, मी काहीच करू शकत नाही. मला पहिलं, अगदी पहिलं नाटक होतं. मला मी त्यांना म्हटलं की नाही, मला हे काही जमणार नाही डिरेक्ट करायला, आत्ता तरी नाही जमणार. आणि नंतर मग मी त्यांची प्रोसेस बघितली की ते दुसरे जे डिरेक्टर आले होते ते कशा पद्धतीने त्या नाटकाला डिरेक्ट करतात, त्यांची प्रोसेस काय, ती मी जाणून घेतली. आणि मग मला वाटलं की हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मला आधीपासून काही नाही तर नाटकाचा थोडाफार असा इंटरेस्ट होता, पण डिरेक्ट करायचं हे माझ्या लक्षात कधीच नव्हतं. तेव्हा मी जेव्हा त्यांची प्रोसेस बघितली तेव्हा असं मला वाटलं की येस मी हे करू शकतो, मी ट्राय तरी ऍटलिस्ट करायला पाहिजे. मग मी सीन वर्क्स पासून सुरुवात केली आमच्या कॉलेज

0: कॉलेजमध्ये सीन वर्क्स व्हायचे, तर आम्ही सीन वर्क्सनी सुरुवात केली. आणि नंतर मग आम्ही 3 वर्षांपूर्वी पहिली एकांकिका केली मी, जिचं नाव होतं हव्यास.
1: ओके, क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला सांग, तू आता म्हणाला की तू कुठल्या तरी डायरेक्टरचे प्रोसेस बघितली, तर ती नेमकी काय प्रोसेस होती हे आम्हाला सांगू शकशील का?
0: प्रोसेस म्हणजे आता त्यांची प्रोसेस अशी होती की त्या कॅरेक्टरला किंवा त्या ॲक्टरला त्या कॅरेक्टरमध्ये कसं घेऊन जायचं, किंवा ब्लॉकिंग म्हणतात स्टेजवरती ज्या हालचाली असतात किंवा काही आकृतीबंध असतात ज्यांना कॉम्पोजिशन्स म्हणतात, तर त्या कशा होत होत्या किंवा त्या कशा पद्धतीने बसवल्या जात होत्या, त्या ते मला खूप फॅसिनेटिंग वाटलं. लहानपणापासून माझं आर्ट फील्ड आहे, म्हणजे आर्ट बॅकग्राऊंडचा मी आहे, माझ्या घरी गाण्याचं वगैरे सगळं आहे आधीपासूनच आहे, तर मला त्या गोष्टींची खूप आवड होती किंवा ओढ होती. सो मग मला असं वाटलं की मी एकदा ते करून बघायला पाहिजे की काय राहतं डिरेक्शन. तेव्हा मी सुरुवात केली सीन वर्क्स पासून, अँड देन जसं मी तुम्हाला सांगितलं पहिली एकांकिका तशी केली. तर मला ती प्रोसेस अशी खूप फॅसिनेट केलं मला त्या प्रोसेसने.
1: पण मला एक सांग, एखाद्या सामान्य प्रेक्षकाला असं वाटतं डायरेक्टर म्हणजे नाटक बसवणारा, पण तितकं पुरे असतं का एक दिग्दर्शक म्हणून?
0: नाही, बिलकुल नाही. जसं तुम्ही म्हणालात की डायरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप, तर तो फक्त त्या नाटकाचाच दिग्दर्शक नसतो, त्या पूर्ण टीमचा तो डिरेक्टर असतो. म्हणजे टीममध्ये जितके लोक काम करतात इन्क्लुडिंग ऑन स्टेज अँड बॅक स्टेज, तर त्या सगळ्या लोकांना सांभाळणं, त्यांच्या सायकोलॉजीजना सांभाळणं, त्यांच्या बिहेवियर पॅटर्न्सना सांभाळून घेणं आणि मग त्यांच्यावर काम करणं, ते एक डिरेक्टरचं काम असतं असं मला वाटतं.
1: अच्छा, नक्कीच. म्हणजे सगळ्या बाजूनी माहिती असणं पण आवश्यक आहे डायरेक्टरला.
0: डेफिनेटली,
1: येस. पण जेव्हा तू कुठलं नाटक निवडतो की आता मी हे करणार बाबा दिग्दर्शक, तर ते तुझं स्क्रिप्ट निवडण्याची काय प्रक्रिया असते?
0: आधी तर मी स्क्रिप्ट, आम्ही असं करतो की जर आम्हाला कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये टाकायचं आहे तर एकतर आम्ही स्क्रिप्ट स्वतःहून बनवून घेतो जे टॉपिक्स आम्हाला आवडतात, नाहीतर जर मला कुठल्या दुसऱ्या स्क्रिप्ट्स येतात तर मी आधी बघतो की ती स्क्रिप्ट किंवा ती जी स्टोरी आहे त्यातले जे टॉपिक्स आहेत ते लोकांना कनेक्ट करतील का. आधी तर माझ्या लक्षात ते नाही आलं की असं करायला हवं, कारण आधी मी एक नाटक केलेलं आहे जे अगदीच ओव्हर द टॉप होतं, म्हणजे ते लोकांना कनेक्ट करूच शकत नव्हतं. त्यावेळेला मला असं रिअलाईज झालं की यार, स्क्रिप्ट निवडणं इज अ बिग टास्क अँड इट इज अन इम्पॉर्टंट टास्क. सो ती स्टोरी लोकांना कनेक्ट केली पाहिजे, म्हणून माझा तर प्रयत्न तोच असतो की जीही स्क्रिप्ट मी निवडीन त्याच्यात लोकांना ती कनेक्ट झाली पाहिजे आणि मेसेज क्लिअर झाला पाहिजे.
1: आता हा पहिला मुद्दा झाला म्हणजे स्क्रिप्ट निवडणं, पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्क्रिप्टसाठी जे पात्र आहे त्याच्यासाठी योग्य कास्टिंग करणं, आणि योग्य कास्टिंग सोबत त्या कास्टकडून तो तुला जसा हवाय तो अभिनय काढून घेणं, तर ते किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काय कसरत लागते?
0: मला तरी असं वाटतं की कास्टिंग करणं इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह वर्क. इट्स अ सब्जेक्टिव्ह ऍस्पेक्ट, कारण काही काही डिरेक्टर्सचं असतं की हा हा दिसायला खूप चांगला आहे ना, याला घेऊया. भलेही तो कास्टिंगमध्ये जात असो किंवा तो त्या कॅरेक्टरला तो डिलिव्हर करू शकत असेल का नाही माहिती नाही, पण जर तो दिसतोय ना चांगला तर त्याला ते कास्ट करतात. हे वर्क करतं, नाही असं नाही आहे. जसं आता हिस्टॉरिकल काही मूवीज किंवा हिस्टॉरिकल ड्रामाज झाले, तर सपोज तुम्हाला भगतसिंगचं जर तुम्हाला पोर्ट्रेल करायचं असेल, पोर्ट्रेल द्यायचं असेल, सो कोणी एक असा टॉल हँडसम, एक असा पांढरा शुभ्र किंवा असा थोडासा दिसणारा, त्या फेअर कॉम्प्लेक्शनमध्ये जाणारा एक ऍक्टर आपण चूज करू. पण जर ते कॉन्टेम्पररी नाटक आहे ज्याचं हिस्टॉरीशी एवढं काही देणं घेणं नाही आहे, त्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तो कॅरेक्टर दिसण्यापेक्षा तो कॅरेक्टर असू शकतोय का, ते कॅरेक्टर ते डिलिव्हर तो करू शकतोय का. सो मला असं वाटतं की कॅरेक्टर दिसण्यापेक्षा कॅरेक्टर असणं हे खूप महत्वाचं असतं कास्टिंग करताना. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की कास्टिंग करताना जेव्हा कोणीही आपण एखादे टीमला घेतो किंवा आपण ऍक्टर्सना घेतो, लोकांच्या मनात पहिल्यांदा हेच येतं की हा हे कॅरेक्टर आहे ना, तर या कॅरेक्टरसाठी तोच फिट बसेल. सो तो एक संभ्रम कुठेतरी तोडला पाहिजे कास्टिंग करताना की हा हे कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी तोच ऍक्टर कशाला, हाही तर असू शकतो तोही तर असू शकतो. तर ही प्रोसेस राहते, खूप सब्जेक्टिव्ह प्रोसेस आहे.
1: अच्छा, पण मला सांग, तू असं म्हणाला की दिग्दर्शकाचं काम असतं जे सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारा असतो, तर सेट्स असतात, नुसतं अभिनय नसतो ना नाटक, म्हणजे फक्त अभिनय नाही, सेट्स आले, लाईट्स आले किंवा म्युझिक सुद्धा आलं किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात, या सगळ्यात डायरेक्टरचा नेमका काय रोल असतो?
0: सगळीकडे रोल असतो त्याचा. डिरेक्टरचा रोल हा सगळीकडे असतो, म्हणजे इन्क्लुडिंग फ्रॉम द व्हेरी स्टार्ट, द प्री प्रोडक्शन, स्क्रिप्ट सिलेक्शन टू द फायनल परफॉर्मन्स, सगळीकडे डिरेक्टरचा रोल असतो. आता स्क्रिप्ट निवडल्यानंतर त्याच्यात कास्टिंग कशी करायची, त्यानंतर कास्टिंग केल्यानंतर त्याला उभं कसं करायचं, त्याला ब्लॉकिंग कशा करायच्या, त्यानंतर मग त्या मूडला जाणारे

0: त्या मूडला जाणारंच सेट. आता सेट कशा पद्धतीचं पाहिजे, जर एखादं पौराणिक नाटक आहे तर पौराणिक नाटकाला सेट कसा लागेल, याचं विजन टोटली डिरेक्टरचं असतं की डिरेक्टरला कशा पद्धतीचा सेट हवा आहे. त्याला जर एक्सपेरिमेंटल किंवा कुठल्या नवीन शैलीमध्ये जर ते नाटक करायचं असेल तर तो सेटमध्ये काही वेगळे एक्सपेरिमेंट्स करून बघेल, किंवा जर त्याला टोटल तसंच ठेवायचं असेल जसं ते आहे त्याचा टेस्ट न जाऊ देता सिलेक्ट करेल. सेम विथ म्युझिक, म्युझिकसाठी पण तीच प्रोसेस राहते जशी सेटची राहते आणि तशीच प्रोसेस म्युझिकची पण राहते, त्याला उपयुक्त संगीत जात आहे की नाही. ओव्हरऑल डिरेक्टर इज एव्हरीवेअर.
1: अच्छा, मला सांग, तू आता म्हणाला की प्रत्येक ठिकाणी सेट वेगळा असतो आणि आपापल्या मूडनुसार, नाटकाच्या मूडनुसार किंवा आपापल्या इच्छेनुसार पण तो असू शकतो की मला हे नाटक असं दिसायला हवं वगैरे. म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर आणि कमर्शियल थिएटर हा दोन वेगळा मुद्दा आहे, पण याविषयी एक यंग डिरेक्टर म्हणून तुझं काय मत आहे?
0: सो मला असं वाटतं की प्रायोगिक रंगभूमी किंवा एक्सपेरिमेंटल थिएटर आहे त्याचंही कमर्शियल रूपांतरण होऊ शकतं. तर मी एक नाटक बघितलं होतं मुंबईला ज्याचं नाव आहे कर्ण. ते टोटल एक्सपेरिमेंटल प्ले आहे ज्याच्यात 3 मुली 70 कॅरेक्टर्स प्ले करतात इन्क्लुडिंग मेल्स. येस. आणि त्यांच्या नाटकामध्ये काहीही सेट नाहीये, लाईक ते सेटचा वापर करतच नाहीत. त्या 3 मुली फक्त मार्शल आर्ट्सनी आणि मग इंडिजिनियस आर्ट फॉर्म्स जे असतात त्यांचा वापर करून ते कॅरेक्टर पोर्ट्रे करतात. आणि त्याचे बरेच शोज त्यांनी केलेत, भरपूर शोज केले. त्यांची ट्रिलॉजी आहे कर्ण, माधव आणि महादेव. ते त्यांनी भरपूर शोज केले, त्याचे बरेच शोज केले आणि ते कमर्शियल वे मध्येच त्यांनी केले. सो असं मला वाटतं की प्रायोगिक रंगभूमीला सुद्धा व्यावसायिक बनवता येऊ शकतं डेफिनेटली.
1: पण मला सांग, आता प्रत्येक डायरेक्टरची विचारसरणी ही वेगळी असते. प्रत्येक डायरेक्टरचं एक वैशिष्ट्य असतं, तो त्या पद्धतीने विचार करत असतो आपल्या प्लेकडे. तर शैलचं काही एक विशेष असं काही वैशिष्ट्य आहे का, सिग्नेचर स्टाईल आपण त्याला म्हणूया?
0: सिग्नेचर स्टाईल, जसं मला सिम्बॉल्स मध्ये खेळायला खूप आवडतं.
1: ओके.
0: म्हणजे मला सिम्बॉलिक वे मध्ये किंवा या अशा पद्धतीने मला फ्रेम्स बनवायला मला खूप आवडतात. मला सरळ सरळ गोष्टी सांगण्यापेक्षा मला असे हिडन असे काही असे गोष्टी असे ऍस्पेक्ट असे मला सोडायला खूप आवडतात, की मी हिंट्स असे सोडून ठेवतो नाटकामध्ये की आता केलंय ना, हिंट्स टाकलेत ना, तर लोकांना स्पून फीड कशाला करायचं? लेट पीपल अज्युम की काय सुरू आहे, किंवा लेट पीपल अज्युम की काय होणार आहे. तर या गोष्टी मला करायला, सिम्बॉल्समध्ये मला खेळायला खूप आवडतं.
1: क्या बात. प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. पण आता आम्हाला असंही कळलेलं आहे, तू एक डायरेक्टर आहे, अभिनेता आहे, हे तुम्हाला सांगितलं की तुझी सुरुवात तशीही झालेली आहे, पण तू एक व्हॉइस आर्टिस्ट सुद्धा आहे, डबिंग आर्टिस्ट सुद्धा आहे. तर तुला काय वाटतं या दोन्ही फील्डमध्ये काय साम्य आहे किंवा काय फरक आहे?
0: साम्य जर असं मी बघायला म्हटलं व्हॉइसिंग किंवा डबिंग आणि थिएटरच्या फील्डमध्ये, तर मला असं वाटतं की या दोन्ही फील्ड इंटरकनेक्टेड आहेत. कारण दोन्हीमध्ये एक गोष्ट खूप सिमिलर आहे, दॅट इज व्हॉइस ऍक्टिंग. अभिनयाच्या चार प्रकारांमध्ये वाचिक अभिनय नावाचा एक प्रकार आहे, तर तोच प्रकार डबिंगमध्ये सुद्धा वापरला जातो, जो प्रामुख्याने वापरला जातो. म्हणजे डबिंग फील्ड इज ऑल अबाउट व्हॉइस ऍक्टिंग फर्स्ट. देन मला असं वाटतं की डिरेक्ट करताना जर तुम्ही काही ऑडिओ ड्रामाज ऐकले, आता मला असं वाटतं की ऑडिओ ड्रामाज जे असतात, ऑडिओ ड्रामा नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यात तुम्हाला फक्त ऐकू येतं की काय सुरू आहे, त्यात व्हिज्युअल्स नाही आहे, बट द स्टोरी द सीन्स आर ओनली नरेटेड थ्रू व्हॉइसेस बीजीएम अँड साऊंड इफेक्ट्स. सो जर मी एखादा ऑडिओ ड्रामा ऐकतोय तर मला दृश्य दिसत नाही, मला फक्त ऐकू येत आणि त्यावर मग मी व्हिज्युअलाइज करू शकतो की काय सीन सुरू आहे. एखादा सीन सुरू आहे की एक माणूस येतो, खूप पाऊस सुरू आहे, तो कारमध्ये बसतो, कारमध्ये त्याला काहीतरी सस्पिशियस वाटतं, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि मग तिथे एक थरारक असं बॅकग्राऊंड म्युझिक येतं. हे सगळं आता मी ऐकताना हे सगळं व्हिज्युअलाइज करू शकतो, म्हणजे मला खूप स्कोप आहे इमॅजिनेशनसाठी. ऑडिओ ड्रामाज ऐकताना मला डिरेक्ट करायला मला खूप स्कोप आहे. सो आय थिंक की ऑडिओ ड्रामा इज जस्ट लाईक अ स्क्रिप्ट, की जसं स्क्रिप्टमध्ये इट्स जस्ट वर्ड्स, त्याच्यात काहीही व्हिज्युअल्स नाही आहे, तसंच ऑडिओ ड्रामासुद्धा आहे. ऑडिओ ड्रामामध्ये पण काहीच हे नाही आहे, व्हिज्युअल्स नाही आहेत, इमॅजिनेशनला खूप स्कोप आणि डिरेक्टरसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: बरोबर, अगदी. पण मला सांग, आजकालची जी तरुण पिढी आहे, आजकाल ॲक्च्युली प्लॅटफॉर्म्स खूप वाढलेले आहे. OTT प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडिया आहे, अगदी 1 ते 2 मिनिटात तुम्हाला बरेच मोठे मोठे व्हिडिओज मिळून जातात. किंवा आजकाल मुलांचा पेशन्स सुद्धा फार कमी झालेला आहे. 1-2 मिनिटाच्या रील्समध्ये त्यांना पूर्ण स्टोरी ऐकायची असते. तर अशा तरुण पिढीला थिएटरकडे कसं वळलं पाहिजे किंवा काय महत्त्व आहे, तू काय सांगशील त्यांना?
0: मला असं वाटतं की थिएटरला अजून अजून इंटरेस्टिंग किंवा अजून अजून वाढत्या टेक्नॉलॉजीसोबत मर्ज केलं पाहिजे. जसं मी एक नाटक बघितलं होतं, त्यांनी काय केलं की त्यांनी प्रोजेक्शन लावलं होतं, कॅमेरा लावला होता त्यांनी चालत्या नाटकामध्ये.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे चालत्या नाटकामध्ये लाईव्ह स्क्रीनिंग सुरू आहे. जो ऍक्टर होता तो कुठे दुसरीकडे जाऊन बसला होता आणि तो त्याच्या कॅमेराच्या थ्रू बोलत होता आणि ते लाईव्ह सुरू होतं. त्याच्या तिथे एक प्रोजेक्टर होतं, त्या प्रोजेक्टरवरती ती स्क्रीन लागली होती आणि त्याचे सगळे जे सीन्स होते ते त्या कॅमेरा आणि प्रोजेक्टरच्या थ्रू सुरू होते. सो आय फाउंड इट व्हेरी इंटरेस्टिंग, आय फाउंड इट इंट्रिगिंग की हे कसं आहे, हाऊ इज दिस पॉसिबल अँड हाऊ कॅन पीपल डू दिस. सो व्हॉट दे हॅव डन इज की त्यांनी टेक्नॉलॉजीला थिएटरमध्ये मर्ज केलेलं आहे. सो वाढत्या म्हणजे जनरेशन जशी जशी पुढे चालली आहे तसं तसं मला वाटतंय की OTT इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म, इट्स अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म आणि रील्स आर ऑल्सो गुड प्लॅटफॉर्म. म्हणजे रील्समध्ये आता जसं 1-2 मिनिटाचे जे शॉर्ट्स असतात त्या 1-2 मिनिटाच्या शॉर्ट्समध्ये स्टोरीज पोर्ट्रे केल्या जातात, इट इज अ व्हेरी गुड थिंग. सो मला असं वाटतं की जर त्यांना थिएटरकडे वळायचं असेल तर थिएटर जे आहे त्यांनाही कुठेतरी टेक्नॉलॉजीला जर त्यांनी ऍड केलं तर इंटरेस्टिंग होईल, मजा येईल ते करायला. अजून
1: तसे टेक्नॉलॉजी खूप वाढते आणि तू जो अनुभव सांगितला त्याच्यावरनं हेही कळतंय की सगळे पात्र स्टेजवर जरी नसले तरीही काम होऊ शकतं आणि नाटक पुढे जाऊ शकतं. पण थिएटर क्षेत्रात काम करत असताना सुरुवातीच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळवणं हे कठीण असतं का, आणि नाटक उभं करण्यासाठी निधी गोळा करणं हे कठीण असतं का?
0: हो, असतं, खूप खूप कठीण असतं. आणि जेव्हा आम्ही हव्यास करत होतो तेव्हा हव्यास करताना आमच्याकडे मोजकेच असे काही पैसे होते. तसं तर नाटक उभं करायला भरपूर पैसे लागतात पण आमच्याकडे तेवढे पैसेच नव्हते. आम्ही तेव्हा सगळे स्टुडंट्स होतो, आताही स्टुडंट्सच आहोत, पण त्यावेळेला असं होतं की आम्हाला फक्त जिद्द होती की करायचं आहे. आणि आम्ही एक टर्मिनॉलॉजी आम्ही शिकलो होतो ज्याला पुअर थिएटर म्हणतात. म्हणजे पुअर थिएटर ही अशी टर्मिनॉलॉजी आहे की ज्याच्यात इट्स नॉट इम्पॉर्टंट टू हॅव ह्यूज सेट्स, ह्यूज सेट नसला तरी चालतो, फक्त ॲक्टर आणि ऑडियन्स यांचा डायरेक्ट कनेक्शन व्हायला पाहिजे, डायरेक्ट इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या ॲक्टिंगच्या थ्रू तुम्ही पोर्ट्रे करू शकताय की तुम्ही ते कॅरेक्टर आहात, तुम्ही ते अमुक तमुक कॅरेक्टर आहात, देन तुम्हाला एवढ्या गोष्टींची गरज काय. पण तरीही जर आपल्याला असं करायचं आहे की कॉम्पिटिशनमध्ये जायचं सपोज, तर त्यावेळेला तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव सेट, म्युझिक, लाईट्स या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर त्यासाठी कॉन्ट्रीब्युट करतो आम्ही, आमची पूर्ण टीम कॉन्ट्रीब्युट करते. आणि जर येण्या जाण्याचा काही खर्च असेल तर तो आम्ही कॉन्ट्रीब्युट करतो. पण नाटकाला जो लागणारा पैसा आहे तो मी माझ्या स्वतःच्या खिशातून टाकतो.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे लाईटसाठी खर्च, सेटसाठी खर्च, जर अजून कुठल्या टेक्निकल गोष्टींसाठी खर्च लागणार असेल तर तो पूर्ण मी करतो. बाकी येण्या जाण्याचं, खाण्यापिण्याचं, याचं सगळं आम्ही मिळूनच करतो. हे आमच्यासोबत होतं, हे आम्ही करतो.
1: ऑफकोर्स इट्स अ टीम वर्क, नाटक म्हणजे टीम वर्क आहे, तर ते होणारच. पण मला सांग, कुठली जर यूथ जनरेशन आहे सध्या आणि कोणाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी काय अभ्यास करायला पाहिजे आणि कसा सराव केला पाहिजे?
0: रीडिंग केलं पाहिजे.
1: ओके.
0: हा, रीडिंग केलं पाहिजे. आणि जसं मी सांगतो की कोणाला जर डिरेक्शन करायचं असेल किंवा डिरेक्टर व्हायचं असेल, मे इट बी फिल्म ऑर मे इट बी थिएटर डिरेक्टर, सो त्यांनी ऑडिओ ड्रामाज ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. ऑडिओ ड्रामाज ऐकल्याने तुमची जी इमॅजिन करण्याची जी शक्ती असते किंवा इमॅजिन करण्याचं जे पोटेन्शियल असतं ना ते कैक पटीने वाढतं असं मला वाटतं. इट्स अ व्हेरी गुड एक्सरसाइज की तुम्ही ऑडिओ ड्रामाज ऐका. इट्स अ व्हेरी गुड थिंग टू रीड समथिंग. पेपर वाचणं, कारण पेपरमध्ये काही ना काही गोष्टी येत राहतात, काही ना काही न्यूज येत राहतात. कधी काही चांगली बातमी आली, कधी काही अशी दुःखद बातमी आली, तर त्याला वाचून मग त्याचा एक सीन उभा कसा होऊ शकतो किंवा याच्यात दोन कॅरेक्टर्स आहेत तर ते कसे उभे राहू शकतात, ते कसे कॅरेक्टरायझेशन त्याचं कसं होऊ शकतं, या सगळ्या छोट्या मोठ्या एक्सरसाइजेस राहतात ज्या एका डिरेक्टरनी केल्या पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच. पण शैल, जसं सुरुवातीला म्हणाला तू की तुला एक डबिंग आर्टिस्ट व्हायचं होतं, व्हॉइस आर्टिस्ट व्हायचं होतं, आणि आता तू डिरेक्शनकडे पण वळलेला आहे, तर असं काही तुझी इच्छा आहे का की असं ड्रीम प्रोजेक्ट मला करायचं आहे, आयदर ते प्ले असो, कुठलं ड्रीम प्ले असो, ऑर कुठलं डबिंग तुला जर करायचं आहे जे तुला इच्छा खूप आहे?
0: डबिंग तर मला असं सांगता येणार, पण मला साऊथ इंडियन मूवीजला, म्हणजे प्रॉपर एक अशी साऊथ इंडियन मूवी मला डब करायची आहे,
1: हिंदीमध्ये
0: हिंदीमध्ये मला डब करायची आहे.
1: ओके.
0: डिरेक्ट जर मला काही करायचं असेल तर माझ्याकडे एक कॉन्सेप्ट आहे जी मला करायची खूप इच्छा आहे. इट इज बेस्ड ऑन वेंट्रिलॉक्विझम, म्हणजे बोलक्या बाहुल्यांचा जो खेळ असतो, वेंट्रिलॉक्विझम वरती मला काही करायचं आहे, मला खूप आवडेल. आणि अजून एक आहे जे महाभारत, मला महाभारतावरती एक प्ले किंवा आय वॉन्ट टू डू समथिंग ऑन दॅट. महाभारत लाईक नेव्हर सीन बिफोर असं मला करायचं आहे. आय डोंट वॉन्ट की त्याच त्याच गोष्टीला मी रिपीट करावं, मला काहीतरी वेगळं करायचं आहे त्याच्यातून, अशी इच्छा आहे. लेट्स सी हाऊ इट गोज.
1: क्या बात आहे, क्या बात. तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं आणि तू वेळात वेळ काढून आला, खरंच तुझे खूप खूप आभार.
0: थँक्यू सो मच ताई.
1: मित्रांनो, नाटकाचा पडदा जरी इथे पडला असला तरी विचारांचे रंगमंच मात्र नेहमी सजलेले असतात. जर तुमच्यातही एखादी गोष्ट सांगायची, विचार मांडायची ताकद असेल तर नाटकात काम करण्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांची अंकिता पोहरकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सळसळता उत्साह, नव्या कल्पना, प्रायोगिक रंगभूमीची धडपड आणि संस्कृतीची जोड घेऊन चालणारी ही आपली युवावाणी. आजच्या या विशेष भागात आपण पोळ्याचा आनंद घेतला, मारबत आणि बडग्याच्या जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा दिला आणि तरुणाईच्या माध्यमातून रंगभूमीचा एक नवा दृष्टिकोन अनुभवला. सण, उत्सव आणि कला हेच तर आपल्याला एकत्र आणतात, जगण्या चे बळ देतात आणि समाजाशी जोडून ठेवतात. चला तर मग हाच सलोखा आणि हाच वैश्विक आनंद मनात जपत पुढील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊया. आजच्या या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तर मी तुमची लाडकी निवेदिका अश्विनी आपली रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन विषयासह, तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

संध्याकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे यासंदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका, नितीन केंजळे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: कामगार कुठे असतात? शेतावर असतात, गावामध्ये असतात, पण फार मोठ्या संख्येनं मोठ्या शहरांमध्ये असतात. शहरं जशी मोठी होतात तसं त्याला सुविधा देण्यासाठी जी लोकनियुक्त प्रतिनिधींची एक संघटना काम करते त्याला आपण कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका म्हणतो. पुणे क्षेत्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे महानगरपालिका अधिक जुनी आहे आणि या महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी, कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका, श्रीयुत नितीन केंजळे आज आपल्याशी बोलायला आलेले आहेत. ते दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा आणि विकास बोर्डाचे विभागीय अध्यक्ष आहेत, जे पुणे विभागासाठी काम करतात. 8 जिल्हे त्यात ते काम पाहतात. सर नमस्ते.
2: नमस्ते
1: केंजळे सर. आताच जर आपण पाहिलं तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करताना, लोकांना वेगवेगळ्या सुविधा देताना मोठ्या प्रमाणावरती कामगार लागतात, वेगवेगळं कौशल्य असणारे कामगार लागतात. साधारणपणे अंदाजे किती कामगार आपल्यासोबत काम करतात?
2: पुणे महानगरपालिकेमध्ये कायम कामगार जे आहेत ते जवळपास 17,000 आहेत. कंत्राटी कामगार जे आपण ठेकेदारांमार्फत विविध कंत्राटद्वारे घेतो तर असे जवळपास 10,500 कामगार महानगरपालिकेत काम करतात.
1: नोडल अधिकाऱ्याचं पण काम करताय माहिती अधिकारासाठी.
2: बरोबर.
1: त्याशिवाय आपण कामगार कल्याणासाठी विशेष रुपानं लक्ष देत आहात, तर त्या दृष्टीनं आपला या पाठीमागचा जो उद्देश आहे हा काम करतानाचा, त्या दृष्टीनं काय सांगता येईल?
2: मुख्य कामगार अधिकारी या दृष्टीनं आम्ही काम करताना प्रमुख जो उद्देश असतो तो मालक आणि कामगार यांच्यामध्ये दुवा साधणे, यांच्यामध्ये समन्वय साधणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे आणि कामगार आणि प्रशासन यामध्ये सलोख्याचं वातावरण राहायला पाहिजे, औद्योगिक शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे, या उद्देशाने कामगार कल्याण विभाग प्रामुख्याने काम करतो.
1: हा झाला अर्धा भाग की ब्रिजचं काम आपण करतोय, पुलाचं काम करतोय, सेतू किंवा दुव्याचं काम करतोय, पण आपला जो कामगार आहे तो सकुशल असावा, आरोग्यपूर्ण असावा, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्य त्याचं स्ट्रॉंग राहावं, त्या दृष्टीनं कोणकोणत्या कल्याणकारी योजना आपण करतात? त्यातही दोन भाग असतील, एक कामगार कल्याण निधीद्वारे केल्या जाणाऱ्या आणि महानगरपालिकेनं स्वयं निधीद्वारे केल्या जाणाऱ्या, त्याविषयी सांगता?
2: पुणे महानगरपालिकेतर्फे ज्या योजना कामगार कल्याण निधी म्हणून केल्या जातात, तर हा कामगार कल्याण निधी स्वतंत्र स्थापन झालेला आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचे अध्यक्ष माननीय महापालिका आयुक्त आहेत, त्याचे कार्याध्यक्ष माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत, त्याचे खजिनदार मुख्य लेखा व वित्त विभाग आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचा सचिव म्हणून मी मुख्य कामगार अधिकारी काम पाहतो. त्यानंतर मान्यताप्राप्त संघटनेचे जे सरचिटणीस आहेत ते त्यामध्ये पदसिद्ध सदस्य आहेत, वर्ग 1 मधील 1 सदस्य, वर्ग 2 मधील 1 सदस्य, वर्ग 3 मधील 5 सदस्य, 3 सदस्य आणि वर्ग 4 मधील 3 सदस्य असे त्याच्यावर सदस्य असतात. प्रथम मी सांगेल की गुणवंत कामगार पुरस्कार की दरवर्षी वर्ग 1 एक, वर्ग 2 एक, वर्ग 3 आणि वर्ग 4 यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे 13 अशा एकूण एवढ्या कर्मचाऱ्यांना, 20 कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. त्याचं स्वरूप असं आहे की 25,000 त्यांना एक धनादेश दिला जातो, एक स्मृतिचिन्ह असतं आणि एक सर्टिफिकेट. आणि हा कार्यक्रम जो असतो सर्वात मोठ्या प्रमाणावर मोठ्या व्यक्तींना बोलवून सर्वांच्या समक्ष हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की पुणे महानगरपालिकेत जे सेवक कार्यरत असताना निधन पावतात तर त्यांच्यासाठी पूर्वी आम्ही 75,000 रुपये देत असतो. आता मागच्या वर्षीपासून माननीय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार त्यामध्ये वाढ केलेली आहे आणि जर एखादा सेवक सेवेत असताना निधन पावला तर त्याला आम्ही 2 लाख रुपयांचं अनुदान देतो. आणि नुकतीच एक घटना घडली होती की दत्त जयंतीच्या दिवशी आमचा एक सेवक कार्यालयात असताना कोसळला खाली, काम करत असताना अटॅक येऊन कोसळला. तर सर्वांनी हळहळ व्यक्त केली की काम करत असताना, आणि त्याच्यासाठी दुसरी योजना नव्हती, आम्ही पूर्वी जे 75,000 देत होतो तीच रक्कम देत होतो. तर माननीय महापालिका आयुक्त यांनी सूचना केली की काम करत असताना जे सेवक अशा प्रकारे जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी ठोस रक्कम आपण द्यायला पाहिजे. म्हणून जर काम करत असताना एखादा सेवक कोणत्याही कारणास्तव जर गेला किंवा निधन पावला तर त्याला आम्ही 5 लाख रुपयांचं अनुदान लागू केलेलं आहे. म्हणजे जर सेवेत असताना निधन पावला तर 2 लाख आणि काम करत असताना निधन पावला तर 5 लाख असं अनुदान आम्ही देतो. त्याचबरोबर कामगार कल्याण निधी मार्फत आम्ही दरवर्षी जे 10वी 12वीमध्ये सेवकांचे पाल्य 65% किंवा त्याहून जास्त गुणांनी उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी आम्ही एक सत्कार म्हणजे गुणगौरव समारंभ त्याला म्हणतो आम्ही तो आयोजित करतो. त्यामध्ये त्यांना शालेय उपयोगी वस्तू म्हणजे हॅवरसॅक असेल, पेनड्राईव्ह असेल किंवा शालेय साहित्य असेल अशा प्रकारे वस्तू देऊन गौरवतो. तोही आम्ही समारंभपूर्वक मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर आपल्या सेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये आम्ही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतो कामगारांसाठी फक्त. त्यामध्ये सर्व सुखसोयी आम्ही कामगारांना देत असतो, म्हणजे क्रीडा साहित्य असेल, क्रीडांगण असेल, त्यांची भाडे असेल, काही त्यांना कपडे किंवा टोप्या जे काय असतील ते देतो, क्रीडा साहित्य देतो, आणि जे विजेते असतील त्यांना आम्ही मोमेंटो किंवा मेडल्स देऊन त्यांचा गौरव करतो.
1: खूप छान. कामगार कल्याण निधीशिवाय महानगरपालिका या आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांची काळजी कशी घेते, त्यातून कसं काम?
2: सर्वात मोठं महानगरपालिकेचे जे काळजी घेण्याचं सर्वात मोठं जे ध्येय आहे ते म्हणजे आरोग्य. म्हणजे प्रत्येक अशी योजना कुठेच नाहीये जी पुणे महानगरपालिका राबवते. प्रत्येक सेवकाच्या आरोग्याची काळजी महानगरपालिका घेते, त्यासाठी वैद्यकीय सहाय्य योजना म्हणून योजना आरोग्य विभागामार्फत कार्यरत आहे. त्यामध्ये सेवकाच्या बेसिक आणि डीए मधून 1% रक्कम आम्ही त्या वर्गणीमधून देतो सेवक. आणि महानगरपालिका जर एखादा सेवक ऍडमिट झाला असेल तर त्याच्या 90% खर्च महानगरपालिका उचलते. आणि ही सर्वात मोठी योजना आहे महानगरपालिकेच्या सेवकांच्या आरोग्याची. म्हणजे आरोग्याची काळजी करायची किंवा त्याचा मोठा खर्च येईल याबाबत चिंता ही करायची आवश्यकता कर्मचाऱ्यांना भासत नाही.
1: बरोबर.
2: पुणे महानगरपालिकेतील जे कार्यरत कर्मचारी आहेत त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतून जे सेवानिवृत्त सेवक होतात त्यांच्या आरोग्याची काळजी पुणे महानगरपालिका घेते. त्यांनाही पुणे महानगरपालिकेची सीएचएस योजना लागू आहे, वैद्यकीय अंशदायी योजना त्यांनाही लागू आहे आणि ते सुद्धा या आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि ही योजना फक्त पुणे महानगरपालिकेतच चालू आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेत जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांचा 25 लाखांचा विमा उतरवलेला आहे. जगभरामध्ये कोठेही त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यास त्यांना 25 लाखाच्या मर्यादेपर्यंत लाभ होतो, मृत्यू झाल्यास 25 लाख, आणि जर विकलांगता आले तर त्या प्रमाणात त्यांना पैसे मिळतात. नुकतेच एका केसमध्ये एकाच्या बोटाचा एक पेरा फक्त तुटला होता तर त्याच्यामध्ये त्यांना 6.5 लाख रुपये या विम्यामधून मिळाले आहेत. आणि एक विशेष सांगायला मला आवडेल की पुणे महानगरपालिकेतील सेवकांनी जेवढे पैसे गुंतवले आहेत त्यापेक्षा जास्त लाभ हा पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजनेतून झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की विविध तुमच्या रजा असतील तर रजेचे भरपूर प्रकार आहेत महानगरपालिकेमध्ये. अर्जित रजा आहेत आपल्या 33 वर्षाला, मेडिकल 12 आहेत, चतुर्थ श्रेणीसाठी कॅज्युअल लीव 12 आहेत आणि स्टाफसाठी 8 आहेत. त्याच्यानंतर जर एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा वैद्यकीय दृष्ट्या आजारी असेल पण त्याला क्षयरोग झाला असेल किंवा कॅन्सर झाला असेल तर त्यांना 1 वर्ष भरवेतनी रजा दिली जाते आणि त्यातूनही तो जर बरा झाला नाही तर जवळपास 3 वर्षापर्यंत ती रजा वाढवून दिली जाते. आणि जर कोणाला अशी रजा शिल्लक राहिली नाही तर तो बरा होईल या हिशोबाने त्यांना आणखी रजा सुद्धा दिली जाते. आमच्या कामगार कल्याण विभागामार्फत जे पेन्शनर्स आहेत तर काही लोकांना पेन्शनमध्ये विलंब होत असेल तर आम्ही दर महिन्याला आढावा बैठक घेतो. कुणाच्या पेन्शन प्रकरणी अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सफाई सेवक किंवा सुरक्षा विभागातील सेवक असतील तर त्यांना गणवेश हा डीबीटी म्हणून त्यांना रक्कम 1-1.5 हजारापर्यंत रक्कम त्यांना डीबीटीद्वारे दिली जाते. पूर्वी कपडे शिवून देत होतो पण त्याबाबत तक्रारी असायच्या म्हणून आता गव्हर्नमेंटनी निर्णय घेतला की आपण त्यांना डीबीटी करूया. महिलांसाठी 6 महिन्याची प्रसूती रजा दिली जाते कंपल्सरी
1: मातृत्व.
2: हा आणि बाल संगोपन रजा सुद्धा शासनाने लागू केली 2 वर्षापर्यंतची
1: जी केंद्र शासनाकडे सध्या सर्व कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे ते पण आपल्या महानगर कर्मचाऱ्यांना मिळतो.
2: त्याचबरोबर कामगारांना काही अडीअडचणी असल्या तर कामगार कल्याण विभागात येऊन समक्ष डायरेक्ट माझ्या ऑफिसमध्ये मला येऊन भेटतात. आमचं दार सदैव कामगारांसाठी उघडं आहे. कुणालाही आम्ही वेटिंग करायला लावत नाही.
1: आता या कामगारांच्या

0: बाबतीमध्ये त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं, शारीरिक आरोग्य चांगलं राहावं आणि ते आजारीच पडू नयेत म्हणून क्रीडा किंवा मनोरंजन या दृष्टीनं काही खास कार्यक्रम घेतले जातात का?
1: हो, पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे कामगार कल्याण विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कला मंच म्हणून स्थापन केलेला आहे आणि त्या सांस्कृतिक कला मंचाचा मी अध्यक्ष आहे. माझ्या हाताखालील कामगार अधिकारी जे आहेत ते सुद्धा यामध्ये सचिव म्हणून काम पाहतात. वर्ग 1 ते 4 मधील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी त्यामध्ये एक सहभागी आहेत. याच्या माध्यमातून आम्ही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेतो. 15 फेब्रुवारी महानगरपालिकेचा वर्धापन दिवस आहे तर त्या दिवशी आम्ही विविध कलागुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये विविध कलागुण असेल, कुणाला वाद्य वाजवायचं असेल, नृत्य करायचं असेल, सामूहिक नृत्य असेल याचा समावेश होतो. दुसरा जो भाग आहे की काही लोक आमचे नाटक सादर करतात तर ते नाटक सुद्धा आमचे सेवक बसवतात, त्यासाठी आम्ही त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देतो. आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असतो की आमचे 20-22 जे सेवक आहेत की ज्यांना गाण्याची आवड आहे तर ते सेवक सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात आणि याच्यासाठी सर्व खर्च हा महानगरपालिका स्वतः उचलते.
0: 17,000 कर्मचारी आपल्याकडे काम करतात स्थायी स्वरूपाचं आणि 10,000 कर्मचारी जे आहेत अस्थायी स्वरूपाचे आहेत, तर जवळपास एका गावाची लोकसंख्या झाली सर ही.
1: बरोबर.
0: आणि नैसर्गिक न्यायानं याच्यामध्ये मतांतर होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात, जी आज्ञावली देण्याची चेन ऑफ कमांड आहे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो आणि काही तक्रारी तयार होऊ शकतात. तर तक्रार निवारणासाठी आपण कशी सोय केलेली?
1: तक्रार निवारणासाठी आमच्याकडे प्रथमतः स्वतः त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा अर्ज देऊ शकतात. त्यानंतर आम्हाला स्वतः आमच्या कामगार कल्याण विभागाकडे तक्रार देऊ शकतात. त्यानंतर जर त्यांचं त्यांच्या खात्याने ऐकलं नाही किंवा त्यांची तक्रार सोडवली नाही तर ते अतिरिक्त आयुक्तांकडे सुद्धा तक्रारी करतात आणि त्या तक्रारी नंतर आमच्याकडेच येतात. कामगार कल्याण विभागाकडे पाहणी करतो की या तक्रारीत किती तथ्य आहे,
0: शहानिशा
1: केली जाते आणि जर त्यात काही आढळलं आम्हाला तर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवतो की बाबा याच्यावर अन्याय होतोय किंवा हे तुमचं चुकतंय, याचं पेमेंट चुकीचं आहे किंवा यांना झालेली शिक्षा चुकीची आहे, तर आम्ही त्या खात्यांना कळवतो त्याप्रमाणे कारवाई होते.
0: आणि कामगार सुद्धा खुलेपणाने तुमच्यापर्यंत?
1: खुलेपणाने म्हणजे डायरेक्ट माझं दार सर्वांसाठी ओपन आहे. सर्व डायरेक्ट माझ्याशी येतात, जसे खाते प्रमुख येतात इतर अधिकारी येतात त्याचप्रमाणे कामगारांना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये डायरेक्ट येण्यासाठी आम्ही सूट.
0: हे झाले स्थायी कर्मचारी. आपले अस्थायी कर्मचारी जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट लेबर खाली येतात, म्हणजे कोणीतरी एक कॉन्ट्रॅक्टर असतो तो सप्लाय करतो आपल्याला हे मनुष्यबळ.
1: बरोबर.
0: तर त्यांचं किमान वेतन असेल किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी असेल किंवा त्यांच्या हजेरीविषयीची अडचणी असतील त्याविषयी कसं आपण लक्ष ठेवता?
1: याबद्दल आमच्याकडे कामगार कल्याण विभागाने 8 उपकामगार अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की पुणे महानगरपालिका ही एकमेव अशी संस्था आहे, शासकीय संस्था आहे की या कंत्राटी कामगारांची काळजी घेण्यासाठी काम करते. कारण आमच्या विभागामार्फत जे कंत्राटी कामगार नेमलेले आहेत, ठेकेदारामार्फत जे कामगार नेमलेले आहेत, त्यांनी दिलेले सर्व फायदे आमच्या विभागाकडून तपासणी केल्याशिवाय त्यांना बिलच अदा केलं जात.
0: अच्छा.
1: आणि हा सर्वात मोठा लाभ आहे की आमच्या महानगरपालिके थ्रू, म्हणजे जर एखाद्या कंत्राटी कामगारांचे त्यांनी वेतन कमी दिले असेल तर आम्ही त्या संबंधित खात्याला ते कळवतो की बाबा हे त्यांनी कमी दिलेले आहे ते द्या आणि आम्ही पुढील बिलापूर्वी ते तपासतो परत की यांनी त्यांना ते फायदे दिलेले आहेत किंवा नाहीत. त्यामध्ये ईएसआय असेल, ईपीएफ असेल, मिनिमम वेजेस असेल, त्यांची हजेरी असेल, त्यांचं वेतन रजिस्टर, ह्या सर्व गोष्टी तपासल्या जातात, ऑनलाईन तपासल्या जातात. ठेकेदारांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर स्वतः कंत्राटी कामगार आमच्या ऑफिसला येऊन तक्रार सांगतात की साहेब माझा एवढं पीएफ कापायला पाहिजे होता परंतु त्यांनी तो कापलेला नाही, माझ्या अकाउंटला एवढेच पैसे भरलेले आहेत. तर आम्ही त्या संबंधित ठेकेदारांना बोलवून किंवा त्या खात्यांना बोलवून आम्ही ते सांगतो की या पूर्तता करून घ्या आणि त्या पद्धतीने ते पूर्तता करून घेतात. दरवर्षी वॉर्ड ऑफिस लेवलला म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाच्या लेवलला त्या त्या ठिकाणी कामगारांची तपासणी केली जाते आणि ज्या ज्या कामगारांना काही व्याधी असतील तर त्यांना त्या स्पष्ट केल्या जातात. दुसरी गोष्ट, पुणे महानगरपालिकेचे जे दवाखाने आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्वांना, सर्वांच्या तपासण्या त्या ठिकाणी मोफत होतात, त्यामुळे

0: त्याबद्दल आमचे कर्मचारी जागृत आहेत आणि ते स्वतःच्या तपासण्या वेळोवेळी करून घेतात.
1: सर, या सगळ्या कामाशिवाय आपण आणखीन एक काम करता, ते आहे माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत नोडल ऑफिसरचं काम. ते धरून म्हणजे आत्ताच्या या कामाचा तुमचा लोड किंवा कामाचं स्वरूप लक्षात घेऊन या कामाकडे कसं लक्ष दिलं जातं आणि माहितीचा अधिकार हे लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं आपलं कार्य कसं चालतं?
0: नोडल अधिकारी, माहिती अधिकाराचं नोडल अधिकारी म्हणून काम करताना एक सिनियर क्लार्क आम्ही नेमलेला आहे की जे नॅशनल पोर्टल जे आहे माहिती अधिकाराचं, त्याच्यावरचे ज्या आमच्याकडे तक्रारी येतात त्या संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब वर्ग केले जातात. अर्जांच्या अनुषंगाने पाठपुरावा घेतला जातो. त्याचबरोबर की काही लोक आमच्याकडे तक्रारी पण करतात की आम्ही अर्ज केला आहे परंतु आम्हाला माहिती मिळत नाहीये, तर त्याची आम्ही सोय केलेली आहे की आम्ही प्रत्येकाला पत्र देतो स्वतः आणि त्या खात्याला कळवतो आणि ते संबंधी जे तक्रारदार आहेत किंवा जे माहिती मागणारे अर्जदार आहेत त्यांनाही आम्ही पत्र देतो की आम्ही तुमचा अर्ज, तुमची तक्रार पुढे पाठवलेली आहे, जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही परत एकदा सांगू शकता. मलाही त्यांच्याकडून फोन येतात बऱ्याच लोकांकडून, तर मी पर्सनली माझ्या माणसांना बोलून त्या व्यक्तींशी त्या खात्यांशी मी चर्चा करत असतो. त्याचबरोबर आम्ही वेळोवेळी आमचे जे जनमाहिती अधिकारी आहेत किंवा अपील अधिकारी आहेत की त्यांच्याबद्दल सुद्धा सुसंवाद करण्यासाठी आमची प्रशिक्षण प्रबोधिनी स्वतंत्र आहे. त्या प्रबोधिनीमार्फत विविध विषयांचं जसं प्रशिक्षण दिलं जातं तसं माहिती अधिकाराचं देखील प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वेळा यशदा जी आहे आपली यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी, त्यांचे पण तज्ज्ञ येऊन आमच्या इथे सर्व माहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी यांना प्रशिक्षण देत असतात, जेणेकरून हे जे माहिती अधिकाराचं काम आहे हे सुकर आणि लवकरच व्हावं. परंतु मला एक अशी खंत वाटते की माहिती अधिकार कायदा हा लोकांसाठी केलेला आहे, जनतेसाठी केलेला आहे की शासकीय माहिती ताबडतोब त्यांना उपलब्ध व्हावी, परंतु ती माहिती देत असताना अनेक अडथळे लोकांना येतात. शासकीय कर्मचाऱ्यांना पण त्याचा त्रास होतो किंवा नागरिकांना पण त्याचा त्रास होतो की सर्वात जास्त माहिती ही तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली पाहिजे.
1: हो,
0: जास्तीत जास्त माहिती जर तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली
1: स्वयंस्फूर्तीने लोकांसाठी माहिती खुली केली
0: तर जास्त अर्ज येणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता माहिती अधिकाराचा आपण ऐकतो की गैरवापर मोठ्या प्रमाणावर होतोय हे आपण ऐकतो आणि दरवेळेस ह्याच गोष्टी समोर येतात की माहिती अधिकाराचा त्रास होतो. तर याबाबत माझं असं म्हणणं आहे की माहिती अधिकार हा लोकांच्या हितासाठी आहे, लोकांनी त्याचा योग्य वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. लोकांसाठी माहिती अधिकार कायदा कशासाठी आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवायच्यात. आता समजा नळ कनेक्शन असेल, एखादा इमारत बांधायची असेल कोणाला, तर त्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा, त्याचे खर्च किती येतो, या गोष्टी नागरिकांनी मागितल्या पाहिजे. एखादी इमारत जर आपल्याला बांधायची असेल तर त्याच्यासाठी किती कालावधी लागतो, त्याला कुठली कागदपत्र लागतात, कुठली मान्यता लागते, या गोष्टी त्यांनी मागितल्या पाहिजेत. एखादं काम करत असेल त्या कामाबद्दल माहिती मागितली पाहिजे. परंतु हल्ली ट्रेंड असा आहे की मी एखादं काम तुम्हाला सांगायचं शासकीय अधिकाऱ्यांना आणि मग त्यांनी ते काम समजा त्याच्याकडून नाही झालं किंवा ती नियमात बसत नसेल तर त्या अधिकाऱ्याविरुद्ध त्याची पर्सनल माहिती मागून त्याला टॉर्चर केल्यासारखं काम करायचं.
1: असं करता कामा नाही.
0: अशी मला सर्वांना एक विनंती राहील की आपलं जे काम आहे त्या कामाबद्दल त्यांनी माहिती अधिकार केला पाहिजे. शासनाचे उपक्रम आहेत त्याच्याबद्दल माहिती घ्या, शासनाचं काम आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या. पण पर्सनल व्यक्तीला जाऊन बदनाम करणं किंवा व्यक्तीची माहिती मागवणं त्याच्याबद्दल अपशब्द बोलणं या गोष्टी यातून टाळल्या गेल्या पाहिजेत.
1: 20-25 हजार कर्मचाऱ्यांच्या बरोबर काम करताना आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत ही पुणे महानगरपालिका आहे, याच्याबरोबर मध्यभागातून जाणारी नदी आहे, जवळपास मोठे डोंगर आहेत, त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत मोठी झालेली आहे. पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीनं केंद्र भारतभरात मोठं होत असल्यामुळे आणि फार महत्वाच्या संस्था या भागात असल्यामुळे देशभरातून या ठिकाणी आणि तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठमोठी माणसं, शिक्षणतज्ञ, शिकणारी मुलं एकत्रित होत चाललेली आहेत. या घनतेमुळे सामाजिक प्रश्नही वाढतात. अगदी साधा घनकचऱ्याचा प्रश्न म्हटला आपण, साथ रोग म्हटलं, किंवा डिझास्टर काही जे येते, आपत्ती, कधी आग लागलेली असेल, कधी पूर आलेला असेल, कधी भूकंपासारख्या गोष्टी असतील, या सगळ्यांना तोंड देत असताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य कायम राहावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, आणि त्यासोबतच त्यांच्यावरती डिपेंडंट असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा मिळावी, या दृष्टीनं मुख्य कामगार कल्याण अधिकारी म्हणून आपण जे काम करताय महानगरपालिकेमध्ये खूपच कौतुकास्पद आहे. याशिवाय आपण दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षा आणि विकास बोर्डावरती विभागीय अध्यक्ष म्हणून जे काम करताय, की जे या 8 जिल्ह्यांमध्येही ते आपल्याला प्रकाश दिसणार आहे, तर त्या दृष्टीनं हे सगळं काम करताना आपल्याला अधिक ऊर्जा मिळावी, अधिक लोकाभिमुख, अधिक कामगाराभिमुख आपल्याकडनं काम व्हावं अशी आमची शुभेच्छा. आज आपण आमच्याशी बोलायला आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: आताच आपण मुख्य कामगार अधिकारी कामगार कल्याण विभाग महानगरपालिका पुणे नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सायंकाळचे 6:55 झाली आहेत.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
2: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो. त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
3: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
2: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी 11:00 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यानंतर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. गणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवाव्या लागतात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते म्हणाले. आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे. या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे असं कृषी विभागानं कळवलं आहे. त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नाही, तर विद्यार्थ्यांनी सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करायला हवीत, असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. या सोहळ्यात एकूण 6 सुवर्णपदकं, 1 लाखाहून अधिक पदवी प्रमाणपत्र, 446 PhD आणि 2 MPhil प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतींच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतींबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यावर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीत उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती, तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी, असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल, असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. राज्याच्या ग्रामीण भागात आज बैलपोळा उत्साहानं साजरा होतोय. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर नगरपरिषदेनं बैलपोळा भरवला होता. सहभागी लोकांनी पारंपरिक खेळ खेळत झडत्या म्हटल्या, उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं मिळाली. भंडाऱ्यातही पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली आणि बैलांचं औक्षण केलं. परभणी जिल्ह्यात यावर्षी कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा झाला. हिंगोलीतही महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट आहे, तरीही शेतकरी हा सण उत्साहात साजरा करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही श्रावणी पोळा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी विशेष तपास पथकामार्फत करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत आंदोलक परीक्षार्थींसोबत चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचे निर्देश MPSC देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी KYD अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत QR कोड प्लेट लावणं बंधनकारक झालं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली KYD प्लेट डॉक्टरांनी यावर्षीच्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. गुजरातमधल्या वनतारा इथून माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठाकडे मार्गस्थ झाल्याचं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज सांगितलं. गेल्या वर्षी या हत्तीणीला वनतारा प्रकल्पात पाठवलं होतं. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयानं तिला नांदणी मठाच्या सुपूर्द करण्याचा निर्णय दिला होता.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाजबांधवांनी

0: एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या अर्थेशिवारात काल संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून बिबट्या जेरबंद होईपर्यंत मजुरांना शेतात कामासाठी पाठवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. उपांत्य फेरीत आता भारताच्या मुलींच्या संघाची लढत कोरिया आणि मलेशिया यांच्यातल्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाबरोबर होईल. भारताचा मुलांचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची SIT मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण झालं. धोरणात्मक पातळीवर मालवाहतूक, उद्योग व्यवसायांची समृद्धी, रोजगार या आणि अशा महत्वाच्या पैलूंच्या अनुषंगानं या कॉरिडॉरचं महत्व आपण आजच्या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण आणि वेगवान दळणवळण हा कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मानला जातो. याच दिशेनं वाटचाल करत राहण्याचा निर्धार केलेल्या आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण केलं. यासाठी तब्बल 20,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला गेला आहे. या समर्पित कॉरिडॉरमुळे एकाच मालगाडीतून 250 पेक्षा जास्त ट्रकांइतका माल अत्यंत वेगानं वाहून नेता येणार आहे. सुमारे 1504 किलोमीटर लांबीचा हा पश्चिम कॉरिडॉर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात या राज्यांमधून जाणार आहे. या मार्गावरून धावणाऱ्या डबल स्टॅक मालगाड्यांमुळे मालवाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया.
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जवळपास 1600 किलोमीटरचा कॉरिडॉर आहे. उत्तर प्रदेश पासून JNPT पर्यंत अनेक राज्यातनं जाणारा हा कॉरिडॉर आहे. 1,30,000 कोटी रुपये खर्च करून या कॉरिडॉरचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे वेस्टर्न पोर्ट जो आपला आहे किंवा वेस्टर्न सी जे आहे आपला, त्यावरनं होणारा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याकरता आता डेडिकेटेड रेल्वे लाईन आपल्याला प्राप्त झाली आहे. या डेडिकेटेड लाईनमुळे आपल्या कार्गोचं स्पीड वाढणार आहे. जिथे आपल्याला 3 दिवस लागायचे तिथे 12 तासामध्ये आता कार्गोची मुवमेंट होणार आहे. आणि पहिल्यांदा देशामध्ये कंटेनरवर कंटेनर अशा पद्धतीची ट्रेन तयार करण्यात आली आहे. जवळपास 1 किलोमीटर लांब ही ट्रेन आहे, म्हणजे एक ट्रेन 250 ट्रकचा माल घेऊन जाऊ शकते इतक्या प्रमाणात या ट्रेनची कॅपॅसिटी केली आहे. त्यामुळे प्रदूषण वाचणार आहे, डिझेल पेट्रोलचा खर्च वाचणार आहे, गती वाढणार आहे. सगळ्यात महत्वाचं उद्योगाच्या क्षेत्रामध्ये भारतासमोरचं सगळ्यात मोठं संकट असं होतं की सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये आणि लॉजिस्टिक्स कॉस्ट मध्ये भारतामध्ये 14% त्याची कॉस्ट लागायची आणि चीनमध्ये 7% लागायची. मोदीजींनी गेल्या 10 वर्षात 14% ती 10% आणली, पण आता या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे ती 60% आपण आणू शकू आणि चीनशी आपण कॉम्पीट करू शकू. याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या JNPT पोर्टला होणार आहे. आणि पहिल्यांदा आता JNPT पोर्ट पुढच्या 2 वर्षामध्ये 10,00,000 TEU म्हणजे मिलियन प्लस TEU हँडल करणारा देशातला पहिला पोर्ट होणार आहे. एकूणच उद्योगाकरता, व्यापाराकरता आणि रोजगार निर्मिती करता एक प्रचंड मोठी भेट मोदीजींनी आपल्याला दिली आहे. जापान सरकारच्या जायकाने याच्यामध्ये मदत केली आहे, त्यांचे मी आभार मानतो आणि विशेषतः मोदीजींचे आणि रेल्वे मंत्री मोदींचे मी आभार मानतो.
0: श्रोते हो, पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा सुमारे 178 किलोमीटरचा भाग आपल्या रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून जाणार आहे. स्वाभाविकपणे राज्यातल्या सर्वच क्षेत्रातल्या मालवाहतुकीवर दूरगामी सकारात्मक परिणाम घडून येणार आहे. यासाठी राज्यात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकही केली गेली आहे. या कॉरिडॉरमुळे देशातल्या सुमारे 55% कंटेनर हाताळणाऱ्या JNPT बंदराची क्षमताही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यासोबतच आगामी वाढवण बंदरालाही भक्कम रेल्वे जोडणी मिळाल्यानं महाराष्ट्र हे जागतिक पातळीवरचं एक प्रमुख रसद पुरवठा केंद्र म्हणूनही उदयाला येईल. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या उद्योग व्यवसाय क्षेत्राचा विकास, अर्थकारण, रोजगार या अनुषंगानं या कॉरिडॉरचा राज्याला काय लाभ होणार याविषयी अधिक सांगतायत रेल्वे पायाभूत सुविधांचे अभ्यासक आणि पत्रकार महेश चेमटे.
2: महाराष्ट्राच्या बंदरावर उतरलेला माल काही दिवसात नव्हे तर काही तासात अधिक वेगाने आणि नियोजित पद्धतीने उत्तर भारतातील बाजारपेठांपर्यंत उपलब्ध होतोय. शेतमाल असो वा वाहनांचे सुटे भाग, औद्योगिक उत्पादन असो वा कंटेनरमधून जाणारा निर्यातीचा माल, या संपूर्ण मालवाहतूक साखळीला आता मिळाली आहे एक स्वतंत्र रेल्वे वाहिनी, अर्थात पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग। नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मालवाहतूक मार्गाचे उद्घाटन झाले। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर अर्थात WDFC, JNPT, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण ते दादरी असा 1,506 किलोमीटरचा मार्ग आता पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे। या मार्गाचा महाराष्ट्रासाठी होणारा फायदा आपण पाहूया। महाराष्ट्राची ओळख केवळ औद्योगिक राज्य नाही तर देशातील महत्त्वाचे सागरी प्रवेशद्वार असलेले राज्य म्हणूनही आहे। नवी मुंबईतील JNPA अर्थात JNPT हे देशाच्या महत्त्वाच्या कंटेनर बंदरांपैकी एक। आता या बंदराला उत्तर भारतातील औद्योगिक पट्ट्याशी थेट जोडणारी स्वतंत्र रेल्वेवाहिनी उपलब्ध झालेली आहे। म्हणजेच बंदर, रेल्वे, उद्योग, बाजारपेठ ही संपूर्ण साखळी अधिक वेगवान होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे। WDFC मुळे महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड या सर्व भागातील औद्योगिक केंद्रांना उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि गुजरात येथील बाजारपेठांशी अधिक सक्षम जोडणी मिळणार आहे। आज बंदरावर आलेला माल पुढे नेण्यासाठी रस्ते आणि रेल्वे या दोन्ही मार्गांचा वापर होतो। मात्र रेल्वेच्या विद्यमान मार्गावर प्रवासी गाड्या आणि मालगाड्या एकाच पायाभूत सुविधा वापरतात, त्यामुळे मालवाहतुकीला विलंब होतो। ह्याच समस्येसाठी मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गिका तयार करण्यात आलेली आहे। मालवाहतुकीचे नियोजन अधिक निश्चित करता येते। मोठ्या क्षमतेच्या लांब पल्ल्यांच्या मालगाड्या चालवणे शक्य होते। हे रेल्वेच्या स्वतंत्र मालवाहतूक मार्गाचे फायदे होय। एखाद्या भागात चांगली रेल्वे आणि रस्ते जोडणी झाली की तिथे केवळ वाहतूक वाढत नाही तर उद्योगधंदेही उदयास येतात। WDFCA आसपास लॉजिस्टिक पार्क, गोदामे, कंटेनर डेपो, कोल्ड स्टोरेज, ट्रक टर्मिनल, पॅकेजिंग केंद्र, वितरण केंद्र अशी विकसित होण्याची शक्यता आहे। WDFCमुळे महाराष्ट्रात नवीन उद्योगधंदे उदयास येण्याची शक्यता आहे। याचा फायदा केवळ परकीय गुंतवणुकीलाच नाही, स्थानिक रोजगारांना देखील मिळणार आहे। उदाहरणार्थ पालघरमधील एखादा छोटा उद्योग ऑटोमोबाईलचे सुटे भाग तयार करतो आणि ठाणे रायगडमधील एखादा उद्योग अभियांत्रिक उपकरणे तयार करतो। माल तयार झाला की ह्या दोन्ही बाजारपेठांना आता थेट मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। यामुळे वाहतूक वेळ कमी होईल, तसंच खर्चही कमी होईल आणि छोट्या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढते। एकूणच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे MSME क्षेत्रासाठी WDFC महत्त्वाचा ठरू शकतो। याचा फायदा केवळ कारखान्यांना मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष, डाळिंब, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने देशाच्या

0: दूरवरच्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मालवाहतूक महत्त्वाची ठरणार आहे. शेतातून बाजारपेठेपर्यंत प्रवास जितका कार्यक्षम तितकी शेतमालाची नासाडी कमी करण्याची आणि बाजारपेठ वाढवण्याची संधी आहे. गोदामात काम करणारे कर्मचारी, कंटेनर हाताळणारे कर्मचारी, ट्रक चालक, दुरुस्ती, देखभाल सेवा, पॅकेजिंग, हॉटेल आणि खाद्य व्यवसाय, लॉजिस्टिक कंपन्या अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी यामुळे निर्माण होऊ शकतात. एकूणच काय, मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गांवरील मालगाड्यांचा ताण कमी होणार आहे. WDFC म्हणजे केवळ 2 शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग नाही, तो महाराष्ट्राच्या बंदरांना, देशांच्या बाजारपेठाशी जोडणारा आर्थिक दुवा आहे. तो उद्योगांना नवी बाजारपेठ देणारा मार्ग आहे. तो शेतमालाला दूरच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची संधी आहे. तो लॉजिस्टिक, गोदाम आणि पूरक उद्योगांसाठी गुंतवणुकीचे नवे क्षेत्र आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मालवाहतुकीचा वेग वाढवणारा हा मार्ग महाराष्ट्राच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती देऊ शकतो. महाराष्ट्राची बंदरे, महाराष्ट्राचा उद्योग, महाराष्ट्राचा शेतकरी आणि देशाची बाजारपेठ या सगळ्यांना जोडणारा हा नवा आर्थिक मार्ग ठरण्याची क्षमता पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरमध्ये आहे, अर्थात WDFC मध्ये आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर WDFC हा मालवाहतुकीचा मार्ग नव्हे तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा नवा महामार्ग आहे.
1: श्रोते हो, पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर बरोबरच केंद्र सरकारनं पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचंही नियोजन केलंय. धोरणात्मक पातळीवर हे दोन्ही कॉरिडॉर देशाच्या उद्योग व्यवसायात तसंच आर्थिक प्रगतीचा प्रमुख आधार ठरणार आहेत. रसद पुरवठा व्यवस्थापनाचा खर्च कमी झाल्यानं स्वदेशी उत्पादनाला चालना मिळून आयातीवरचं अवलंबित्वही कमी होऊ शकेल. कृषी, ऊर्जा, कोळसा, पोलाद आणि खनिज यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या पुरवठा आणि मूल्य साखळीला अधिक बळकटी येईल. रोजगार तसंच प्रादेशिक आर्थिक विषमता दूर होणं या दृष्टीनंही याचा सकारात्मक परिणाम घडून येईल. अशाच धोरणात्मक मुद्द्यांच्या अनुषंगानं या कॉरिडॉरचा देशाला होणाऱ्या लाभाविषयी अधिक सांगतायत रेल्वे पायाभूत सुविधांचे अभ्यासक आणि पत्रकार महेश चेमटे.
0: पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग अर्थात WDFC देशाच्या अर्थकारणाला, मूल्य साखळीला आणि रोजगाराला धोरणात्मक बळ देणारा हा निर्णय. मालवाहतूक वेगाने झाली तर केवळ माल बाजारपेठेत लवकर पोहोचत नाही तर त्यासोबत संपूर्ण अर्थव्यवस्थेला वेग प्राप्त होतो. कच्चा माल कारखान्यात वेळेत पोहोचतो, कारखान्यात तयार झालेला माल बाजारपेठेत जलद पोहोचतो, निर्यातीचा माल बंदरापर्यंत वेळेत पोहोचतो आणि ग्राहकापर्यंत उत्पादन पोहोचण्याचा कालावधी कमी होतो. अर्थात या संपूर्ण चक्राला वेग देण्याचे काम देशभरात आता WDFC करणार आहे. मालवाहतुकीसाठी रस्त्याच्या तुलनेत रेल्वे मार्ग कधीही सोयीस्कर. रेल्वे वाहतुकीमुळे मालवाहतुकीचा खर्चही कमी होतो. मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी झाला तर भारतीय उत्पादनांच्या देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढते. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये जास्त वजनाची आणि लांब पल्ल्याची वेगवान मालगाडी चालवण्याची क्षमता आहे. डबल स्टेक म्हणजे डबल डेकर मालगाडीचेही नुकतेच उद्घाटन झाले आहे. माल वाहतुकीचा आता वेग वाढणार आहे आणि कमी वेळेत अधिकाधिक माल इच्छितस्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे. ऊर्जा, कोळसा, पोलाद, खनिजे, यंत्रसामग्री आणि औद्योगिक कच्चा माल यांची पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम झाली आहे तर देशांतर्गत उत्पादनाला अधिक चालना मिळू शकते. देशातच कच्चा माल उपलब्ध करून घेणे, त्याचं उत्पादन करणे आणि तयार वस्तू देशाच्या विविध भागात पोहोचवणे ही साखळी जितकी मजबूत तितकी आयातीवरील अनावश्यक अवलंबित्व कमी करण्याची क्षमता अधिक. याच माध्यमातून मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि देशांतर्गत उत्पादन वाढीच्या उद्दिष्टांना पायाभूत सुविधांचे बळ मिळू शकते. मालवाहतूक मार्गाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विविध क्षेत्रांना जोडणारी मल्टीसेक्टर सप्लाय चेन. शेतीमाल, कोळसा, वीज, खनिज प्रक्रिया, कच्चा माल आणि तयार उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणे या प्रत्येक टप्प्यावर वाहतूक महत्त्वाची असते. कृषी, ऊर्जा, पोलाद, खनिज उत्पादन आणि निर्यात या सर्व क्षेत्रांना एकाच व्यापक लॉजिस्टिक साखळीचा फायदा मिळू शकतो असे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे शक्य झाले आहे. देशातील अनेक प्रमुख रेल्वे मार्गावर प्रवासी आणि मालगाड्या एकाच मार्गाचा वापर करतात, त्यामुळे मालगाड्यांसाठी स्वतंत्र कॉरिडॉर निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. देशात हरित वाहतुकीकडे महत्त्वाचे पाऊल आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरण मुद्दा महत्त्वाचा आहे. मोठ्या प्रमाणावर माल रस्त्याऐवजी विद्युतीकृत रेल्वेने वाहून नेला गेला तर रस्त्यावरील ट्रक वाहतूक इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होऊ शकेल. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसात पोहोचणारा माल ह्या डेडिकेटेड फ्रेट

0: कॉरिडॉरमुळे काही तासात मुंबई ते दिल्ली सहज पोहोचणार आहेत. एकूणच पाहता WDFC हा केवळ रेल्वे प्रकल्प नाही तर तो देशाच्या लॉजिस्टिक व्यवस्थेचा कणा मजबूत करणारा प्रकल्प आहे. उद्योगांच्या मूल्य साखळीला वेग देणारा प्रकल्प आहे. कृषी आणि उत्पादन क्षेत्राला बाजारपेठेशी जोडणारा प्रकल्प आहे. देशभरात 2 DFC कार्यरत होत आहेत, ईस्टर्न DFC आणि WDFC. DFC मुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतातच, शिवाय हरित कमी कार्बन वाहतुकीच्या देशाला नवा मार्ग उपलब्ध होत आहे. WDFC मुळे केवळ मालवाहतुकीचा स्वतंत्र मार्ग म्हणूनच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या राष्ट्रीय पायाभूत सुविधेच्या रूपात पाहणे आवश्यक आहे. मालाचा वेग वाढला तर उद्योगाचा वेग वाढतो, उद्योगाचा वेग वाढला तर अर्थव्यवस्थेचा वेग वाढतो, आणि याच वेगाला दिशा देणारा WDFC अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे. विकसित भारताच्या वेगवान, सक्षम आणि शाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे.
1: श्रोते हो, या समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून देशानं रसद पुरवठा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांनी एका नव्या युगात प्रवेश केला असून यामुळे विकसित भारताच्या संकल्पालाही मोठं बळ मिळालंय हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर, आणि निवेदन विजया सहजराव.

0: सायंकाळचे 7:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया कृषी विज्ञान केंद्राचे नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी डॉक्टर विलास जाधव यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र कोजवाडील डहाणू जिल्हा पालघर या कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध उपक्रम राबवले जात असतात। आपल्याकडे महाराष्ट्रात बरीच अशी कृषी विज्ञान केंद्र आहेत की ज्यांच्याकडनं विविध उपक्रम हे राबवले जातात, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कसा विकास होईल, त्यांची शेती समृद्ध कशी होईल आणि एकूणच त्यांचं उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो सुद्धा कशा प्रकारे वाढेल, या सगळ्या दृष्टीने या कृषी विज्ञान केंद्रांचं योगदान हे खरंच खूप मोठं आहे। तर आज आपण या कृषी विज्ञान केंद्र कोजवाड हिल डहाणू जिल्हा पालघर या केंद्राचं कसं योगदान आहे, त्यांनी काय काय उपक्रम राबवले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा खरंच खूप चांगला फायदा झाला आहे, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत। ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विलास जाधव सरांना। विलास जाधव सर हे कृषी विज्ञान केंद्र डहाणू जिल्हा पालघर इथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। सर, कार्यक्रमात आपलं स्वागत।
8: नमस्कार।
7: नमस्कार सर, आता कृषी विज्ञान केंद्र कोजवाड हिल हे जे आहे तर या केंद्रा संदर्भात आधी तुम्ही काय माहिती द्याल?
8: कृषी विज्ञान केंद्र ही एक देशपातळीवरची कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार करणारी प्रभावी यंत्रणा म्हणून ओळखली जाते।
7: बरोबर।
8: 1974 ला पहिलं कृषी विज्ञान केंद्र पॉंडेचेरीला स्थापन झालं।
7: अच्छा।
8: ते तामिळनाडू अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत होतं।
7: बरं।
8: पद्दुचेरी त्याला आताचं नाव। त्यानंतर भारतातलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रात डहाणू तालुक्यात कोजवाड येथे याची स्थापना झाली 1976 ला। आणि त्यांचं व्यवस्थापन तत्कालीन म्हणजे त्यावेळची नामांकित आजही अतिशय उल्लेखनीय कार्य असणारी शैक्षणिक संस्था गोखले एज्युकेशन सोसायटीकडे कृषी विज्ञान केंद्राचे व्यवस्थापन सुपूर्द केले।
7: अच्छा।
8: म्हणजे याची सुरुवात 1976 ला झाली आणि जिल्ह्यात किंवा त्यावेळी देशामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करणारी शेती, शिक्षण आणि ग्रामीण विकास म्हणून ती संस्था परिचित होती आणि त्यांच्याकडे हे व्यवस्थापन दिल्यामुळे एकूणच कृषी विज्ञान केंद्राचं कार्य सुरू झालं। म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे जे तंत्रज्ञान आवश्यक आहे त्याचा प्रचार प्रसार करणं, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे कोणत्याही कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं तंत्रज्ञान असेल,
7: संशोधन
8: संस्थांनी विकसित केलेलं असेल, ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी ही खरोखरच प्रभावी यंत्रणा म्हणून ओळखली जाते।
7: नक्कीच।
8: 1976 ला जो 7 कृषी विज्ञान केंद्र होती।
7: अच्छा।
8: त्यावेळी हे आपलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र आणि आज मितीस भारतामध्ये जवळजवळ 731 कृषी विज्ञान केंद्र प्रस्थापित आहे।
7: अच्छा।
8: म्हणजे एवढं एकूणच नेटवर्क जे आहे म्हणतो कृषी विज्ञान केंद्राचं ते एकूणच अतिशय उत्तमरित्या देशभरात चालू आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे तंत्रज्ञान आहे त्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञान पुरवण्याचं काम ह्या कृषी विज्ञान केंद्र करतात।
7: बरोबर।
8: नुसतंच काम नाही तर शासनाच्या योजना पण देतात त्यांना, जे जे तंत्रज्ञान शेतीविषयक ते जे तांत्रिक गोष्टी पाहिजेत त्या पुरवण्याचं
7: गरजेचं
8: आणि जिल्हा स्तरावर ही यंत्रणा आहे आणि याला भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली हे अनुदान देते।
7: बरोबर।
8: आणि त्यांचे वेगवेगळे झोन आहेत, म्हणजे जवळजवळ 11 झोन आहेत।
7: अच्छा।
8: त्याच्यात आपलं गोखले एज्युकेशन सोसायटीचं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते क्रमांक 8 नंबरच्या झोन मध्ये येतं आणि त्याचं ऑफिस जे आहे ते पुण्याला, त्याला अट्टारी म्हणतो, अप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट त्याला म्हटलं होतं। तर असं एकूणच हे कृषी विज्ञान केंद्राचं आहे आणि पालघर जिल्ह्याला आपलं कार्यक्षेत्र आहे।
7: बरोबर।
8: म्हणजे त्यावेळी 1976 ला ठाणे जिल्हा होता, 76 ते 2014 पर्यंत।
7: बरोबर।
8: ठाणे जिल्हा विस्ताराने मोठा होता, 15 तालुक्यांचं काम आम्ही तेव्हापासून बघत होतो।
7: बरोबर।
8: पूर्ण ठाणे जिल्हा,
7: ठाणे जिल्हा
8: आणि मग 2014 पासून ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर जिल्हा
7: स्वतंत्र
8: झाला आणि तेव्हापासून आपलं पालघर जिल्हा हे कार्यक्षेत्र आहे।
7: बरोबर बरोबर.
8: आता पालघर जिल्हा हे आदिवासी बहुल आहे, जवळजवळ 60% अधिक लोक तिथे आदिवासी, विशेषतः जव्हार मोकाडा त्यातले 8 तालुके जे आहेत पालघर जिल्ह्यातले, त्यातले मुख्यतः 4-5 तालुके आहेत ते पूर्ण आदिवासी
7: बहुल आहे,
8: आदिवासी बहुल आहे. त्यामुळे त्यांचं एकूणच जमिनीचं मर्यादा आहे, तंत्रज्ञानाचं अवलंबन कमी असतं, त्यांच्याकडे सोयी सुविधा नसतात, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नसते, तिथपर्यंत मुळात पोहोचतही
7: नव्हतं.
8: तर अशा कंडिशन मध्ये कृषी विज्ञान केंद्राने कामाची सुरुवात केली. पूर्ण आता पालघर जिल्ह्यात आपलं कृषी विज्ञान केंद्र चांगल्या रीतीने काम करत आहे, देश पातळीवर चांगल्या रीतीने कार्याचं उल्लेखनीय काम केल्याचं त्याला आपण प्रशो
7: इतकं जुनं हे कृषी विज्ञान केंद्र आहे आणि सुरुवातीपासूनच तुम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनी,
8: आणि तो भागच एवढा आदिवासी बहुल आहे. एक तर तिथे शेतीचं उत्पादन कमी आहे, त्यानंतर तिथे पाण्याची कमतरता आहे जवार मोकाड्यासारख्या अतिदुर्गम भागामध्ये, त्यानंतर तिथल्या आदिवासी फॅमिली आहे त्यांचं कुपोषण आहे, महिलांचं कुपोषण, लोकांना दुसरा ऑप्शन नाही शेतीशिवाय, त्यामुळे तिथे बेरोजगारी आहे, असे अनेक प्रश्न त्यावेळी होते आणि आजही त्यातले आहेत नाही असं नाही. मग त्या प्रश्नांवर काय करता येईल हे कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळी त्यांचा अभ्यास केला आणि त्यानुसार

0: मग आपल्या कार्याची दिशा आम्ही ठरवली.
1: बरोबर.
0: आणि मग शेतीचे वेगवेगळे प्रयोग आम्ही घेत गेलो.
1: सर, आता आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता, तर भात शेतीसाठी असे कुठले प्रयोग आहेत की ते तुम्ही केले?
0: अगदी चांगला प्रश्न आहे, कारण भात हा सगळ्यात महत्वाचा पीक आहे आपल्या पालघर जिल्ह्यातला. पूर्वी शेतकरी त्याची रोपवाटिका करत होता, तो अतिशय टीडीएस जॉब होता, म्हणजे पुष्कळ त्याला श्रम करावा लागायचा. म्हणजे डिसेंबर पासून त्याची तयारी करायची, म्हणजे ते राब ज्याला म्हणतो आपण, रोप तयार करायचं. तो राब करण्यासाठी त्या घरातल्या महिला रात्रंदिवस तो पालापाचोळा गोळा करायचा, मग एकूणच बायोमास गोळा करायचा, शेण गोळा करावं लागायचं, आणि ती रोप वाटिका राब करून तयार करायची. मग असा हा सगळा श्रमाचा वेळेचा भरपूर त्याला वेळ लागतो. मग ह्या सगळ्यावर आम्ही एक भाताची ट्रे रोपवाटिका म्हणून आम्ही एक तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार त्या भागामध्ये केला.
1: बरोबर.
0: आणि त्या माध्यमातून ट्रे रोपवाटिका म्हणजे एखाद्या ट्रे मध्ये, छोट्याशा ट्रे मध्ये चाळलेली माती वाळू यांचं मिश्रण करून ती चांगल्या रीतीने पसरवायचं आणि वरती भाताचे दाणे टाकायचे, चांगले सुधारित जातीचे, आणि 14 दिवसात त्याचं रोप तयार होतं. आणि ते कसं आपल्या शेड मध्ये बाहेर कुठे ठेवायचं, म्हणजे पाऊस जास्त पडला कमी पडला याचा काही त्याचा संबंध नाही, तर आपल्या एखाद्या शेड मध्ये आपण ती रोपवाटिका करू शकतो. आणि कमी कालावधीमध्ये कमी बियाणं लागतं त्याला, आणि त्यामार्फत तो शेती ते करू शकतो. आणि त्यातही ते बियाणं, त्याचं तयार झालेलं रोप जे आहे ते ट्रान्सप्लांटर म्हणजे एक लावणी यंत्राच्या सहाय्याने लावू शकतो. म्हणजे एकूणच
1: वेळेची बचत,
0: वेळेची बचत झाली. आणि भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण ह्याला ही जोड मिळते, आणि त्यातनं चांगल्या रीतीने त्यांचं वेळ, श्रम, पैसा सगळं वाचतं. आणि ट्रे रोपवाटिकेचं तंत्रज्ञान खरं तर जव्हार मोखाड्याच्या शेतकऱ्यांनी, जे आम्ही अशिक्षित आणि कमी शिकलेलेच म्हणतो, पण त्यांनी हे तंत्रज्ञान चांगलं स्वीकारलंय. तर ह्याचा प्रचार प्रसार आणखी इतर जिल्ह्यात झाला, इव्हन तो वाडा तालुक्यामध्ये पण चांगलं यांत्रिकीकरणाचं काम चांगल्या रीतीने प्रचार प्रसार झालाय. त्यासाठी कृषीरत्न अनिल पाटील हे पण चांगल्या पद्धतीने त्या भागात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं पण योगदान याच्यामध्ये आहे. आणि या कृषी विज्ञान केंद्रासोबत हे प्रगतशील शेतकरी हातात हात घालून काम करत आहेत, त्यामुळे हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला खरी मदत होते. तर हे एक भात शेतीमध्ये आमचं चांगलं काम आम्ही सांगू शकतो,
1: म्हणजे चालूच आहे.
0: हो, चालूच आहे. या वर्षी तर क्षेत्र वाढलेलं आहे
1: सर. आता त्या भागामध्ये म्हणजे पालघर या भागामध्ये अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक असे शेतकरी बरेच आहेत,
0: अगदी.
1: तर मग त्यांच्यासाठी असे काही खास उपक्रम आपण घेतले?
0: हो हो, आमची सुरुवात जी झाली ती अशा शेतकऱ्यांची निवड झाली, त्यांना घरी गरज असते, तंत्रज्ञानाची गरज असते, प्रशिक्षणाची गरज असते, सगळ्या गोष्टीची, म्हणजे जे जे तांत्रिक माहिती आहे त्या सगळ्या गोष्टीची त्यांना गरज असते. आणि असे गरजू शेतकऱ्यांना आपण त्या त्या गावाचा, त्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा थोडं सर्वेक्षण केलं आणि कोणती गरज आहे हे बघितलं, आणि त्यानुसार एक आम्ही वाडगुळ शेती हा एक संकल्प त्यावेळी राबवलेला. वाडगुळी म्हणजे काय, की त्यांच्याकडे जी छोटीशी जागा आहे, 5-10 गुंठे जी काय असेल, त्या जागेमध्ये लाईव्ह फेन्सिंग करायचं पूर्ण. आणि म्हणजे त्याला खर्च नाही, लाईव्ह म्हणजे जिवंत कुंपण, एखाद्या साबरचं किंवा काटेरी वनस्पतीचं कुंपण किंवा जे जुनी कापड असतात असं कापड लावून ते कुंपण करायचं, आणि त्याच्यामध्ये थोडस भाजीपाला लागवडीचं त्यांना प्रशिक्षण देतो. म्हणजे वाडगुळ शेती हा उपक्रम त्यावेळी कृषी विज्ञान केंद्र चांगल्या रीतीने राबवला. जे अल्पभूधारक आहेत, बरं, त्यांच्याकडे पाण्याची सोय नसेल, तर अशा वेळी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या सहकार्याने तिथे पाण्याची सोय केली. जिथे नदीच्या बाजूचं असेल, ओहळ्याच्या बाजूची जागा असेल, तर तिथे मोटर लावून त्यांना दिली आणि लिफ्टने पाणी आपण त्या शेतीला चांगल्या पद्धतीने कसं देता येईल ही सुरुवात आम्ही वाडगुळ शेती ही संकल्पनेला सुरुवात झाली. त्यामार्फत त्यांचा भात शेतीबरोबरच भाजीपाला किंवा भातानंतर भाजीपाला हे त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांची पाण्याची सोय नव्हती त्यांना पाण्याची सोय झाली. जे बाहेर जात होते ते थोडेसे शेती करायला सुरू, एक वेगळ्या प्रकारची आवड त्यातनं निर्माण झाली. वाडगुळ फार्मिंगमुळे 4 पैसे मिळायला लागले, म्हणजे भाजीपाला विक्रीतून, आहारात पण चांगला भाजीपाल्यांचा समावेश झाला, आणि पाण्याची सोय झाल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेतीचं क्षेत्र आहे ते पण वाढायला ह्या वाडगुळ फार्मिंगने मदत झाली. ज्यांच्याकडे पाण्याची सोय नव्हती किंवा काय नव्हतं अशा वेळेसाठी आम्ही तीन पिकांचं चक्र ही एक संकल्पना त्यावेळी माननीय डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून ती तयार झालेली होती. म्हणजे भात शेती झालं, भात शेतीनंतर कमी पाण्यावर कडधान्य आणि नंतर मग वैशाखी मूग सारखं, एकूणच भात आणि कडधान्य ही अशी परस्पर पूरक
1: एक
0: पद्धती आम्ही तीन पिकाचं चक्र या संकल्पनेतून या नाविन्यपूर्ण उपक्रमातून राबवली. त्यामुळे भाताचं उत्पादन वाढलं, भात शेतीचं उत्पादनाबरोबर जमिनीचा जी सुपीकता आहे ती वाढायला या कडधान्याच्या पिकातून आपल्याला मदत झाली. एक चांगल्या रीतीने ज्याला क्रॉप रोटेशन म्हणतो ते या तीन पिकाच्या चक्रामार्फत आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उत्पादन आणि उत्पन्न वाढायला मदत झाली आणि जमिनीचा सुपीकता वाढायला मदत झाली. तर असं एक तीन पिकाचं चक्र आम्ही एक उपक्रम चांगला राबवला होता.
1: पण आता सर आता सध्या म्हणजे कशी हे आहे त्याची,
0: आता ह्या तीन पिकाचं चक्र जे आहे त्याच्यात काही शेतकरी आहेत वाडा विक्रमगड मध्ये ते करतात आणि जव्हार मोखाडा याच्यामध्ये वाडगुळ शेती, डाणू मध्ये वाडगुळ शेती अजून काही प्रमाणात चालू आहे. आता त्याच्यात थोडं बदल
1: की
0: ह्या काळानुरूप त्यांनी काही ड्रीप पद्धती अवलंबल्या सिंचनासाठी, त्यामुळे एक
1: आधुनिकतेकडे आता ते
0: अगदी
1: बरोबर. सर आता जे नवीन कुठला पीक असेल तर त्याचं तंत्रज्ञानाचा प्रसार केलेला आहे का?
0: हो
1: आपल्या कृषी विज्ञान
0: अगदी हे सांगायला खरं तर मला आवडेल की सुरुवातीला आम्ही जेव्हा बघितलं की आपल्याकडे पडीक जमीन जास्त आहे मग अशासाठी आम्ही त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या उगवतात शिंदी म्हणून झाड आहे खजरीचं ज्याला आपण स्थानिक भाषेमध्ये म्हणतो, शिंदीच्या लागवडीचं तंत्रज्ञान तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं आणि त्यातून त्या पडीक जमिनीचा विकास करणं शक्य झालं. म्हणजे आमच्याकडे त्यावेळी चांगली नर्सरी पण होती, त्या नर्सरीमध्ये शिंदीची झाडं होती तर शिंदी झाडं भरपूर प्रमाणात जवळजवळ 4-1 लाख झाडं आम्ही पूर्ण पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, महाराष्ट्रातही इतर ठिकाणी बारामती सारख्या ठिकाणी आम्ही ते शिंदीचा प्रचार प्रसार केला. म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा पालघर जिल्ह्यात शिंदीतून समृद्धी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची होऊ शकते आम्ही दाखवून दिलं. त्यातनं शेतकरी भात शेतीच्या बांधावर पण शिंदी लागवड केली, बांधावर जे काय जागा आहे त्या जागेत शिंदीचा काय तसा मोठा पसारा फार मोठा असतो असंही नाही, त्यामुळे खालच्या पिकाला धोका नाही किंवा त्रास नाही, चांगल्या पद्धतीने बांधावर त्याची लागवड होते. पडीक जागेत लागवड केल्यामुळे एक वेगळा उत्पन्नाचा स्रोत त्या शेतकऱ्याला विशेषतः आदिवासी शेतकऱ्यांना मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यातनं तो निरा जी म्हणतो जी उत्कृष्ट पेय आहे, पोषक पेय आहे, तर खादी ग्रामोद्योगला निरा विक्री करतात आणि त्यातनं थोडंफार उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळतं. त्यामुळे शिंदी लागवड आम्ही त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण थोडस वळवलं त्या शेतकऱ्यांना, तर ते शेतकरी करतात त्या भागातले ते अजूनही काही करतात.
1: सर आता जलसंधारण आहे किंवा मृदसंधारण आहे तर यासाठी काही नवीन उपक्रम आपल्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबवलेत का?
0: हो आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून भूपृष्ठ विहीर ही संकल्पना आपण राबवली होती आणि त्यातनं जवळजवळ कोसबाडच्या परिसरातच 101 विहिरी बांधून दिलेल्या होत्या. मग यातनं झालं काय की पावसाळ्यातलं जे पाणी आहे ते शंकूच्या आकारासारखी विहीर आम्ही तयार करून दिली त्या लोकांना आणि ते पाणी पावसाचं पाणी खाली झिरपत जायचं, म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे जास्त मुरवायचं पाणीमध्ये आणि त्या मुरलेल्या पाण्यावर पुढचं पीक भातानंतरचं कडधान्यासारखं म्हणजे ओलितावर येणार जी पिकं आहेत अशी पिकं किंवा आणखी इतर काही कमी कालावधीची पालेभाजी सारखी पिकं ती घेऊन, म्हणजे उदाहरणार्थ दुसरी पालेभाजी असेल किंवा कडधान्य किंवा तेलवर्गीय पिकं, उदाहरणार्थ तीळ असेल, कारळ असेल किंवा इतर काही पिकं सूर्यफूल सारखी ती अशी पिकं घेण्यासाठी चांगल्या रीतीने प्रवृत्त केलं ह्या भूपृष्ठ विहिरीच्या माध्यमातून, म्हणजे येणारं पावसाचं पाणी अडवण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याचबरोबर आम्ही अजून प्रशिक्षण पण देतो की ह्या जलसंधारण मृदसंधारण त्यासाठी कंटूर बंड, ट्रेंचेस, सलग समतल चर, तर असे उपक्रम जव्हार मोखाडा सारख्या याला आम्हाला जोड मिळाली ती दीपक फाउंडेशन ही एक संस्था मोखाड्यामधली, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या रीतीने समतल चर आहे, कंटूर बंडिंग आहे या माती संवर्धनाचे, भूपृष्ठवीर सारखे, तर हे उपक्रम आपण राबवलं. खरं तर भूपृष्ठवीर ही पहिली सुरुवात आहे. आणि आता त्याचं सुधारित रूपांतर सांगायचं झालं तर शेततळ ते सुधारित रूपांतर म्हणजे आता शेततळ मोठ्या प्रमाणात ज्याला मागेल त्याला शेततळ अशी तर सरकारची योजनाच आहे. त्यामुळे याचा प्रचार प्रसार खरी सुरुवात ती होती आणि त्यातून आता चांगलं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढायला सुरुवात झाली. पाणी संवर्धनासाठी चांगली मदत झाली. त्याचबरोबर आम्ही नवीन रूप वॉटर हार्वेस्टिंग ते पण आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचवायचं काम प्रशिक्षणाच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपक्रम आम्ही आता कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवतो.
1: अच्छा सर, आता आपण बघतो की कुपोषणाची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत असते. कुपोषण निर्मूलनासाठी काही उपक्रम आपण राबवलेत का?
0: हो, कृषी विज्ञान केंद्राने पहिल्यापासूनच तिथला आदिवासी शेतकरी आहे, आदिवासी घटक जो आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. बरेच सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून हा आपल्याला सांगता येतो. कुपोषण त्या भागात भरपूर आहे. महिला

0: बघितलं तर त्या कुपोषित दिसतात, आयनचं प्रमाण फार कमी दिसतं, लोहाचं कमतरता आहे, अॅनेमिक दिसतात. ही जर लोक सुदृढ राहिली तरच आपली शेती चांगल्या पद्धतीने करतील. ती लहान मुलं सुदृढ झाली तर ते भविष्यातील एक सुदृढ बालक, सुदृढ नागरिक म्हणून आपण सांगू शकतो. तर सगळ्यांचं आरोग्य सुधारलं पाहिजे, यांच्या आहारात थोडा भाजीपाला गेला पाहिजे, इतर काही जीवनसत्व आधारित गेलं पाहिजे. तर ह्यासाठी आम्ही सकस आहार बगीचा, न्यूट्रिशन गार्डन असे उपक्रम राबवले आणि चांगल्या रीतीने त्यांच्या स्वतःच्या घराच्या पाठीमागची जागा आहे तर त्या जागेमध्ये अशा प्रकारचं मॉडेल आम्ही उभं केलं. त्यातनं त्यांना भाजीपाल्याचं बियाणं थोडंसं आम्ही दिलं, त्याचबरोबर फळझाडाची कलमं त्याला सुधारित दिली, त्यातनं फळं चांगली मिळत आहेत खायला. म्हणजे एकूणच आहारामध्ये फळांचा समावेश झाला, भाज्यांचा समावेश झाला, आहारात थोडा बदल झाला. आपण डायट डायव्हर्सिटी म्हणतो ते आपल्याला या न्यूट्रिशन गार्डन मधून दिसायला लागलं आणि त्यातनं त्यांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. किंबहुना आम्ही लाल तांदूळ जो आहे त्याचा सुद्धा प्रचार प्रसार प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून, जो रत्नागिरी साथ आहे तो सुद्धा आहारामध्ये आता लोक वाढते आणि चव चांगली आहे त्या भाताला, त्यामुळे लोक अशा गोष्टीकडे आता वाढत आहेत. तिथल्या लोकांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. डॉक्टर एम एस स्वामीनाथन फाउंडेशन जे चेन्नईला आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही जवळजवळ वर्षाकाठी 500 फॅमिलीज मध्ये हे गार्डनची संकल्पना राबवत होतो 2023 पर्यंत आणि चांगल्या रीतीने याला प्रतिसाद संपूर्ण पालघर जिल्ह्यातून मिळाला आणि त्या लोकांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. किंबहुना अतिरिक्त भाजीपाला विकून त्याला 4 पैसे त्या महिलांना मिळू लागले आणि त्याच्यामध्ये आम्ही आता अळंबी समावेश केला ज्याच्यामध्ये प्रथिन जास्त आहेत, प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणून अळंबीचा आहे, तर अळंबीचा सुद्धा त्या कुपोषण घटकामध्ये समावेश केला आणि आता अळंबी लागवडीकडे महिला घरच्या घरी अळंबी पिकवतात आणि त्याचा आहारात समावेश करतात आणि काही प्रमाणात विक्री पण करतात. त्यातून जी उपजीविका संरक्षण आणि पोषण संरक्षण दोन्ही गोष्टी साध्य झाल्यात आणि अन्न सुरक्षा पोषण सुरक्षा आपण चांगल्या रीतीने त्या ठिकाणी उपक्रम राबवतोय.
1: नक्कीच सर. आता आपल्याकडे जो युवा वर्ग आहे तो मोठा आहे, म्हणजे आपण बघतो की बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अशा युवा वर्गासाठी काय उपक्रम आपण राबवतो?
0: अगदी बरोबर आहे, कारण तिथे मुळातच ही समस्या आहे की शेती एक शेती दुसरं ऑप्शन नाही. मग ह्या शेतीपूरक व्यवसायाचा त्यांना एखादं मॉडेल दिलं, त्यांना प्रशिक्षण दिलं तर त्यातनं बेरोजगारी थोडी जी समस्या आहे ती कमी करता येईल. म्हणजे कृषी उद्योजक व्हा, कृषी उद्योजक होण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक मोटिवेट केलं तिथल्या प्रत्येक त्या भागातल्या युवकांना. मग त्यासाठी कुक्कुटपालन सारखा उपक्रम आहे, शेळीपालन सारखा उपक्रम आहे, त्याचबरोबर रोपवाटिका आहे, इतर मधुमक्षिका पालन आहे, असे जे शेतीपूरक व्यवसाय आहे त्याकडे त्या लोकांचा कल आम्ही वळवला आणि आज प्रत्येक जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले युवक आज कृषी उद्योजक म्हणून नावारूपास चांगले आलेले आहेत. एक दोन उदाहरणं सुद्धा मला सांगायला आवडतील की निकिता पाटील म्हणून एक युवती आहे, महिला आहे, एक छान नर्सरीचं तिनं मॉडेल उभं केलेलं आहे.
1: बरं.
0: म्हणजे पालघरच्या जवळच तिचं ते मॉडेल उभं आहे आणि एक महिना तिचं प्रशिक्षण आम्ही खोसबाडला घेतलं होतं. आज ती वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सरीज फळांची दर्जेदार कलम पुरवते, लोकांना चांगले विक्री करते, भाजीपाल्याची रोपं बनवते, किंबहुना ती लँडस्केप गार्डनिंगची कन्सल्टंट पण आहे आणि एकूणच तिनं चांगलं त्यातनं अर्थार्जन, उच्च शिक्षित असून सुद्धा नोकरी न करता हा पर्याय शेतीपूरक व्यवसाय निवडला. किंबहुना असे नर्सरीचे बरेच युवक आपल्या कृषी विज्ञान केंद्रातनं तयार झाले. त्याचबरोबर मगाशी जर सांगितलं अळंबी महिला चांगल्या रीतीने 50 बचत गट जी संकल्पना आहे ती आम्ही खऱ्या अर्थाने ह्या बेरोजगारीसाठी म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट ज्याला म्हणतो, महिला सबलीकरण, त्यासाठी आम्ही कृषी उद्योजक होण्याचा एक उपक्रम त्यांच्या सगळ्यांसाठीच राबवला. 50 बचत गट अळंबीचं उत्पादन घेत आहे चांगल्या रीतीने. पालघर जिल्ह्यात ही मशरूम मुवमेंट ज्याला म्हणतो ती खऱ्या अर्थाने आमच्या केंद्रामार्फत चालू झाली आणि 4 पैसे अधिकचे त्या महिलांना मिळत आहेत. त्याचबरोबर कुक्कुटपालन आहे, आमचे काही बचत गट करतात, युवक करतायत, त्यामुळे एक उत्पन्नाचं साधन त्यांना मिळालं. म्हणजे रोजगार देण्याची क्षमता खरी शेती क्षेत्रातच आहे ह्या माध्यमातून आपण सांगू शकतो. आणि युवक आज स्वतःच्या पायावर उभे आहेत, काही युवक जे आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेले ते निश्चितपणे मार्केटिंगचं चांगलं नॉलेज त्यांना असेल तर ते चांगलं यश ते संपादन करतात. त्यांचं नेटवर्क जास्त आहे. आज समाज माध्यम जास्त लोक उपयोगात आणतात. जे विक्रीचे स्रोत तयार करतात
1: ऑनलाइन विक्री आहे
0: तर त्यातनं जैन जी म्हणतो आपण ते लोक चांगल्या रीतीने ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करतात. आणि जे युवकाचं खऱ्या अर्थाने विक्री ज्याची स्ट्रॉंग आहे तो चांगला

0: यातन पैसे कमवतो.
1: बरोबर
0: असे
1: बरोबर
0: आदिवासी युवक पण भरपूर लोक आहेत जे मत्स्य शेतीत चांगलं काम करतायत, वेगवेगळे व्यवसाय आहेत.
1: त्या भागामध्ये चिकूचं पीक पण मोठ्या प्रमाणावर येतं. तर हल्ली चिकूवर प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवणं,
0: चिकूचे जवळजवळ 140 पदार्थ बनवणारे आमच्याकडच्या प्रगतशील महिला शेतकरी आहेत. तर त्यापासून प्रेरणा घेऊन आणि कृषी विज्ञान केंद्राचं प्रशिक्षण घेऊन काही बचत गट बनवत आहेत. म्हणजे एक त्याचं उदाहरण सांगायला मला आवडेल की साई समर्थ महिला बचत गट आहे. ज्या महिलांनी कधी शहरात पाय ठेवला नव्हता, बोलणं चालणं त्यांना जमत नव्हतं, आज ते मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पण विक्री करतायत जे चिकूचे पदार्थ.
1: किती छान.
0: म्हणजे चिकू चिप्स असेल, चिकू लोणचं, त्यानंतर चिकू
1: पावडर
0: असे पदार्थ ते आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन विकतायत. फार मस्त काम त्या महिला बचत गटाचं चालू आहे. म्हणजे ह्याला कृषी विज्ञान केंद्राचं प्रशिक्षण छान झालं. आमचा फॉलोअप पण तेवढाच असतो. नुसतं आम्ही प्रशिक्षण देऊन
1: सोडून दिलं असं नाही
0: की त्यांचं कुठपर्यंत काम आहे. दर 2 महिन्यांनी 15 दिवसांनी असं आपण त्यांच्याकडे जात राहतो की स्टेटस आता काय आहे ट्रेनिंग घेतल्यानंतर. त्यामुळे लोकांचा एक वेगळा दृष्टिकोन केव्हीकेकडे बघण्याचा.
1: म्हणजे काही अडचणी असतील तर ते तुम्हालाही कळू शकतं ना.
0: अगदी अगदी. जर काही अडचण असेल आणि काय वाटलं, समजा एखादा प्रॉडक्ट तयार करताना किंवा युनिट उभं करताना थोडस फायनान्सचा प्रॉब्लेम आला, तर आम्ही लगेच सांगतो की ह्या एक संस्था आहे, तुम्ही जरा ट्राय करा. मग त्या संस्थेला थोडा अप्रोच होऊन त्यांच्या मार्फत आम्ही त्यानंतर तो बचत गट किंवा युवक असेल त्यांना आम्ही त्या संस्थेशी मार्केट कुठे असेल या सगळ्यांशी लिंकिंग चांगलं करून देतो. योजनेची सांगड त्याच्यामध्ये घालून देतो आणि तो ग्रुप चांगल्या रीतीने सक्षम, ते युवक कशा रीतीने सक्षम राहतील याकडे कटाक्षाने आम्ही बघतो. त्यामुळे याचा फायदा कृषी उद्योजक व्हा ही आज खऱ्या अर्थाने चळवळ आमच्या ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत चांगली सांगता येते आणि चांगला फायदा इथल्या लोकांना झालाय. इव्हन तो मधुमक्षिका पालन मध्ये सुद्धा योगदान कृषी विज्ञान केंद्राचं छान आहे. मधुमक्षिका पालन म्हणजे एक तर दुहेरी उद्देशाने आम्ही करतो, शेतीचं उत्पादन वाढवणं आणि त्यांना 4 पैसे या मधाच्या विक्रीतून मिळतात. त्याचबरोबर आता पॉलिनेशन साठी आम्ही मधाच्या पेट्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा देण्याचं लोकांना आवाहन करतोय. विशेषतः सूर्यफूलचं पीक आहे, तेलबिया वर्गातली पीक आहेत, भाजीपाल्यातली पीक आहेत, कलिंगडासारखी पीक आहेत. तर त्यासाठी परागीभवन जर झालं चांगलं तर उत्पादन चांगलं येतं. चांगलं संशोधन झालेलं आहे, 20-30% उत्पादन वाढतं. तर यासाठी आम्ही त्याकडे पण लोकांना वळवतोय. आणि स्टिंगलेस बी ज्याला म्हणतो छोटी, त्याचा प्रचार प्रसार आम्ही जास्त करतोय. म्हणजे ती चावत नाही माशी, त्यामुळे तसं कोणी करू शकतं आणि तसं आपण लोकांना प्रवृत्त करतो. खूप चांगल्या तिने कृषी विज्ञान केंद्राचं हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, त्याचा लोकांना शेतकऱ्यांना
1: म्हणजे या सगळ्या उपक्रमांना म्हणजे प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळतोय.
0: फार सुंदर मिळेल. सुंदर
1: म्हणजे महिला असतील, युवक असतील किंवा शेतकरी आहे, या सगळ्यांचा चांगला सहभाग तुम्हाला मिळतो.
0: अगदी अगदी. त्याच्या जोडीला शासनाचे जे जे विभाग आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, त्या सगळ्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट, एक विश्वासाचं नाव ज्याला म्हणतो आपण, ते ह्या कृषी विज्ञान केंद्राचं त्या भागात झालेलं आहे. कृषी विज्ञान केंद्रात होणारे जे प्रशिक्षण आहेत त्या प्रशिक्षणाचा, प्रात्यक्षिकांचा, प्रकल्पांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं एक आवाहन करतो सगळ्यांना.
1: सर, एकंदरीतच ह्या कृषी विज्ञान केंद्राचं खरंच योगदान खूप मोठं आहे शेतकऱ्यांसाठी. तुमचे जे विविध उपक्रम आता तुम्ही सगळे सांगितलेत, अजूनही तुम्हाला पुढे जे उपक्रम करायचे असतील त्यासाठी खूप शुभेच्छा देते मी.
0: धन्यवाद.
1: आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरंच तुम्ही खूप मेहनत घेताय. कसं त्यांचा आर्थिक समृद्धता त्यांना येईल या दृष्टीने खरंच खूप मोठं असं काम कृषी विज्ञान केंद्राचं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान माहिती आणि तुमचे अनुभव आहेत ते सुद्धा तुम्ही सांगितलेत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण कृषी विज्ञान केंद्राचे नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी डॉक्टर विलास जाधव यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
4: परम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे. एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव। ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती।

प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या उपांत सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन.

0: रात्रीचे 8:02 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर आपण रात्री 8:05 ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्या आपण ऐकू शकाल रेडिओ सेट आणि मोबाईल ॲपवर.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा

मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. आपण थोड्याच वेळात ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि या बातम्या आपण ऐकू शकाल रेडिओ सेट आणि मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी सुनील कांबळे बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा भारत पुरस्कर्ता असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. भारत हा आंतरराष्ट्रीय कायदा, संवाद आणि बहुपक्षीय सहकार्याच्या पायावर उभ्या असलेल्या सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा पुरस्कर्ता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वैज्ञानिक माहितीचा वापर खुल्या पद्धतीनं आणि सचोटीनं मानवतेच्या कल्याणासाठी व्हावा, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. पॅरिस इथं सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. अंतराळ क्षेत्रातल्या भागधारकांची संख्या वाढत असताना लगेच मिळणाऱ्या लाभांपेक्षा दीर्घकालीन शाश्वततेवर आणि सर्वसमावेशकतेवर भर द्यायचं आवाहन त्यांनी केलं. वसुधैव कुटुंबकम हे भारताचं तत्व देशाच्या अंतराळ प्रवासातही दिसतं, असं सांगून चंद्रयान 3, आदित्य L1, ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचा प्रवास आणि आगामी मोहिमांचा गौरवपूर्ण उल्लेख मोदी यांनी केला. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांच्यातलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं आज 3 नवे करार करण्यात आले. उपग्रहांचं प्रक्षेपण, अंतराळ निगराणी आणि मायक्रो सॅटेलाईट तंत्रज्ञान या क्षेत्रातले हे करार आहेत. भारत युरोप संबंधांमध्ये जर्मनीची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी फोनवर झालेल्या संवादादरम्यान केलं. जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित करण्यात जर्मनी महत्वाचा भागीदार आहे, असंही ते म्हणाले. भारत आणि जर्मनीच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं हे दोन्ही देश धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करत राहतील, असं मोदी म्हणाले. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताचा दौरा करणार आहेत. जवळजवळ 7 वर्षांनंतरची त्यांची ही भारत भेट असेल. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील अशी अपेक्षा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आगा खान विकास नेटवर्क या स्वयंसेवी संस्थेचे प्रिन्स रहीम आगा खान यांची आज राष्ट्रपती भवनात भेट झाली. स्वयंसेवी संस्था सरकारसोबत भागीदारीत काम करून लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात याचा आढावा त्यांनी घेतला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचीही भेट त्यांनी घेतली. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, महिलांचे स्वयंसेवा गट, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात आगाखान विकास नेटवर्कनं केलेल्या कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत आरोग्यसेवा, कृषी, ग्रामीण विकास, युवा आणि महिला सक्षमीकरण याबाबत त्यांची चर्चा

0: ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतीच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतीबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यानंतर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीतली उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये एका बंदरावर नांगरलेल्या मालवाहू जहाजावर लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण जखमी आहेत. या जहाजावर 42 खलाशी होते आणि त्यापैकी 12 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीय आणि अनिवासी भारतीयांना सुलभ व्हावं यासाठी आधारची यंत्रणा जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी सांगितलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ते आज बोलत होते. नवनवीन सुधारणा करण्यासाठी नियम आणि कायदे सोपे करण्याची गरज असल्याचं नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा म्हणाले. परवान्यांची मंजुरी, परवानगी, वारंवार करावं लागणारं नूतनीकरण थांबवण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून यावर काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होत असलेले धोके कमी करण्यासाठी वित्तीय तंत्रज्ञान उद्योगानं अधिक गुंतवणूक करण्याची गरज फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे उपाध्यक्ष विवेक अग्रवाल यांनी व्यक्त केली. सध्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात भारत जगात 3रा स्थानी आहे. जागतिक पातळीवर वित्तीय क्षेत्राचं भवितव्य ठरवण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. MPSCच्या गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. MPSCच्या परीक्षार्थींसोबतच्या बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. आठवडाभरात हे निर्देश MPSCला दिले जातील असं त्यांनी सांगितलं.
1: जर कोणी गडबड केली असेल तर त्याला वाचवायचं कारणच नाही. तो MPSCचा अधिकारी असो का विद्यार्थी असो का दलाल असो. त्यामुळे ही जी काही रिचेकिंगची मागणी तुमची आहे ती मागणी आपण मान्य करू. दुसरं, आपण जर युनिव्हर्सिटीत पेपर देतो ते MPSC पेपर देण्याला काही अडचणच नाहीये. त्यामुळे तुमची जी मागणी आहे की RTI पेपर मिळाले पाहिजे आन्सर शीट म्हणजे, ही पण मागणी योग्य आहे आणि ती दिलीच पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही सरकारच्या वतीनं MPSCला त्या संदर्भातली जी काही सूचना आहे ती सूचना आपण करू.
0: याशिवाय अभियांत्रिकी, कृषी तसंच अन्न सुरक्षा अधिकारी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तोपर्यंत या परीक्षांच्या मुलाखती होणार नाहीत असं ते म्हणाले. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी MPSCला निर्देश दिले जातील असं ते म्हणाले. MPSCच्या यंत्रणेत त्रुटी आहेत आणि त्या दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे. या दोषांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे असतील ते सादर करा, संबंधितांची चौकशी करू, असं आश्वासन त्यांनी या विद्यार्थ्यांना दिलं. एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅटट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशाविरुद्ध होत आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 षटकांमध्ये 1 बाद 9 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्रात भारत पुरस्कर्ता असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्वपरीक्षा 2025 चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:16 झाली आहेत. आता ऐकूयात लोकसंगीताचा कार्यक्रम. अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकारी यांनी सादर केलेला ऊर्जेचा पोवाडा आता ऐकूया.

अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकारी यांनी सादर केलेला ऊर्जेचा पोवाडा आपण ऐकलात. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना.

संगीता काळे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. प्रकाश तांडेले यांची ही रचना होती आणि यशवंत क्षीरसागर यांचं संगीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात ही रचना.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. श्रोते हो, रात्रीचे 8:45 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या समाचार संध्या. यानंतर ठीक आपली भेट रात्री 10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

रात्रीचे 10:01 झालं आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया अनिल नाईक यांनी गायलेला राग जय जयवंती. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत ए लारा माई सजनी. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत नादान अखिया लागे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे सुप्रिया जोशी यांची. ऐकूया अनिल नाईक यांनी गायलेला राग जय जयवंती.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. अनिल नाईक यांनी गायलेला राग जय जय वंती आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम साथ होती सुप्रिया जोशी यांची.

0: आता ऐकूया नभोनाट्य.
1: आपण ऐकणार आहात नभोनाट्य, प्रेम मैत्री आणि विश्वास. लेखिका चिन्मयी खरे, सादर करते राजेश दळवी.

0: ऋत्विक आणि रीना यांचं गेली 6 वर्ष एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघांनी एकमेकांना होकार दिल्यानंतर आपापल्या घरी सांगितलं. मुलीच्या घरून बऱ्याचदा विरोध होतो, पण प्रथम असं काहीच झालं नाही. दोघांचे दिवस आनंदात जात होते. रोज एकमेकांना भेटत, फोनवर बोलत. पण हिंदी डायलॉग आहे ना, प्यार हमेशा दर्द के साथ आता है. तसं त्यांचं झालं. त्यांच्या प्रेम प्रकरणाला 2 वर्ष झाल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे रीनाच्या घरच्यांनी त्यांच्या पत्रिका ज्योतिषाला दाखवल्या आणि त्यांच्या आनंदात मिठाचा खडा पडला. पत्रिका जुळत नव्हत्या. साहजिकच सुरू झाली विरोधाची मालिका. त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावरही होतोय. त्याला ते कसे सामोरे गेले ऐकूया.
1: रीना, काय उशीर का झाला ते सांग.
2: ऍज युजुअल, आईमुळे. निघताना 100 प्रश्न आणि मग खरं सांगितलं की आरडाओरडा.
1: अगं, तू खोटं कशाला सांगतेस?
2: म्हणजे
1: सरळ सांगायचं, ऋत्विकला भेटायला चालली आहे.
2: ऋत्विक, अरे आजकाल मला घरातून खूप विरोध होतोय रे. मी तुझ्याशिवाय कोणाशी लग्न नाही करू शकत. जर त्यांनी मुलं वगैरे बघायला सुरुवात केली तर काय करू मी?
1: ते असं काहीही करणार नाहीत. आणि जर केलंच ना तर तू सरळ नकार दे.
2: अरे पण ते पत्रिकांचं भूत त्यांच्या डोक्यावरून उतरत नाहीये, त्याचं काय करू?
1: माझी आई तुझ्या घरच्यांशी बोलायला तयार आहे.
2: खरंच काकू बोलतील का रे?
1: फक्त मी माझ्या आईला तुझ्या घरी फोन करायला सांगेन. चल, मी तुला घरी सोडतो. आई, तू रीनाच्या घरी फोन करून रीनाच्या आई बाबांना भेटायला बोलव ना.
3: बरं बरं, करेन. उद्या नाही तर परवा.
1: नक्की कर.
3: बर. हॅलो. हा नमस्कार, मी ऋत्विकची आई बोलतीये.
4: हा हा, बोला बोला.
3: आपण रीनाचे बाबा ना?
4: हो हो हो, बोलतोय.
3: मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं.
4: हा बोला की.
3: नाही, म्हणजे मला असं कळलं की रीनाने ऋत्विकला भेटू नये असं तुम्हाला वाटतंय?
4: कारण अजून उशीर होण्यापेक्षा त्यांना आत्ताच थांबवलेलं बरं नाही का? त्यांच्या पत्रिकाही जुळत नाही आहेत. आणि
3: अहो, पत्रिका एकच निकष एका लग्नासाठी. त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे.
4: प्रेमच सगळं काही नाही आहे ना. उद्या त्यांचं लग्न झालं आणि एकमेकांशी पटेनाचं झालं तर डिवोर्स होण्यापेक्षा आत्ताच काळजी घेतलेली बरी नाही का?
3: पत्रिका जुळत नाही आहे हे मान्य, पण त्यातूनही काहीतरी मार्ग निघू शकेल. आपण बघूया ना काय उपाय करता येतोय ते. मला असं वाटतं मुलांना वेगळं करून काहीही साध्य होणार नाही.
4: आमची एकुलती एक मुलगी म्हणून जरा भीती वाटते.
3: तुमची काळजी मी समजू शकते बाबा, पण माझाही मुलगा आहे हो.
4: शोधू आपण काही मार्ग आहेत ना.
3: नक्कीच.
4: ऋत्विक चाई, बरं वाटलं बरं तुमच्याशी बोलून.
3: बरं, ठेवू फोन.
0: रीनाचे आई बाबा म्हणायला तर मान्य झाले, पण काही दिवसांनी येरे माझ्या मागल्या आणि यावेळी तर अजून नवीन काहीतरी भूत होत त्यांच्या डोक्यात.
2: ऋत्विक, माझे आई बाबा काही ऐकायलाच तयार नाहीत रे. ते परत ज्योतिषांकडे गेलेले.
1: कशासाठी? तुझ्या आई बाबांना ना काही कळतच नाही खरंच.
2: ऋत्विक, गप्प बस. आई बाबा आहेत ते माझे.
1: हो बाई, चुकलं, माफ कर.
2: ठीक आहे. अरे ते ज्योतिषांनी त्यांना काय सांगितलंय कोण जाणे. तेव्हापासून ना तुझ्याबद्दलचा राग त्यांचा वाढतच चाललाय.
1: अरे मी काय केलं? तो ज्योतिषी वेडा आहे का?
2: अरे
1: माझ्याबद्दल नवीन काय सांगितलं आता त्याने?
2: मला काय माहित.
1: तू तुझ्या आईला स्पष्टपणे विचारच आता काय कारण आहे ते. म्हणजे तुला पण त्रास नाही आणि मला पण नाही.
2: विचारते विचारते. चल आता निघू, एक तास ट्रेन लेट आहे, उशीर होईल परत. भेटू उद्या. बाय
1: बाय.

0: आलीस? किती ग उशीर, ऋत्विकलाच भेटायला गेलेलीस वाटतं. अशी काय ही मुलगी, न बोलता आपल्या रूममध्ये लगेचच गेली. खरंच कठीण आहे.
1: खरंच काय झालं असेल? अचानक आई बाबा असे का वागतायत? खरं तर याआधी किती छान चाललं होतं सगळं. यांना काय गरज होती पत्रिका वगैरे दाखवायची तेच कळत नाहीये मला. नाही पण आईबाबांच्या वागण्यात पण नक्कीच काहीतरी तथ्य असणार ना. ते आपल्या मुलीचं वाईट नक्कीच नाही चिंतणार. पण मग ऋत्विक तरी कुठे चुकतोय? त्याचं म्हणणं पण बरोबरच.

0: आधी सगळं पसंत असताना आता ही नाटकं का? उद्या मी खरंच आईला विचारू का असंच चाललंय ते तसंच चालू देऊ? देवा, पण मग सारखं त्यांच्याशी खोटं बोलावं लागतंय मला आणि त्याचाच मला त्रास होतोय. आई बाबा आणि ऋत्विक दोघांवरही माझं सारखंच प्रेम आहे. दोघांनाही मला दुखवायचं नाही आहे, पण अजून किती दिवस असं चालणार आहे? नाही, एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकते. उद्या काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, मी आईशी बोलतेच आता.
1: रीना, अगं ये रीना, उठ आता. अगं ऊन डोक्यावर आलंय तरी अजून लोळत पडलीयस. किती वेळ झोपायचं, त्याला काही प्रमाण?
0: ओ गाई, आज रविवार आहे ना, झोपू दे ना मला.
1: ते काही नाही, उठ. रोज कशी काय पहाटे 5 उठतेस ग? उठ उठ. अगं चहा गेलाय, तो पिऊन घे आणि मदत कर मला जरा.
0: ए आई, बस ना ग जरा इथे.
1: सकाळी सकाळी लाडात आलीस वाटत.
0: नाही ग, ये बस आधी, बस इथे. मला जरा बोलायचं तुझ्याशी.
1: काय झालं?
0: जरा तुला विचारायचं होतं.
1: बोल आता लवकर.
0: मला सांग, त्या ज्योतिषांनी नक्की असं काय सांगितलंय तुम्हाला? नाही, तुमचं एवढं ऋत्विक विषयी वागणं अचानक का बदललं?
1: काही नाही, पत्रिका जुळत नाही आहेत तुमच्या, म्हणून तुला त्याच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न आहे.
0: आई, खोटं बोलू नकोस. हे एवढंच कारण नाही आहे. पत्रिका जुळत नाही त्यावर तुमचं आणि काकूंचं बोलणं झालंय आणि तुमचं वागणंही बदलत आलं होतं, पण परत तुम्ही त्या ज्योतिषाकडे गेलात आणि तुमचं अचानक वागणं बदललंय. काय झालंय आई, नक्की सांग ना ग.
1: हे बघ रीना, तुला वाईट वाटेल म्हणून सांगत नव्हते, पण तू ऐकच आता, म्हणजे तुझे डोळे उघडतील कदाचित. अगं त्याने आम्हाला असं सांगितलंय की तो मुलगा अजिबात चांगला नाहीये.
0: आई,
1: तो अतिशय लबाड आणि धूर्त आहे. तो तुला फसवूही शकतो आणि दुसऱ्या मुलींबरोबर लफडीही करू शकतो.
0: आई बास, काय वाटेल ते काय बोलतोयस तू? अगं तो असं काही करणार नाहीये, तो मला अजिबात धोका वगैरे देणार नाही. अगं जर तो तसा असता तर त्याने तुम्हाला स्वतः येऊन आमच्याबद्दल सांगितलं असतं का? हे बघ, तो बाहेर लफडी करून मला केव्हाही फसवू शकला असता. कोणीतरी काहीतरी तुम्हाला सांगता आणि तुम्ही ऐकता. तुमचा तुमच्या मुलीपेक्षा तर ज्योतिषावर जास्त विश्वास ना?
1: हे बघ, आमचा तुझ्यावर विश्वास आहे ग, पण या दुनियेवर नाहीये. त्याने आत्ता असं काही केलं नाहीये, पण तो भविष्यात असं काही करणार नाही कशावरून.
0: अगं,
1: म्हणून तुला सावध करतोय, त्याच्यापासून लांब राहा.
0: आई आई आई, मी तुला ह्या आधीही सांगितलंय, मी ऋत्विक सोडून कोणत्याही मुलाचा विचार करू शकत नाही आणि तुम्ही तसा प्रयत्नही करू नका प्लीज.
1: बरं, मग नंतर नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या आईबाबांचं ऐका जरा, नाहीतर तू आणि तुझं नशीब.
0: आई अगं, अशी काय करतेस? यातली एकही गोष्ट मी ऋत्विकला सांगणार नाहीये, किती वाईट वाटेल त्याला. आणि परत त्यावरून आमच्यात वाद. जाऊ दे, बघू काय करायचं ते. आज आत्ता आधी मृणुमयीला फोन करते, नाहीतरी बरेच दिवस तिच्याशी बोलले नाहीये.
2: हॅलो.
0: हा मृणुमयी, रीना बोलते.
2: हा रीना बोल, कशी आहेस आणि आज बऱ्याच दिवसांनी फोन केलास?
0: हो,
2: कशी काय आठवण झाली बुवा आमची?
0: असं काही नाहीये ग मृणुमयी, मी म्हटलं करू फोन आणि आज तुझी आठवण आली. बघ, लगेच केला की नाही फोन? अगं खूप दिवस भेटलो नाही आहेत आपण. चल ना, आज भेटूया का संध्याकाळी?
2: हो नक्की, तसंही माझी सध्या सुट्टीच चालू आहे, सो नो प्रोजेक्ट्स, नो अभ्यास.
0: ग्रेट,
2: चालेल, भेटू आपण. आणि ऋत्विक महाराजांनाही बोलवू, त्यांचीही भेट झाली नाही आहे बरेच दिवसात.
0: मृणुमयी, नाही नको, ऋत्विकला नको.
2: का ग?
0: तू भेट ना मला, मग तुझ्याशी बोलते मी.
2: बरं चालेल,
0: संध्याकाळीच भेटू. हा
2: ओके,
0: उशीर करू नकोस. बाय
2: बाय बाय.
0: हाय मृणमयी.
2: हाय, हॅलो.
0: छान दिसतेस आज.
2: थँक्यू थँक्यू. बोला काय बोलायचंय
0: मृणमयी. तुला माहिती आहे ना की माझ्या घरचे सध्या कसे वागतायत ते? अगं त्यांच्या अशा वागण्याला आता एक नवीन कारण मिळालंय.
2: आता काय झालं?
0: अगं त्या ज्योतिषांनी म्हणे त्यांना सांगितलंय की ऋत्विक मला फसवू शकतो.
2: काय?
0: हो ना, आणि त्यावरून आता नवीन वाद चालू झालेत आमच्या घरात.
2: अगं काहीही काय बोलतेस आणि फसवू काय शकतो, वाटेल ते काही.
0: अगं म्हणे तो दुसऱ्या मुलींबरोबर लफडी करू शकतो माझ्या पाठीमागे.
2: मान्य आहे की ऋतिकला खूप मैत्रिणी आहेत, पण तो असं वागणार नाही हा. आणि मी लहानपणापासून ओळखते त्याला. त्याला जर तुला फसवायचंच असतं तर 4-5 अफेअर्स आत्तापर्यंत करणं सहज शक्य होतं. तशा मुलीही पाठीमागे आहेतच त्याच्या. आणि ते ज्योतिषी काय वेडे आहेत का?
0: अगं मी हेच आईला सांगायचा प्रयत्न केलाय.
2: मग
0: पण त्या दोघांना पटतच नाहीये आणि पटेल असं वाटतही नाही आता.
2: सोड, तू त्यांना पटवायच्या भानगडीतही पडू नकोस. ते आपलं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. तू टेन्शन नको घेऊ. चल आपण आईस्क्रीम खाऊयात, म्हणजे थोडी थंड होशील आता.
0: काही काय मृणमयी. चल.

0: अशीच 2 वर्ष निघून जातात. रीना ऋत्विक भेटत राहतात. रीनाच्या घरच्यांचा विरोध कायम असून सुद्धा. पण या सगळ्यात रीनाच्या मनात तिच्या आईने जे ऋत्विक बद्दल तिला सांगितलंय ते बसलंय आणि त्यामुळे संशयाचं बीज रोवलं जात आहे. आधीच ऋत्विकला खूप मैत्रिणी आहेत, त्यातल्या काही अगदी जीवाभावाच्या, ज्या रीनालाही खूप चांगल्या ओळखतात आणि तिच्याशी त्यांची मैत्रीही झाली आहे. मृण्मयी पण त्यातली एक. पण ऋत्विकची प्रेयसी म्हणून रीना आता फारच पजेसिव्ह वागायला लागली, संशय पण घ्यायला लागली. भांडणं व्हायला अजून काय लागतं.
1: ओके बाय अश्विनी. अगं बोलू नंतर, बाय, टेक केअर.
2: ऋत्विक, तू जरा त्या अश्विनीशी बोलणं कमी करशील का? मला अजिबात आवडत नाही. किती वेळा फोन करते ती तुला?
1: एक मिनिट. आवडत नाही म्हणजे? ती माझी आणि मृण्मयीची खूप छान मैत्रीण आहे.
2: माहिती आहे मला, पण तू आजकाल तिच्याशी जरा जास्तच बोलतोय असं नाही का वाटत तुला?
1: अगं मी सगळ्यांशीच बोलतो, मी मृण्मयीशी पण बोलतो. उद्या तू तिच्यावर पण संशय घेशील?
2: मी मूर्ख नाहीये एवढी. मृण्मयीची गोष्ट वेगळी आहे आणि मला ज्या व्यक्तींशी तू बोलायला आवडत नाही ना त्या व्यक्तींबद्दल मी बोलतीये फक्त, कळलं ना?
1: एक मिनिट. तू मध्येच अशी काय का बघतेस? डोकं फिरलंय का तुझं?
2: बा झालं आता.
1: ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी तुला सांगतो का की तू कोणाशी बोल किंवा कोणाशी बोलू नकोस म्हणून? मग तू मलाही सांगत जाऊ नकोस. एकतर तुझे आई बाबा आणि आता तूही त्यांच्या तालावर नाचायला लागलीस.
2: ऋत्विक,
1: किती दिवस सहन करायचं मी? हा, रोज उठून आपलं तेच. माझ्या कोणत्याही मैत्रिणीबद्दल तुला प्रॉब्लेमच असतो.
2: हो असतो, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि इतर कोणीही तुझ्याशी एवढं हक्काने बोललं मला आवडत नाही.
1: मला आता तुझ्याशी अजिबात वादच घालायचा नाही ह्या विषयावरून. आपण आधीच अनेकदा भांडलोय, रोज रोज भांडणं करण्यात मला काढीचाही रस नाहीये. बेटर आपण काही दिवस एकमेकांशी नको बोलूयात.
2: म्हणजे?
1: तू पण शांत हो, मी पण शांत होईन. बघूयात, मी निघतो. बाय
2: बाय.
3: रीना, काय चाललंय काय तुमचं आजकाल? परत भांडलात ना?
2: हो.
3: आणि बोलतही नाहीत एकमेकांशी. कळलं मला काल ते ऋत्विकचा फोन आला होता.
2: जाऊ दे ग, आता ते नेहमीचंच झालंय, नवीन ते काय. पण मृण्मयी, मलाही नसतं ग भांडायचं, पण मी तरी काय करू. आधीच एकतर माझ्या जॉबमुळे मला आजकाल ना त्याला भेटायला जमत नाही, त्यामुळे तो चिडतोय.
3: बरं.
2: अगं मी तरी काय काय बघू, एकीकडे घरचे एकीकडे हा मधल्यामध्ये माझं सँडविच. आता तूच सांग, याला इतक्या मैत्रिणी आहेत ना, ह्या सारख्या फोन करत असतात, एकीचा झाला की दुसरीचा. मग मला त्याची गर्लफ्रेंड म्हणून काहीतरी वाटणारच ना.
3: बरोबर आहे तुझं.
2: अगं आता बघ, तू त्याची बालपणीची मैत्रीण आहेस, त्याची एक मैत्रीण म्हणून मला सांगा. मला जे काही वाटतंय ते चुकीचं आहे का?
3: रीना रीना तू शांत हो आधी. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करेन, माझ्या परीने करेन, पण तो कोणाचंच ऐकत नाही हेही तुला चांगलं माहितीये.
2: माहितीये ग,
3: पण मी माझ्या परीने प्रयत्न करून बघते. पण माझं एक ऐकशील का?
2: काय?
3: तू जरा विश्वास दाखव त्याच्यावर, आणि तो प्रेम मैत्री ह्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह आहे.
2: माझा त्याच्यावर विश्वास नाही असं नाहीये मृण्मयी.
3: मग?
2: अगं पण थोडं तरी मला वाटणारच ना.
3: बघ तू बोलतेस ते बरोबर आहे, तुम्ही दोघं एकमेकांना आपले बेस्ट फ्रेंड बनवा, मग तुमचे प्रॉब्लेम्स किती पटकन सॉल्व्ह होतील ते बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, तू त्याला त्याची स्पेस दे. छोट्या छोट्या गोष्टींवरून उगाचच कटकट करत जाऊ नकोस त्याच्या मागे.
2: बरोबर ग, तू त्याचीच बाजू घेणार?
3: असं नाहीये ग, मी त्याची बाजू वगैरे

0: काही घेत नाही, त्याची बाजू तुला पटवून देते, तेही कोणीतरी करणं गरजेचंच आहे ना। त्याला सध्या खूप जॉबचं टेन्शन आहे, त्यात तू अशी वागलीस तर त्याची चिडचिड होणं स्वाभाविकच आहे। मी फक्त तुमच्या दोघांचं कुठे चुकतंय ते सांगण्याचा प्रयत्न करते।
1: माहितीये मला, पण माझी बाजू त्याला कधी कळणार?
0: कळेल ग, मी समजवेन त्याला। मी या प्रेमाच्या बाबतीत अनुभवी नसले ना तरी मला थोडं कळतच ग, मी प्रयत्न करेन।
1: खरंच सांग मृणमयी, आणि थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल।
0: डोंट वरी, मी बोलेन त्याच्याशी।
1: चल निघूया, घरी जायला उशीर होतोय, नाहीतर घरून फोन सुरू व्हायचंय।
0: हो मलाही, आपल्या घरचे तसे सारखेच दोघांच्याही।
2: हॅलो रुणमाई।
0: हा हाय ऋत्विक, बोल काय म्हणतोस?
2: अगं ऐक ना जरा, भेटशील का मला, बोलायचंय तुझ्याशी।
0: कशाबद्दल? काही काळजीचं कारण वगैरे नाही ना?
2: नाही ग, तू भेटणार आहेस का ते सांग, मग भेटल्यावर सांगतो।
0: हो कधीही, बोल कुठे भेटायचं?
2: माझ्याच घरी आहे ना। आणि हे बघ, अश्विनी किंवा रीनाला काही सांगू नकोस।
0: का रे, अश्विनीचं ठीक आहे, पण रीनापासून कशाला ही लपवा छपवी?
2: अगं परत ती संशय घेणार, ती तुझ्यावर पण संशय घ्यायला कमी करणार नाही।
0: ऋत्विक जरा नीट बोल तिच्याबद्दल, आपण भेटल्यावरच बोलू।
2: बरं ठीक आहे, कधी येतेस?
0: दुपारी येते जेवण झाल्यावर, चालेल?
2: बरं ठीक आहे, भेटू मग, बाय।
0: ओके बाय।

0: हाय मृण्मयी, कशी आहेस?
1: हाय. अरे, आधी घरात तर येऊ देशील की नाही?
0: ओ सॉरी सॉरी सॉरी, ये ये.
1: पाणी वगैरे दे जरा काहीतरी. मैत्रिणीचं आदरातिथ्य काही करशील की नाही?
0: अगं हो, करतो.
1: बोला, काय बोलायचंय ते?
0: रीनाबद्दल बोलायचं होतं.
1: बोल ना. वाटलंच मला, आणि तशी कल्पनाही आली होती थोडीफार त्याची.
0: मृण्मयी, तुला काय वाटतं? मी रीना बरोबर खुश राहीन?
1: ऋत्विक, तू वेडा आहेस का? आणि हा प्रश्न तू मला 6 वर्षांनी विचारतोस, आणि तुला 6 वर्षांनी हा प्रश्न पडलाय?
0: अगं, घरचे त्यांच्या मनाविरुद्ध का होईना आमच्यासाठी आमच्या लग्नाची बोलणी करायचं म्हणत आहेत, म्हणून जरा फायनल विचार करतोय.
1: अरे, पण मग आता विचार काय करायचा आहे? प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर? का ते
0: हो
1: आटलंय 6 वर्षात? हे बघ, सध्या तुमच्यात वाद होत आहेत हे मान्य, पण तू हे नाकारू शकत नाहीस की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशी ती कितीही भांडली तरी दिवसाच्या शेवटी तू तिलाच मिस करतोस.
0: अगं हो, पण आजकाल ती वागतेच तशी आहे. तिलाच
1: ऋत्विक,
0: असं वाटतंय की आमच्यातलं प्रेम कुठेतरी कमी झालंय. हे असं बोलल्यावर माझं डोकंच फिरतं गं. असं कसं कोण म्हणू शकतं? इथे मी तिला भेटायला तडफडत असतो, पण या बाईला वेळ नसतो, मग मी काय करू?
1: शांत हो जरा ऋत्विक.
0: अगं कसा शांत होऊ? हिच्यासाठी मी माझे कितीतरी मित्रमैत्रिण कमी केले, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट कमी केले, अजून काय करणं अपेक्षित आहे? मैत्री, प्रेम हे माझे वीक पॉइंट्स आहेत, हे तुलाही माहिती आहे. तिला का नाही कळत ग की मी तिच्यावर जीव तोडून प्रेम करतो ते? खरंच संशय, जेलसी, अविश्वास, त्यावरून रोज भांडणं, वैताग आलाय मला ह्या सगळ्याचा.
1: हे बघ ऋत्विक, मला सगळं मान्य आहे, पण ह्या पॉइंटला येऊन तू हा विचार करतोयस की मी तिच्या बरोबर खुश राहीन की नाही, हे चुकीचं आहे. तुला मनातून शंका आहे का की तुझं प्रेम कमी झालंय म्हणून?
0: नाही ग, पण लग्नालाही मी एवढ्यात तयार नाही आहे. मला वाटत नाही की मी आत्ता लग्न करू शकेन तिच्याशी.
1: अरे मग ठीक आहे ना, तू लग्नाला तयार नाही आहेस, तसं तुझ्या आई वडिलांना पटवून दे. त्यांना स्पष्ट सांग, मला एवढ्यात लग्न नाही करायचं. तू पण जरा नीट सेटल हो. लग्न थोडंसं पुढे ढकला, आणि अगदीच पाठी लागत असतील ना आई बाबा, तर त्यांना सांग साखरपुडा हवं तर करू, पण लग्न एवढ्यात शक्य नाही.
0: पुढे कसं होणार आहे कोण जाणे, पण तू मला सांगा, तिचं हे वागणं बरोबर वाटतं का गं तुला?
1: तू परत त्याच मुद्द्यावर आलास ऋत्विक. ती जरा चुकतच आहे. नाही असं नाही, पण मला तिचं म्हणणंही काही अंशी पटतं. काहीही झालं तरी ती तुझी गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे ती तुझ्या इतर मैत्रिणींबाबत जलस होणं स्वाभाविक आहे. त्यात तिचा काही दोष नाही, आणि तुझ्या एवढ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे त्या जलसीचा प्रमाण जरा जास्तच.
0: मृण्मयी, आता तू तिची बाजू घेतेस.
1: हे बघ, मी कोणाचीही बाजू घेत नाहीये. मी तिलाही तेच सांगितलं, तुलाही तेच सांगते. मी फक्त तुम्हाला एकमेकांची बाजू समजावण्याचा आणि ती पटवून देण्याचा प्रयत्न करते.
0: कसली बाजू?
1: अजिबात वैतागायची गरज नाही ऋत्विक. मला एवढंच माहितीये की टाळी एका हाताने वाजत नाही. तुझंही चुकतच असणार कुठेतरी.
0: अगं
1: तू तिच्या बरोबर लपवाछपवी केलीस तर तिचा संशय बळावणारच. हे बघ, मैत्रिणी वगैरे ठीक आहे, पण एक मुलगी म्हणून सांगते, कोणतीही मुलगी आपल्या पार्टनरला दुसऱ्या मुलीबरोबर शेअर करू शकत नाही, मग ती अगदी निखळ मैत्रिका असेनात. आणि हे बघ, मी तुला एक साधं उदाहरण देते. तुला हे खूप मजेशीर आणि काहीही वाटलं, पण हे असंच असतं. एका मुलाचं त्याची बायको आणि आई ह्यांच्यामध्ये नेहमी सँडविचच होतं, हो की नाही? आता का ते सांग.
0: का?
1: कारण दोघींनाही असंच वाटतं की त्याने आपलंच ऐकावं. आई मुलाचं प्रेम त्याच्या बायको बरोबर शेअर होताना बघू शकत नाही, आणि बायको आई बरोबर शेअर होताना बघू शकत नाही. समजतंय का तुला मी काय सांगतेय ते? प्रेम दोघींचंही असतं, फक्त प्रेमाची व्याख्या आणि अर्थ हे वेगवेगळे असतात.
0: मृण्मयी, मग मी काय करू आता?
1: तिला थोडं समजून घे रे, आणि छान शांतपणे तिलाही तुझी बाजू समजावून सांग, अगदी चिडचिड न करता न वैतागता.
0: हो, करेन मी प्रयत्न.
1: आता बघ, ती माझी सुद्धा मैत्रीण आहे, सो ती माझी तुझी तिची मैत्री एन्जॉय करते. पण तुमचं लग्न झाल्यानंतर किंवा अगदी साखरपुड्यानंतरही तिला माझ्या मैत्रीचाही प्रॉब्लेम होऊ शकतो, अगदी मी तिचीही मैत्रीण असले तरी. असंच असतं हे तू नाकारू शकत नाही.
0: अगं पण असं का?
1: तू तुझ्या मनाला एक प्रश्न विचारून बघ की जर तिचा कोणी मित्र लग्नानंतरही तिच्याशी खूप चांगला कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर ते तुला पटेल का? तुला नाही का राग येणार? तुला नाही जलस वाटणार? सांग मला. आणि तिचा असाच एखादा मित्र असेल तर तुला चालेल का रे?
0: नाही, मला होईलच त्रास.
1: मग
0: सरळ आहे, ती मुलगी आहे, तिच्या रक्षणाची जबाबदारी आहे माझ्यावर.
1: इथेच तू चुकतोस. इथे प्रश्न मुलीचा किंवा मुलाचा नाही, इथे प्रश्न आहे विश्वासाचा. रीनाला आत्ताही तुला जशा मैत्रिणी आहेत तसे मित्र असते तर चाललं असतं का तुला? मी सांगते अजिबात चाललं नसतं. तू पण भांडलं असतंस तिच्याशी असाही विचार करून बघ ना, स्वतःला तिच्या जागी ठेवून बघ, मग कळेल तुला की मी काय म्हणतेय ते.
0: मृण्मयी, तुझं म्हणणं पटतंय मला. मी प्रयत्न करेन. आणि खरंच बरं वाटलं तुझ्याशी बोलून.
1: वा वा, आता 100 वेळा आभार मान माझे. तू पण ना, आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत ना, इतना तो बनता है यार.
0: यस बॉस.

0: आता मृण्मयीने ऋत्विक आणि रीनाला तिच्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होता होता राहतात। परत पालथ्या गड्यावर पाणी। जरा काही दिवस बरं चाललंय असं वाटतं, पण परत येरे माझ्या मागल्या। आणि म्हणून मृण्मयी त्या दोघांना एकत्र भेटायचं ठरवते।
1: रीना, ऋत्विक, तुम्हाला दोघांनाही मी इथे एकत्र बोलवले कारण तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात आणि तुमच्यातलं हे नातं आयुष्यभर नीट चांगलं टिकावं असं मला मनापासून वाटते। इतके दिवस तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स माझ्याशी वेगवेगळे येऊन शेअर करतायत, आज एकमेकांसमोर मला सांगा।
2: मृण्मयी, तू मला सांगितल्याप्रमाणे मी हिला समजून घ्यायचा खूप प्रयत्न करतोय, पण हिच्या जेलसीला काही अंतच नाहीये। रोज कोणा ना कोणावर संशय।
3: संशय घेऊ नको तर काय करू ऋत्विक? तू रोज नवीन मैत्रीण माझ्या समोर आणून ठेवशील तर संशय येणारच ना मला? नाही मृण्मय, तुला तरी आवडेल काय जर तुझ्या बॉयफ्रेंडने असं काही केलं असतं तर?
2: रीना, हे जर आधीच होतं।
3: गप्पा बस तू।
1: ऐ, दोघही शांत राहा जरा। ऋत्विक, मी तुला काय सांगितलेलं की तिचं म्हणणं समजून घे, आणि रीना फक्त त्यानेच समजून नाही घ्यायचं तर तूही त्याला समजून घ्यायचं। त्याच्या त्या फक्त मैत्रिणी आहेत। तुझी जेलसी जरा कमी कर।
3: अगं,
1: एवढा उतावेपणा काय उपयोगाचा? आणि जरा समजूतदारपणे वाग। तो तुला समजून घेईल, पण तूही त्याला समजून घे थोडं। बरं, आपण इथे भांडायला आलो नाही आहोत, शांतपणे चर्चा करू। मला सांगा, तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर? जरा नीट विचार करा, नुसतं आत्ता हो म्हणायचं म्हणून हो म्हणू नका।
3: हो आहे।
1: तुम्हाला दोघांनाही लग्न करायचंय ना एकमेकांशी? भले लगेच नाही, पण 2-3 वर्षात तरी।
2: हो, अर्थात
3: करायचंय।
1: मग झालं तर, एवढ्या गोष्टी जर क्लिअर आहेत तर तुमच्यातल्या बाकीच्या गोष्टींना तुम्ही एवढं महत्व का देताय? भांडणं, जेलसी ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी असल्या पाहिजेत। जर तुमचं प्रेम आहे एकमेकांवर तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना महत्व देऊन एकमेकांमधले डिफरन्सेस डिस्टन्सेस वाढवतायत।
3: मृण्मयी, ऋत्विक सॉरी, हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही ग। ऋत्विक, परत मी नाही वागणार असं वेड्यासारखं, आणि वागले तरी तू समजून घेशील ना मला?
2: अगं रीना, वेडे रडतेस कशाला? अगं नक्कीच मी तुला समजून घेईन, पण आपल्यातले वाद आपण खरंच कमी करण्याचा प्रयत्न करूयात।
1: शाबास, आता कसं शहाण्यासारखं बोलतायत। असंच आयुष्यभर सुखाने राहा, मी देवाकडे अशीच प्रार्थना करेन।
2: मृण्मयी, थँक्यू सो मच। तुझ्यासारखी मैत्रीण मिळायला खरंच भाग्य लागतं। आपली मैत्री अशीच कायम राहू दे।
3: खरंच मृण्मयी, तू किती छान समजावलंस आम्हाला दोघांनाही आणि समजूनही घेतलंस। थँक्यू, थँक्यू सो मच ऋत्विक। म्हणे मला तुझ्यासारखी छान मैत्रीण मिळाली, खूप बरं वाटतंय बघ मन मोकळं करून तुझ्याशी।
1: बस आता बस, माझं कौतुक किती कराल, चला घरी उशीर होतोय आपल्याला। दोघांच्याही घरी त्यांच्या लग्नाची बोलणी चालू आहेत। ऋत्विक, रीना दोघांनाही चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, आयुष्यात ते हळूहळू सेटल होत आहेत, पण तरीही त्यांच्या घरच्यांची अधूनमधून वादावादी होतच असते। पण एक गोष्ट चांगली आहे की त्यांच्या घरचे भांडताना दोघे मात्र एकमत आहेत।
2: रीना, आपला साखरपुडा तर ह्या वर्षात होणार हे नक्की।
3: हो,
2: पण तुझे आई बाबा म्हणत आहेत ह्याच वर्षी लग्न करायचं, पण ते मला शक्य नाहीये ग। मी अजून पूर्ण सेटल नाही झालोय, आता कुठे नोकरी मिळालीय?
3: अरे मलाही इतक्यात लग्न नाही करायचंय। नाही, साखरपुडा ठीक आहे, पण अजून आपण स्वतःसाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्यायला हवा ना।
2: हे बघ रीना, मृण्मयी काय किंवा इतर कोणीही काय, माझ्या फक्त चांगल्या मैत्रिणी आहेत ज्या आपल्याला नेहमी साथ देतात। त्यांच्याशी मैत्री तोडून मला आयुष्यात चांगल्या मैत्रिणींना गमवायचं नाहीये।
3: हो,
2: हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?
3: आहे रे।
2: कुठेही वाटलं तुला धोका देतोय, फक्त तुझ्यावरच प्रेम आहे ग माझं राणी।
3: हो हो ऋत्विक, माझा तुझ्यावर विश्वास आहे रे, पण इतरांवर नाहीये, त्याचं काय करू? पण मी नक्की प्रयत्न करीन, ओव्हर रिॲक्ट करणार नाही, काळजी करू नकोस, आपलं सगळं नीट होईल।
2: नक्कीच, आणि व्हायलाच पाहिजे।
3: येस,
2: लग्न होणार आहे ना आता आपलं। रीना, तुला एक सांगू
3: काय,
2: प्रेम, मैत्री, विश्वास या आयुष्यातल्या खूप महत्वाच्या गोष्टी असतात। प्रत्येक नात्यात त्या तीनही गोष्टींना फार महत्व आहे।
3: खरंय,
2: मैत्री आणि विश्वास असेल तर प्रेमाला अर्थ आहे। नाहीतर सगळंच व्यर्थ आहे.

0: आपण ऐकत होतात नभोनाट्य प्रेम मैत्री आणि विश्वास. लेखिका चिन्मयी खरे, यात सहभागी कलाकार ऋत्विक हर्षद पांचाळ, रीना शुभांगी सावरकर, मृण्मयी नम्रता मटकर, रीनाची आई हर्षदा प्रभू, रीनाचे बाबा डॉक्टर संतोष जाधव, ऋत्विकची आई नेहा खरे. निर्मिती सहाय्य दीपाली बाळ. सादर करते राजेश दळवी.
1: आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 वाजता झालेल्या नोंदीनुसार आज दिवसभरात मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 33 आणि सांताक्रूज इथं 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 75 आणि सांताक्रूज इथं 81% होती. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश साधारणतः ढगाळ असेल. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी विशेष सूचना नाही. वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरचे कार्यक्रम. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार होते मुरलीधर गोदे, संगीत होतं ऋषिराज यांचं. आता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातलं हे गीत.

आत्ताच आपण ऐकलत अरुण दाते यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार होते शरदचंद्र मुक्तिबोध आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरातलं हे गीत.

रवींद्र साठे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकत होतात. गीतकार होते गजेंद्र आहिरे आणि संगीत होतं आनंद मोडक यांचं. यानंतर ऐकूया सी रामचंद्र यांच्या स्वरातलं हे गीत.

सी रामचंद्र यांच्या स्वरातलं हे शेवटचं गीत होतं. गीतकार होते अण्णा जोशी, संगीतकार नीलकांत अभ्यंकर. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात ऐकूया बालाराम प्रसाद यांचं बासरी वादन. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांची. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया बालाराम प्रसाद यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. बालाराम प्रसाद यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा आपण ऐकत होता. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. आता ऐकूया आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, विविध प्रांतांमधील विशिष्ट ठेक्यांचा विचार आपण प्रामुख्याने आजच्या भागात करणार आहोत. एखाद्या प्रदेशात एखादा संगीत प्रकार विशेष लोकप्रिय असतो असं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे काही ठराविक ठेके त्या संगीत प्रकाराशी अगदी घट्टपणे निगडीत झालेले आपल्या लक्षात येतात. त्यामुळे पंजाबचा भांगडा, बंगालमधले रवींद्र संगीतातले ठेके, उत्तर प्रदेशातले ढोलकवर वाजवण्यात येणारे ठेके, गुजरातचा गरबा, दक्षिणेतले कर्नाटक संगीतातले ठेके, महाराष्ट्रातले ढोलकीवर वाजणारे लावणीत प्रामुख्याने वापरले जाणारे ठेके, अभंगासाठी प्रामुख्याने वाजणारा भजनी आणि धुमाळी ठेका, धनगरी लोकांमधले ढोलवर वाजणारे ठेके, पोवाड्यासाठी डफवर वाजणारा ठेका, कोळी समाजातले ठेके, लेझिमचा ठेका, या सर्व ठेक्यांना त्या त्या प्रदेशातील मातीचा सुगंध आहे असं आपल्याला जाणवतं. गरबा ठेका सुरू झाल्यावर गुजराती महिला फेर धरून नाचत आहेत किंवा रास सुरू आहे असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. भांगडा वाजू लागताच पगड्या घातलेले सगळे सरदार बेहोशीत बेफाम नृत्य करत आहेत असं आपल्या डोळ्यासमोर येतं. अहो, इतकंच काय, आपली कल्पनाशक्ती अजून विस्तारली तर मके की रोटी आणि सरसों का साग याचा सुगंध सुद्धा आपल्याला त्या ठेक्यामुळे येऊ शकेल बरं का. ढोलकी वाजू लागताच एक लावण्यवती नखरेल अशा मदमस्त तरुणीच्या पायातले चाळ आणि नजरेतलं आव्हान आपल्या मनचक्षूंना दिसायला लागतं. तर दक्षिणेतला मृदंगम आणि घटम सुरू झाल्यावर भरतनाट्यमच्या नृत्यातल्या मुद्रा आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात. यूपीकडचे ढोलकवरचे ठेके सुरू झाल्यावर समस्त यादव कंपनी भांग पिऊन रंगबरसे गाणं गात होळी खेळत असल्याचा भास आपल्याला होतो. एवढी कुठली ताकद या ठेक्यांमध्ये असते जी आपल्या मनपटलापुढे चित्र उभी करू शकते, प्रसंग उभी करू शकते, वातावरण उभं करू शकते, स्थळ काळाचा रंगांचा सुगंधांचा अनुभव देऊ शकते. श्रोते हो, या ठेक्यांशी युगेन युगे अनुबंध प्रस्थापित झालेल्या त्या त्या प्रदेशातल्या संस्कृतीचीच अनुभूती हे ठेके आपल्याला देत असतात. अजूनही आपण सिनेमात पाहतो की एखाद्या पंजाबी व्यक्तिरेखेच्या एंट्रीला भांगड्याचं पार्श्वसंगीत दिलं जातं, गुजराती व्यक्तिरेखांना न्याय देण्याकरता गरबा गीताचं चित्रीकरण केलं जातं. ही संलग्नता इतकी पक्की असते की पार्श्वसंगीतातून त्या व्यक्तिरेखेचा पंजाबीपणा, गुजरातीपणा म्हणजेच थोडक्यात प्रादेशिकता त्या ठेक्यामुळे चांगली अधोरेखित केली जाते. म्हणूनच अनेक दिग्दर्शक किंवा निर्माते त्यांना संगीत क्षेत्रातलं विशेष काही कळत नसताना देखील अमुक एका व्यक्तिरेखेला जर काही प्रादेशिक पार्श्वभूमी असेल तर त्या त्या प्रदेशातल्या ठेक्यांचा आग्रह पार्श्वसंगीत देण्यासाठी धरतात. पडोसन चित्रपटात मेहमूदच्या दाक्षिणात्य व्यक्तिरेखेसाठी दिलेलं पार्श्वसंगीत पहा, अगदी अस्सल दाक्षिणात्य वाद्य आर डी बर्मन यांनी त्यासाठी वापरली आहेत. मृदंगम, घटम, नादस्वरम अशा वाद्यांमुळे मेहमूदच्या व्यक्तिरेखेला अजूनच धार चढल्याचं आपल्या लक्षात येतं. जैत्रे जय चित्रपटात वापरलेलं धनगरी पद्धतीचं पार्श्वसंगीत आपल्याला व्यक्तिरेखांशी एकरूप व्हायला अतिशय मदत करतं. या सगळ्या गोष्टी दिग्दर्शकाने, संगीतकाराने किती विचार करून योजलेल्या असतात, परंतु आपण फक्त गाण्यांनाच दाद देतो आणि पार्श्वसंगीतातल्या या बारकाव्यांना, प्रादेशिक ठेक्यांना कधीच दाद देत नाही, त्याची चर्चा करत नाही. आपल्या मालिकेचा हेतू कुठेतरी असाही आहे की बारकाईने जाणीवपूर्वक या गोष्टींची नोंद आपल्यातल्या जाणकार रसिकाने घेऊन आपल्या रसिकतेची मूल्य अधिक विकसित करावीत आणि आपली गुणग्राहकता अजून वाढावी, आणि हेच तर या मालिकेचं आगळंवेगळं वैशिष्ट्य ठरणार आहे. मेहंदी लगा के रखना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय गाजली. जतीन ललित या संगीतकारांकडे व आदित्य चोप्रा या दिग्दर्शकाकडे याचं श्रेय जातं. चित्रपटाला पंजाबी पार्श्वभूमी असल्यामुळे यात भांगडा ठेका येणं अपरिहार्य होतं. या मेहंदी लगा के रखना गाण्यात शेवटी भांगडा ठेक्याचा उत्कृष्ट वापर करून लय वाढवत नेली आहे. तिथे गाण्याचा परमोच्च बिंदू अतिशय सुयोग्य रीतीने साधला गेला आहे. शावा होय होय होय, शावा होय होय अशा

रहमान या गुणी संगीतकाराने दाक्षिणात्य ठेक्यांचा आणि वाद्यांचा वापर वेस्टर्न ड्रम्सच्या संगतीने अतिशय हुकमतीने केला आहे. याला फ्युजन म्हणावं की नाही हा वादाचा मुद्दा असू शकेल, कारण फ्युजन आणि रिमिक्स या प्रकारांच्या बाबतीत खूप नाकं मुरडली जातात हे आपण पाहतोच आहोत. मुळात फ्युजन हा जॅझ किंवा रॉकप्रमाणे एक स्वतंत्र संगीत प्रकार आहे की नाही इथपासूनच या वादाला सुरुवात होईल. पण तो एक क्रीडा प्रकार आहे असं नक्की म्हणता येईल. ज्याप्रमाणे गझल लिहिणं हा एक क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे फ्युजन हा सुद्धा एक संगीतातला क्रीडा प्रकार आहे. परंतु तो एक अतिशय संवेदनशील क्रीडा प्रकार आहे, म्हणूनच तो नाजूकपणे परंतु तितक्याच समर्थपणे हाताळावा लागतो. गझल लिहिणारा ज्याप्रमाणे आधी उत्कृष्ट कवी असणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे फ्युजन करणाऱ्याला दोन किंवा दोनपेक्षा अधिक संगीत प्रकारांचं अथवा शैलींचं चवदार एकजिन्सी तरीही विरोधाभासाची गंमत देणारं एक अजब रसायन तयार करण्याची हुकूमत अंगी असेल तरच हा प्रकार हाताळता येतो. ए आर रहमान हा नुसताच फ्युजन करणारा संगीतकार आहे असं नाही, तर तो अतिशय कुशल संगीतकार आणि काळाच्या अतिशय पुढचं असं तंत्रविज्ञान आणि तांत्रिक प्रयोग संगीतात करणारा एक समर्थ तंत्रज्ञ देखील आहे. आपण आता ऐकणार आहोत दिलसे चित्रपटातलं त्याने संगीतबद्ध केलेलं, भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता दीदींनी गायलेलं जिया जले जा जले हे गीत. या गीतातला ड्रम्स आणि मृदंगम यांचा वापर नक्कीच ऐकण्यासारखा आहे, कारण मृदंगमवर कर्नाटक संगीताच्या अंगाने एक ठेका वाजतो आहे, त्याचबरोबरीने वेस्टर्न पर्कशन्स आणि ड्रम्स देखील वाजत आहेत.

गरबा ठेका अनेक हिंदी गाण्यात तर काही मराठी गाण्यात सुद्धा अतिशय चपखलपणे व प्रभावीपणे वापरला गेला आहे. मैं तो भूल चली बाबुल का देश हे गीत आता आपण ऐकूया.

सुहाग चित्रपटातील ओ शेरोवाली या देवीच्या आरतीत सुद्धा गरबा लाजवाब पद्धतीने संगीतकारांनी हाताळला आहे. ऐकूया तर हे गीत.

आज गोकुळात रंग खेळतो हरी या मराठी गीतात कृष्णाच्या रम्य लीला तर आहेतच, परंतु अतिशय गोड असा गरबा ठेका सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो. ऐकूया तर हे गीत.

एक चतुर नार या चित्रपट पडोसन मधील गाजलेल्या गीतात पडद्यावरचे मास्टरजी म्हणजेच अभिनेता महमूद यांची थक्क करणारी अदाकारी आपण पाहिली आहे. महमूद दाक्षिणात्य नसून सुद्धा एक डान्स टीचर मास्टरजीची भूमिका इतकी छान कशी काय निभावू शकतो असा अचंबा प्रत्येक रसिकाला वाटल्याशिवाय राहत नाही. परंतु

मन्नाडे स्वतः बंगाली बाबू असून इतकं सुंदर कर्नाटक संगीत त्या ढंगाने शिवाय विनोदी अंगाने कसं काय गाऊ शकले, आणि संगीतकार आर डी बर्मन हे सुद्धा बंगाली बाबूच असून इतकी गोड दाक्षिणात्य पद्धतीची प्रसंगाला उठाव देणारी शिवाय विनोद निर्मिती करणारी चाल कशी काय देऊ शकले याही आपण रसिकांनी अचंबा वाटून घेण्याच्याच गोष्टी आहेत, नाही का? ऐकूया तर मग एक चतुर नार गाण्यातील महमूदच्या व्यक्तिरेखेसाठी.

लम्हे चित्रपटातील छनन छन चूडिया या गाण्यात जेव्हा इला अरुण राजस्थानी पद्धतीने गाते तेव्हा वापरण्यात आलेल्या राजस्थानी ठेक्याला घुमर असं म्हणतात. ऐकूया तर मग शिवहरी या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा वादक जोडीने संगीत दिलेले आणि लता दिदी आणि इला अरुण यांनी गायलेलं अतिशय आल्हाददायक

श्रोते हो, प्रादेशिकतेचा विचार करताना आपण मुंबईला विसरत तर नाही ना? मुंबईचा म्हणून असा खास कुठला ठेका सांगता येईल नाही ना? परंतु बंबई या पद्धतीने टेबलावर टिचक्यांनी रिदम वाजवणारे अनेक आवारा रोमिओ आपण नेहमी बघतो, त्या ठेक्याला कोणतं नाव द्यायचं? परंतु बहुतेक संगीतकार बप्पी लहरी यांना या प्रश्नाचं उत्तर सापडलं होतं आणि म्हणूनच त्यांनी बंबई से आया मेरा दोस्त या गाण्याला धमाल ठेका वापरला. तोच ठेका मुंबईचा असंही आपल्याला म्हणता येईल, इतकं हे गाणं लोकप्रिय आहे. श्रोते हो, ही मालिका आपण यापुढेही याच वेळी दर आठवड्याला ऐकत राहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.

जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वम् एव केवलं हर्तासि, त्वम् त्वम् त्वम्। हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगत।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा, वागना तस, अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा। गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

होतायत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गण.

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे कुछ भी हो, जियो खुश रहो.
3: मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये मनापासून जगली आहे.
0: रात्रीचे 12:30 वाजत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता वेळ झाली आहे गीत बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत म द देवकाते आणि संगीतकार ऋषिराज.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत सुधीर मोघे आणि संगीतकार आहेत श्रीधर फडके.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे कलंक शोभा चित्रपटातलं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर, संगीतकार सुधीर फडके.

यानंतर ऐकूया काळी बायको चित्रपटातलं मन्ना डे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर, संगीत आहे बाळ पलसुले.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे झेप चित्रपटातलं. स्वर आहे सुधीर फडके यांचा, गीतकार ग. दि. माडगुळकर.

या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं राणी वर्मा आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं सावली प्रेमाची या चित्रपटातलं. गीतकार होते दत्ता केशव आणि संगीतकार होते ओम दत्ताराम. श्रोते हो, रात्रीचा 1 वाजत आहे. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. ऐकूया मीनल माटेगावकर यांनी गायलेला राग मधुकंस. त्यांना तबला साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम साथ आहे सुप्रिया जोशी यांची. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगतही 1 तालात निबद्ध आहे. ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मीनल माटेगावकर यांनी गायलेला राग मधुकंस.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मीनल माटेगावकर यांनी गायलेला राग मधुकंस आपण ऐकलात. याबरोबरच हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गण.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचा 1:30 वाजत आहे. आता वेळ झाली आहे मालिका विशेष या कार्यक्रमाची.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान। या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्या भल्यांना पायातल्या घुंगराच्या तालावर नाचवलंय। अगदी बघा ना, तमाशाच्या फडापासून ते ऑर्केस्ट्राच्या स्टेजपर्यंत किंवा आपल्या शाळेतल्या गॅदरिंगपासून ते चित्रपटापर्यंत कुठंही तुम्ही जा, कुठंही लावणी सुरू झाली की मराठी माणूस वेडा झालाच म्हणून समजा। आपल्याला माहिती आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी ही महाराष्ट्रातल्याच नव्हे तर ऐकणाऱ्या कोणत्याही श्रोत्याचं मनोरंजन करत आली आहे। आणि अलीकडच्याच काळात नाही तर ही लावणी देशातच काय परदेशातपर्यंत पोहोचलेली आहे। विदेशातल्या अनेक नृत्यांगना महाराष्ट्रामध्ये येऊन लावणी शिकतात, लावणीचा अभ्यास करतात। आता काळानुसार लावणी बदलत गेली, समृद्ध होत गेली हा भाग वेगळा, पण अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर लावणी अगदी DJ वर सुद्धा वाजतीये। या लावणीबद्दलच आपण बोलूया एका ढंगदार अशा लावणीनंतर।
2: चपाई अडतोय फिरतीचा माझा घोडा, हिच्या मामला अडाणी सारा हे आसठ्यास घालतय

श्रोतेहो, कार्यक्रमातली ही पहिली लावणी आपण ऐकली ती घुमा या चित्रपटासाठी प्रियांका बर्वे यांनी गायली होती. शब्द गुरु ठाकूर यांचे होते, संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं होतं. या लावणीमध्ये काळानुसार अनेक बदल होत गेले बरं का, म्हणजे लावणीचं रूप बदललं. स्थल, काल किंवा लोकसमूह यांच्या अपेक्षेनं ती वेगवेगळ्या पद्धतीनं सादर केली गेली. अगदी पूर्वी घरदार सोडून मोहिमेवर गेलेल्या सैनिकांना रमवण्यासाठी थोडीशी भडक किंवा उथळ गाणी रचली जायची. सौंदर्यवती महिला त्यावरती थिरकत असत, किंवा अनेक उत्सवांमध्ये यात्रेमध्ये अशा लावण्या सादर केल्या जायच्या. आणि तिथल्या या गरजांमधूनच खरं तर लावणीसारख्या प्रकाराचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये शतकानुशतकं लावणी गायली जातीये, सादर केली जातीये. वैशाली सामंत यांनी फर्जंद या चित्रपटासाठी एक छान लावणी गायलेली आहे. क्षितिज पटवर्धन यांचे शब्द आहेत आणि अमित राज यांचं संगीत आहे.

वीरशैव संत शाहीर मन्मथ स्वामी यांनी 16व्या शतकामध्ये रचलेली लावणी ही पहिली उपलब्ध असलेली लावणी मानली जाते. परंतु ही लावणी शृंगार रसानं भरलेली नाही आहे, तर भक्तिरसानं भरलेली आहे हे आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण आपल्याला माहिती आहे की आध्यात्मिक लावणी देखील पूर्वी रचली जायची, लिहिली जायची. 18व्या शतकाचा जर विचार केला किंवा त्याच्या उत्तरार्धाचा जर विचार केला किंवा 19व्या शतकाच्या पूर्वार्धाचा जेव्हा आपण विचार करतो, त्याच वेळेला या लावणीची भरभराट खऱ्या अर्थानं झाली. कारण उत्तर पेशवाईच्या काळामध्ये शाहीर रामजोशी, शाहीर होनाजी बाळा, परशुराम, सगन भाऊ, अनंत फंदी, शाहीर प्रभाकर असे कितीतरी लावणीकार शाहीर होते. आणखीन एक लावणी आपण जी ऐकणार आहोत आता, ती वैशाली सामंत यांनीच गायलेली आहे. शाहीर सुदेश कांबळे यांची ही रचना सचिन अवघडे यांनी संगीतबद्ध केली.

श्रोत्यो, या लावणीबद्दल बोलत असताना आणखीन एक नाव आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं, ते लोकशाहीर रामजोशींचं. रामजोशींनी संस्कृतसह अनेक भाषांमध्ये देखील लावण्या रचल्यात बरं का. आधुनिक काळाचा जेव्हा विचार करतो तेव्हा शब्दप्रभू ग. दी. माडगुळकर, आपल्या सोलापूरचे कवी संजीव, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर अशा अनेक गीतकारांनी देखील एकाहून एक नितांत सुंदर लावण्या लिहिल्या आणि आपण त्या ऐकत असतोच. अलीकडच्या काळामध्ये लावणीमध्ये स्त्री पुरुष संबंध किंवा शृंगाराच्या विविध गोष्टी लावण्यांमध्ये येताना आपण पाहतो, परंतु लावणी ही यापुरतीच मर्यादित नाही. पौराणिक, आध्यात्मिक किंवा इतर विषयांवरती देखील लावणीची रचना आपल्याला झालेली दिसते. आता काही उदाहरणं द्यायची झाली तर कुठं कुठं जायचं हनीमूनला ही लावणी घ्या, त्यानंतर चला जेजुरीला जाऊ ही लावणी घ्या, आणि तिसरी लावणी सांगायची तर पोटासाठी नाचते मी परवा कोणाची ही लावणी घ्या. या लावण्यांचा जर विचार केला तर या लावण्यांमध्ये शृंगार आहे,

लावण्यामध्ये अध्यात्म आहे आणि तिसऱ्या लावणीचा विचार केला तर त्यामध्ये सामाजिक वास्तव देखील आहे. म्हणजे सर्वस्पर्शी अशी ही लावणी आहे. श्रोते हो, आता आपण ऐकूया वैशाली आदोने यांच्या आवाजामध्ये साईनाथ पाटोळे यांची रचना, संगीतकार रोहन पगारे.

ज्या वेळेला लावणी सादर केली जाते त्यावेळेला ढोलकी, हलगी, तुणतुणं, झांज अशी अनेक वाद्य या लावणीमध्ये वापरली जातात. अर्थात सादरीकरणाच्या दृष्टीनं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला तीन प्रकारामध्ये मुख्य लावणी ही सादर केली जाते. एक म्हणजे शाहिरी लावणी, दुसरी बैठकीची लावणी आणि तिसरी फडाची लावणी. आता शाहिरी लावणीमध्ये डफ आणि तुणतुणं याच्या साथीनं ही लावणी गायली जाते आणि उच्च स्वरामध्ये जे झिलकरी असतात ते देखील या शाहिरी लावणीमध्ये असतात. बैठकीच्या लावणीचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला गायिका किंवा नर्तिका ही लावणी बैठकीमध्ये बसून सादर करतात

त्या लावणीमध्ये तबला, पेटी, सारंगी अशा वाद्यांची साथ असते. नृत्य, गायन आणि दिलखेचक अदा हे या बैठकीच्या लावणीचं वैशिष्ट्य आहे. आणि फडाची लावणी ज्या वेळेला आपण बघतो, त्यावेळेला उत्कृष्ट अशी नृत्यांगना तिच्या अदाकारीसोबत अनेक जण ही लावणी सादर करत असतात. तिच्यासोबत एक नाचा देखील असतो, सोंगाड्या देखील असतो, आणि हे सगळे कलाकार मिळून ही फडाची लावणी सादर करत असतात. आता यानंतरची जी ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत, ती फांदी या चित्रपटासाठी बेला शेंडे यांनी गायली आहे. गीत आणि संगीत कुणाल करण यांचं आहे.

मालिका विशेष या अंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 73 आपण ऐकत होतात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया कामगार सभा.

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे कुछ भी हो, जियो खुश रहो.
3: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

संगी होता है कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी। तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणना।

0: रात्रीचे 2 वाजत आहेत. आता वेळ झाली आहे कामगार सभा या कार्यक्रमाची.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे या संदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका, नितीन केंजळे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
2: कामगार कुठे असतात? शेतावर असतात, गावामध्ये असतात, पण फार मोठ्या संख्येनं मोठ्या शहरांमध्ये असतात. शहरं जशी मोठी होतात तसं त्याला सुविधा देण्यासाठी जी लोकनियुक्त प्रतिनिधींची एक संघटना काम करते त्याला आपण कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका म्हणतो. पुणे क्षेत्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे महानगरपालिका अधिक जुनी आहे आणि या महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी, कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका, श्रीयुत नितीन केंजळे आज आपल्याशी बोलायला आलेले आहेत. ते दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा आणि विकास बोर्डाचे विभागीय अध्यक्ष आहेत, जे पुणे विभागासाठी काम करतात. 8 जिल्हे त्यात ते काम पाहतात. सर नमस्ते.
3: नमस्ते
2: केंजळे सर. आत्ताच जर आपण पाहिलं तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करताना, लोकांना वेगवेगळ्या सुविधा देताना मोठ्या प्रमाणावरती कामगार लागतात, वेगवेगळं कौशल्य असणारे कामगार लागतात. साधारणपणे अंदाजे किती कामगार आपल्या सोबत काम करतात?
3: पुणे महानगरपालिकेमध्ये कायम कामगार जे आहेत ते जवळपास 17,000 आहेत. कंत्राटी कामगार जे आपण ठेकेदारांमार्फत विविध कंत्राटद्वारे घेतो तर असे जवळपास 10,500 कामगार महानगरपालिकेत काम करतात.
2: नोडल अधिकाऱ्याचं पण काम करताय माहिती अधिकारासाठी.
3: बरोबर.
2: त्याशिवाय आपण कामगार कल्याणासाठी विशेष रुपानं लक्ष देत आहात, तर त्या दृष्टीनं आपला या पाठीमागचा जो उद्देश आहे हा काम करतानाचा, त्या दृष्टीनं काय सांगता येईल?
3: मुख्य कामगार अधिकारी या दृष्टीनं आम्ही काम करताना प्रमुख जो उद्देश असतो तो मालक आणि कामगार यांच्यामध्ये दुवा साधणे, यांच्यामध्ये समन्वय साधणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे आणि कामगार आणि प्रशासन यामध्ये सलोख्याचं वातावरण राहायला पाहिजे, औद्योगिक शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे या उद्देशाने कामगार कल्याण विभाग प्रामुख्याने काम करत.
2: हा झाला अर्धा भाग की ब्रिजचं काम आपण करतोय, पुलाचं काम करतोय, सेतू किंवा दुव्याचं काम करतोय, पण आपला जो कामगार आहे तो सकुशल असावा, आरोग्यपूर्ण असावा, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्य त्याचं स्ट्रॉंग राहावं, त्या दृष्टीनं कोणकोणत्या कल्याणकारी योजना आपण करता? त्यातही 2 भाग असतील, एक कामगार कल्याण निधीद्वारे केल्या जाणाऱ्या आणि महानगरपालिकेनं स्वयं निधीद्वारे केल्या जाणाऱ्या, त्याविषयी सांगता?
3: पुणे महानगरपालिकेतर्फे ज्या योजना कामगार कल्याण निधी म्हणून केल्या जातात तर हा कामगार कल्याण निधी स्वतंत्र स्थापन झालेला आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचे अध्यक्ष माननीय महापालिका आयुक्त आहेत, त्याचे कार्याध्यक्ष माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत, त्याचे खजिनदार मुख्य लेखा व वित्त विभाग आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचा सचिव म्हणून मी मुख्य कामगार अधिकारी काम पाहतो. त्यानंतर मान्यताप्राप्त संघटनेचे जे सरचिटणीस आहेत ते त्यामध्ये पदसिद्ध सदस्य आहेत, वर्ग 1 मधील 1 सदस्य, वर्ग 2 मधील 1 सदस्य, वर्ग 3 मधील 3 सदस्य आणि वर्ग 4 मधील 3 सदस्य असे त्याच्यावर सदस्य असतात. प्रथम मी सांगेल की गुणवंत कामगार पुरस्कार, की दरवर्षी वर्ग 1 ला 1, वर्ग 2 ला 1, वर्ग 3 ला 5 आणि वर्ग 4 यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे 13 अशा एकूण एवढ्या कर्मचाऱ्यांना, 20 कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. त्याचं स्वरूप असं आहे की 25,000 त्यांना एक धनादेश दिला जातो, एक स्मृतिचिन्ह असतं आणि एक सर्टिफिकेट. आणि हा कार्यक्रम जो असतो सर्वात मोठ्या प्रमाणावर मोठ्या व्यक्तींना बोलवून सर्वांच्या समक्ष हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की पुणे महानगरपालिकेत जे सेवक कार्यरत असताना निधन पावतात तर त्यांच्यासाठी पूर्वी आम्ही 75,000 रुपये देत असतो. आता मागच्या वर्षीपासून माननीय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार त्यामध्ये वाढ केलेली आहे. आणि जर एखादा सेवक सेवेत असताना निधन पावला तर त्याला आम्ही 2 लाख रुपयाचं अनुदान देतो. आणि नुकतीच एक घटना घडली होती की दत्त जयंतीच्या दिवशी आमचा एक सेवक कार्यालयात असताना कोसळला खाली, काम करत असताना अटॅक येऊन कोसळला. तर सर्वांनी हळहळ व्यक्त केली की काम करत असताना, आणि त्याच्यासाठी दुसरी योजना नव्हती. आम्ही पूर्वी जे 75,000 देत होतो तीच रक्कम देत होतो. तर माननीय महापालिका आयुक्त यांनी सूचना केली की काम करत असताना जे सेवक अशा प्रकारे जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी ठोस रक्कम आपण द्यायला पाहिजे. म्हणून जर काम करत असताना एखादा सेवक कोणत्याही कारणास्तव जर गेला किंवा निधन पावला तर त्याला आम्ही 5 लाख रुपयाचं अनुदान लागू केलेलं आहे. म्हणजे जर सेवेत असताना निधन पावला तर 2 लाख आणि काम करत असताना निधन पावला तर 5 लाख असं अनुदान आम्ही देतो. त्याचबरोबर कामगार कल्याण निधीमार्फत आम्ही दरवर्षी जे 10वी 12वी मध्ये सेवकांचे पाल्य 65% किंवा त्याहून जास्त गुणांनी उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी आम्ही एक सत्कार म्हणजे गुणगौरव समारंभ त्याला म्हणतो आम्ही तो आयोजित करतो. त्यामध्ये त्यांना शालेय उपयोगी वस्तू म्हणजे हॅवरसॅक असेल, पेनड्राईव्ह असेल किंवा शालेय साहित्य असेल अशा प्रकारे वस्तू देऊन गौरवतो. तोही आम्ही समारंभपूर्वक मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर आपल्या सेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी

0: राबवते. प्रत्येक सेवकाच्या आरोग्याची काळजी महानगरपालिका घेते, त्यासाठी वैद्यकीय सहाय्य योजना म्हणून योजना आरोग्य विभागामार्फत कार्यरत आहे. त्यामध्ये सेवकाच्या बेसिक आणि डीए मधून 1% रक्कम आम्ही त्या वर्गणीमधून देतो सेवक. आणि महानगरपालिका जर एखादा सेवक ऍडमिट झाला असेल तर त्याच्या 90% खर्च महानगरपालिका उचलते. आणि ही सर्वात मोठी योजना आहे महानगरपालिकेच्या सेवकांच्या आरोग्याची. म्हणजे आरोग्याची काळजी करायची किंवा त्याचा मोठा खर्च येईल याबाबत चिंता ही करायची आवश्यकता कर्मचाऱ्यांना भासत नाही.
1: बरोबर.
0: पुणे महानगरपालिकेतील जे कार्यरत कर्मचारी आहेत त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतून जे सेवानिवृत्त सेवक होतात त्यांच्या आरोग्याची काळजी पुणे महानगरपालिका घेते. त्यांनाही पुणे महानगरपालिकेची सीएचएस योजना लागू आहे, वैद्यकीय अंशदायी योजना त्यांनाही लागू आहे आणि ते सुद्धा या आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि ही योजना फक्त पुणे महानगरपालिकेतच चालू आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेत जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांचा 25 लाखांचा विमा उतरवलेला आहे. जगभरामध्ये कोठेही त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यास त्यांना 25 लाखाच्या मर्यादेपर्यंत लाभ होतो. मृत्यू झाल्यास 25 लाख आणि जर विकलांगता आली तर त्या प्रमाणात त्यांना पैसे मिळतात. नुकतेच एका केसमध्ये एकाच्या बोटाचा एक पेरा फक्त तुटला होता तर त्याच्यामध्ये त्यांना 6.5 लाख रुपये या विम्यामधून मिळाले आहेत. आणि एक विशेष सांगायला मला आवडेल की पुणे महानगरपालिकेतील सेवकांनी जेवढे पैसे गुंतवले आहेत त्यापेक्षा जास्त लाभ हा पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजनेतून झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की विविध तुमच्या रजा असतील तर रजेचे भरपूर प्रकार आहेत महानगरपालिकेमध्ये. अर्जित रजा आहेत आपल्या 33 वर्षाला, मेडिकल बार आहेत, चतुर्थ श्रेणीसाठी कॅज्युअल लीव 12 आहेत आणि स्टाफसाठी 8 आहेत. त्याच्यानंतर जर एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा वैद्यकीय दृष्ट्या आजारी असेल पण त्याला क्षयरोग झाला असेल किंवा कॅन्सर झाला असेल तर त्यांना 1 वर्ष भरवेतनी रजा दिली जाते. आणि त्यातूनही तो जर बरा झाला नाही तर जवळपास 3 वर्षापर्यंत ती रजा वाढवून दिली जाते. आणि जर कोणाला अशी रजा शिल्लक राहिली नाही तर तो बरा होईल या हिशोबाने त्यांना आणखी रजा सुद्धा दिली जाते. आमच्या कामगार कल्याण विभागामार्फत जे पेन्शनर्स आहेत तर काही लोकांना पेन्शनमध्ये विलंब होत असेल तर आम्ही दर महिन्याला 1/2 बैठक घेतो. कुणाच्या पेन्शन प्रकरणी अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सफाई सेवक किंवा सुरक्षा विभागातील सेवक असतील तर त्यांना गणवेश हा डीबीटी म्हणून त्यांना रक्कम 1-1.5-1.5 हजारापर्यंत रक्कम त्यांना डीबीटीद्वारे दिली जाते. पूर्वी कपडे शिवून देत होतो पण त्याबाबत तक्रारी असायच्या म्हणून आता गव्हर्नमेंटनी निर्णय घेतला की आपण त्यांना डीबीटी करूया. महिलांसाठी 6 महिन्याची प्रसूती रजा दिली जाते कंपल्सरी,
1: मातृत्व
0: हा. आणि बाल संगोपन रजा सुद्धा शासनाने लागू केली 2 वर्षापर्यंतची,
1: जी केंद्र शासनाकडे सध्या सर्व कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे ते पण आपल्या महानगर कर्मचाऱ्यांना मिळते.
0: त्याचबरोबर कामगारांना काही अडीअडचणी असल्या तर कामगार कल्याण विभागात येऊन समक्ष डायरेक्ट माझ्या ऑफिसमध्ये मला येऊन भेटतात. आमचं दार सदैव कामगारांसाठी उघडं आहे, कुणालाही आम्ही वेटिंग करायला लावत नाही.
1: आता या कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं, शारीरिक आरोग्य चांगलं राहावं आणि ते आजारीच पडू नयेत म्हणून क्रीडा किंवा मनोरंजन या दृष्टीनं काही खास कार्यक्रम घेतले जातात का?
0: हो, पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे कामगार कल्याण विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कला मंच म्हणून स्थापन केलेला आहे आणि त्या सांस्कृतिक कला मंचाचा मी अध्यक्ष आहे. माझ्या हाताखालील कामगार अधिकारी जे आहेत ते सुद्धा यामध्ये सचिव म्हणून काम पाहतात. वर्ग 1 ते 4 मधील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी त्यामध्ये 1-1 सहभागी आहेत. याच्या माध्यमातून आम्ही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेतो. 15 फेब्रुवारी महानगरपालिकेचा वर्धापन दिवस आहे तर त्या दिवशी आम्ही विविध कलागुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये विविध कलागुण असेल, कुणाला वाद्य वाजवायचं असेल, नृत्य करायचं असेल, सामूहिक नृत्य असेल याचा समावेश होतो. दुसरा जो भाग आहे की काही लोक आमचे नाटक सादर करतात तर ते नाटक सुद्धा आमचे सेवक बसवतात. त्यासाठी आम्ही त्यांना सर्व

0: सुखसोयी उपलब्ध करून देतो. आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असतो की आमचे 20-22 जे सेवक आहेत की ज्यांना गाण्याची आवड आहे तर ते सेवक सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात. आणि याच्यासाठी सर्व खर्च हा महानगरपालिका स्वतः उचलते.
1: एकूण 17,000 कर्मचारी आपल्याकडे काम करतात स्थायी स्वरूपाचं आणि 10,000 कर्मचारी जे आहेत अस्थायी स्वरूपाचे आहेत. तर जवळपास एका गावाची लोकसंख्या झाली सर ही.
0: बरोबर.
1: आणि नैसर्गिक न्यायानं याच्यामध्ये मतांतर होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात, जी आज्ञावली देण्याची चेन ऑफ कमांड आहे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो आणि काही तक्रारी तयार होऊ शकतात. तर तक्रार निवारणासाठी आपण कशी सोय केलेली?
0: तक्रार निवारणासाठी आमच्याकडे प्रथमतः स्वतः त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा अर्ज देऊ शकतात. त्यानंतर आम्हाला स्वतः आमच्या कामगार कल्याण विभागाकडे तक्रार देऊ शकतात. त्यानंतर जर त्यांचं त्यांच्या खात्याने ऐकलं नाही किंवा त्यांची तक्रार सोडवली नाही तर ते अतिरिक्त आयुक्तांकडे सुद्धा तक्रारी करतात आणि त्या तक्रारी नंतर आमच्याकडेच येतात. कामगार कल्याण विभागाकडे पाहणी करतो की या तक्रारीत किती तथ्य आहे,
1: शहानिशा
0: केली जाते आणि जर त्यात काही आढळलं आम्हाला तर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवतो की बाबा याच्यावर अन्याय होतोय किंवा हे तुमचं चुकतंय, याचं पेमेंट चुकीचं आहे किंवा यांना झालेली शिक्षा चुकीची आहे, तर आम्ही त्या खात्यांना कळवतो त्याप्रमाणे कारवाई होते.
1: आणि कामगार सुद्धा खुलेपणाने तुमच्यापर्यंत?
0: खुलेपणाने म्हणजे डायरेक्ट माझं दार सर्वांसाठी ओपन आहे. सर्व डायरेक्ट माझ्याशी येतात, जसे खाते प्रमुख येतात इतर अधिकारी येतात त्याचप्रमाणे कामगारांना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये डायरेक्ट येण्यासाठी आम्ही सूट.
1: हे झाले स्थायी कर्मचारी. आपले अस्थायी कर्मचारी जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट लेबर खाली येतात. म्हणजे कोणीतरी एक कॉन्ट्रॅक्टर असतो तो सप्लाय करतो आपल्याला हे मनुष्यबळ.
0: बरोबर.
1: तर त्यांचं किमान वेतन असेल किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी असेल किंवा त्यांच्या हजेरीविषयीची अडचणी असतील त्याविषयी कसं आपण लक्ष ठेवता?
0: याबद्दल आमच्याकडे कामगार कल्याण विभागाने 8 उपकामगार अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की पुणे महानगरपालिका ही एकमेव अशी संस्था आहे, शासकीय संस्था आहे की या कंत्राटी कामगारांची काळजी घेण्यासाठी काम करते. कारण आमच्या विभागामार्फत जे कंत्राटी कामगार नेमलेले आहेत, ठेकेदारामार्फत जे कामगार नेमलेले आहेत, त्यांनी दिलेले सर्व फायदे आमच्या विभागाकडून तपासणी केल्याशिवाय त्यांना बिलच अदा केलं जात
1: नाही.
0: आणि हा सर्वात मोठा लाभ आहे की आमच्या महानगरपालिके थ्रू म्हणजे जर एखाद्या कंत्राटी कामगारांचे त्यांनी वेतन कमी दिले असेल तर आम्ही त्या संबंधित खात्याला ते कळवतो की बाबा हे त्यांनी कमी दिलेले आहे ते द्या आणि आम्ही पुढील बिलापूर्वी ते तपासतो परत की यांनी त्यांना ते फायदे दिलेले आहेत किंवा नाहीत. त्यामध्ये ESI असेल, EPF असेल, मिनिमम वेजेस असेल, त्यांची हजेरी असेल, त्यांचं वेतन रजिस्टर, ह्या सर्व गोष्टी तपासल्या जातात, ऑनलाईन तपासल्या जातात. ठेकेदारांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर स्वतः कंत्राटी कामगार आमच्या ऑफिसला येऊन तक्रार सांगतात की साहेब माझा एवढं PF कापायला पाहिजे होता परंतु त्यांनी तो कापलेला नाही, माझ्या अकाउंटला एवढेच पैसे भरलेले आहेत. तर आम्ही त्या संबंधित ठेकेदारांना बोलवून किंवा त्या खात्यांना बोलवून आम्ही ते सांगतो की या पूर्तता करून घ्या आणि त्या पद्धतीने ते पूर्तता करून घेतात. दरवर्षी वॉर्ड ऑफिस लेवलला म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाच्या लेवलला त्या त्या ठिकाणी कामगारांची तपासणी केली जाते आणि ज्या ज्या कामगारांना काही व्याधी असतील तर त्यांना त्या स्पष्ट केल्या जातात. दुसरी गोष्ट, पुणे महानगरपालिकेचे जे दवाखाने आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्वांना. सर्वांच्या तपासण्या त्या ठिकाणी मोफत होतात त्यामुळे त्याबद्दल आमचे कर्मचारी जागृत आहेत आणि ते स्वतःच्या तपासण्या वेळोवेळी करून घेतात.
1: सर, या सगळ्या कामाशिवाय आपण आणखीन एक काम करता ते आहे माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत नोडल ऑफिसरचं काम. ते धरून म्हणजे आत्ताच्या या कामाचा तुमचा लोड किंवा कामाचं स्वरूप लक्षात घेऊन या कामाकडे कसं लक्ष दिलं जातं आणि माहितीचा अधिकार हे लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं आपलं कार्य कसं चालतं?
0: नोडल अधिकारी, माहिती अधिकाराचं नोडल अधिकारी म्हणून काम करताना एक सिनियर क्लार्क आम्ही नेमलेला आहे की जे नॅशनल पोर्टल जे आहे माहिती अधिकाराचं त्याच्यावरचे ज्या आमच्याकडे तक्रारी येतात त्या संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब वर्ग केले जातात. अर्जांच्या अनुषंगाने पाठपुरावा घेतला जातो. त्याचबरोबर की काही लोक आमच्याकडे तक्रारी पण करतात की आम्ही अर्ज केलाय परंतु आम्हाला माहिती मिळत नाहीये, तर

0: त्याची आम्ही सोय केलेली आहे की आम्ही प्रत्येकाला पत्र देतो स्वतः आणि त्या खात्याला कळवतो आणि ते संबंधी जे तक्रारदार आहेत किंवा जे माहिती मागणारे अर्जदार आहेत त्यांनाही आम्ही पत्र देतो की आम्ही तुमचा अर्ज तुमची तक्रार पुढे पाठवलेली आहे, जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही परत एकदा सांगू शकता. मलाही त्यांच्याकडून फोन येतात बऱ्याच लोकांकडून, तर मी पर्सनली माझ्या माणसांना बोलून त्या व्यक्तींशी त्या खात्यांशी मी चर्चा करत असतो. त्याचबरोबर आम्ही वेळोवेळी आमचे जे जनमाहिती अधिकारी आहेत किंवा अपील अधिकारी आहेत की त्यांच्याबद्दल सुद्धा सुसंवाद करण्यासाठी आमची प्रशिक्षण प्रबोधिनी स्वतंत्र आहे. त्या प्रबोधिनी मार्फत विविध विषयांचं जसं प्रशिक्षण दिलं जातं तसं माहिती अधिकाराचं देखील प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वेळा यशदा जी आहे आपली यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी त्यांचे पण तज्ज्ञ येऊन आमच्या इथे सर्व माहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी यांना प्रशिक्षण देत असतात, जेणेकरून हे जे माहिती अधिकाराचं काम आहे हे सुकर आणि लवकरच व्हावं. परंतु मला एक अशी खंत वाटते की माहिती अधिकार कायदा हा लोकांसाठी केलेला आहे, जनतेसाठी केलेला आहे की शासकीय माहिती ताबडतोब त्यांना उपलब्ध व्हावी. परंतु ती माहिती देत असताना अनेक अडथळे लोकांना येतात, शासकीय कर्मचाऱ्यांना पण त्याचा त्रास होतो किंवा नागरिकांना पण त्याचा त्रास होतो की सर्वात जास्त माहिती ही तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली पाहिजे.
1: हो,
0: जास्तीत जास्त माहिती जर तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली
1: स्वयंस्फूर्तीने लोकांसाठी माहिती खुली केली
0: तर जास्त अर्ज येणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता माहिती अधिकाराचा आपण ऐकतो की गैरवापर मोठ्या प्रमाणावर होतोय हे आपण ऐकतो आणि दरवेळेस ह्याच गोष्टी समोर येतात की माहिती अधिकाराचा त्रास होतो. तर याबाबत माझं असं म्हणणं आहे की माहिती अधिकार हा लोकांच्या हितासाठी आहे, लोकांनी त्याचा योग्य वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. लोकांसाठी माहिती अधिकार कायदा कशासाठी आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवायच्यात. आता समजा नळ कनेक्शन असेल, एखादा इमारत बांधायची असेल कोणाला, तर त्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा, त्याचे खर्च किती येतो, या गोष्टी नागरिकांनी मागितल्या पाहिजे. एखादी इमारत जर आपल्याला बांधायची असेल तर त्याच्यासाठी किती कालावधी लागतो, त्याला कुठली कागदपत्र लागतात, कुठली मान्यता लागते, या गोष्टी त्यांनी मागितल्या पाहिजेत. एखादं काम करत असेल त्या कामाबद्दल माहिती मागितली पाहिजे. परंतु हल्ली ट्रेंड असा आहे की मी एखादं काम तुम्हाला सांगायचं शासकीय अधिकाऱ्यांना आणि मग त्यांनी ते काम समजा त्याच्याकडून नाही झालं किंवा ती नियमात बसत नसेल तर त्या अधिकाऱ्याविरुद्ध त्याची पर्सनल माहिती मागून त्याला टॉर्चर केल्यासारखं काम करायचं.
1: असं करता कामा नाही
0: अशी मला सर्वांना एक विनंती राहील की आपलं जे काम आहे त्या कामाबद्दल त्यांनी माहिती अधिकार केला पाहिजे. शासनाचे उपक्रम आहेत त्याच्याबद्दल माहिती घ्या, शासनाचं काम आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या. पण पर्सनल व्यक्तीला जाऊन बदनाम करणं किंवा व्यक्तीची माहिती मागवणं त्याच्याबद्दल अपशब्द बोलणं या गोष्टी यातून टाळल्या गेल्या पाहिजे.
1: 20-25 हजार कर्मचाऱ्यांच्या बरोबर काम करताना आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत ही पुणे महानगरपालिका आहे, याच्याबरोबर मध्यभागातून जाणारी नदी आहे, जवळपास मोठे डोंगर आहेत, त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत मोठी झालेली आहे. पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीनं केंद्र भारतभरात मोठं होत असल्यामुळे आणि फार महत्वाच्या संस्था या भागात असल्यामुळे देशभरातून या ठिकाणी आणि तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठमोठी माणसं, शिक्षण तज्ज्ञ, शिकणारी मुलं एकत्रित होत चाललेली आहेत. या घनतेमुळे सामाजिक प्रश्नही वाढत आहेत. अगदी साधा घन कचऱ्याचा प्रश्न म्हटला आपण, साथ रोग म्हटलं किंवा डिझास्टर काही जे येतंय आपत्ती, कधी आग लागलेली असेल, कधी पूर आलेला असेल, कधी भूकंपासारख्या गोष्टी असतील, या सगळ्यांना तोंड देत असताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य कायम राहावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्यासोबतच त्यांच्यावरती डिपेंडंट असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा मिळावी या दृष्टीनं मुख्य कामगार कल्याण अधिकारी म्हणून आपण जे काम करताय महानगरपालिकेमध्ये खूपच कौतुकास्पद आहे. याशिवाय आपण दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षा आणि विकास बोर्डावरती विभागीय अध्यक्ष म्हणून जे काम करताय की जे या 8 जिल्ह्यांमध्येही ते आपल्याला प्रकाश दिसणार आहे, तर त्या दृष्टीनं हे सगळं काम करताना आपल्याला अधिक ऊर्जा मिळावी, अधिक लोकाभिमुख, अधिक कामगाराभिमुख आपल्याकडनं काम व्हावं अशी आमची शुभेच्छा. आज आपण आमचे

0: तुमच्याशी बोलायला आल्यात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: आताच आपण मुख्य कामगार अधिकारी कामगार कल्याण विभाग महानगरपालिका पुणे नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.
3: कामगार सभा हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आता वेळ झाली आहे गीतवहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आजचा दिवस माझा या चित्रपटातलं जयतीर्थ मेवुंडी यांच्या स्वरातलं गीत. गीतकार दासू वैद्य आणि संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

यानंतरचं गीत आहे दोस्त असावा तरसा या चित्रपटातलं. स्वर आहे आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांचा. गीतकार ग. दि. माडगुळकर. संगीतकार सुधीर फडके.

0: नाही नाही नाही, घोर अपमान झालाय बैरागाचा।
1: माझं जर ऐका हो, मी पुन्हा

यानंतरचं गीत आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं, गीतकार जगदीश खेबुडकर, चित्रपट गोंधळात गोंधळ.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: ये होता है कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी। तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। हे रंब तू गणनायका।
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत। फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया माती सांगे कुंभाराला या चित्रपटातलं गीत। स्वर आहे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांचा, संगीत दत्ताराम गडेकर।

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर। मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली माडे यांच्या स्वरातलं आम्ही दोघी या चित्रपटातलं हे गीत। गीतकार गुरु ठाकूर, संगीत मंगेश धाकडे यांचं।

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, गीतकार शांता शेळके, संगीत अनिल अरुण यांचं.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही, तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
2: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
3: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
2: मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100° 1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: होता आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
2: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
3: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
4: मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी 11:00 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही.
5: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 3 वाजत आहेत. आता वेळ झाली आहे वनिता मंडळ या कार्यक्रमाची. ऐकूया वनिता मंडळ.

0: श्रोते हो, गाण्यांना संगीत देता देता संगीतकार अशोक पत्की स्वतः लिहायला लागले. ती प्रक्रिया आणि गाण्यांच्या चालींची निर्मिती याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत.
1: अतिशय धूम ज्यांनी उठवली ते राधाई बावरे.
2: याची पण गंमत म्हणजे आम्ही एक कोकणी अल्बम करवतो.
1: बर.
2: आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आम्ही चाल अगोदर बनवायचं. मी इकडे दोन चार चाली बनवल्या की त्याचं डडड करून किंवा डमी शब्द त्याच्यात असं करून गोव्याला पाठवायचो आणि तो पास करायचा. हे पहिली ओके, तिसरी ओके आणि चौथी ओके. दुसरी एवढी बरी वाटली नाही किंवा काय. तर हे जेव्हा करत होतो तेव्हा मी रेकॉर्डिंगला, माझ्याकडे चार गाणी तयार होती ऑलरेडी. तर रेकॉर्डिंगला जाईपर्यंत मला एक चाल सुचली. टॅक्सीत बसलो आणि दर ड र ड दिरी ड असं एक सुरुवात झाली. मी रेकॉर्डिंगला गेलो म्हणजे माहीमला राहतो मी, वांद्रायला जाईपर्यंत म्हणजे एक 10 मिनिटं समजा लागतात. आणि गेल्यावर स्वप्नील बांदोडकर तिकडे होता.
1: बरं.
2: स्वप्नील म्हटलं कारण तो स्क्रॅच गाणार होता, म्हणजे त्याच्या आवाजात आम्ही करून गोव्याला पाठवायचो म्हणून त्याला बोलवलं होतं. तर तो होता, म्हटलं स्वप्नील चार गाणी रेडी आहेत पण एक मला आत्ता येताना एक चाल सुचली आहे, तू कशी वाटते बघ. म्हणून त्याला हे ऐकवले मी.
1: बरं.
2: तो म्हणा क्या बात आहे, तुम्ही नक्की करा, हे पाच पाठवून द्या यावेळी पाहिजे तर. आणि ते आम्ही पाठवले आणि ते शंकर महादेवांनी कोकणीमध्ये गायलं आहे.
1: अच्छा.
2: नील रंगान रंगला म्हणून.
1: बरोबर.
2: काही दिवसांनी असं मला कळलं की ते आता आमचे मित्र झाले होते तिकडचा प्रोड्युसर विड्युसर. तर स्वप्नीलने त्याला फोन केला कारण त्याला ती सगळी गाणी आवडली होती त्या अल्बममधली. त्याला त्या प्रोड्युसरला म्हणाला की मला तुम्ही ट्रॅक पाठवून देऊ शकाल का. मग त्याच्यावर मी मराठी गाणी कोणाकडनं लिहून घेतो आणि मी गाईन म्हणून, म्हणजे स्वप्नील. तर तो इतका म्हणजे साधा माणूस होता, म्हणजे प्रोड्युसर जो होता तो म्हणाला मला एक पैसा देऊ नको, तुझं काहीतरी चांगलं होत असेल तर मी तुला पाठवून देतो. म्हणून त्यांनी
1: पाठवून दिलं,
2: ट्रॅक पाठवून दिले तिकडून.
1: बरं.
2: म्युझिक ट्रॅक. त्याच्यावर त्यांनी गाणी सगळ्यांकडनं लिहून घेतली, हे गाणं तू लिही, हे गाणं तू लिही, हे गाणं तू लिही. आणि त्याला आवडलं नाही ते गाणं. तर माझ्याकडे एक दिवस आला म्हणाला अशोकजी ते गाणं आहे ना हे गाणं तुम्ही लिहाव, तुम्ही चांगलं लिहू. अरे म्हटलं मी कवी नाही, मग ते सप्तसूर कसं लिहिलं तुम्ही. तर म्हटलं होऊन जातं ना कधीतरी असं मूड लागला किंवा काय.
1: बरोबर.
2: तुम्ही मला एका तासामध्ये 10 चाली बनवायला सांग, मी बनवेन. कारण तेवढा माझ्या
1: बरोबर
2: कंट्रोल आहे माझा त्याच्यावर. पण शब्द हां एवढे शब्द भांडार नाही माझ्याकडे बाबा. तर नाही पण तुम्ही लिहू शकता मला काही नाही म्हणाला, 15 दिवसांनी द्या पाहिजे तर. म्हटलं ओके चल एवढं आहे ना 15 एक दिवस. मग मी हळूहळू एक एक ओळ करत काहीतरी करेन. आणि तो गेला संध्याकाळी 4-5ची गोष्ट. गाणं तर मला माहितीच होतं कारण कोकणी गाणं माझंच होतं. मीटरही मला माहिती होतं, चालही माहिती होती, सगळंच होतं. झालं माझं काय होतं, कोणी तुम्ही फक्त विषय काढायचा असं असं आहे म्हणून की सुरू होतं ते चक्र. म्हणजे वेळ नाही त्याला, मग आपण भेटूया 1 महिन्यानी 15 दिवसांनी 8 दिवस असं वेळ नाही. एका बाजूला मी तुमच्याशी बोलत असेन, काही व्यवहार बाकी चालू असतात पण
1: एक ट्रॅक चालू असतो,
2: एक ट्रॅक आतमध्ये चालू असतात. तो गेला आणि सुरू झाला. मी घरात जेवतोय, खातोय, हे करतोय ते. आणि संध्याकाळ 1-2 तास होईपर्यंत 2 ओळी झाल्या होत्या त्याच्या. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते. अरे म्हटलं वा छान झालंय, एक स्वतःवर खुश होणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. आता भिर भिरते
1: म्हणजे
2: माझी लिहिण्याची पद्धत बघा कशी. आता तेचे सगळे शब्द पाहिजे ना, बघते, झुरते, मरते, सुरते असे बाजूला एका कागदावर लिहून काढले मी
1: शेवटचे.
2: हा शेवटचे सगळे मरते मरते. आणि आता झुरतेला आता काय होऊ शकतं, तर मग उर्दू कसं लिपी असते तसं ते उलटं झुरते असं करत ते गाणं मोकळा झाला. रात्री झोप नाही मला, 2-2:30 जाग आली आणि म्हटलं अंतरा लिहूया ना काहीतरी आठवेल म्हणून मग अंतरा सुरुवात. डा डा डा डा डा डा डा डी डा डा डी डा डा डा डी आज तर इथे या तरू तळी न असं ते करत ते अंतरा झाला. 8-9 वाजेपर्यंत दोन्ही अंतरे तयार होते.
1: बापरे.
2: मी त्याला 10 वाजता फोन केला, म्हटलं स्वप्नील गाणं तयार आहे. तू काय म्हणता, काल तर तुम्हाला सांगितलं. म्हटलं झालंय बघ तुला कसं वाटत. आला घरी कारण माझ्या समोरच राहतो तो माहीमलाच. त्याला इतकं आवडलं तो ते सबन. हल्ली मोबाईलवर तुम्ही करू शकता पटकन ते डड डड करून त्यांनी स्वतःचा आवाज केला आणि सागरिकामध्ये गेला कारण त्यांचं प्रोडक्शन होतं. त्यांना ऐकवलं ते वेळ झाले. अवधूत गुप्ते तिकडे होता, त्याचा मला फोन, अशोकजी क्या बात आहे, काय शब्द आहेत आणि काय झालाय. आणि झालं तर अशा तऱ्हेने ते गाणं तयार झालं.
1: पण हे मला विशेष कौतुक असं वाटतं की हे जे तुम्ही शेवटचं यम घेतलं आहे हे इतकं अवघड आहे, म्हणजे याच्यामध्ये ते बसवायचं आणि मधले अंतरे आणि मुखडा आणि त्याची सांगड घालायची हे फार अवघड आहे.
2: नाही त्याचं मीटर एवढं लांब आहे ना,
1: फार दीर्घ.
2: हो

0: पण मला एक सांगा पत्की साहेब, इतकी सुंदर गाणी तुम्ही लिहिलीत, सप्तसूर काय किंवा हे काय, वाराकांत पाडगावकर, इंदिरा संत, शांता शेळके या सगळ्या मांदियाळीमध्ये आज जी भावगीतं लिहिली जातात, तर ती कशी वाटतात तुम्हाला? म्हणजे अभावगीतं आहेत का भावगीतं आहेत खरोखर?
1: नाही, अभावगीतच म्हटली पाहिजे, कारण तेवढा विचार कोणी करत नाही असं मला वाटतं.
0: म्हणजे त्याच्या पाठीमाग जी गाण्याच्या पाठीमाग थॉट प्रोसेस जी आहे,
1: हां, ते कुठेतरी कमी पडतं. जसं नाटक म्हटलं की नाटक लिहिणारे आता नाहीच आहेत बघा, कारण तो काळ जे एक होता, वसंत कानेटकर, कुसुमाग्रज, जयवंत दळवी वगैरे, कारण ते विचार करून काहीतरी करायचे, ते म्हणून तर ते सक्सेसफुल व्हायचे. हल्ली काय माहिती आहे, आपण असं जरा अंग केलं किंवा हात वारे केले की लोकांना आवडतात, असं कुठेतरी चुकीचा ग्रह आहे नटांचा किंवा प्रोड्युसरचा म्हणा, की ते लोकांना आवडतं, म्हणून ते थ्रिलरबाजी जास्ती होत चालली आहे कोणत्याही बाबतीत. आणि तो थॉट पाहिजे व तुमचे उच्च विचार पाहिजे, हे जे त्याच्या मागचं जे आहे ते कमी होत चाललंय.

माझ शिवार डोलत डौलाना, माझ शिवार

झाडावरती तप करूनी नंतर येतो खाली ग जीवन भावे सार्थ म्हणून लोळण घेतो धरती ग श्रीफळ म्हणती त्याच फळाला आगळी त्याची करणी ग कठीण पाठ परी मवाळ पोटी।

0: आता ही दीर्घ गाणी तुमची जितकी आवडली लोकांना तितकी एक मिनिटांची शीर्षक गीतं सुद्धा तुफान आवडली लोकांना आणि ती तर इतकी लोकप्रिय झाली.
1: काही काही ठिकाणी तर सांगतात ना की एक मिनिटाचं असलं तरी ते आम्हाला भावगीताचं फिलिंग देतं आणि आम्ही तृप्त होतो आम्ही इथे एक मिनिटामध्ये.
0: अगदी खरंय, अगदी खरंय. ती सुरुवात कशी झाली? दूरदर्शन पासून झाली.
1: हो, दूरदर्शन जेव्हा 72 मध्ये आपल्या इंडियामध्ये टीव्ही आला आणि एक दोन तीन महिने गेले असतील, मला सई परांजपेचा फोन आला, एक सिरियल करताय रे. म्हटलं म्हणजे काय करताय, म्हणजे तो काळ बघा. ते म्हणाले एक स्टोरी असते त्याला आपण एवढ्या एवढ्या भागामध्ये वाटायचे आणि तेव्हा 13 भागच द्यायचे किंवा अगदी चांगले असेल तर 26 हम लोक किंवा खानदान बिंदान असे काही आले होते बघा दिल्लीहून, त्याला 52
0: भाग.
1: तर 13 मध्ये संपायची, मस्त वाटायचं आणि ते आठवड्याला एक दिवसच असायचे.
0: बरोबर.
1: पण जेव्हा सई परांजपेचा फोन आला तेव्हा करायचं म्हटलं तर तेव्हा काय टायटल सॉन्ग पाहिजे हा हट्ट नव्हता कोणाचा. टायटल म्युझिक
0: बरोबर,
1: एक जसं सिनेमा सुरू व्हायच्या अगोदर टायटल म्युझिक असतं भरगच असं काहीतरी वाजलं आणि तर असं असायचं. तर अशी मी तिच्यावर अडोस पडोस छोटे बडे असे 3-4 सिरियल केल्या. एक दिवस राजदत्त साहेबांचा फोन आला मला, अरे मी एक सिरियल करतोय आणि त्याचं टायटल सॉन्ग करायचंय. मला इतका मला इतका आनंद वाटला म्हणजे ऐकूनच. म्हटलं काय टायटल सॉन्ग? हो म्हणाले आपण गाणं करूया. म्हटलं क्या बात आहे, म्हणे आपला आवडीचा विषय ना. तर उद्या सकाळी येतो मी तुझ्याकडे. म्हटलं बर. आणि आले ते गाणं घेऊन, मधुकर आरकड्यांचं गाणं होतं. गाणं मी दुसरं काम करत बसलो होतो घरी, काहीतरी पेटी अशी माझ्या समोरच होती. गाणं दिल्यावर मी समोरच ठेवलं. मी त्यांच्याशी बोलतोय, ते मला कथानक सांगताय सिरियलचं काय, एक लहान मुलगा असतो त्याचं नाव गोटे असतं आणि हे आणि ते वगैरे वगैरे. अर्धं लक्ष त्याच्याकडे आणि अर्धं लक्ष त्या गाण्याकडे, कारण मी मगाशी म्हटलं तसं माझं चक्र सुरू. तर असं तिकडे बघतो त्याचं मीटर काय असावं, त्याचे भाव काय असावं. हां मग तुमच्याशी हो का, अच्छा बरं वगैरे करतोय. परत तिकडे असं त्यांचं संपल्यावर म्हणाले बरं मग आपण कधी भेटूया. म्हटलं तुम्हाला चाल ऐकू गाव. म्हणजे पेटीला हात पण लावला नव्हता मी, पण मनात
0: सुरू झालं,
1: मनात चाल तयार होती, डोक्यात चाल तयार होती. ते म्हणाले काय म्हणतो तू? म्हटलं मला जे वाटतं ते ऐकवतो मी तुम्हाला, बघा. आणि त्यानं तिथल्या तिथे चाल ऐकू आणि इतकी ती आवड खूप झालं म्हणजे मिठी मारली
0: लोकप्रिय झाली. थोडी जरा आपण लोकांना मागे देऊया.
1: बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत

0: खुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.
1: अर्थपूर्ण शब्दांना इतकी सुंदर चाल तुम्ही.
0: एवढे फोन मला सगळ्यांचे, का बात आहे. कारण प्रत्येकासाठी हा नवीन भाग होता ना.
1: खरंच आहे.
0: शीर्षक गीत
1: होय,
0: हा प्रकारच वेगळा.
1: संकल्पनाच पहिल्यांदा रुजली लोकांमध्ये. आणि मग वादळ वाट या सुखानो या आभाळ या गोजीरवाड्या घरात सोन्याचा उमरा आणि अलीकडे अगदी अवघाचे संसार. आता मला थोडासा असा एक प्रश्न की अधुरे एक कहाणी हे पाडगावकरांचं मूळ गाणं
0: हो
1: भातुकलीच्या खेळामधली, त्याला तुम्ही वेगळी चाल लावली त्या शीर्षक गीताच्या मध्ये.
0: नाही, मी लावली म्हणजे प्रोड्युसरचा हट राकेश सारांचा.
1: कबूल आहे, पण याच्यावर काही पाडगावकरांची प्रतिक्रिया कधी ऐकायला मिळाली का?
0: एक तर आमचं दोघांचं डिस्कशन फार झालं, राकेशचं आणि माझं, राकेशचं आणि चॅनेलवाल्यांचं. चॅनेलवाले म्हणाले तेच

0: आणि तुला का पाहिजे? तर म्हणाला नाही हेच माझ्या
1: सिरियलला
0: एकदम परफेक्ट जात आहे तर हेच पाहिजे. ते म्हणाला हरकत नाही पण तेच गाणं ठेव ना मग, नवीन चाल का पाहिजे तुला? तो म्हणाला नाही आजच्या जमान्यातले मला चाल पाहिजे. तर त्याच्यामुळे म्हणजे ऑगस्टमध्ये हे सिरियल सुरू होणार होते, ते ऑक्टोबर उजाडला, 2-3 महिने पुढे गेले ह्या भांडणामध्ये. म्हणजे तो ऐक ह्यांचा ऐकेना, हा त्यांचा ऐकेना वगैरे वगैरे. शेवटी मला सांगितलं आपण नवीन करतोय, म्हणजे त्यांना मानावं लागलं चॅनेलवाल्यांना की ओके. आणि मीही त्याला सांगितलं अरे म्हटलं लोकांना माहिती आहे, लोक काय म्हणतील ना ओके. तर म्हणाला नाही तू कर बरं. मी 2 चाली केल्या होत्या त्याच्या, पण त्याच्यातली मला एक आवडली होती. ती म्हटलं मी तुला उद्या येऊन ऐकवतो. तो म्हणाला ठीक आहे ऑफिसमध्ये ये आणि ऐकव. काही नव्हतं, पेटी नाही काय नाही, असं टेबल होतं समोर, आम्ही असेच बसलो होतो एकमेकांसमोर. आणि म्हटलं ऐकू का? हां ऐकव. आणि त्याला ऐकवली आणि म्हणजे अक्षरशः तो इतका खुश झाला ना, बस मला हेच पाहिजे होतं म्हणून. आणि खरोखर म्हणजे ते जेव्हा टी व्हीवर यायला लागलं होतं इतके म्हणजे सगळे, आणि कोणाच्या कल्पनेत पण नव्हते का ते भिनलेलं होतं पहिलं गाणं
1: अक्षरशः, म्हणजे इतके वर्ष रेडिओवरनं ते लोकांपर्यंत पोहोचलंय ऑलरेडी.
0: पण मला असं वाटतं याच्या मागे संगीतकाराचा एक विचार करण्याचं हे वेगळं होतं. तेव्हा कसं होतं, एक भातुकलीचा खेळ आणि निवेदक येतो आणि तो सांगतो असं
1: निवेदनाच्या पद्धतीने ते गाणं होतं. ती चाल होती तशी,
0: ती चाल तशी होती. आता काय मला दुःख दाखवायचं होतं त्या बाईचं, घरातलं दुःख किंवा काय झालं, तर ते त्या बाईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी कंपोज केलं होतं. एवढाच हा फरक होता. तर एकदा हे व्हायच्या अगोदर पाडगावकर मला भेटले होते, कारण पाडगावकरकडे तो परमिशन मागायला गेला होता आणि त्यांनी परमिशन दिली. त्याचे पैसे त्यांना ऍडव्हान्समध्ये दिले पण त्या प्रोड्युसरनी राकेश सारंगनी. मला शिवाजी मंदिरला एकदा भेटले म्हणजे रेकॉर्ड व्हायच्या अगोदर. तर म्हणाले पथकी इकडे आहो. तर त्यांचा जबर आवाज विवाद नाही, मी जरा घाबरलो. म्हटलं काय तुम्ही माझ्या गाण्याला चाल लावत आहे म्हणे? म्हटलं हा ते भातुकलीच्या म्हणता का? तो हो. अहो तुम्ही काय एवढं फेमस गाणं आहे, लोकांना माहिती आहे, त्याला काय तुम्ही आणखी वेगळी चाल लावणार? म्हटलं मी तेच सांगतोय प्रोड्युसरला.
1: ते ऐकत नाही
0: आता आणि मला करावं लागणार, म्हणजे तोही माझा मित्र आणि सगळं असं असल्यामुळे. बघा बघा तुम्हाला चॅलेंज आहे म्हणाले.
1: हो का?
0: हा. तर म्हटलं मलाही माहिती आहे चॅलेंज आहे, कारण एवढं संबंध पुसून टाकायचं जुनं लोकांच्या मनातलं आणि नवीन द्यायचं, म्हणजे खरोखर म्हटलं चॅलेंज आहे. बघूया देव साथ देईल असं मला वाटतं म्हणून मी सटकलो तिकडं. आणि जेव्हा झालं तेव्हा मला भेटले, तेव्हा म्हणाले छान केलंस. दोघांचा यशवंत देव साहेब भेटले, त्यांनीही सांगितलं मला. अरुण दाते भेटले पुण्याला, त्यांनीही सांगितलं छानच झालं म्हणून.
1: वा, हे 1 मिनिटांचं शीर्षक गीत असतं, याच्यामध्ये काय बारकावे असतात ते तुम्ही कसे शिकलात? म्हणजे काय विचार करता की 1 मिनिटात कसं ते?
0: मला हा फायदा कसा झाला माहितीये का? झिंगलमुळे झाला. झिंगल 10 सेकंदाचं असं, ह्याला तरी 1 मिनिट, अगोदर 1.5 मिनिट होतं. मग ते ऍड जास्त मिळतात म्हणून मग 1 मिनिटाचं केलं, कारण चॅनेलवाला आपला फायदा नेहमी बघणार
1: अर्थात.
0: तर 1 मिनिटाचं झालं ते. पण 1 मिनिट काय, मी 10 सेकंदात सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. तर तो जो फायदा होता झिंगलचा अनुभव, हा मला इकडे कामाला येतो.
1: झिंगलचा विषयच तुम्ही काढलात. आता मला वाटतं 10-1 हजाराच्या वर जिंगल्स तुमच्या झाल्या असतील इतक्या वर्षांमध्ये. तर पहिली जिंगल जी होती ज्यानी तुम्ही
0: ढेर से कपडे मैं कैसे दो वगैरे,
1: तर किंवा धाराची होती,
0: धारा होती, झेंडू
1: आमची होती, तर हे सगळं करताना कसं एकदम काय सुस्त कसं पटकर येतं?
0: नाही काय असतं, सूर तेच असतात सारे गम पदनिसा, किंवा राग सेम असतात, ताल म्हणा सेम असतात, पण माध्यम काय, कोणत्या माध्यमासाठी तुम्ही काम करताय हे विचार संगीतकाराने केला पाहिजे. की तुम्ही काय कशावर जोर दिला पाहिजे त्यावेळी. सिरियल करताना तुम्ही वादळवाट म्हणा आभाळमया ते लोकांना कळलं पाहिजे, ही आभाळमया सिरियल आता सुरू होत आहे, किंवा तर कुठे जोर दिला पाहिजे, कोणत्या शब्दावर जोर दिला पाहिजे. तर हे झिंगलमुळे मला मिळालं, कारण झिंगलचं तसंच आहे. झंडूबाम विकणार म्हणजे झंडूबाम तुमचा असा पॉवरफुल आलाच पाहिजे तो शब्द, किंवा धाराधारा आला पाहिजे, होय की नाही?
1: जसा व्हॉइस ओव्हरमध्ये करतात तसं,
0: की हे
1: पंच होतो, त्याचा
0: पंच आला पाहिजे तिकडे. तोच भाग आहे, बाकी काही नाही. सूर तेच असतात आणि त्या हिशोबाने कंपोज करायचं. मला अंतरेमित्र नसतात त्याला,
1: हो नाही,
0: एकदा सुरू झालं की 8 ओळी कंप्लीट करायचं आणि काय होते आभाळ माया करून मोकळं व्हायचं, किंवा असं ते असतं. तर ते ग्राफ त्याचा कसा गेला पाहिजे हे इतकी वर्ष करून करून करून करून मला जरा कळायला लागलं असं मला वाटतं.
1: हा तुमचा विनय आहे, विनय आहे. पण आणखीन एक मला तुमची ही आठवते की प्रौढ शिक्षणावरती साक्षरता जो अभियान सुरू झालं त्याच्यावर तुम्ही एक गाणं केलं. तर
0: त्याचा किस्सा आहे.

0: क्या सांगतो मी तुम्हाला, एक
1: पूरब
0: ऑडिओ
1: से सूर्य उगा.
0: ऑडिओ विज्युअलचं काम चाललं होतं आमचं वेस्टर्न आउटडोअरलाच,
1: बर.
0: आणि सकाळी 10 ते 10, आता 9:45 आम्ही घड्याळाकडे बघतो, आता संपत आलं संपत आलं, चला आता 10 वाजता संपलं की घरी जायचं. सुरेश वाडकर आमच्यावर होते सकाळपासून, कविता कृष्णमूर्ती होती आणि सगळे म्युझिशियन. एवढ्यात 9:45 तो OBMचा आला माणूस.
1: बर.
0: अरे कल सुबह प्रेझेंटेशन आहे, एक देणं आहे, आणि गाणं होतं ते 3 अंतऱ्याचं गाणं, हे जे पूरब से सूर्य उगा म्हणतात ते तुम्ही, त्यावेळी आम्ही जे केलं ते. तर आम्ही म्हटलं आता कसं होणार, आता 10 वाजले, आता विचार काय करणार आणि काय. अशोकजी आप हमको बताते, म्हणजे लोकांचा विश्वास जास्ती की अशोककडे गाणं दिलं की 10 मिनिटाला तयार असणार इतकं. आता तर म्हटलं नाही रे, माझा एक सोड पण सुरेशजी आहेत, कविता कृष्णमूर्ती, म्युझिशियन थकलेले आहेत सगळे आपण. नाही नाही, सुबह 9 बजे प्रेझेंटेशन आहे, नाही तर मेरी नोकरी चले जाएगी वगैरे, त्याचा सुरुवात झाला
1: करायलाच पाहिजे.
0: म्हटलं काय करूया, सुरेशजीने विचारलं, हा चलो आप करे ना फिर क्या. त्यांनाही कॉन्फिडन्स होता की अशोककडे आलं म्हणजे 15-20 मिनिटाला चाल हजर असणार. परत ते कागद वाचून गेलं मी, म्हणलं असं असं आमचं काम संपलं 10 वाजता, ते ओळी वाचलेले होत्या मी, त्याचं मीटर काय आहे ते सगळं, पण कशामध्ये कंपोज करायचं किंवा काय किंवा काय हे काही नव्हतं.
1: गायक किती, वादक किती असं,
0: हां नाही वादक विदक समोर होते
1: बर,
0: पण काय असावं त्याचं रूप हे काही फिक्स नव्हतं. फक्त त्याचं मीटर आणि मिळालं होतं मला. मी म्हटलं आपलं काम आता सकाळचं संपलेलं आहे, तर मी 10 मिनटं मी कॉफी पितो, फ्रेश होतो आणि आपण सुरू. आणि ते करता करता झाली तयार, चाल तयार झाली होती मनात. आतमध्ये गेलो, सुरेशजी, कविता कृष्णमूर्ती होते, म्हटलं क्या हो गया कवितेचा पहिला, म्हटलं हा हो गया चलो. आणि सुरुवात. पूरब से सूर्य उगा फैला उजे

0: वा वा
1: ते हे कशामुळे मी सांगतो आता शॉर्टमध्ये, याचं तिन्ही अंतर झाले आम्ही रेकॉर्ड केलं सगळं. मला हे गाणं करताना कट्यारची आठवण झाली, म्हणजे त्याची कॉपी म्हणून नाही पण त्याच्यामध्ये एक गाणं होतं असं, वसंतराव देशपांडे सकाळी प्रभात फेरी करून येतात मॉर्निंग वॉक करून, आणि त्यांनी कुठेतरी ऐकलेलं असतं ते गाणं, सकाळचं गाणं. त्यामुळे पंडितजी क्या गाते आहे, म्हणजे पंडितजी आणि खानसाहेब असं ते दोन घराणी दाखवले होते. ते म्हणाले तर तेव्हा ते जो निधी लोह गोल भास्कर हे गगन राज ते जो, हे कुठेतरी माझ्या
0: बरोबर ती लिंक पण.
1: हा तर म्हटलं हे जर सुरावट आपण हा राग म्हणा हे भटियार आपण इकडे जर वापरला तर काय, एवढं फक्त मनात आलं आणि
0: हे गाणं
1: तयार झालं.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम.
1: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
2: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
3: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
4: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही.
0: पहाटेचे 3:30 आहेत. आता वेळ झाली आहे मिश्र संगीत या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वैशाली माडे यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार सुधीर फडके.

यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे कुछ भी हो, जियो खुश रहो.
1: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरातलं, गीतकार डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, संगीत अतुल दिघे यांचं, माफ करा, संगीत अतुल दिवे यांचं.

जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं हे गीत होतं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. पहाटेचे 4 वाजत आहेत. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात ऐकूया प्रथमेश साळुंके यांनी बासरीवर वाजवलेला राग नटभैरव. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी. ऐकूया प्रथमेश साळुंके यांनी बासरीवर वाजवलेला राग नटभैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रथमेश साळुंके यांनी बासरीवर वाजवलेला राग नटभैरव आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी.

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
1: मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.
3: पहाटेचे 4:30 आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया एहसान अहमद यांनी गायलेला राग अलहिया बिलावल. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत अरे का रे कहा आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत मोरे घर आजा आये प्राण खेलुंगी होरी मोहन संग. तबला साथ आहे अजित पाठक यांची, हार्मोनियम साथ आहे जयंत फडके यांची. ऐकूया एहसान अहमद यांनी गायलेला राग बिलावल.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एहसान अहमद यांनी गायलेला राग अलय या विलावल आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ होती अजित पाठक यांची, तर हार्मोनियम साथ केली होती जयंत फडके यांनी. यानंतर थोड्याच वेळात ऐकूया गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
1: मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

वाजत आहेत गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया ते माझे घर या चित्रपटातलं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा, गीतकार रवींद्र भट, संगीतकार सुधीर फडके.

तुला झाली मदन बाधा, नको लागू कुणाच्या नादा।

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकत होतात, चित्रपट धरपकड. यानंतर ऐकूया सुरेश वाडकर, सुधा जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं, चित्रपट बाळा जोजोरे.

यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीत प्रभाकर जोग यांचं. चित्रपट दाम करी काम

फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
1: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.